0: வந்தே மாதரம்.
1: வந்தே மாதரம் சுஜலாம் சுஃபலாம் மலயஜ சீதலாம்.

सुप्रभात श्रोते हो, मध्यम लहरी 249.8 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 18 आषाढ, शके 1948, 9 जुलै 2026. सकाळचे 5:56 झालेली आहेत. आमचे आजचे कार्यक्रम आता सुरू करत आहोत. आरंभ करूया या मंगलध्वनीनं.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 6 वाजता आहेत. श्रोतेहो, आता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 6:05 झालेली आहेत. श्रोतेहो, आता गिरवाणवाणीमध्ये ऐकूया वैभवी शेटे यांच्या स्वरात नरसिंह सरस्वती स्तोत्र.

वैभवी शेटे यांच्या स्वरात नरसिंह सरस्वती स्तोत्र आत्ताच आपण ऐकलं. गिरवाणवाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभातवंदन. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया योगिनी जोगळेकर यांच्या स्वरातली भूपाळी.

योगिनी जोगळेकर यांच्या स्वरातली भूपाळी आपण ऐकलीत. संगीत होतं पंडित राम मराठे यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया अजित कडकडे यांच्या स्वरात प्रवीण दवणे यांची भक्तिरचना. संगीत नंदू होनप यांचं.

आपण ऐकत आहात कार्यक्रम प्रभातवंदन. कार्यक्रमात आता ऐकूया स्वरदा साठे यांच्या स्वरातलं गीत. गीत आहे महेश साठे यांचं.

स्वरदा साठे यांच्या स्वरात महेश साठे यांचं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया मालविका कानन यांच्या स्वरातली ही भक्तिरचना.

मालविका कानन यांच्या स्वरात मीरा भजन आपण ऐकलत. श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम प्रभात वंदन आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

समूहस्वरात लीला जोशी यांची रचना आपण ऐकली. श्रोते हो, या गीताबरोबरच प्रभात वंदन हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र

0: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. 6:40 झालेली आहेत. श्रोतेहो आता कृषी वार्ता या कार्यक्रमात ऐकूया ज्वारी लागवड याविषयीची माहिती. वाचक स्वर महेश इनामदार यांचा.
1: मंडळी, पूर्वी आपल्याकडं पावसाच्या जीवावर खरीप ज्वारीचं स्थानिक वाण पेरलं जात होतं. त्याचं उत्पादन कमी यायचं. काढणीचा कालावधी साधारणतः 4 ते 5 महिन्यांचा असायचा. पण लोकसंख्या जसजशी वाढू लागली तसतसं हरित क्रांती झाली आणि स्थानिक वाणाऐवजी सुधारित वाण आणि संकरित जाती आल्या. कमी कालावधीत दुप्पट उत्पादन आपल्याला मिळू लागलं. त्यामुळं आता खरीपात सर्रास संकरित ज्वारी आणि सुधारित वाणाची पेरणी केली जाते. चांगल्या व्यवस्थापनात संकरित ज्वारीपासून एकरी 10 ते 18 ते 20 क्विंटल उत्पादन आपल्याला मिळू शकतं. शिवाय कडबा जनावरांना चारा म्हणून देखील हे पीक उपयोगी पडतं. तसं कमी उत्पादन खर्चात 3 ते 4 महिन्याच्या कालावधीत धान्य म्हणून आणि 2 पैसे मिळवण्याच्या दृष्टीतून फायदेशीर असं हे पीक आहे. चांगले निचऱ्याचे मध्यम ते भारी जमिनीत हे पीक चांगलं येतं. नांगरट करून कुळवाच्या 2-3 पाळ्या द्याव्यात. त्याच्यानंतर 7 ते 8 टन शेणखत शेवटच्या कुळवाच्या पाळीवेळी घालून पेरणीसाठी रान तयार करावं. मृग नक्षत्राचे 2-3 पाऊस झाल्यानंतर खरीप ज्वारीची पेरणी करणं अपेक्षित आहे. साधारणतः जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत आपण पेरणी करू शकतो. पेरणी करताना परिसरातल्या शेतकऱ्यांनी 2 ते 3 दिवसात एकावेळी पेरणी केली असता पुढे मीजमाशी याचा उपद्रव फारसा होत नाही. शिवाय पाखरांचा देखील त्रास होत नाही. ज्वारीच्या सुधारित आणि संकरित जाती म्हणजे CSH 1 पासून 18 पर्यंत जाती आहेत. त्यातल्या हळव्या CSH 14-17 तर मध्यम कालावधीच्या CSH 9-16-18 हे वाण आहेत. सुधारित वाणामध्ये SPV 669 CSV 15 या जाती आहेत. या जातीपासून एकरी साधारणपणे आपल्याला 10 ते 15 क्विंटल उत्पादन मिळू शकतं. आजकाल मोहरबंद पिशवीतील संकरित आणि सुधारित वाणाचं बी मिळत असल्यानं बीज प्रक्रिया करायची गरज भासत नाही. पण ॲझेटोबॅक्टर आणि PSB 250 ग्रॅम प्रत्येकी या जीवाणू संवर्धनाची प्रक्रिया करून मगच ज्वारीची पेरणी करावी. एकरी आपल्याला 3 ते 4 किलो बियाणं लागतं. खतं आणि बी एकाच वेळी पेरता आल्यामुळं ज्वारीला सुरुवातीपासूनच पेरलेले खत उपयोगी पडतं. नुसतं ज्वारीचं सलग पीक घेण्याऐवजी ज्वारी अधिक तूर, ज्वारी अधिक सोयाबीन, ज्वारी अधिक मूग आणि ज्वारी अधिक उडीद इत्यादी आपण पिकं घेऊ शकतो आणि त्यापासून फायदा देखील मिळवू शकतो. एकरी ज्वारी आणि आंतरपिकापासून आपल्याला जास्तीचं उत्पादन तर मिळतंच, शिवाय जमिनीची धूप देखील यामुळं थांबते. जमिनीची सुपीकता वाढते. पेरणी उताराला आडवी करावी. ज्वारीत आंतरपीक घेऊन दोन्ही पिकांच्या काढण्या झाल्यानंतर जुजबी मशागत करून त्याच क्षेत्रात रब्बीमध्ये करडई हरभरा यासारखी दुबार पिके आपण घेऊ शकतो. मंडळी, पाऊसमान विस्तृत असेल तर केवळ पावसाच्या जीवावर खरीप संकरित ज्वारीचं आपण पीक घेऊ शकतो. पण पावसानं जर खंड दिला तर मात्र या पिकाची अवस्था पाण्याच्या गरजेची असेल तर एखादं संरक्षित पाणी आपण द्यायला हवं. माती परीक्षणानुसार ज्वारीच्या पिकाला रासायनिक खत द्यावीत. 2 गोणे युरिया अधिक 100 किलो सुपरफॉस्फेट अधिक 25 किलो पोटॅश एकरी इतकी रासायनिक खतांची मात्रा या पिकासाठी सांगितलेली आहे. यातला निम्मा युरिया संपूर्ण सुपरफॉस्फेट आणि पोटॅश हा पेरणीच्या वेळीच द्यावा लागतो आणि राहिलेला युरिया हा महिनाभरात कोळपणीच्या अगोदर देणं अपेक्षित आहे. ज्वारी उगवून आल्यानंतर दाटीतले मोड उपटून रिमझिम पाऊस पडत असताना ते उपटलेले मोड विरळ ठिकाणी लावावेत. सुरुवातीला कृषीतज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तणनाशक फवारावं. त्यानंतर राहिलेले तण हे खुरपणीने काढून टाकावेत. मंडळी, खरीप ज्वारीवर खोडकिडा, खोडमाशी, मावा, मीजमाशी यासारखे किडींचा प्रादुर्भाव होतो.

0: त्यांच्या नियंत्रणासाठी शिफारशीनुसार योग्य त्या औषधांची फवारणी करावी. आजकाल ज्वारीला दर देखील चांगला मिळतो, शिवाय कडब्याचे दर देखील गगनाला भिडलेले आहेत. त्यामुळे एकंदरीतच आपल्याला ज्वारी या पिकापासून चांगला फायदा मिळू शकेल.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात ज्वारी लागवड याविषयीची माहिती आपण ऐकलीत. वाचक स्वर होता महेश इनामदार यांचा. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. सकाळचे 6:45 झालेली आहेत. श्रोतेहो आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो आज आपण किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आता किडनी स्टोन हा वर्ड सगळ्यांना नोन आहे असं मी म्हणेल, तर सगळ्यात आधी तर हा किडनी स्टोन म्हणजे काय आणि तो का तयार होतो याविषयी आमच्या श्रोत्यांना सांगाल.
1: बिलकुल. तर बेसिकली काय आहे ना की मला आपल्या श्रोत्यांना हे महत्वाचं सांगायचं म्हणजे की आपण विदर्भ रिजनमध्ये राहतो, इथे किडनी स्टोन हा आजार अत्यंत कॉमन आहे. अनेकशे असे परिवार आहे ज्यांच्यामध्ये एक तर कोणी फॅमिली मेंबर नाही तर त्यांच्या ओळखीत कोणाला तरी हा किडनी स्टोन होतोच. त्याच्यामध्ये बेसिक गोष्ट समजायची ही आहे की किडन्यांचं काम काय आहे आपल्या शरीरामध्ये. तर किडन्यांचं काम आपल्या शरीरामध्ये आहे रक्ताचं शुद्धीकरण करणे आणि रक्ताचं फिल्ट्रेशन करून लघवी तयार करणे. लघवी म्हणजे आपल्या शरीरामधलं जे काही मेटाबॉलिझमचे जे बाय प्रोडक्ट्स आहेत, जे घाण आहे, त्याला आपण लघवीच्या माध्यमाने बाहेर करतोय. तर त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट कंपोनेंट जो असतो लघवीमध्ये तो असतो वॉटर, म्हणजे पाणी. तर आपल्या शरीराला जर पुरेसं पाणी मिळालं नाही तर हे जे किडन्या असतात ह्या किडन्या लघवी फिल्टर करताना घट्ट लघवी तयार करतात आणि ही घट्ट लघवी जी असते याच्यामध्येच खूपसे हे जे क्षार असतात हे एकमेकांशी जुडतात आणि ते जुडून मग स्टोन्स तयार होतात. तर त्याच्यामध्ये मग कॅल्शियम, युरिक ऍसिड, फॉस्फेट, ऑक्झॅलेट्स हे सगळे सॉल्ट्स असतात. हे सॉल्ट्स मग सेटल होणं सुरू होतात, एकमेकांशी जुडतात आणि त्याचे क्रिस्टल्स तयार होऊन मग दगड तयार होतात. तर मुख्य रूपनी जे कारण आहे ते म्हणजे पाणी कमी पिण्यामुळे हे स्टोन्स तयार होतात आणि हे बेसिकली आपल्या शरीरामधले सॉल्ट्सच असतात जे एकमेकांशी हळूहळू जुडून जुडून ते स्टोन्स तयार होतात. तर हे यांना आपण किडनी स्टोन्स म्हणतो. आता याच्यामध्ये बेसिकली स्टोन्सचे वेगवेगळे प्रकार असतात. काही कॅल्शियम स्टोन्स असतात, काही ऑक्झॅलेट स्टोन्स असतात, काही फॉस्फेट आणि काही युरिक ऍसिड असे काही कॉमन स्टोन्स आम्ही बघतो. त्याच्याशिवाय काही मेटाबॉलिझम डिसऑर्डर्समुळे होणारे पण काही स्टोन्स असतात, जसे सिस्टीन स्टोन्स, स्ट्रुवाईट स्टोन्स वगैरे, हे पण काही अनकॉमन स्टोन्स असतात. तर असे हे स्टोन्स राहतात किडनीचे.
0: आता हे होण्यामागची कारणं काय असतात? पाणी कमी पिणं हे एक कारण तर असतं, पण बॉडीची काही टेंडन्सी असते का?
1: असे पेशंट्स हे खूप कॉमनली हा प्रश्न विचारतात. त्याच्यात सगळ्यात महत्वाचं कारण तर पाण्याची कमतरताच आहे. आपण डे टू डे बेसिसवर किती पाणी पितो याच्यावर आपल्याला खूप लक्ष देणं भाग आहे आणि सगळ्यांची दिनचर्या, सगळ्यांचं व्यवसाय वेगळं वेगळं असतं, त्या हिशोबाने त्यांनी आपला लिक्विड इंटेक नाहीतर वॉटर इंटेक आपला मॅनेज करायला पाहिजे. तर पाण्याची कमतरतामुळे स्टोन्स होतात. दुसरं कारण असतं की हवामान. जर हवामानात खूप उष्णता असेल, ह्युमिड वेदर असेल, त्याच्यामध्ये पण खूप वॉटर लॉस होतो शरीरातनं. जरी आपण पाणी भरपूर पित आहे पण पाण्याचा लॉस पण खूप होतोय, त्याच्यामुळे पण त्या प्रांतांमध्ये दगड आम्ही जास्त कॉमनली पाहतो. त्याच्याशिवाय मिठाचं प्रमाण जास्त राहिलं आपल्या आहारामध्ये तर त्यांनी पण दगड जास्त तयार होण्याची टेंडन्सी राहते. दुसरं म्हणजे लठ्ठपणा आणि तिसरं मधुमेह. डायबिटीज पण आता समोर येऊन राहिला आहे की डायबिटीज हा एक असा आजार आहे की ज्याच्या चालता पण किडनी स्टोन फॉर्मेशनची टेंडन्सी वाढते, स्पेशली जर ते डायबिटिक लोकांमध्ये जर त्यांनी आपल्या शुगर्सवर व्यवस्थित कंट्रोल नाही ठेवला तर. आणि एक अजून महत्वाचं म्हणजे अनुवंशिक. काही लोकांमध्ये काही अनुवंशिक आजार असतात ज्याच्या चालता कॅल्शियम आणि युरिक ऍसिडच्या मेटाबॉलिझमचा प्रॉब्लेम होतो बॉडीमध्ये, ज्याच्या चालता त्यांच्या लघवीमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम ओतलं जातं आणि त्या लोकांमध्ये पण मग आम्ही बघतो हे प्रॉब्लेम्स होताना. तुम्हाला एकदा कधीतरी स्टोन झाला आहे, त्याचा तुम्ही उपचार करून घेतलाय, सर्जिकली म्हणा की नाहीतर औषधांनी म्हणा, परत स्टोन होण्याची टेंडन्सी राहू शकते. 30-40% चान्स असतो तुम्हाला स्टोन होण्याचा. तो एक गैरसमज असतो लोकांना की मला एकदा स्टोन झालाय तर बस झाला, आता मला कधी स्टोन होणार नाही. कधी कधी डॉक्टरांना एक प्रश्न विचारतात पेशंट्स की डॉक्टर साहेब माझं एकदा तुम्ही ऑपरेशन केलं तर मग आता तो होणार नाही ना. मी त्यांना सरळ उत्तर देतो की ऑपरेशन ही गॅरंटी नव्हे की परत स्टोन होणार नाही. तुमचे स्टोन्स होण्याची मुख्य कारण आहे तुमच्या सवयी. तुम्हाला तुमच्या सवयी बदलाव्या लागतील तर मग आपल्याला स्टोन होण्याचा चान्स कमी राहील. आणि एक अजून गैरसमज जो असतो लोकांना तो हा असतो की स्टोन म्हणजे हा 1-2 दिवसात तयार होतो. हे जे काही मी तुम्हाला समजवलं की स्टोन कसा तयार

0: शकतो. ही प्रक्रिया खूप स्लो असते. ही असे एक दोन दिवसात तयार होणारे स्टोन्स नसतात. स्टोन्स जेव्हा तयार होतात त्यांना महिने लागतात, कधी कधी वर्षही लागून जातात. हे काही गैरसमज याला जोडून आहे जे मला थोडे क्लिअर करायचे होते याच्यामध्ये.
1: डॉक्टर चैतन्य देशमुख आपण इथे आलात आणि किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार श्रोते हो, किडनी स्टोन या विषयावर सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोतेहो आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.
1: श्रोतेहो नमस्कार. सादर करीत आहोत कार्यक्रम परिसर. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी रोहिणी सूर्यवंशी आपणा सर्व श्रोत्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ई कचरा आणि त्याचे धोके याविषयीची माहिती जाणून घेणार आहात भावना चौधरी यांच्याकडून. चला तर ऐकूयात या कार्यक्रमाचा भाग पहिला.
2: नमस्कार श्रोतेहो, आज आपण जाणून घेणार आहोत ई कचरा आणि त्याचे धोके. यात आज आपण पहिल्या भागात जाणून घेणार ई कचरा म्हणजे काय. आज आपण अशा काळात जगत आहोत जिथे तंत्रज्ञान आपल्या आयुष्याचा एक खूप मोठा भाग बनला आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपण इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरत असतो. मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही, संगणक, विविध उपकरणांमुळे आपलं जीवन खूप सोपं झालं आहे. पण या सोयीसोबत एक नवीन समस्या सुद्धा निर्माण झाली आहे आणि ती म्हणजे ई कचरा. आज मी आपल्यासमोर पर्यावरणाशी संबंधित एका महत्त्वाच्या विषयावर म्हणजेच ई कचरा आणि त्याचे धोके या विषयावर बोलणार आहे. सर्वात आधी आपण समजून घेऊया की ई कचरा म्हणजे नेमकं काय. ई कचरा म्हणजे आपल्या वापरातून बाहेर पडलेल्या जुन्या, खराब झालेल्या किंवा आपल्याला आता उपयोगात न येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू. यामध्ये जुने मोबाईल, चार्जर, बॅटरी, लॅपटॉप, संगणक, टीव्ही, प्रिंटर, हेडफोन, वायर, फ्रीज किंवा वॉशिंग मशीन अशा अनेक वस्तूंचा समावेश होतो. आपण एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरतो, काही काळाने ती जुनी होते आणि नवीन मॉडेल येतं आणि आपण ती बदलतो. पण बदललेली जुनी वस्तू पुढे कुठे जाते याचा विचार आपण कधीच करत नाही. आपल्याला वाटतं की वस्तू घरातून बाहेर गेली म्हणजे विषय संपला. पण खरं तर तिथूनच ई कचऱ्याची समस्या सुरू होते. कारण ई कचरा हा साधा कचरा नाही. यात प्लास्टिकसोबत वेगवेगळे धातू आणि काही रासायनिक पदार्थ असतात. जर हा कचरा योग्य पद्धतीनं गोळा करून त्याचा पुनर्वापर केला तर त्यातील काही भाग पुन्हा उपयोगात आणता येतो. पण जर तो कुठेही फेकला गेला तर त्याचा परिणाम आपल्या पर्यावरणावर होऊ शकतो. आज फक्त शहरांमध्येच नाही तर गावांमध्येही इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्यामुळे ई कचऱ्याचं प्रमाणही वाढतंय. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की तंत्रज्ञानाचा वापर करणं चुकीचं नाहीये, पण त्या वस्तूंचा योग्य वापर आणि योग्य विल्हेवाट लावणं ही आपली जबाबदारी आहे. एखादी वस्तू फेकण्याआधी आपण विचार केला पाहिजे की ती दुरुस्तही होऊ शकते का, दुसऱ्याच्या उपयोगी पडू शकते का, किंवा ती योग्य ठिकाणी जमा करता येईल का. कारण आज आपण जो कचरा निर्माण करतो त्याचा परिणाम उद्याच्या पर्यावरणावर होणार आहे. म्हणूनच ई कचरा ही फक्त कचऱ्याची समस्या नाही तर ती आपल्या विचार करण्याच्या पद्धतीशी जोडलेली समस्या आहे. तंत्रज्ञान स्वीकारताना पर्यावरणाची काळजी घेणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आता आपण ई कचरा म्हणजे काय हे समजून घेतलं. पुढच्या भागात आपण ई कचरा निर्माण होण्याची कारणं जाणून घेऊया. नमस्कार.
1: मंडळी, आताच आपण ई कचरा आणि त्याचे धोके या विषयावर जाणून घेतलं.

0: भावना चौधरी यांच्याकडून। आज या कार्यक्रमाचा भाग पहिला आपण ऐकलात। याबरोबरच आजचा आपला परिसर हा कार्यक्रम इथेच संपवित आहोत। पुन्हा भेटूया दुसऱ्या भागात, तोपर्यंत नमस्कार। या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे।
1: श्रोते हो, या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल आज दुपारी 2:10 आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र। सकाळचे 6:55 झालेली आहेत। श्रोते हो, आता जाणून घेऊया आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा।

या रूपरेषेनंतर ठीक 7 वाजता आज दिनांक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करू. 7:20 आणि रात्री 8 वाजता एक गाणे ताजे तवाने. सकाळी 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम. 7:40 काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल आणि त्यानंतर गाणी मनातली. श्रोतेहो, सकाळी 8:40 संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याचं वर्णन मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 9 वाजता चिंतन हाच चिंतामणी. 9:10 उद्योग जगत या कार्यक्रमात मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा 3रा भाग सादर करते मुक्सित मुजावर.

नाट्यधारा हा नाट्यगीतांचा कार्यक्रम सकाळी 9:30 वाजता. 10 वाजता मराठी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल. 10:30 वाजता NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11 वाजता गाता रहे मेरा दिल. 11:40 भावधारा. श्रोतेहो, दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणीच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. त्यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ दुपारी 12 वाजता. आज या कार्यक्रमात सुरुवातीला तिची उद्योग भरारी प्रीती जांभोरकर यांची मुलाखत आणि त्यानंतर कलाविश्व या मालिकेत शास्त्रीय संगीत गायिका डॉ संगीता नायक यांची मुलाखत. सादरकर्त्या संगीता अरजपुरे.

दुपारी 1:05 गीतबहार, 1:40 जळगाव जिल्हा वार्तापत्र, 1:45 भावधारा, 1:55 ऐसी अक्षरे रसिके, दुपारी 2:00 कृषीवाणी आणि 2:30 नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. श्रोतेहो, आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत सुरुवातीला संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांच्या पुणे इथल्या आगमन सोहळ्याचं थेट प्रसारण होईल. 4:49 आम्ही ते सहक्षेपित करू. संध्याकाळी 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात सुरुवातीला गांडूळ खत प्रकल्प याविषयी प्राध्यापक अमित पाटील यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत याचा भाग दुसरा आणि त्यानंतर शेती अवजारांची देखभाल याविषयीची संकलित माहिती, वाचक स्वर महेश इनामदार यांचा. रात्री 8:15 काही गझल आपण ऐकू शकाल. रात्री 9:00 न्यूज @9, 9:15

0: स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड आणि 9:45 इन्साइट्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:00 नभोनाट्य बाजार आपण ऐकू शकाल. लेखक वा ग केसकर, सादरकर्ते शशी पटवर्धन. रात्री 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मनोहर कासलीकर यांचं गायन, त्यांनी गायलेला राग भूप. श्रोते हो, याबरोबरच आमची सर्व बातमीपत्रं नियोजित वेळेत सहक्षेपित केली जातील. तर ही होती आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र.
1: श्रोतेहो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविधरंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

0: श्रोतेहो, आज दिनांक 9 जुलै 2026। आजचा सुविचार: नदीचा उगम छोटा असतो पण ती पुढे जाऊन जीवनदायिनी बनते. चांगल्या कामाची सुरुवात नेहमी छोटी असते, मात्र सातत्य आणि विश्वासपूर्ण वाटचाल असेल तर निश्चित ध्येय गाठता येते. सुविचार आपण ऐकलात.
1: या वर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका. आज दुपारी 4:50 सायंकाळी 6:50 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची. या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक.
2: रूपा, तुझं गंगावन किती मस्त आहे. केस चक्क ओरिजिनल वाटतंय.
3: बावळटच आहेस. माझे हे लांब सडक केस चक्क ओरिजिनल आहेत.
2: काय
3: हो, आणि याचं सर्व श्रेय कचसनला आहे.
2: कचसन?
3: कचसन केसांवरचं एक अप्रतिम औषध.
4: लांब सडक मुलायम केश संभारासाठी संजीवन चिकित्सा मंदिर रत्नागिरी यांचं कचसन.
5: नवनवीन कल्पना, धाडसी पावलं आणि देशाच्या प्रगतीचा पाया उद्योग जगत. उद्योगपतींच्या अनुभव कथा, नव्या तंत्रज्ञानाचे प्रवाह आणि आपल्या सभोवतालचं बदलतं औद्योगिक जग जाणून घ्या उद्योग जगत या कार्यक्रमात. दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून, मध्यम लहरी 1251 KHz, FM वाहिनी 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी, एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.
6: प्रत्येक स्त्रीचं भावविश्व उलगडून सांगणारा, असंख्य गुणांचं तेजोवलय घेऊन येणारा आणि प्रत्येक सखीच्या अनुभवातून आपल्यामध्ये नवा प्रेरणा स्रोत निर्माण करणारा, उत्तम जगण्याची कला आत्मसात करण्यास शिकवणारा कार्यक्रम म्हणजे वनिता मंडळ. जरूर ऐका दर महिन्याच्या 2 आणि 4 शनिवारी दुपारी ठीक 12 महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून.
7: रसिक श्रोते हो, आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10:00. आजचे पाहुणे: मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 KHz, FM वाहिनीच्या 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली.
8: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅ

0: मॅजिकल बीट्स ऑफ ओपी नय्यर मध्ये तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलोहर्ट्स या एम वाहिनीवर, 100.6 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दी मॅजिकल बीट्स ऑफ ओपी नय्यर.
1: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमामध्ये. आणखी मग काय हवंय, तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर, 100.6 मेगाहर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर आपल्या सांगली केंद्रावर.
2: बालसभा.

0: बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र। सकाळचे 7:07 होत आहेत। श्रोतेहो, आता प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून दिल्या जातील। आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत थोड्याच वेळात।

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी

0: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
1: श्रोतेहो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। सकाळचे 7:10 होत आहेत। आता ऐकूया प्रादेशिक बातम्या।
2: आकाशवाणी पुणे, विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर। भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर। आषाढी वारीसाठी संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान। माऊली आणि तुकोबारांच्या पालखी सोहळा आज पुण्यात दाखल होणार। आणि पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला, बचाव कार्य सुरू। आता सविस्तर बातम्या। मुंबईतील पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून 13,000 कोटी रुपयांचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली। शहरातील 370 पूरप्रवण ठिकाणी पावसाचं पाणी अवघ्या 30 मिनिटात बाहेर काढण्याची व्यवस्था उभारली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। मुंबईला भविष्यातील जागतिक दर्जाचे सुरक्षित आणि सक्षम महानगर म्हणून विकसित करण्यात येत आहे, असंही फडणवीस म्हणाले। कनेक्टिंग लिंक प्रकल्पातील जलवाहिनीचं नुकसान झालं असलं तरी बोगदा आणि पुलाला कोणतीही संरचनात्मक हानी झालेली नाही, असं त्यांनी नमूद केलं। आपत्कालीन यंत्रणांनी अवघ्या 18 तासात वाहतूक पूर्ववत केली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक काल विधान परिषदेत संमत झालं। या विधेयकामुळे कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही देत संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्याची गरज नसल्याचं गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलं। विधेयकातल्या तरतुदींना विरोध करत विरोधकांनी हे विधेयक मंजूर करताना सभात्याग केला। महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला परंपरेचं जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी राज्य सरकारनं एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे। नमनखेळे, जाखडी, वहीगायन आणि झाडीपट्टी या 4 पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश करण्यात आल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काल विधानसभेत केली। नव्यानं समाविष्ट झालेल्या लोककला प्रकारातील 20 कला पथकांना प्रत्येकी 50,000 रुपये याप्रमाणे दरवर्षी 10,00,000 रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पुढील 10 वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटीच्या सर्व बस इलेक्ट्रिक करण्याचा सरकारचा संकल्प जाहीर केला। आतापर्यंत 67,00,000 नागरिकांनी एनसीएमसी कार्ड घेतल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली। आषाढी वारीसाठी आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीनं काल पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं। अवघी अलंकापुरी यावेळी ज्ञानोबा माऊलीच्या गजरात दुमदुमून गेली। तत्पूर्वी आळंदीतल्या संजीवन समाधी मंदिरामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करण्यात आली। आजोळघरचा कालचा मुक्काम आटोपून पालखीचं आज पुण्यात आगमन होणार आहे। जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा काल पिंपरी चिंचवड इथं मुक्कामी होता। माऊली आणि तुकोबारांचा पालखी सोहळा आज पुण्यात दाखल होणार आहे। दोन्ही संतांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पुणे जिल्हा प्रशासन आणि महापालिकेनं जय्यत तयारी केली आहे। पुणे आणि परिसरात निर्माण झालेल्या पूरसदृश परिस्थितीमुळे आळंदी आणि देहूकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना पुण्यातच थांबण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या होत्या। त्यानुसार अनेक दिंड्यांनी पुण्यातच मुक्काम केला। पुणे महापालिकेच्या 101 शाळांमध्ये दिंड्यांच्या मुक्कामाची व्यवस्था केली आहे। पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी सर्व व्यवस्थेची पाहणी केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला। आकाशवाणीच्या माध्यमातून नागपुरे यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे।
3: पुण्यात संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी येणार आहे, त्यामुळे मोठ्या संख्येने वारकरी आता येतील। त्यांची आणि आपली सगळ्यांची सेफ्टी महत्वाची आहे, म्हणून पुणे महानगरपालिकेची सगळी यंत्रणा म्हणजे फायर ब्रिगेड, डॉक्टर आणि आपत्ती व्यवस्थापन टीम एकदम अलर्ट मोडवर आहेत। नदीकाठच्या आणि सखल भागातल्या लोकांनी जास्त सतर्क राहायला हवं, वारकरी भाविकांनीही सावध राहावं। सगळ्यांना आवाहन करते की कोणत्याही परिस्थितीत नदी पात्रात उतरू नका आणि नदीवर उगीच गर्दी करू नका। नदी किंवा नदीकाठी तुमची गाडी किंवा काही सामान असेल तर ते लगेच सुरक्षित ठिकाणी हलवून घ्या। कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। पालिका किंवा प्रशासन जे सांगेल तेच ऐका। स्वतःची, घरच्यांची आणि आपल्या लाडक्या वारकऱ्यांची काळजी घ्या आणि प्रशासनाला सहकार्य करा।
2: संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्या आज पुण्यात येत असल्या

0: वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे शहर वाहतूक शाखेनं काही बदल केले आहेत. जुना पुणे मुंबई महामार्ग आणि आळंदी रस्ता आज पूर्णपणे बंद राहणार आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासे येथील ग्रंथराज श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या दिंडीचं काल प्रस्थान झालं. ज्ञानेश्वरी आषाढी दिंडी पालखी सोहळ्यात नेवासा शेवगाव तसंच गंगापूर तालुक्यातील 27 अधिक दिंड्यांमधील 15,000 अधिक वारकरी या पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोशीमधल्या कचरा डेपोत काल कचऱ्याचा ढीग इमारतीवर कोसळून घडलेल्या दुर्घटनेत सुमारे 23 नागरिक अडकून पडले होते. त्यापैकी 5 नागरिक स्वतःहून बाहेर पडले तर 9 नागरिकांना बचाव पथकांनी सुखरूप बाहेर काढलं. उर्वरित नागरिकांना बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, लष्कर तसंच महापालिका अग्निशमन दलाचं बचाव कार्य सुरू आहे. जखमींना महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात तसंच नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, पिंपरी चिंचवड पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. हिंगोली जिल्ह्याला आज पहाटे सलग 2 तासात 4 भूकंपाचे धक्के बसले. रिक्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 4.6 इतकी नोंदवण्यात आली असून भूकंपाचा केंद्रबिंदू वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे या गावात होता. परभणीमध्ये देखील आज पहाटे 1:37 भूकंपाचा धक्का जाणवला. यामध्ये कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही. तसंच नांदेड आणि लातूरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवल्याचं वृत्त आहे. लंडनमध्ये सुरू असलेल्या विम्बल्डन कनिष्ठ गट स्पर्धेत भारताच्या अर्णव पापरकरनं ऐतिहासिक विजय मिळवला. मुलांसाठी असलेल्या एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत त्यानं धडक मारली आहे. गेल्या 36 वर्षात ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. 18 वर्षांच्या पापरकरने उपउपांत्यपूर्व फेरीत जपानच्या यो ताबाताचा 6-2, 6-1 असा पराभव केला. पापरकर आज सायंकाळी उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या जॉर्डन ली याच्या विरुद्ध सामना खेळेल. अर्णव मूळचा पुण्यातला आहे. भंडारा जिल्ह्यात दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसानं हजेरी लावल्यानं बळीराजा सुखावला आहे. जिल्ह्यातील पाऊस आणि शेती संदर्भात ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: भंडारा जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी धान पीक लागवड करीत आहेत. मान्सून जिल्ह्यात दाखल झाल्याने शेतकरी राजा सुखावला आहे. शेतकऱ्यांनी धानाचे पर्याय टाकायला सुरुवात केली आहे. जून महिन्यात संपूर्ण कोरडा गेला, पण आता जुलै महिन्यामध्ये पावसाने हजेरी लावली असून शेतकरी आपल्या शेतीवर पर्याय टाकायला सुरुवात केली आहे. तर ज्या शेतकऱ्यांकडे वाटारपंप आहे तशा शेतकऱ्यांनी शेतीमध्ये रोवणी देखील सुरू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आणखी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. आकाशवाणी बातमीकरिता भंडाऱ्यावरून प्रवीण तांडेकर.
0: राज्यभरात गेले काही दिवस सुरू असलेला पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे तर गडचिरोलीसह काही भागात पावसानं हजेरी लावली आहे. रायगडमध्ये गेले काही दिवस असलेली पूरस्थिती ओसरली असली तरी घाटमाथ्यावर झालेल्या जोरदार पावसानं सावित्री, अंबा, कुंडलिका या नद्या पुन्हा धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. पाताळगंगाही इशारा पातळीवरून वाहत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाचा जोर ओसरला आहे. जिल्ह्यातील 31 धरण प्रकल्पांपैकी 21 धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. पालघर जिल्ह्यात गेल्या 10 दिवसांच्या मुसळधार पावसानं धरणातील पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ झाली आहे. कवडास धरणाचे 17 दरवाजे उघडून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मुंबईतही दमदार पावसामुळे 7 धरण क्षेत्रातला पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होत असून 24 तासात 12.44% वाढ झाली आहे. सांगली शहरासह जिल्ह्यात अनेक भागात काल सायंकाळी पुन्हा जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातल्या कृष्णा आणि वारणा नद्या दुथडी भरून वाहत आहेत. नाशिकमध्येही काल पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. दरम्यान नाशिक जिल्ह्यात नांदूर मधुमेश्वर इथं 5 व्यक्ती पाण्यानं वेढलेल्या बेटावर अडकल्या होत्या. त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आपत्ती प्रतिसाद दलानं कार्यवाही केली आहे. पुण्यातही कालपासून पावसानं काहीशी विश्रांती घेतली. खडकवासला धरणातून सुरू असलेला विसर्ग आता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. हवामान. कोकणात आज बहुतांश ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून किनारपट्टीच्या भागात सोसाट्याचे वारे वाहतील. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर. आषाढी वारीसाठी संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान. माऊली आणि तुकोबारांचा पालखी सोहळा आज पुण्यात दाखल.

0: आणि पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला, बचाव कार्य सुरू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:20 झालेली आहेत. श्रोतेहो, आता ऐकूया एक गाणे ताजे तवाने.

जयवंत कुलकर्णी आणि आशा भोसले यांच्या स्वरात आपली माणसं या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. एक गाणे ताजेतवाने आपण ऐकलं आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी।
1: सात वाजून 25 मिनिटं होत आहेत। आता दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: जीवने देणारा, गट शेतीला नवी दिशा देणारा आणि लाखो शेतकऱ्यांना सामूहिक शेतीच्या माध्यमातून सक्षम करण्याचा संकल्प घेऊन सुरू झालेला सत्यमेव जयते फार्मर कप 2026 हा उपक्रम आज राज्यभरात व्यापक चळवळीचे स्वरूप धारण करत आहे. पाणी फाउंडेशन आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सामूहिक नियोजन, जलसंधारण, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शेती आणि उत्पादन वाढीचे नवे मार्ग खुले होत आहेत. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 50 लाख शेतकऱ्यांना गटशेतीत सहभागी करण्याचा महत्वाकांक्षी संकल्पही या निमित्ताने व्यक्त केला आहे. या सर्व उपक्रमांची संकल्पना, अंमलबजावणी, आतापर्यंतची यशस्वी वाटचाल आणि भविष्यातील दिशा याविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सत्यजित भटकळ.
1: नमस्कार सर.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
2: धन्यवाद
1: सर. खरं तर खूप महत्वाचा आजचा आपला विषय आहे. आपण जेव्हा म्हणतो की पाणी वाचवा, आता ही सवय नाही राहिलेली आहे तर ही आपली जबाबदारी झालेली आहे. म्हणजे पुढची पिढी वाचवायची असेल तर आपल्याला पाणी वाचवणं हे खूप गरजेचं आहे आणि तुमचं खरंच खूप मोठं काम आहे. तर सगळ्यांविषयी जाणून घ्यायचं आहे, पण मुळात सत्यमेव जयते फार्मर कप 2026 ही संकल्पना नेमकी कशी विकसित झाली आणि काय उद्दिष्ट आहेत त्याच्या मागची?
2: सत्यमेव जयते फार्मर कप 2026 आता लॉन्च झालंय, त्यामुळे आपण त्याबद्दल बोलत आहोत. याची सुरुवात बरोबर 10 वर्ष अलीकडे झालेली आहे की जेव्हा आपण 2016 साली सत्यमेव जयते वॉटर कप या स्पर्धेचं आपण लॉन्च केलं होतं. त्यावेळेलाही देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या आणि सरकारच्या पाठिंब्याने, मदतीने, सहकार्याने, पार्टनरशिपने आपण वॉटर कपची संकल्पना त्यावेळेला राबवली होती. त्यामागचा विचार जो आहे वॉटर कपचा आणि फार्मर कपचा, यात एक महत्वाचं साम्य आहे. आणि ते साम्य हे आहे की यामध्ये हा विश्वास आहे की आपल्याला मोठ्या स्केलवरती बदल घडवून आणायचा असेल तर त्यासाठी आपण आपल्याला गावकरी, शेतकरी हीच सर्वात महत्वाची ताकद आहे. गावकरी शेतकरी अतिशय सक्षम आहे, त्यांच्यामध्ये प्रचंड निर्मिती क्षमता आहे. त्या निर्मिती क्षमतेला आपण सामूहिकरित्या त्याला एक वाट दाखवण्याचा आपण प्रयत्न केला. त्यामुळे एवढं आपण म्हणू शकतो की वॉटर कप आणि फार्मर कप मध्ये साम्य हे आहे की प्रयत्न हा राहिलेला आहे की ही जी निर्मिती क्षमता आहे याला आपण कसं जाग करता येईल, याला कसं आपण वाट देता येईल. आणि त्यासाठी दोन महत्वाच्या गोष्टी आपण केल्या. एक म्हणजे आपण मोटिवेशन तयार केलं. माणसाला जर काम करायचं असेल तर माणूस काम का करतो त्याला एक मोटिव्ह पाहिजे, त्याला एक कारण पाहिजे की मी हे का करते किंवा मी हे का करतोय. जोपर्यंत वर्ण कोणीतरी मला आदेश देईल, मला सांगेल तुला कळत नाही का हे कर, लहान मुलंही करत नाही, मोठं मुलंही करत नाही, बरोबर. तर त्यामुळे त्याला मोटिवेशन देण्याची गरज आहे. आणि ते मोटिवेशन शोधता शोधता आम्हाला असं वाटलं की सर्वात सुंदर मोटिवेशन आहे आनंद.
1: वा.
2: की ज्या गोष्टीत

0: आपल्याला आनंद मिळतो ती गोष्ट आपण करतो. परंतु एक गोष्ट आम्हाला लक्षात आली की गावाबद्दल अभिमान, आपल्या गावाबद्दल, आपलं गाव आहे, माझं गाव आहे, ही भावना खूप महत्वाची आहे. माझं गाव, माझी शेती, माझा ओढा, माझी माती, ही खूप पॉवरफुल मोटिवेशनचं फॅक्टर आहे. तर त्याला कुठेतरी एक वाट दाखवण्याच्या दृष्टीने आपण एक स्पर्धा उभी केली. त्यावेळेला वॉटर कप स्पर्धा होती, आता फार्मर कप स्पर्धा आहे. पण दोन्हीमध्ये हे एक साम्य आहे की त्याच्यामध्ये समूह याला खूप जास्त महत्व आहे. वॉटर कपच्या वेळेला समूह ग्रामपंचायत होती, म्हणजे अख्खं गाव,
1: ओके,
0: गावातील सर्व माणसं, महिला, पुरुष, मुलं, सिनियर सिटीजन, सगळे कॅटेगरीज, त्यांना एकत्र कसं आणायचं काम करण्यासाठी, श्रमदान करण्यासाठी, आपल्या गावाला पाणीदार करण्यासाठी, हा प्रयत्न वॉटर कपच्या वेळेला होता. फार्मर कपच्या वेळेला आपण म्हणत होतो तेच पीक घेणारे सर्व शेतकरी एका समूहात येऊन गट शेतीची आपल्याला स्पर्धा करायची. तर आता मी वॉटर कपचा इतिहास म्हणजे आता पूर्ण सांगत नाही, कारण त्याला खूप वेळ

0: कॅटेगरीज त्यांना एकत्र कसं आणायचं, काम करण्यासाठी, श्रमदान करण्यासाठी, आपल्या गावाला पाणीदार करण्यासाठी, हा प्रयत्न वॉटर कपच्या वेळेला होता. फार्मर कपच्या वेळेला आपण म्हणत होतो तेच पीक घेणारे सर्व शेतकरी एका समूहात येऊन गटशेतीची आपल्याला स्पर्धा करायची. तर आता मी वॉटर कपचा म्हणजे इतिहास म्हणजे आता पूर्ण सांगत नाही कारण त्याला खूप वेळ लागेल, परंतु मी फार्मर कपची संकल्पना कुठून आली तर वॉटर कपच्या अनुभवातून आली, ज्यातून आम्हाला लक्षात आलं की जेव्हा एखादं काम का करायचंय हे मला जर पटलं तर ते कसं करायचंय मी आपोआप शिकेन. मग त्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या त्या गोष्टी मी आनंदाने करेन, कारण त्यात माझं समाधान आहे, त्यात माझी आयडेंटिटी आहे, त्यात मला मजा येते. कसं आहे, अनेक वेळेला आपण सामाजिक कामाला जणू काही खूप मोठं ओझं आपण घेऊन वाहत आहोत, यातनं काही चांगलं काम करणं खूप कठीण आहे. करत असतील लोक पण आम्हाला तरी ती वाट नाही सापडली. मला वाटतं की जेव्हा आपल्याला एखादा आनंद मिळतो तेव्हा आपण आपसुक त्या दिशेने आपण प्रवास करत राहतो. त्यामुळे फार्मर कप मध्ये आम्ही दोन गोष्टींना प्राधान्य देतो, एक हे समूहाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञानाला. कारण तुम्ही फक्त समूह तयार केला, एक गट तयार केला, शेतकरी गट तयार केला, पण ते शेतकरी गटाकडे ज्ञान जर नसेल तर मग खूप कठीण आहे. तर शेतकऱ्यांपर्यंत ज्ञान कसं पोहोचवायचं, तर यासाठी आपण फार्मर कप रचनेमध्ये अनेक पद्धतीची आपण व्यवस्था केलेली आहे. त्याच्याबद्दल मी लगेच तपशिलात जात नाही, कारण मी अगोदर तुमच्या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करतो की फार्मर कप 26 ची संकल्पना ही एक 10 वर्षाच्या प्रवासात निर्माण झालेली आहे. आता कुठे आपण पॅन महाराष्ट्र म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राच्या पातळीवरती करत असू तरी संकल्पना 10 वर्ष जुनी आहे आणि आता ती नावारूपाला आली आहे असं म्हणायला हरकत नाही.
1: खरं आहे, म्हणजे जेव्हा आपण असं म्हणतो की झाड लगेच वाढत नाही, ते रोप हळूहळू लावावं लागतं, रुजवावं लागतं, तशीच ही संकल्पना 10 वर्ष आधी रुजवली गेली, आता कुठेतरी त्याचं एक वटवृक्ष आपण म्हणतो तयार होत आहे.
0: अजून वटवृक्ष नाही झालंय, आपण असं म्हणू शकतो की त्यांनी एक मोठं रूप धारण करण्याचा एक प्रयत्न आहे. आता बघूया कितपत आपल्याला यश मिळतं मिळत नाही हे आपण काय ठरवेल. कारण या कामात सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की या हे काम पूर्णपणे डिमांड ड्रिव्हन आहे. म्हणजे अनेक वेळेला सामाजिक कामामध्ये कसं असतं की उदाहरणार्थ एक वॉटरशेडमध्ये मला काम करण्यासाठी समजा एक एनजीओ आहे, ती एनजीओ CSR कडनं पैसे घेते, त्या वॉटरशेडचं काम राबवते. किंवा शेतीमध्ये काम करणारी जर एनजीओ असेल तर ती निधी उभा करते, मग तो ते निधी वाटते. आपण अजिबात तसं नाही करत. आपण काय म्हटलंय की शेतकरी सक्षम आहे, सर्व निर्मिती क्षमता शेतकऱ्यांमध्ये, ती निर्मिती क्षमता फक्त जागं करण्याचं आपण काम करत आहोत. त्यामुळे आपला प्रयत्न हा ट्रेनिंगवरती आहे, पूर्ण भर आपला ट्रेनिंग ट्रेनिंग ट्रेनिंगवरती आहे. हे प्रशिक्षण घेऊन शेवटी काम कोणाला करायचंय, शेतकऱ्यांना करायचंय. तर त्यामुळे शेतकऱ्यांना जितकं पटतं तेवढंच काम होणार आहे. एक चळवळ आहे आणि निश्चित ती वाढते आणि झपाट्याने वाढते. म्हणजे बघा 2022 साली आपण फार्मर कप सुरू केला त्यावेळेला अपेक्षा ही होती की तेच पीक घेणाऱ्या एका गावातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट करावा आणि गट शेती करावी. गट शेती म्हणजे काय, त्याचा हा अर्थ होत नाही की आपल्या जमिनीच्या मालकीमध्ये काही फरक झाला. तुमची जमीन तुमची, माझी जमीन माझी, त्यात काही फरक नाही झाला. परंतु आपल्या शेतीच्या प्रॅक्टिसेस आहेत त्या आपण एकत्र कराव्या. म्हणजे उदाहरणार्थ निविष्ठा खरेदी करताना तुम्ही वेगळी कराल मी वेगळी करी तर आपला खर्च जवळजवळ 25 ते 30% वाढतो. थोडं विचार करा की तुम्हाला दर जो मिळतो दुकानदाराकडनं तुम्ही होलसेल मध्ये विकत घेतलं तर स्वस्त मिळेल की रिटेल मध्ये,
1: होलसेल
0: होलसेल मध्ये नेहमीच स्वस्त होतं. त्यामुळे गट जेव्हा एकत्र येतो तेव्हा आपलं बी बियाणं, आपलं खत, आपली औषधं, आपली यंत्र या सगळ्या गोष्टींवरती किमान 20 ते 25% आपल्याला डिस्काउंट मिळतो. काही काही आमचे शेतकरी गट इतके हुशार आहे की डायरेक्ट कंपनी बरोबर नेगोशिएट करून जवळजवळ 40% डिस्काउंट आणतात. म्हणजे एका वर्षामध्ये आपण म्हणू शकतो कोट्यावधी रुपयांची सेव्हिंग्स शेती सुरू होण्या अगोदरच झालेली असते, पेरणी अगोदरच झालेली असते. का? कारण शेतकरी एकत्र आले.
1: खूप मोठा फायदा आहे त्यांचा,
0: प्रचंड मोठा फायदा आहे. त्यामुळे पहिला मुद्दा हा आहे की गट शेती म्हणजे आपण एकत्र येऊन शेती करतो याचा हा अर्थ होत नाही की आपली मालकी गेली, आपली मालकी जशीच्या तशी आहे. परंतु शेती करणाऱ्या पद्धतीमध्ये पहिली गोष्ट म्हणजे निविष्ठा आपण एकत्र घेतो. दुसरी गोष्ट, आज शेतीमधलं एक खूप मोठं संकट आहे की आपल्याला गरज

0: असते तेव्हा शेतकऱ्याला मजूर मिळत नाहीत.
1: हो
0: बरोबर. त्यामुळे पेरणी वेळेवर होत नाही, निंदणी होत नाही, कोळपणी होत नाही, काढणी होत नाही, फवारणी होत नाही, बरीच कामं रखडून जातात आणि त्याचा उत्पादनावरती खूप मोठा परिणाम पडतो. खर्च वाढतात. आपण जेव्हा गट बनवतो आणि गटशेतीच्या नियमामध्ये आपल्या स्पर्धेच्या नियमामध्ये इर्जिक, आवड सावड, अडजी पडजी हे शब्द आहेत, त्याचा अर्थ हा आहे की तुमची गरज असेल तेव्हा मी तुमच्या शेतावर काम करतो आणि माझी गरज आहे तेव्हा तुम्ही माझ्या शेतावर काम कराल विना मोबदला. त्यामुळे माझं लेबर वरती प्रचंड पैसे वाचतात आणि फक्त पैसे वाचत नाहीत,
1: काम होत आहे,
0: काम होत आहे. त्यामुळे एकत्र म्हणजे त्याचा हा अर्थ, आपण एकत्र घाम गाळतो, आपण एकमेकांना मदत करतो, आपण एकमेकांवरती विश्वास ठेवतो आणि आपण विश्वास संपादन करतो. तिसरी गोष्ट गटशेतीमध्ये जी आपण करतो ती म्हणजे आपण शास्त्रशुद्ध शेती करायला शिकतो. आता शेतकरी किंवा शेती हा एक व्यवसाय आहे, म्हणजे जशी मोठी इंडस्ट्री व्यवसाय करत असताना त्यांचे काही ना काहीतरी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रॅक्टिसेस असतात ना, तसंच शेतीमध्येही प्रत्येक पिकाला पीक निहाय शास्त्रशुद्ध पद्धती आहेत. की उदाहरणार्थ बीज प्रक्रिया करायची असते तर ती बीज प्रक्रिया कोणत्या रसायनाने करायची, किती प्रमाणात आपल्याला करायचे, म्हणजे अनेक वेळेला आपल्याला लक्षात येत नाही की शेती हे ज्ञानावरती आधारित आहे. निविष्ठा इम्पॉर्टंट असतील, जमीन माती इम्पॉर्टंट आहे, हवामान इम्पॉर्टंट आहे, पण ज्ञान सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. तर हे ज्ञान पोचवण्याचं काम या स्पर्धेमार्फत होतं आणि गट एकत्र येऊन ते ज्ञान संपादन करतो आणि ज्ञान संपादन करण्यासाठी आपण महाराष्ट्रातील 5 कृषी विद्यापीठांबरोबर आपण एमओयू केलेले आहे आणि त्यांचे शास्त्रज्ञ 130 असे शास्त्रज्ञ आहेत की जे दररोज यासाठी क्लास घेतात, ज्याला डिजिटल शेती शाळा म्हणतात. ही डिजिटल शेती शाळा इतकी आता रंगलेली आणि शेतकऱ्यांना त्याची इतकी गोडी लागलेली आहे, म्हणजे तुम्ही अनेक ठिकाणी पाहाल की महिला एका बाजूला चुलीवर भाकरी करते आणि दुसऱ्या बाजूला तिचा फोन चालू आहे आणि ती डिजिटल शेती शाळेमध्ये भाग घेते. तर हे खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना एकदम घरापर्यंत विना मोबदला आपण ज्ञान पोहोचवतो आणि हे ज्ञान वन वे ट्रॅफिक नाही आहे. शेतकरी सुद्धा त्यांचा कॅमेरा ऑन करतात, शेतातनं ऑन करतात, पानं दाखवतात, मुळं दाखवतात, माती दाखवतात आणि थेट प्रश्न विचारतात. आणि काही काही शेतकरी तर आता इतके काय म्हणतात तरबे झालेले आहेत की कधी कधी आपल्या बिचाऱ्या शास्त्रज्ञांची ते टेस्ट घेतात की ही कीड याचं नाव काय सांगा, कारण आज त्यांनाही माहिती आहे की त्याचं नाव काय, अमुक कीड त्याला अमुक अमुक उपाय हे सगळं त्यांना माहिती असतं. तर हे शास्त्रज्ञ अगदी मन लावून 130 शास्त्रज्ञ ज्याच्यामध्ये प्रत्येक डिपार्टमेंटचे आहेत, म्हणजे आपल्याकडे प्लांट ब्रीडर आहे, जसं माणसाला वेगवेगळे डॉक्टर लागतात, आपल्याला ऑर्थोपेडिक वेगळा असतो, गायनॅक वेगळा असतो, फिजिशियन वेगळा असतो, अँथेस्थेटिस वेगळा असतो, तसे शेतीच्या बाबतीत सुद्धा वेगवेगळे डॉक्टर आहेत. तर हे सगळ्या डॉक्टरांचा समूह एकत्र येऊन अतिशय उत्तमरित्या गेले आता 5 हे काम करतोय आणि खूप मोलाचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या शास्त्रज्ञांचं आणि आपल्या कृषी विद्यापीठांचं आहे, जे मला निश्चित नमूद करावं असं वाटतं.
1: खरंच खूप खूप म्हणजे त्यांचे आभार मानावे तेवढे कमी वाटतात.
2: श्रोते हो, आजच्या भागातून गटशेती हा केवळ एक प्रयोग नसून तो शेतकऱ्यांच्या आर्थिक बळकटीकरणाचा आणि सामाजिक परिवर्तनाचाही प्रभावी मार्ग ठरू शकतो हे स्पष्ट झालं. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी 7:25 तोपर्यंत पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आयोजित कार्यक्रम दिलखुलास आताच आपण ऐकलात, आता प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:40 झालेली आहेत.
2: यावर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका आज दुपारी 4:50

0: आजपासून सायंकाळी 6:50 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बँक ऑफ महाराष्ट्र पायीवारी पंढरीची. या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र, एक परिवार एक बँक.
1: बाळे कोण शिवल्यागत का बंधाय?
2: तात्या दाढ लावून तू खालिया म्हणजे लावून बसलोय.
1: बाळे साळी पिरून खाऊ येतात वय, उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात.
2: वय दातासाठी एक नंबर.
3: माधव मिशन देवल क्लब तळमजला कोल्हापूर.
4: रूपा तुझं गंगावन किती मस्त आहे, केस चक्क ओरिजिनल वाटतंय.
5: बावळटच आहेस, माझे हे लांब सडक केस चक्क ओरिजिनल आहे.
4: काय
5: हो, आणि याचं सर्व श्रेय कचसनला आहे.
4: कचसन?
5: कचसन केसांवरचं एक अप्रतिम औषध.
6: लांब सडक मुलायम केश संभारासाठी संजीवन चिकित्सा मंदिर रत्नागिरी यांचं कचसन.
7: प्रसारित करत आहोत अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
8: सूचना, ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
9: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
10: नमस्ते.
9: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातून बघते की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत, मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
10: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत, मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही.
11: Okay.
10: त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे त्याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मँडेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाहीत तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रीमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते.
11: ओके.
10: आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
9: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आणि वेबसाईट www.anurupvivaha.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
10: मी म्हणलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर, त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे.
11: Okay.
10: या बरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे, पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होतंय आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने, आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं, आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र

0: आपल्याला पाळायला हवं.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 वेबसाईट www.anurupvivah.com. पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. श्रोतेहो, आता प्रसारित करत आहोत श्री विश्ववल्लभ आयुर्वेद यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
5: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
6: श्रोते हो नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, आपण आमचा हा कार्यक्रम दर आठवड्याला ऐकत आहात, खूप चांगला प्रतिसाद देत आहात आणि त्याचा आपल्याला उपयोगही होतोय हे ऐकून खूप बरं वाटलं, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आपल्याला या कार्यक्रमातून आयुर्वेदा संबंधी जास्तीत जास्त माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि आजही आम्ही आपल्याला तशाच प्रकारची आयुर्वेदातल्या उपचारांची माहिती देणार आहोत आणि ती माहिती देण्यासाठी आपल्याकडे आले आहेत पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गर्दे. नमस्कार डॉक्टर, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत.
7: नमस्कार मॅडम.
6: गेले 4 भाग डॉक्टर आपण सुजेविषयी आणि डोळ्याच्या पडद्याला येणाऱ्या सुजेविषयी बोलत होतो, त्याची कारणं जाणून घेतली, त्याचे परिणाम जाणून घेतले. आता त्याच्यावर आयुर्वेदामध्ये नेमके उपचार काय आहेत हे आम्हाला ऐकायला आवडेल.
7: नक्की, खरं तर ट्रीटमेंट हाच खरं तर काबा आहे. जसं मी गेले काही भाग सांगतोय, मूळ कारण शोधा, मूळ कारण शोधा आणि ट्रीटमेंट करा. आता उदाहरण दाखलच द्यायचं झालं तर रक्तवाहिन्यांमध्ये कुठळ्या होणं आणि मग त्याच्यामुळे पडद्याला सूज आहे ना, त्याची ट्रीटमेंट करताना आपण काय विचार करतो?
6: डोळ्याच्या रक्तवाहिन्या किती लहान छोट्या असतील, त्याला सूज येते,
7: अगदी त्याच्यात ब्लॉक बसतो, अगदी केसांपेक्षाही त्या पातळ असतात. आम्हाला भिंगांमधून ते बघावं लागतं त्यावेळी त्या मोठ्या दिसतात, तर त्याच्यात ब्लॉक बसतो. बऱ्याचदा मुळात तो डोळ्यातला ब्लॉक असू दे, तो हृदयातला ब्लॉक असू दे, किंवा डीप वेन थ्रोम्बोसिस असू दे, किंवा व्हेरी गुड वेन असू दे, किंवा बायकांना पाळीला बाहेर पडणाऱ्या त्या रक्तामध्ये गुठळे असू दे, हा रक्ताचा दोष आहे. हे सांगायचा मुद्दा हा त्या अवयव वाचा दोष नाही, म्हणजे तो ब्लॉक होणं हा हृदयाचा दोष नाही, तो डीप वेन थ्रोम्बोसिस होतो तो त्या नसांचा दोष नाही, किंवा बायकांना रक्त पडतं ते गर्भाशयाचा दोष नाही, तो रक्ताचा आहे. तुम्ही लक्षात घ्या ना, हृदय हे सिरामर्म आहे, म्हणजे तिथं सिरा रक्तवाहिन्यांचं जाळं आहे. त्या सिरामध्ये त्या रक्तवाहिन्यांमध्ये दोष नाही आहे ना, गुठळी कशात झाली? रक्तात झाली.
6: बरोबर.
7: म्हणजे स्वतः रक्तात गुठळी आहे ती, त्यामुळे मग तो अवयवाचा विकार होऊ शकत नाही. म्हणजे तो डोळ्याचा आजार नाही, तो हृदयाचा आजार नाही, तो नसांचा आजार नाही, तो रक्ताचा आजार आहे. रक्ताचा आजार होण्यामागची तशी कारण आहे. खरं तर ज्या वेळेला गुठळी होते त्यावेळेला आयुर्वेदानुसार त्याला वात कफ संप्राप्ती म्हटली जाते. म्हणजे तुमच्या खाण्यापिण्यात वाताशी, कफाशी आणि रक्तदृष्टी करणारी अशी काहीतरी तुमची दिनचर्या, खाणं पिणं किंवा दिनचर्येतल्या काही त्रुटी इतक्या मेजर असतात की तुमची रक्तदृष्टी पराकोटीची व्हायला लागते. आता उदाहरण दाखल द्यायला झालं तर काही लोकांनी, म्हणजे आता लाईफस्टाईल आहे बरं का, एक गंमत असे बघा, चांगली गोष्ट मी ज्यावेळेला पथ्याची सांगायला लागतो तेव्हा मला पेशंट रुग्ण डायरेक्ट तोंडामध्ये हे कसं शक्य आहे? ह्याचं कारण असं, आपली दिनचर्या, आपलं ऋतुचर्या, आपले दिनक्रम इतका विकृत आणि घाणेरडा करून ठेवलाय आपण की त्याचा परिणाम किंवा ते चुकीचं हेच माहित नाही. म्हणजे आपण मराठी भाषेत बऱ्याचदा बोलतो, आपल्या मराठी भाषेत उर्दू शब्द आहेत, संस्कृत शब्द आहेत, हिंदी शब्द आहेत, बऱ्याच भाषेचा भेळ मिसळ मराठी झालेली आहे आणि आपल्याला माहितीच नाही ना ते मराठी शब्द आहेत का त्या वेगळ्या भाषेचे.
6: वर्षानुवर्ष ते वापरतोय,
7: आपल्याला वाटतं की हे जे आहे हे मराठी शब्द आहेत. तसं झालंय, आपल्या चुकीची दिनचर्याची एवढी सवय झाली की तेच योग्य असं वाटतं आणि तेच ह्याचं मूळ कारण आहे.
6: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999.

0: ब्रँनो. तर डॉक्टर आपण म्हणतो ना आहार विहार आणि विचार हे तिन्ही परिणाम करतात आणि त्या तिन्हीचा विचार आयुर्वेदामध्ये केलेला आहे, त्याच्यामुळे ह्या अशा सगळ्या आजारांवर ह्या तिन्हीचा सुद्धा विचार करायला लागतो आपण.
1: अगदी बरोबर. म्हणजे उदाहरण दाखल झालं तर मधुमेहाच्या पेशंटमध्ये देऊयात आपण किंवा वयस्कर लोकांचं, तर सकाळी चहा सोबत बिस्किट हे पाहिजेच आहे, कोणत्याही पद्धतीने हे पाहिजेच आहे. आपल्याकडे पद्धत काय होती न्याहारीची, न्याहारी हे बंद झाली आयुर्वेदात. न्याहारी सकाळची सांगून ठेवली न्याहारी करायला पाहिजे हेही खरं आहे. तुम्ही सांगली कोल्हापूर साईडला गेलात ना बऱ्याचदा बघा न्याहारीमध्ये दही ठेचा भाकरी खाल्ली जाते.
0: अच्छा.
1: त्यामुळे बऱ्याच लोकांना त्याने मूळव्याधन तत्सम गोष्टी होतात पण व्यायाम असेल तर विरुद्ध आहारी पसतो. हे गंमत आहे. म्हणजे आयुर्वेदानं सांगून ठेवलंय की विरुद्ध जरी खाल्लं चुकीचं जरी खाल्लं तर तुमचा चांगला व्यायाम असेल तर तुम्हाला ते पचणार आहे. पण तो व्यायामच नाही, बैठका आळशी झालेत की आता घरात कपड्याची बाई वेगळी आहे, धुणी भांड्याची वेगळी आहे, स्वयंपाकाची वेगळी आहे, आणि बायका काय करतात कपड्याच्या घड्या घालतात आणि नवऱ्याची वाट बघतात. म्हणजे अशी विचित्र होऊन बसले. व्यायामच नाही ना राहिलेला, व्यायाम नाही राहिलेला, खाता तुम्ही घाणेरडं काही आणि मग ते त्याचा परिणाम लिव्हरवरती एवढा मोठा यायला लागतो की रक्ताची क्वालिटी आपल्याला खराब होताना दिसते. मग त्यातलं जसं मधुमेहाचं सांगितलं की बिस्किट खातात, अरे नाश्त्याला आम्हाला चहा म्हणजे चहा बिस्किट लागतो, त्यापेक्षा न्याहारी करा. ते तुमचं जर व्यायाम असेल तर न्याहारी पसते, 11 पर्यंत भूक लागते, परत 11 जेवलात की संध्याकाळी 7 पर्यंत भूक लागते. आयडियल जे लाईफस्टाईल झाली
0: आणि 8-9 पर्यंत झोपा.
1: अगदी बरोबर. बरं, ताजं खाल्ल्यामुळे लवकर पचतही. ज्यावेळेस शिळं मैद्याचं खाल्लं जातं तेव्हा पचन काळ वाढतो आणि कोठ्यावरती इम्पॅक्ट येतो. हे एक दिवस बिस्किट टोस्ट खाल्ले तर होणार आहे का? नाही होणार आहे. पण बिस्किट टोस्ट ही जी गोष्ट आहे किंवा पोळी आणि चहा एकत्र, पोळी आणि दूध एकत्र, पोळीत असतं मीठ आणि हे विरुद्ध झालं, हे सगळं करत असल्यामुळं वर्षानुवर्ष चालत असल्यामुळं आणि एका बाजूला मोठ्या आजारांची नांदी आहेच. मधुमेह आहे, मधुमेहाची औषधं आहेत, मधुमेहाचं मूळ निदान झालेलं नाही आणि त्याच्यासोबत त्याची औषधं घेत असताना असा चुकीचा आहार विहार चालू आहे की ज्याचा परिणाम अल्टिमेटली हे पचवणार कोण आहे? लिव्हर. कि मग त्या लिव्हरवरती परिणाम होतो आणि मग रक्तदृष्टी होऊन बऱ्याच वेळेला या छोट्याशा कारणानं सुद्धा आपल्याला रक्तात गुठळ्या व्हायला मदत व्हायला लागते.
0: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225 261 99. डॉक्टर, आता तुम्ही रक्तामध्ये गुठळ्या होतात त्याबद्दल बोलत होतात आणि आम्हाला पण आश्चर्य वाटलं की डोळ्यांमध्ये इतक्या बारीक नसायत, त्या एवढ्या बारीक नसेमध्ये सुद्धा गुठळी होऊ शकते हे आपल्याला खरंच वाटत नाही, तर त्याबद्दल अजून काय सांगाल?
1: जसं आपण उपचाराबद्दल बोलतोय की उपचार होताना त्याचं मूळ कारण काय हे शोधण्याचं जे मी सांगितलं आणि त्या ओघात आपण रक्तवाहिन्यातल्या गुठळ्यांच्या बद्दल बोलतोय, तर हे जे कारण सांगितलं हे असंच, ज्यावेळेस ही रक्तात गुठळी अजून काय होऊ शकतं, तर जर तुम्हाला कोणतेही मोठे आजार असतील लिव्हरशी संबंधित, लिव्हर सिरोसिस सारखा आजार आहे किंवा लिव्हरला वारंवार सूज येते, फॅटी लिव्हर सारखा आजार आहे, शुगरमुळे लिव्हरचं फंक्शन कमी झालेलं आहे, हायपर टेन्शन आहे, भूक मारताय तुम्ही प्रचंड आणि भूकेच्या वेळेला वेगळं काय तर घाणेरडं खाताय, आणि ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम ज्यावेळेला लिव्हरवरती परिणाम यायला लागतो किंवा भयंकर स्ट्रेस आहे, ह्या सगळ्या गोष्टीनं लिव्हरचं फंक्शन कमी होऊन ज्या वेळेला कफाशी संबंधित आजार पण आहेत आणि त्याची अननेसेसरी औषधं घेतली जातात, ह्या सगळ्याचा वात आणि कफाशी संबंधित दृष्टी होऊन बऱ्याचदा रक्त घट्ट व्हायला लागतं. बऱ्याचदा जसं मी सांगितलं की तुमचं किडनीचं फिल्ट्रेशन हॅम्पर झाले आणि मग ते दोष रक्तात साठायला लागलेत की मग बऱ्याचदा रक्ताचा पातळपणा कमी होऊन रक्त घट्ट व्हायला लागतं. बऱ्याचदा तुमचं हृदयाचं पंपिंग कमी आहे, तुम्ही बऱ्याचदा हृदयाशी संबंधित मोठे आजार पण आहेत आणि त्याच्यासाठी औषधोपचार चालू आहेत आणि रक्ताची क्वालिटी त्या औषधांच्या अनुषंगानं तुमची खराब व्हायला लागलेली आहे. ह्या कोणत्याही कारणानं ज्या वेळेला रक्त वात कफाच्या अनुषंगानं खराब व्हायला लागतं त्यामुळे मग ह्या रक्तात गुठळ्या होतात आणि भविष्यात ह्या गुठळ्या ज्या वेळेला हृदयात असेल तर हार्टशी संबंधित प्रॉब्लेम येतो किंवा ज्यावेळेला डोळ्यावरती परिणाम करतं त्यावेळेला मग पडद्याला सूज येते आणि रक्तस्राव होतो. मग अशा वेळेला हे जे कारण आहे हे कारण शोधून त्याची ट्रीटमेंट केली तर मग रक्तातली दोष कमी होतं, गुठळ्या कमी होतात आणि अशा लोकांची सूज आपल्याला कायमची घालवता येऊ शकते. पण ह्यासाठी ह्या लोकांची दिनचर्या पूर्ण तपासणं, ऋतुचर्या तपासणं, खाणं पिणं सांभाळणं, आजार कोणते बघणं, मूळ रक्तदृष्टी ती गुठळी होण्याचं कारण तो वात आणि कफाचं का प्रकोपित झालाय आणि तो रक्ताला खराब केलाय ते शोधून औषध दिलं तर गुठळी कायमची जाते,

0: रक्तदृष्टी कायमची जाते आणि डोळा निर्दोष होतो आणि अंधत्व कायमच टाळता येऊ शकतो. बरोबर.
1: तर डॉक्टर, डोळ्याच्या पडद्याला येणारी सूज यावर आपण आता गेले 4-5 भाग बोलतोय, पण आता त्याच्यावरचे अजूनही काही महत्वाचे उपचार आपल्याला आयुर्वेदामध्ये असलेले जाणून घ्यायचे आहेत, ते आपण पुढच्या भागात जाणून घेऊया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261699.
2: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलेत. हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. श्रोतेहो, एक निवेदन. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग कोल्हापूर यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज सकाळी 7 वाजता कोल्हापूर जिल्ह्यातील राजाराम बंधारा इथली पाणी पातळी 37 फूट 1 इंच इतकी होती, तर जिल्ह्यातील एकूण 57 बंधारे पाण्याखाली आहेत. निवेदन संपलं. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र.

0: रिमझिमत्या पावसाचा हा वर्षा ऋतू, धरती कशी यौवनांकित लावण्यमयी।
1: आला ऋतू आला, ऋतू आला, कधी रिमझिम।
0: प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी।
2: श्रोतेहो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर। इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविधरंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा। तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला। आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 8 वाजत आहेत. आता ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8 वाजता मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 वाजता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर 8:40 संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याचं वर्णन मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान तिसऱ्या वार्षिक परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मेलबर्न मध्ये दाखल। ब्रिक्स देशांतील महिलांच्या मंत्रिस्तरीय बैठकीचं कोची मध्ये आयोजन। इराण अमेरिके दरम्यानचा संघर्ष पुन्हा उफाळला आणि विम्बल्डन कनिष्ठ गट स्पर्धेत भारताच्या अर्णव पापरकरचा ऐतिहासिक विजय। आता सविस्तर बातम्या। तिसऱ्या भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काल मेलबर्नला पोहोचले।

वापरकरचा ऐतिहासिक विजय. आता सविस्तर बातम्या. तिसऱ्या भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काल मेलबर्नला पोहोचले. आज ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीस यांच्याशी ते चर्चा करतील आणि व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान, शिक्षण आणि परस्पर जनसंपर्क या क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्यावर या दोनही नेत्यांदरम्यान चर्चा अपेक्षित आहे. यामुळे भारत ऑस्ट्रेलिया सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीला नवी गती मिळेल. पंतप्रधान मोदी भारत ऑस्ट्रेलिया मुख्य कार्यकारी अधिकारी मंचाच्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. दोनही देशातील उद्योग क्षेत्रातील प्रमुख नेत्यांना ते संबोधित करतील. तसंच मेलबर्नमध्ये ते भारतीय समुदायाशीही संवाद साधणार आहेत. आपल्या तीन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान ऑस्ट्रेलियाला पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं चालू आर्थिक वर्षात भारताचा विकास दर 7% राहण्याचा अंदाज वर्तवल्यामुळे जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून भारताचं स्थान भक्कम झालं असल्याचं नाणेनिधीच्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक अपडेट या द्वैवार्षिक अहवालात नमूद केलं आहे. पुढील वर्षात भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनातील वाढीचा दर काहीसा मंदावेल आणि तो 6.4% येईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ब्रिक्स अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भारताच्या पंचायती राज मंत्रालयाद्वारे कोची इथं ब्रिक्स देशांतील महिलांच्या मंत्रीस्तरीय बैठकीची आज सांगता होणार आहे. महिलांच्या मंत्रीस्तरीय बैठकीदरम्यान विविध देशांच्या मंत्र्यांनी काल मसुदा ठरावावर चर्चा केली. महिला सक्षमीकरण आणि महिलांच्या नेतृत्वाखालील विकास यासह विविध मुद्द्यांचा यामध्ये समावेश होता. मंत्रीस्तरीय बैठकीपूर्वी कार्यगटाची काल बैठक झाली. आज संध्याकाळी या मंत्रीस्तरीय बैठकीचा संयुक्त ठराव स्वीकारला जाण्याची अपेक्षा आहे. भारत आणि म्यानमार दरम्यान द्विपक्षीय स्तरावरील संरक्षण सहकार्याबाबत चर्चा करण्यात आली तसंच आतापर्यंतच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आल्याचं गृह मंत्रालयानं सांगितलं. भारत आणि म्यानमार दरम्यान 23वी राष्ट्रीय स्तरावरील बैठक काल नवी दिल्लीत झाली. दोनही देशांदरम्यान दहशतवाद, अंमली पदार्थांची तस्करी, शस्त्रास्त्रांची तसंच मानवी तस्करी आणि वन्यजीवांची तस्करी, सायबर गुन्हे यासह इतर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीचा सामना करण्यासाठीच्या सहकार्यावर चर्चा करण्यात आली असंही मंत्रालयानं म्हटलं आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओनं ओडिशातल्या चंदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी क्षेत्रात लांब पल्ल्याच्या पिनाका क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी घेतली. किमान 60 किलोमीटरच्या पल्ल्यासाठी या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. या क्षेपणास्त्राची रचना पुण्यातील शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास संस्था म्हणजे एआरडीई ऊर्जा सामग्री संशोधन प्रयोगशाळेच्या सहकार्यानं तसंच संरक्षण संशोधन विकास प्रयोगशाळा आणि इमारत संशोधन केंद्राच्या मदतीनं केली आहे. या यशस्वी उड्डाण चाचणीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी डीआरडीओ आणि लष्कराचं अभिनंदन केलं आहे. या महिन्याच्या 17 आणि 18 तारखेला होणाऱ्या सीएसआयआर यूजीसी नेट जून 2024 या परीक्षेसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीएनं आगाऊ शहर सूचना पावती जारी केली आहे. परीक्षार्थींनी त्यांना नमूद करून दिलेले परीक्षा शहर जाणून घेण्यासाठी संस्थेच्या संकेतस्थळावरून आपली स्लिप डाउनलोड करावी असं सूचित करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारनं तामिळनाडूतील शेतकऱ्यांकडून खोपरा आणि तोतापुरी या प्रकारच्या आंबे खरेदीला मंजुरी दिली आहे. या मंजुरीअंतर्गत राज्यात 87,000 मेट्रिक टनांहून अधिक खोपरा आंब्याची खरेदी केली जाणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणने जहाजांवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेच्या लष्करानं इराणवर पुन्हा एकदा हल्ले करणार असल्याचं जाहीर केलं आहे. इराणच्या या हल्ल्यांमुळे युद्धविराम संपुष्टात आल्याचं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इराणविरुद्ध लष्करी कारवाई अधिक कठोर करण्याचा इशारा दिल्यानंतर काही तासातच अमेरिकी लष्करानं ही घोषणा केली. दरम्यान इराणमधील दक्षिण किनारपट्टीवरील शहरांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचं वृत्त इराणच्या प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये वाढत्या राजकीय अशांततेच्या पार्श्वभूमीवर जॉईंट अवामी एक्शन कमिटी या मुख्य निदर्शक गटानं आंदोलनाची हाक दिली आहे. या गटाच्या अटक केलेल्या नेत्यांची सुटका
दळणवळण सेवा पूर्ववत करणं, अन्न आणि औषधांचा पुरवठा खंडित ठेवणं आणि 38 कलमी कराराची अंमलबजावणी करणं अशा या गटाच्या

0: मुजफ्फराबाद, रावळकोट, हवेली, पुलंद्री आदी भागातल्या निदर्शनांमध्ये हजारो नागरिकांनी सहभाग घेतला. मुंबईतील पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून 13,000 कोटी रुपयांचा एकात्मिक पूरनियंत्रण आराखडा केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक काल विधान परिषदेत संमत झालं. या विधेयकामुळे कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही देत संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्याची गरज नसल्याचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलं. विधेयकातल्या तरतुदींना विरोध करत विरोधकांनी हे विधेयक मंजूर करताना सभात्याग केला. महाराष्ट्रात आषाढी वारीसाठी आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीनं काल पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं. अवघी अलंकापुरी यावेळी ज्ञानोबा माऊलीच्या गजरात दुमदुमून गेली. तत्पूर्वी आळंदी इथल्या संजीवन समाधी मंदिरामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करण्यात आली. आजोळघरचा कालचा मुक्काम आटोपून पालखीचं आज पुण्यात आगमन होणार आहे. जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा काल पिंपरी चिंचवड इथं मुक्कामी होता. दोनही संतांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पुणे शहर आणि जिल्हा प्रशासन आणि महापालिकेनं जय्यत तयारी केली आहे. लंडनमध्ये सुरू असलेल्या विम्बल्डन कनिष्ठ गट स्पर्धेत भारताच्या अर्णव पापरकरनं ऐतिहासिक विजय मिळवला. मुलांसाठी असलेल्या एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत त्यानं धडक मारली आहे. गेल्या 36 वर्षात ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. 18 वर्षांच्या पापरकरनं उपउपांत्यपूर्व फेरीत जपानच्या रिओ ताबाताचा 6-2, 6-1 असा पराभव केला. त्याआधी त्यानं अमेरिकेच्या आणि जागतिक क्रमवारीत 3 क्रमांकावर असलेल्या किटन हॅन्सचा 6-2, 6-3 असा पराभव करून सर्वांना चकित केलं होतं. या स्पर्धेत त्यानं आतापर्यंत एकही सेट गमावलेला नाही. पापरकर आज सायंकाळी उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या जॉर्डन ली याच्याविरुद्ध सामना खेळेल. भारताची 100व्या ग्रँडमास्टरकडे होणारी वाटचाल काल अधिक वेगवान झाली. हा टप्पा गाठण्यासाठी केवळ 2 ग्रँडमास्टर्सची गरज आहे. काल पुण्यात बुद्धिबळ क्रीडा ट्रस्टच्या वतीनं आयोजित सामन्यात कन्याकुमारीच्या 17 वर्षीय अश्वथ एस याने पुणे इंटरनॅशनल ग्रँडमास्टर राऊंड रॉबिन स्पर्धेत आपला अंतिम जीएम नॉर्म पूर्ण करून देशाचा 98वा ग्रँडमास्टर होण्याचा मान मिळवला. काल झालेल्या अंतिम फेरीत अश्वथने अमेरिकेच्या एफ एम कन्नन वैद्यनाथनचा पराभव केला आणि ग्रँडमास्टर किताब मिळवण्यासाठीच्या सर्व अटी पूर्ण केल्या. त्यानं 9व्या फेरीत 7 गुण मिळवत दुसरं स्थान मिळवलं. कालच्या स्पर्धेत ग्रँडमास्टर अभिजित गुप्ता अव्वल स्थानी राहिला. मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आता पावसाचा जोर ओसरत आहे. केरळमधील पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. आज उत्तर केरळमधील 5 जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. राज्याच्या किनारी भागात मासेमारीसाठी बंदी घालण्यात आली आहे. उत्तराखंड राज्यात पावसाचा जोर अद्याप कायम असून पुढील 36 तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. अत्यावश्यक नसल्यास नागरिकांनी घराबाहेर पडू नये, तसंच 4 धाम यात्रेकरूंनी हवामानाचा अंदाज घेऊन पुढील प्रवासाचं नियोजन करावं अशा सूचना प्रशासनानं दिल्या आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान 3रा वार्षिक परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मेलबर्नमध्ये दाखल. ब्रिक्स देशातील महिलांच्या मंत्रिस्तरीय बैठकीचं कोचीमध्ये आयोजन. इराण अमेरिकेदरम्यानचा संघर्ष पुन्हा उफाळला. आणि विम्बल्डन कनिष्ठ गट स्पर्धेत भारताच्या अर्णव पापरकरचा ऐतिहासिक विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित पायी वारी पंढरीची या कार्यक्रमात आज ऐकूयात आळंदी येथे संपन्न झालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. निवेदन आहे कैलास शिंदे यांचं. सादर करते धीरज केदारी.

0: झाली. जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीनं परवा म्हणजे 7 जुलै रोजी देहूतून पंढरपुराकडे प्रस्थान ठेवला. तर याची देही याची डोळा हा सोहळा अनुभवण्यासाठी हजारो भाविक देहूत आणि आळंदीत दाखल झाले होते. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनं काल म्हणजे 8 जुलैला पंढरपुराकडे प्रस्थान ठेवला. यावेळी सुरुवातीला ओढ दिलेल्या पावसानं आता मात्र संततधार पकडली आहे. इंद्रायणी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. सगळे पूल पाण्याखाली गेल्यानं मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत प्रस्थानाचा ऐतिहासिक निर्णय समितीने घेतला आहे. पंढरीस जाये तो विसरे बाप माय, पंढरीस जाये तो विसरे बाप माय, अवघा होय पांडुरंग राहे धरून या अंक. आजही पिढीजात वारीची परंपरा अव्याहत सुरू आहे. अबालवृद्ध आळंदीत मुक्कामास आहेत. पावसाची पुराची चिंता न बाळगता वारकऱ्यांनी धर्मशाळांमध्ये आश्रय घेतलेला दिसत होता. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याच्यासाठी माऊलींच्या चलपादुकांचं काल दुपारी 2 वाजता परंपरेनुसार पंढरीकडे प्रस्थान ठेवणं गेलं. या सोहळ्यासाठी आळंदी सज्ज झाली होती. दुपारी 2 वाजता भर पावसात नेत्रदीपक अशा प्रस्थान सोहळ्यास सुरुवात झाली. माऊलींच्या चलपादुकांना न्हाऊ घालण्यासाठी जणू काही बरसणाऱ्या टपोऱ्या थेंबांमध्ये अहमिकाच लागली होती. सुरुवातीला देऊळवाडा स्वच्छतेनंतर मानाच्या दिंडांना महाद्वारातून मंदिरात प्रवेश देण्यात आला. त्यानंतर विना मंडपात दिंडी प्रमुख आणि मानकऱ्यांना गुरु हैबतबाबा आणि देवस्थानच्या वतीनं नारळ प्रसाद आणि पागोटं देऊन सन्मानित करण्यात आलं. मुख्य समाधी गाभाऱ्यातील मानपानाच्या सोहळ्यानंतर रथापुढील क्रमांकांच्या दिंड्या अश्व बाहेर पडले आणि त्यानंतर माऊलींच्या चलपादुकांना पालखीत ठेवण्यात आलं आणि नगर प्रदक्षिणा घालण्यात आली. रात्री पालखीचा मुक्काम आजोळघरातील दर्शन मंडपात होता. या सोहळ्याबाबत सोहळा समिती प्रमुख आणि विश्वस्त डॉ भावार्थ देखणे यांनी प्रस्थान सोहळ्याबाबत आणि आजोळात होणाऱ्या मुक्कामाबाबत आम्हाला सांगितलं.
1: आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचं प्रस्थान आळंदीवरनं होणार आहे आणि माऊली पंढरपूरच्या दिशेने आज निघणार आहेत. हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा आनंद सोहळा असं मी म्हणतो. आनंद तेथीचा मुक्याशिवाचा भैरे ऐकती कानी रे, आंधळ्याशी डोळे पांगुळ्याशी पाय लुकामुळे वृद्ध होती तरणे, नाचत नाचत जाईरे पंढरी विठ्ठल रसुबाई पाहू रे. हा वैष्णवांची मांडयाळी चालत चालत नाचत नाचत भक्ती गजरामध्ये रममाण होऊन पांडुरंगाला भेटण्यासाठी या ठिकाणी ती साधना वारीच्या रूपाने करत आज निघणार आहे आणि 18 दिवसांनी पांडुरंगाचं दर्शन त्यांना होणार आहे. त्या दृष्टिकोनातून आळंदीवरनं साधारणपणे 3 वाजता हे प्रस्थान होणार आहे. अतिवृष्टीमुळे 3-4 दिवस आळंदीला येणारे सगळे जे रस्ते आहेत ते सध्या ब्लॉक आहेत. काही रस्ते चालू झालेले आहेत पण तरी सुद्धा प्रशासनाने आणि आळंदी देवस्थानने सुद्धा सर्व वारकऱ्यांना एक विनंती केली होती आणि त्या विनंतीला प्रतिसाद देऊन बरेच जण पुण्यामध्ये थांबलेले आहेत.
0: चलपादुकांचं प्रस्थान झाल्यानंतर कामी आजोळी काम करेपर्यंतची हा जो सगळा सोपस्कार असेल, हा जो सगळा सोहळा होणार आहे, याबाबत थोडस सांगा ना.
1: काकडा आरतीने ह्या संपूर्ण कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. त्याच्यानंतर 2:30 वाजता आपण मान्याच्या ज्या दिंड्या 47 त्यांना आपण आतमध्ये घ्यायला सुरुवात करणार आहोत. 3 वाजता साधारणपणे सोहळ्याला सुरुवात होईल, प्रस्थान सोहळ्याला. त्याच्यानंतर हैबत बाबांची आरती होईल, नंतर संस्थानतर्फे आरती होईल आणि जे नारळ प्रसाद असतात मानकऱ्यांचे ते सुद्धा त्याच्यानंतर देण्यात येईल. नंतर पादुका बाहेर पडून मंदिर प्रदक्षिणा करून साधारणपणे 8 ते 8:15 दरम्यान आजोळ घरामध्ये आळंदीमध्येच त्या विसावतील आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे 5 ते 5:30 दरम्यान आपण पालखी आळंदीवरनं त्या पालखीचं प्रस्थान होऊन पुण्याच्या दिशेने निघेल.
0: कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी प्रशासन कशा पद्धतीने सज्ज झालेले आहेत आणि काय खबरदारीचे उपाय म्हणून काय योजना अंमलात आणण्यात आलेल्या आहेत?
1: गेली 1.5 ते 2 महिने प्रशासन, त्याचबरोबर पोलीस प्रशासन, सामान्य प्रशासन, नंतर वाहतूक व्यवस्था यांच्या बऱ्याच मीटिंग आपल्या झालेल्या आहेत. त्या दृष्टिकोनातून फौज फाटा आणि पावसाच्या पार्श्वभूमीवरती जास्तीत जास्त ठेवावा आणि ज्या ज्या ठिकाणी बॉटल नेकिंग होतं त्या त्या ठिकाणी तो पोलिसांचं जे काही कंट्रोल आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं सक्षमीकरण करावं अशा आपण सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि जे काही पुलावरनं जे वाहून गेलेले आहेत कठडे वगैरे ते तिथे

0: आपण बॅरिकेटिंग लावायला सांगितलेलं आहे, हार्ड बॅरिकेटिंग सांगितलेलं आहे, दिवेघाटामध्ये सुद्धा हार्ड बॅरिकेटिंग सांगितलेलं आहे, जुना जो रस्ता आहे तोच आम्ही वापरू असे आपण त्यांना सूचना देऊन बाकीच्या ठिकाणी हार्ड बॅरिकेटिंगनी तिथे जे काही लँडस्लाइड्स होतील किंवा होत झालेले आहेत त्याला तिथे मज्जा होऊ शकतो. त्या दृष्टिकोनातून सेफ वारी आणि आपण जो रथ केलेला आहे त्या रथामध्ये सुद्धा दुर्घटना होणार नाही, कारण पाय अडकण्याची शक्यता असते दर्शन घेताना. त्या दृष्टिकोनातून आपण तिथे सेफ वारीच्या दृष्टिकोनातून रथाची सुद्धा इंजिनिअरिंग त्या पद्धतीने आपण करून घेतलेलं आहे.
1: प्रस्थान सोहळा समितीचे प्रमुख ऍडव्होकेट राजेंद्र बाबूराव उमाप हे म्हणाले,
2: संस्थाननं यापूर्वीच जाहीर केलेलं आहे की जे वारकरी या ठिकाणी येत आहेत त्या वारकऱ्यांनी ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी किंवा त्या लगतच्या सुरक्षित ठिकाणी थांबावं अशा प्रकारची आपण सर्वांना सूचना केलेल्या होत्या. त्याप्रमाणे वारकऱ्यांनी त्या सूचनेचं पालन केलं. काल पुराचा आणि पावसाचा जोर कमी झाल्यामुळं पुलावरचं पाणी ओसरलेलं आहे आणि म्हणून आम्ही रात्री संस्थाननं स्ट्रक्चरल ऑडिट लवकरात लवकर करून घ्यावं आणि त्या पद्धतीनं त्याचा अहवाल येणं बाकी आहे. निश्चितपणे अहवाल आल्यानंतर आम्ही जी काही प्रस्थांची माहिती सांगितलेली आहे की ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या ज्या काही मानाच्या श्रींच्या रथापुढील 1 ते 27 आहेत, रथामागील 1 ते 20 व पोटधारक अशा 56 दिंड्यांचे प्रत्येकी 10 प्रतिनिधी वारकरी त्या ठिकाणी सहभागी होतील. परंतु त्यामध्ये आम्ही बदल केलेला आहे. आत्ता पाऊस कमी झालेला आहे, पुराचं देखील पाणी कमी झालेलं आहे, त्यामुळं प्रत्येक दिंडीत त्या ठिकाणी ज्या काही 56 मानाच्या दिंड्या आहेत त्यामध्ये 50 वारकऱ्यांना आम्ही सामावून घेत आहोत. अशा प्रकारे थोडासा बदल आम्ही केलेला आहे, कारण पाणी जरी ओसरलेलं असलं आणि पाऊस जरी कमी झालेला असला तरी धरणाच्या साईडला पाऊस पडत असल्यामुळं निश्चितपणे त्या ठिकाणी किती पाऊस पडेल आणि उद्या सकाळी काय सिच्युएशन राहील हे आत्ताच आपण सांगणं हे घाईचं होईल. परंतु आम्ही 2 मार्ग त्या ठिकाणी प्रथमता प्राधान्य देतोय. तो परंपरागत जो मार्ग आहे त्या परंपरागत मार्गाने आम्ही जाण्याचा प्रयत्न करत आहोत. त्या ठिकाणी देखील जाण्याला आम्ही जे काही प्रमुख दिंड्या आहेत त्या दिंड्यांचे जे काही प्रतिनिधी आहेत ते किती घ्यायचं त्या देखील कमी करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे, कारण पूल देखील त्या ठिकाणी पाणी किती राहील किंवा कशा पद्धतीने राहील त्याचा आढावा घेऊन त्याप्रमाणे परंपरागत मार्गाने आम्ही जाण्याचा प्रयत्न करू. पण तिथे जर पाणी आलं तर त्या ठिकाणी निश्चितपणे मरकळ रोड जो आहे त्या मरकळ रोडनी आम्ही चरोली फाट्यावरती पालखी नेण्याचा आमचा हे आहे.
1: आळंदी नगर परिषदेच्या रुग्णालयाचे डॉक्टर राहुल पाटील यांनी वैद्यकीय सुविधा ज्या पुरवण्यात येणार आहेत या सुविधांबाबत माहिती देताना आम्हाला सांगितलं.
3: महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा तसेच ग्रामीण रुग्णालय आळंदी नगर परिषद यांच्यातर्फे आपल्या पूर्ण आळंदी नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रामध्ये जी काही जे पालखी सोहळा आयोजित केलेला आहे त्या संदर्भात आरोग्य सेवेसाठी साधारणतः 11 बूथ वेगवेगळ्या ठिकाणी चाकण चौक, वडगाव चौक, चरोली फाटा अशा ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी 2 वैद्यकीय अधिकारी, 2 इंटर्न, 1 ANM व अधिक परिसेविका अशा पद्धतीने व त्या संदर्भात जे काही औषधोपचार लागतात जो फर्स्ट एड म्हणजे प्रथम उपचार स्वरूपातील तर ती सुद्धा सर्व औषधं आपल्या इथं उपस्थित आहेत. त्या ठिकाणी सर्वसाधारणतः भाविकांचे सर्व महाराष्ट्रातून या ठिकाणी एकत्रित आलेले असतात आणि इथून पालखी आपली आळंदीतून आपली पंढरपूरकडे प्रस्थान होते. तर त्या निमित्ताने साधारणतः 4 दिवसापूर्वीपासूनच आम्हाला इथं प्रतिनियुक्तीवरती पाठवलेलं आहे. आज आता 8 तारखेपासून प्रस्थान आहे माऊलींच्या पालखीचं. तर आज आता इथपर्यंत साधारणतः दर रोज साधारणतः 1-1 बूथवर 1000 ते 1200 रुग्णांची इथं नोंद केली जाते आणि त्यांना औषधोपचार साधारणतः पुरवला जातो. साधारणतः प्राथमिक उपचारामध्ये सर्दी, ताप, खोकला, तर वेगवेगळ्या प्रकारचे जुलाब, उलटी, ताप या संदर्भातले सर्व औषधं आपल्याकडे प्रथम उपचाराचे उपलब्ध असतात. त्यांना त्या स्वरूपात त्या चेक करून मग त्यांना औषधोपचार आपण केला जातो.
1: या प्रस्थान सोहळ्यास भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे हे आवर्जून उपस्थित होते. वारीतला त्यांचा वंश परंपरागत सहभाग याबाबत सांगताना ते म्हणाले,
4: रामकृष्णारी महाराष्ट्राची ही संत परंपरा अनादिकालापासून चालू आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या माध्यमातून अनेक भाविक

0: वारकर या ठिकाणी येतात आणि पंढरपूरच्या दिशेनं पालखीचं प्रस्थान होतं. मला जसं कळतंय तसं माझे आजोबा, माझे वडील, माझे चुलते, माझे भाऊ हे सगळे या वारीमध्ये प्रत्येक वर्षी सहभागी होत असतात. इथून पंढरपूरपर्यंत चालत जात असतात. यावर्षीची परिस्थिती थोडीशी पाऊस जास्त झाल्यामुळे आळंदीमध्ये काल आम्ही तुकाराम महाराजांच्या, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला पण होतो. सगळ्या वारकरी बांधवांनी त्या ठिकाणी सहकार्य केलं. दाजी इंद्रायणीचा जो आळंदीतला जो ब्रिज आहे, पूल आहे, त्या पुलावर पाणी आहे, त्यामुळं वारकऱ्यांना यावेळेस थोडीशी गैरसोय होईल, पण सगळ्यांनी थोडंसं सहकार्य संस्थांना, इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेला, देवस्थान संस्थेला, प्रशासनाला केलं पाहिजे. कारण आपल्याकडं संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये लाखोंनी भाविक असतात आणि त्या ब्रिजवरनं जाताना सगळे सुखरूप पोचावेत आणि कुठलेही हे होऊ नये एवढी काळजी सगळ्यांची घेण्यासाठी सगळे नगरसेवक या परिसरातले देवस्थानचे लोक प्रामुख्याने प्रयत्न करतात. तर त्याच्यात मी या निमित्तानं आवाहन करेन आपल्या सगळ्या वैष्णव भक्तांना, वैष्णव वारकरी भक्तांना सगळ्यांना की थोडंसं आळंदीच्या नंतर जिथं पण मुक्काम आहे तिथनं सगळ्यांनी पालखीमध्ये जास्तीत जास्त सहभागी व्हा. कारण आता इंद्रायणीला आता आम्ही बसलो इथं आळंदीत तरी पाणी रात्रीपेक्षा 2-2.5 फुटाने वाढले. अजून पाऊस वरती चालू आहे, तर पाऊस जर जास्त वाढला तर उद्या आपली पालखी, त्याच्याकरता सगळ्यांनी सुखरूप राहावं, सगळ्या वारकऱ्यांचं आरोग्य चांगलं राहावं याच्याकरता आम्ही प्रयत्न करतो.
1: संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थानात सेलिब्रिटी संवादक अभिनेते आदेश बांदेकर हे देखील उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे त्यांचा यातला सहभाग हा एक आकर्षणाचा विषय. आदेश बांदेकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं,
2: जसं आपण बघितलं इंद्रायणी मातेला महापूर आलेला होता आणि आता सगळं पुन्हा स्थिरस्थावर होत आहे. पाऊस जसा बरसतो आहे तसे डोळ्यातलंही अश्रू थांबत नाहीत ज्या क्षणी माऊलींचं ते प्रस्थान सोहळा आपण अनुभवतो. मी सातत्याने गेली 10-12 वर्ष न चुकता या वारीत सहभागी होतो. अगदी देहू आळंदीपासून पंढरपूरपर्यंत जात असतो. माऊलींमधली श्रीमंती, माणसातलं माणूसपण आणि प्रत्येक माणसातला पांडुरंग, काय कुठून ही अनन्य साधारण शक्ती आणि ऊर्जा आहे, खरंच अलौकिक आहे सगळं. आपण कुणीही नाही हे सगळं तो ठरवतो, तो करून घेतो आणि माऊलींच्या चेहऱ्याकडे आपण बघितलं की लक्षात येतं त्यांची ऊर्जा. आणि कुठलंही सुख दुःख असू द्या, त्यांच्याकडून शिकण्यासारखी महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे फक्त एकच विठ्ठलाचा ध्यास. आणि तिथे गेल्यानंतर सुद्धा कुठलीही निरपेक्ष भावना, अगदी कळसाला नमस्कार करून सगळे माऊली परततात, यापेक्षा वेगळं काय आहे. तर आपण कुठं आहोत, आपण कुठंच नाही.
1: या वारी सोहळ्याविषयी आपला अनुभव व्यक्त करताना सुनेत्रा नाम जोशी या म्हणाल्या,
3: आमचं वारीला जायचं पक्क झालं आणि एक एक टप्पा ओलांडत आम्ही वारी करत होतो. मी नुसतं निरीक्षणच करत होते. कधी त्या विठुरायाचं नाव न घेणारी मी हरी भजनात कधी दंग झाले हे मला कळलंच नाही. दगडाची उशी आणि आकाशाचं पांघरुण करून जिथे जागा मिळेल तिथे लोक विसावत होते. खरंच मी हे सगळं बघतच राहिले. माझ्या मनात शंका होती ना की वारीला जाऊन देव भेटतो का, त्याचं काहीस थोड्याफार प्रमाणात निरसन मला तिथे व्हायला लागलं. मला देव दिसला त्या सेवाभावी संस्थेत जे येणाऱ्या वारकऱ्यांची उठभस करत होते, झोपणे उठण्याची सोय करत होते. मला देव दिसला जे वारकऱ्यांची तुटलेली चप्पल कोणतेही पैसे न घेता शिवून देत होते. मला देव दिसला त्या डॉक्टरांच्या मध्ये कोणतेही पैसे न घेता सगळ्यांना औषध पाणी करत होते. एखादा म्हणलाच की पायाला फोड आलेत तर म्हणायचे डॉक्टर की बस न गाडीत आणि पुढची वारी पूर्ण करा, बसा गाडीत. केवढी ही पॉझिटिव्हिटी. मला देव दिसला त्या आया बहिणींच्या मध्ये ज्या जेमतेम घरी 10-15 लोकांसाठी स्वयंपाक करत होत्या, तर इथे 500-600 लोकांसाठी सहज पोळ्या भाकरी करत होत्या. खरंच कुठून आले एवढे लोक, अगदी लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत स्त्री पुरुष सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आले होते. तेव्हा मला लक्षात आलं की कुठं 2 पैशाची जाहिरात नाही किंवा कुठंही असा बोर्ड नाही की व्हा आमच्या पक्षात सामील आणि चला वारीला. देव भावाचा भुकेला. सगळ्या संतांच्या पालख्या तिथे एकत्र आल्या होत्या. संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताई, सोपानदेव, संत तुकाराम, संत एकनाथ या सगळ्यांचे कोड कौतुक मी डोळ्यांनी पाहू, कानांनी ऐकू की मुखाने गाऊ अशी माझी स्थिती झाली.
1: धोधो बरसणाऱ्या जलधारांच्या आणि माऊलींच्या भक्तीवर्षावात चिंब भिजण्यासाठी

0: अफाट गर्दीचा वैष्णवांचा मेळा आणि हा महापूर जमेल तसा आळंदीत दाखल झाला होता आणि दाखल होतच होता. अशा काही भगिनींशी आम्ही संवाद साधला.
1: रामकृष्ण हरी माऊली, तर आमचं दुकान आहेत भाजीचे. आमच्या दुकानात संपूर्ण माल वाहून गेला, काहीच राहिलेलं नाही. फक्त पाण्यात बुडालेली ज्ञानेश्वरी डोक्यापेक्षाही वर उंच पाणी असल्याने ज्ञानेश्वरी अगदी बाकीचे पुस्तकं सगळे ओले झाले आणि ज्ञानेश्वरी गाथा ही पूर्ण कोरडी निघाली. जशा तुकाराम महाराजांच्या गाथा तरंगू आल्या तशा आमच्या ज्ञानेश्वरीसुद्धा 24 तास पाण्यात असूनसुद्धा कोरडीच्या कोरडी निघाली. आम्हाला ते भाजीपाला गेला, माल गेला, त्याचं काही दुःख वाटलं नाही. पण आमची गाथा आणि ज्ञानेश्वरी जी पाण्यातून तरंगून आलेली कोरडी निघाली, तर आम्हाला एकदम म्हणजे डोळे तरंगून आलेत आमचे. आश्चर्य वाटलं. बाकी ग्रंथ पुस्तकं वया कोऱ्या ओल्या झाल्या आणि ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोरडाच्या कोरडा निघाला.
0: मंडळी, परमेश्वराची अगाध लीला असंच याचं वर्णन करता येईल.
2: आमचा अनुभव असा आहे, दर साली प्रस्थान निघत आणि प्रस्थानातून आनंद मिळतो. दर साला तर आम्ही इथलेच रहिवासी आहेत, पण शेवा ही आठवड्याची शेवा आहे माऊलीची. इतर ठिकाणी बी आपण जिकडं अध्यक्ष सांगन सुनील भाऊ तापकीर यांच्या हस्ते किंवा यांच्या स्वाधीन ते सांगन तिकडं आम्ही जातो. शेवेला जातो तर आता इथं माहेर नाही, सासरच आहे आणि पंढरपूर माहेर आहे. त्या आता हे दोन्ही बी आपण सहज घेतोय, आनंद मिळलाय, आनंद घेतलाय आणि आपलं आयुष्य आता याच्यातच चाललंय म्हणायचं. पण चांगला आनंद घेऊन आनंद मिळून सगळी सेवा घडती, देवदेव घडतात.
3: पण बाहेर धोधो पाऊस पडतोय, चारही पूल पाण्यात गेलेत, घरामध्येच बसावंसं वाटलं नाही, माऊलीचं दर्शनासाठी जावंसं वाटलं
2: म्हणजे पाऊस आता हा नेहमीचाच आहे, पण आनंद भरपूर झाला. आणि पाणी चारही फुल पाण्याखाली जरी गेले तरी पण भाविक, पाऊस जरी असेल तरी भाविक ह्या आळंदीत परस्थानाला किंवा वारीला माग हटत नाहीये. किती पाऊस येऊ द्या, गाळ हटत म्हणलं तरी जातात. आणि पंढरपूरला बी पाऊस असला तरी जातात. राऊट्या जरी पाण्यात असेल तरी पण माग वारकरी माग हटत नाहीये. ओढीने जातात, आवडीने जातात, भावेने जातात आणि आनंद लुटायला बी येतात आणि जातात.
0: अजोळचा मुक्काम संपवून ताज्या दमानं वैष्णवांचा हा महापुराचा लोंढा ज्ञानबा तुकारामांच्या जयघोषात आज सायंकाळपर्यंत पुण्यात दाखल होईल. तेव्हा या सजीव प्रसारणात भेटण्याच्या आश्वासनासह कैलास शिंदे पायी वारी पंढरीची या आकाशवाणी वृत्तांतातून माझा सहकारी धीरज केदारी यांच्यासह आपला निरोप घेतोय. रामकृष्ण हरी.

0: माई वारी पंढरीची या कार्यक्रमात आळंदी येथे संपन्न झालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत आताच आपण ऐकलात. निवेदन होतं कैलास शिंदे यांचं, सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 9 वाजता आहेत.

0: सखरा प्रमाण कुकुर दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: नाम घेता घेता किंवा नामस्मरण करता करता आपल्या जीवनात सोन्याचा दिवस उजाडतो। त्या नामाची अनुभूती सांगताना संत काय म्हणतात पहा। ते म्हणतात, सोन्याचा दिनू आजी अमृते पाहला, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला। अनु न विसंबे हरी जगत्र जीवना, गोपाळ रे तुझे ध्यान लागो मना। सोनियाचा दिनू आजी अमृते पाहला, या ठिकाणी पाहला म्हणजे उजाडला हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे। सोनियाचा दिनू उजाडला, पण कधी? ते पुढे सांगतात, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला। उफराट्या नामे नाम उच्चारता उच्चारता स्वरूप प्रगट झालं। आणि हे स्वरूप प्रगट झालं की कसं होतं याचं वर्णन करताना ते म्हणतात, गोपाळ रे तुझे ध्यान लागो मना। हे ध्यान लागतं। आपण हे ध्यान करतो का? दारू पिणाऱ्या लोकांना बघा, ते निरनिराळी कामं करतात, पण त्यांचं सर्व लक्ष कुठं असतं? कधी एकदा काम संपतं आणि जाऊन दारू पितो असं त्यांना होतं। रेसला जाणाऱ्या लोकांचं सर्व लक्ष त्या घोड्याकडे असतं। ते लोक बाकी सर्व कामं करतात, पण डोक्यात मात्र घोडा असतो। मग पुढला जन्म घोड्या।

कारण का आपलं शास्त्र काय सांगतं की मरताना तुमचं जे स्मरण असतं त्याप्रमाणे तुम्हाला गती मिळते. एक गृहस्थ आम्हाला भेटले, म्हणाले की मरताना देवाचं नाम घेतलं पाहिजे तर मी अशी नजर लावून बसणार आणि यम जवळ आला की मग मी राम म्हणणार. मी म्हटलं वा वा वा वा, काय तुमचं डोकं, हे आम्हाला कधीच सुचलं नाही. म्हटलं अहो, तो जो यमराज आहे तो येतो कशावरून? म्हणाला रेड्यावरून. म्हटलं यमराजा हा देव आहे की नाही? म्हणाला हो आहे. मग देव डोळ्यानं दिसतो का? म्हणाला नाही. नाही ना, मग डोळ्यानं कोण दिसतो? म्हणाला रेडा. मग पुढल्या जन्मी तू रेडा. विनोदाचा भाग जर सोडला तर सांगायचा मुद्दा काय की शेवटच्या क्षणी मी राम म्हणेन असं जो म्हणेल तो मूर्ख जाणावा. आयुष्यभर जे तू करतो तेच तुझ्या वाट्याला येतं. आयुष्यभर तू नाम घेतलं नाही तर शेवटच्या क्षणी मुखात नाम येणार कसं? ते येणार नाही. वास्तविक देवाचं नाम मुखात येणं ही गोष्ट सामान्य नाही. जीवनविद्या सांगते की आयुष्यभर आपण जे करतो तेच मरताना आपल्या सोबत येतं. म्हणून याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा असं म्हटलेलं आहे. शेवटचा दिस म्हणजे शेवटचा क्षण. शेवटचा क्षण गोड व्हायला हवा असेल तर आयुष्यभर देवाचं स्मरण केलं पाहिजे, शुभ चिंतन केलं पाहिजे, शुभ इच्छा केली पाहिजे, शुभ बोललं पाहिजे, शुभ कर्म केलं पाहिजे. जीवनविद्या सांगते की तुम्ही बाकीचं कराल तेव्हा कराल, पण प्रथम शुभचिंतन करा. विचार करणं हे तुझ्या हातात आहे, ते बदलणं तुला शक्य आहे, ते तू बदलू शकतोस. म्हणून जीवनविद्या सांगते विचार बदला नशीब बदलेल. जीवनविद्या सांगते की सर्वसामान्य माणसं कुठल्या ना कुठल्या स्वरूपात अनिष्ट चिंतन कळत नकळत करतच असतात, किंबहुना अनिष्ट चिंतन करण्याची माणसाला सवयच जडलेली असते. या अनिष्ट चिंतनाचे दुहेरी परिणाम होतात. एका बाजूनं संचितातून अनिष्ट प्रारब्धाला आपण आमंत्रण देतो आणि दुसऱ्या बाजूनं हेच अनिष्ट चिंतन भवितव्यात अनिष्ट नियती निर्माण करायला कारणीभूत ठरतं. त्याचप्रमाणे या अनिष्ट चिंतनाचे भयानक दुष्परिणाम एका बाजूनं ते अनिष्ट चिंतन करणाऱ्या व्यक्तीवर होत असतात, तर दुसऱ्या बाजूनं व्यक्ती व्यक्तींचा मिळून समाज बनत असल्यामुळं समाजावर ते परिणाम होत असतात. अनिष्ट चिंतनामुळं अनिष्ट विचार लहरी किंवा इव्हिल थॉट व्हायब्रेशन्स निर्माण होऊन त्या अनिष्ट लहरी व्यक्ती आणि समाज या दोघांवरही अनिष्ट परिणाम करतात आणि त्यातूनच व्यक्तीला अवदशा आणि समाजाला अवकळा प्राप्त होते. अशा रीतीनं अखिल मानवजात संचित प्रारब्ध क्रियमान आणि नियती या चक्रात भरडली आणि रगडली जात असते. जीवनविद्या सांगते की या चक्रव्यूहातून सुटण्याचा मार्ग एकच आहे आणि तो म्हणजे नित्य सतत शुभचिंतन करत राहणं हा होय. मागल्या खेपेला मी या संदर्भात वाल्या कोळ्याचं उदाहरण दिलं होतं. वाल्या कोळ्यानं आपल्या पूर्व आयुष्यात अनेक अत्याचार केले, चोरी दरोडेखोरी खून मारामाऱ्या या स्वरूपात तो आपलं जीवन जगत होता. परंतु त्याच्या पूर्व पुण्याईमुळं वाल्या कोळ्याची देवर्षी नारद मुनींबरोबर गाठ पडली. नारद मुनींनी वाल्या कोळ्याला योग्य तो उपदेश करून दुष्कर्म करण्यापासून परावृत्त केलं. त्याचप्रमाणे शुभचिंतन आणि ईश्वरचिंतन कसं करायचं या संबंधी दिव्य मार्गदर्शन केलं. नारद मुनींचा दिव्य उपदेश आणि दिव्य मार्गदर्शन यांचा लाभ झाल्यामुळं वाल्या कोळ्याला ईश्वर चिंतनाची गोडी लागली. म्हणूनच नित्य ईश्वर चिंतनाच्या प्रभावानं वाल्या कोळ्याच्या संचितातील पाप संस्कार सुप्त राहिले आणि त्या पाप संस्कारांना अनिष्ट प्रारब्ध रूपानं व्यक्त होण्यास अनुकूल संधीच मिळाली नाही. उलट नित्य ईश्वर चिंतन केल्यामुळं
वाल्या कोळ्याच्या संचितातील

0: पुण्यसंस्कारानं आमंत्रण मिळून ते इष्ट प्रारब्ध रूपानं वाल्याकोळ्याच्या जीवनामध्ये प्रगट झाले. इतकंच नव्हे तर वाल्याकोळ्यानं नित्य ईश्वर चिंतनाच्या प्रभावानं एका बाजूनं इष्ट प्रारब्धाला आमंत्रण दिलं तर दुसऱ्या बाजूनं ईश्वर चिंतनाच्या द्वारे इष्ट क्रियमान साधित इष्ट नियती निर्माण केली. इष्ट चिंतनाची गोडी लागल्यामुळं वाल्याकोळ्याच्या जीवनात पूर्ण परिवर्तन झालं. कैरीचं रूपांतर आंब्यात व्हावं त्याप्रमाणे वाल्याकोळ्याच्या मनाचं रूपांतर उन्मनित होऊन वाल्याकोळ्याचा वाल्मिकी ऋषी झाला. अशा या शुभचिंतनाचं महिमान एकनाथ महाराजांनी याप्रमाणे उत्कृष्ट शब्दात सांगितलेलं आहे. ते सांगतात, चिंतने नास तसे चिंता, चिंतने सर्व कार्य ये हाता, चिंतने मोक्ष सायुज्यता घर शोधित असे. जैसे चिंतनाचे महिमान तारिले अधम खलजन, चिंतने समाधान प्राणी मात्रा होत असे. चिंतने तुटे आधिव्याधी, चिंतने तुटतसे उपाधी, चिंतने होय सर्व सिद्धी, एका जनार्दनाचे चरणी. या संदर्भात जीवनविद्येचा हा सिद्धांत चिंतनीय आहे. जीवनविद्या सांगते, जीवनाचं वाळवंट किंवा नंदनवन करण्याचं विलक्षण सामर्थ्य चिंतनात आहे. थोडक्यात, नित्य आणि सर्व काळ शुभचिंतन केल्यानं संचितातून इष्ट प्रारब्ध मानवी जीवनामध्ये प्रकट होतं. हे इष्ट प्रारब्ध भोगत असताना नित्य शुभचिंतन करीत राहणं आवश्यक आहे. कारण इष्ट प्रारब्ध आणि इष्ट शुभचिंतन यांच्या मिलनातून क्रियमान साधित असताना माणसाला इष्ट नियती निर्माण करता येते. थोडक्यात असं की व्यक्तिशः माणसाला आणि अखिल मानवजातीला जर आपलं हित आणि कल्याण साधायचं असेल तर त्यानं शुभचिंतनाची कास धरणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जीवनविद्येचं सारही नेमकं तेच आहे. शुभ चिंतावे, शुभ इच्छावे, वचनी शुभ बोलावे, शुभ कर्माच्या सामर्थ्याने करावे जीवनाचे सोने, हा जीवनविद्येचा एक अत्यंत महत्वाचा संदेश आहे. या सर्व विवेचनावरून एक अत्यंत महत्वाचा सिद्धांत आपल्या लक्षात येईल, तो हा की चिंतन ही जीवनाची गंगोत्री असून जसे चिंतन त्याप्रमाणे माणसाचं जीवन घडत जातं किंवा बिघडत जातं. आणि म्हणून जीवनविद्या गर्जना करून सांगते, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंता.

0: चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोतेहो, आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम उद्योग जगत.
1: उद्योग जगत या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली. कारखाने, वर्कशॉप, गॅरेज साठी लागणारी सर्व प्रकारची दर्जेदार आणि विश्वासार्ह हत्यारे साधने एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे 100 वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेलं भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली. संपर्क 98 50 880 701.

श्रोतेहो नमस्कार आणि आजच्या उद्योग जगत कार्यक्रमात आपलं स्वागत. कामगारांचं मानसिक स्वास्थ्य याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी मागच्या दोन भागांपासून आपल्याला मार्गदर्शन करतायत. आजही ते आपल्यासोबत असणार आहेत. ऐकूया त्यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेला मुलाखतीचा तिसरा भाग.

0: कामाच्या ठिकाणी होणारा अपमान, असुरक्षित वातावरण किंवा दबाव, तर याचा सामना कसा करायला हवा?
1: तर हे अपमान, दबाव, असुरक्षित वातावरण हे सगळे जे काय, तर हे परिस्थितीमधले हे घटक आहेत. मग आता याच्यामध्ये परिस्थितीतले हे जरी समजा असे घटक असले तरी त्या परिस्थितीमधले काही घटक हे माझ्या नियंत्रणामध्ये असतात आणि परिस्थितीतले काही घटक हे माझ्या नियंत्रणाच्या बाहेरचे असतात. आता फॉर एक्झाम्पल, एका कामगाराचा जो सुपरवायझर आहे तर तो अत्यंत वाईट आणि विचित्र शब्दामध्ये अपमानास्पद बोलतो, म्हणजे कितीही तुम्ही चांगलं काम करा त्याला समाधान असत नाही. मग अशा सिच्युएशनमध्ये त्याच्या कंट्रोलमध्ये काय आहे की त्या सुपरवायझरच्या वरती कोणीतरी मॅनेजर असत, तर या मॅनेजरला हे असं असं होतंय असं म्हणून सांगणं हे कंट्रोलमध्ये. मॅनेजर पण जर समजा असाच निघाला तर मग ते जॉब सोडून नवीन ठिकाणी जॉब शोधणं हे त्याच्या कंट्रोलमध्ये असू शकतं. तर आपल्या कंट्रोलमध्ये काय आहे आणि कंट्रोलच्या बाहेरचं काय आहे याचा कंटिन्युअस आपण भान ठेवावा. आणि जर समजा आपण सतत परिस्थितीलाच दोष देत बसलो तर काय होतं, आपली मनस्थितीच्या किल्ल्या आपण परिस्थितीच्या हातामध्ये दिल्यासारख्या होतात. म्हणजे उद्या सुपरवायझरनं असं बोललं तर मला असा त्रास होणार आणि तसं बोललं तर मला तसा त्रास होणार, पण त्या सुपरवायझरनं काहीतरी बोलल्यानंतर त्याला प्रतिसाद कसा द्यायचा हे माझ्या कंट्रोलमध्ये असतं. म्हणजे प्रतिसाद म्हणजे माझा चष्मा हा माझ्या कंट्रोलमध्ये असतो. मग अशा सिच्युएशनमध्ये मी नेहमी एक प्रार्थना सांगतो लोकांना, तर ही अल्कोहोलिक अनॉनिमसची प्रार्थना आहे, अत्यंत सुंदर प्रार्थना आहे. तर ही प्रार्थना कशी आहे की सगळ्या श्रोत्यांनी अवश्य लक्ष द्यावं की जे टाळणे अशक्य ते शक्ती दे सहाया, बरोबर, जे टाळणे अशक्य ते शक्ती दे सहाया, जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया. म्हणजे परिस्थितीतले टाळण्या अशक्य असे काही घटक आहेत आणि ते मला सहन करायची शक्ती दे, आणि जे शक्य साध्य आहेत ते निर्धार दे कराया. आणि याच्या पुढे जाऊन काय म्हणते ही प्रार्थना की मज काय शक्य आहे, आहे अशक्य काय, माझे मला कळाया दे बुद्धी देवराया. अशा पद्धतीनं त्या घटनेमध्ये त्या परिस्थितीमध्ये माझ्या कंट्रोलमध्ये काय आहे त्याच्यावरती काम करावं. परिस्थिती अजिबातच जर समजा बदलणारी नसेल तरी आपले दृष्टिकोन आपल्याला बदलता येऊ शकतात. अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टींना आपल्याला सामोरं जाता येऊ शकतं.
0: मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी रोजच्या जीवनामध्ये कामगारांनी कोणत्या सवयी अंगीकारायला हव्यात?
1: अत्यंत चांगला प्रश्न. तर रोजच्या छोट्या सवयींच्या मध्ये एक सवय यांनी सोडायलाच हवी, तर ती म्हणजे ते जे काही व्यसनं करतात ना, तर ती व्यसनं त्यांनी सोडायलाच पाहिजेत. दुसरी गोष्ट काय, रोजच्या रोज व्यायाम करायला पाहिजे. तर लोक काय म्हणतात की आम्ही एवढं अंगमन्यतेचं काम करतो तर हाच आमचा व्यायाम आहे. तर व्यायामाची खरी गंमत अशी असते की एखादं तर अंग मेहनतीचं काम तुम्ही रोज रोज रोज रोज रोज करायला लागला ना की ते शरीर त्याला अडॉप्ट होऊन जातं. अडॉप्ट म्हणजे काय, तर त्याला ते ॲडजस्ट होऊन जातं शरीर. त्यामुळं मग ते शरीर हे रोजचं काम या सदरामध्ये ह्या सगळ्या अंग मेहनतीच्या कामाला टाकायला लागतं, त्याला व्यायाम या सदरामध्ये टाकत नाही. व्यायाम कशाला म्हणायचं की रोज आपण आपल्या शरीराला येन केन प्रकारेनं थोडासा चॅलेंज करणं. मग हा व्यायाम ह्या कामावरती पण करता येऊ शकतो. तर फॉर एक्झाम्पल, एखाद्या वर्करला असं

0: काम असेल की जर समजा रोज 50 किलोची 50 पोती उचलून ठेवायची, असं जर समजा त्याचं काम असेल तर ते 3 महिन्यामध्ये त्याचं शरीर त्या 50 किलोची पोती 50 वेळेला याला ऍडजस्ट होऊन जातं. मग ह्यानं त्याच्यामध्ये व्यायाम करायचा जर समजा असेल तर त्यांना मग ते 55 किलोची पोती 50 वेळेला किंवा 50 किलोचं पोतं 55 वेळेला असं काहीतरी करून त्या शरीराला रोज थोडंसं चॅलेंज करत राहायला लागतं. अगदी जर समजा असेंब्ली लाईनवरती कामं असतील तर मग ह्याला आपण व्यायाम असं आपण नाही म्हणू शकत. मग ह्या लोकांना वेगळा हा व्यायाम करायला लागतो. व्यायामाचा फायदा काय होतो तर व्यायामामुळं एंडॉर्फिन्स म्हणजे शरीरातली जे अंतर्गत हॅपी हार्मोन्स असतात तर ती हॅपी हार्मोन्स रिलीज होतात. ताणतणावांना हँडल करायला त्या माणसाला सोपं जातं. पुढची महत्त्वाची गोष्ट असते की पुरेशी झोप या लोकांनी घ्यायला पाहिजे, कारण झोपेला युजुअली अनुत्पादक असं समजलं जातं पण झोप ही कधीच अनुत्पादक नसते. उद्याच्या उत्पादनाला मला आज जर समजा सक्षम व्हायचं असेल तर आज जी माझी झीज झालेली आहे ती भरून काढण्याकरता मला ती शांतीमध्ये झोप घेणं हे अत्यंत गरजेचं असतं. त्यामुळं पुरेशी झोप हे अत्यंत महत्त्वाची सवय या लोकांनी लावून घ्यायला पाहिजे. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा माझ्याकडून की मोबाईल मुक्त वेळ, की जे संध्याकाळी काय आपण ते रील्स बघत बसतो तर ते रील्स बघणं जर समजा कमी केलं तरी सुद्धा घरच्या लोकांना मुलांच्या करता आई वडिलांच्या बरोबर बोलण्याकरता शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या करता आपल्याला रिकामा वेळ हा भरपूर मिळू शकतो. त्यामुळं संध्याकाळी 9 वाजल्यानंतर मी मोबाईलला फोन आला तरच उचलणार नाही, तर अन्यथा मी स्क्रीन बघणार नाही, असे काहीतरी नियम आपण घालून घेऊ शकतो असा माझा सल्ला राहील.
1: मोबाईल आणि इतरही सोशल मीडिया
0: हो,
1: तर यावरून सतत एक माहिती आपल्यावर येऊन आदळतच असते म्हणजे असं आपण म्हणूया, तर यानंही खरंच मानसिक ताण वाढतो.
0: यानं मानसिक ताण वाढण्यापेक्षा काय होतं की यानं मानसिक थकवा येतो. याला आम्ही आमच्या शब्दांमध्ये आम्ही याला ब्रेन फॉग असं म्हणतो. फॉग म्हणजे धुकं. म्हणजे धुक्यामध्ये आपण गाडी चालवताना कसं आहे की आपण जागे आहोत, आपण गाडी पण व्यवस्थित चालवते पण पुढचं आपल्याला व्यवस्थित सुस्पष्ट दिसतच नाही. तसं या माहितीच्या भडीमारामुळं किंवा या सततच्या रील्समधल्या एंटरटेनमुळं काय होतं की मेंदू हा बधीर होऊन जातो. मेंदूचा जो काय शार्पनेस आहे तर तो हा शार्पनेस मेंदूचा हा कमी होतो. म्हणजे माणूस काम करतो पण तो असा डल पद्धतीनं तो काम करायला लागतो आणि मग नंतर नंतर त्या मेंदूला सतत उत्तेजनेची सवय व्हायला लागते. ते आणि मग कितीही उत्तेजना दिली तरी त्या मेंदूला कमीच वाटायला लागते. तर त्याच्यामुळं ह्या सोशल मीडिया वापरावरती किंवा ह्या रील्स बघण्यावरती किंवा सोशल मीडियावरती पोस्ट करण्यावरती थोडासा हा विवेक वापरणं हे अत्यंत गरजेचं आहे, अन्यथा मग माणूस त्याचा ॲडिक्ट होऊन जातो.
1: व्यसनाधीनता आणि मानसिक ताण आणि झोप सुद्धा, तर याचा खरंच काही आहे संबंध?
0: अत्यंत घनिष्ठ संबंध आहे. व्यसनांची सुरुवात आता आपल्या या उद्योग जगतातल्या सगळे जे काय आपले कथानायक आहेत तर त्यांच्या बाबतीतली जी सुरुवात झालेली असते तर ते मी खूप कष्टाचं काम करतो म्हणून मग मला थोडंसं रिलॅक्सेशन करता लागते किंवा मला कामावरती खूप ताण आहे याच्याकरता मला रोज थोडीशी ती घ्यायचीच आहे, म्हणजे तो माझा हक्क आहे असं मला ते वाटायला लागतं किंवा ते माझं बक्षीस आहे असं ते वाटायला लागतं. किंवा मग इतकं कष्टाचं काम जर समजा करायचं असेल ना तर मग त्याच्याकरता ते घेणं हे आवश्यकच आहे असे समज आपल्या ह्या सगळ्या कथानायकांच्या डोक्यामध्ये असतात. पण मंडळी हे एखाद्या वेळेला केलं तर एक वेळ ते चालण्यासारखं असतं. पण आता इथं ह्याच फिलॉसॉफीनं किंवा ही जे काही समर्थन आहेत तर ह्या समर्थनापोटी माणसं वर्षानुवर्ष पित राहतात. माणसं सुट्टीच्या दिवशी मग सकाळी पण रिलॅक्सेशन म्हणून मग ते दर मंगळवारी सकाळी सगळे बार भरलेले का असतात तर हेच की रिलॅक्सेशन म्हणजे पिणं हे त्याच्या डोक्यामध्ये बसलेलं असतं बरं. आणि हे व्यसन हा एक सवय मधनं तो आजारामध्ये कधी रूपांतरित होतो हा भल्या भल्याना तो पत्ता लागत नाही आणि मग ते व्यसन कसं असतं फसवं असतं. मग ते काही ना काहीतरी ते ट्रिक्स सांगून त्या व्यक्तीला स्वतःला फसवत राहतं की तू पिऊन पडतोस कुठं, तू उधार उसनवादी करून कुठं पितोस, तू पिऊन दंगा कुठं पितोस, तू तुझं तुझं पितोस जेवतोस दंगा न करता झोपून जातोस, तुझ्या कामावरती कुठं काय परिणाम झालाय, रात्री कितीही प्यालं तरी तुला सकाळी हँगओव्हर नसतो, कितीही प्यालं तरी तू सकाळी कामावरती खाडी करत नाहीस, ही सगळी जी काय व्यसनाची जी काय समर्थन ना, तर ह्या समर्थनामुळे ते व्यसन हे कंटिन्युअस पुढे चालूच राहतं. पण शेवटी हे दारू म्हणा किंवा तंबाखू म्हणा किंवा गुटखा म्हणा किंवा मावा म्हणा ही जी काही सगळी जी काही केमिकल्स आहेत तर ही काही शरीराकरता रुटीन माझं नैसर्गिक खाद्य नाही आहे, तर त्यामुळे ते कालांतरानंतर आपल्या शरीरावरती काही ना काहीतरी परिणाम हे करायलाच लागतं. आणि दुसरी गोष्ट काय यातनं काय होतं की तो मानसिक तणाव जो काय तो कमी होण्याकरता म्हणून जे सुरू केलेलं असतं तर ते कधीच कमी होत नाही. आम्ही आमच्या ओपीडीमध्ये सांगताना कसं सांगतो येतात काय तर मानसिक ताण म्हणून आमच्याकडे आलेले असतात, पण प्रत्यक्षामध्ये काय असतं तर दारूचं ते आवड, तर यांची आवड ही व्यसनामध्ये रूपांतरित झालेली असते आणि माझ्याकडे येताना ते मानसिक ताण म्हणून आलेले असतात. मग यांना सांगायला काय लागतं की एखादा हौदामध्ये जर समजा पाणी भरायचं असेल तर तुम्ही कष्ट करून लांबणं

0: पाच पाच किलोमीटरवरनं पाणी आणून भरताय आणि खालचा नळ उघडा ठेवताय, तुम्हाला कसं वाटेल त्या माणसाबद्दल? मग ते हसतात, मूर्ख माणूस आहे म्हणेल. मग तुमच्या बाबतीमध्ये हेच चाललंय, तुम्ही एका बाजूनं दारू चालू ठेवणार आणि मानसिक ताण कमी करण्याकरता गोळ्या खाणार. मग हे लांबनं हौदात भरायचं पाणी आणून आणि खालचा नळ चालू ठेवल्यासारखं आहे. त्यामुळे तुम्ही तो नळ जोपर्यंत बंद करत नाही तोपर्यंत मानसिक तणावाची ट्रीटमेंटच होत नाही. मग असं सांगितल्यानंतर काही माणसं ऐकतात तर मग ती बरी होतात, मार्गाला लागतात. काही माणसं काय डॉक्टर सांगतोय असं म्हणतात, मग ते अजून दोन वर्षानंतर तीन वर्षानंतर त्याचा व्यसनाचा शरीरावरती ज्या वेळेला दुष्परिणाम होतो, मग त्यावेळेला ट्रीटमेंट घेतल्याशिवाय काही पर्यायच नसतो. मग ती वेळ कशा करता येऊ द्यायची आपण, असं माझं म्हणणं.
1: यासाठी कुटुंबीय काय करू शकतात
0: व्यसनांच्या मध्ये? व्यसनांच्या मध्ये कुटुंबियांची भूमिका ही अत्यंत महत्वाची ठरते. म्हणजे खूपदा ह्या सगळ्या बिचाऱ्या बाया येतात ना, तर ह्या यांचं पिणं आमचं जिणं असं एक त्यांचा तो कायमचा त्यांचं हे असतं. या काय करतात, घरातली मंडळी काय करतात, तर की त्यांच्या न कळत ह्या व्यसनाधीन व्यक्तीला हातभार लावत असतात. असं हे वाक्य मी वापरलं ना की सगळे कुटुंबीय चपापतात, आम्ही हातभार लावतो असं कसं म्हणताय. मग मी त्या मावशीनं म्हणा किंवा त्या वहिनीनं म्हणा काकीनं म्हणा, मी ते समजावून सांगतो की आता जर समजा काका एखाद्या दिवशी रात्री खूप पिऊन रात्रभर ओकले आणि दुसऱ्या दिवशी कामावरती महत्वाची असाइनमेंट होती, महत्वाचं काहीतरी काम होतं मालकांनी याच म्हणून सांगितलं होतं, मग त्यावेळेला तुम्ही खोटं बोलता की नाही यांची तब्येत बरी नाही म्हणून? म्हणजे काय केलं, तर ह्या व्यसनामुळे जो काय दुष्परिणाम व्हायला लागलाय त्याच्यापासून तुम्ही त्यांना वाचवलं. उद्या यांना काहीतरी डोकं दुखायला लागलं किंवा खूप मळमळायला लागलं, तर डॉक्टरकडे घेऊन जाऊन तुमची सेवा शुश्रूषा करता का नाही? हा माणूस रात्रभर पिऊन कुठेतरी आला आणि दरवाजात पडला तर शेजारी पाजारी बभराऊ नये आणि शेजारी पाजारी इज्जत जाऊ नये म्हणून त्याला तुम्ही उचलून आणून आतमध्ये झोपवून त्याचे बूट चप्पल काढून त्याला पांघरून घालता का नाही? म्हणजे थोडक्यात काय, तर कुटुंबीय त्यांच्या न कळत त्यांच्या व्यसनांना हातभार लावत असतात. किंवा मग कित्येकदा काय होतं की ही व्यक्ती पीत पीत पीत पीत कामावरती खाडे पडायला लागतात, पैसे कमी पडायला लागतात घरामध्ये, मग घराचा भार घ्यायचा म्हणून मग ही बिचारी महिला मग ती कामाला जायला चालू करते आणि मग रोल बदलतात सगळे. म्हणजे जे कुटुंब प्रमुख म्हणून ह्यानं करायच्या ज्या काही जबाबदाऱ्या होत्या, तर ह्या सगळ्या जबाबदाऱ्या ह्या घरातल्या बाया घ्यायला लागतात. हे असं व्हायला जर समजावं लागलं तर ह्या लोकांनी, घरातल्या लोकांनी हे ओळखायला पाहिजे की आपल्या न कळत आपण आपल्या माणसाला, त्याच्या माणसाच्या पिण्याला, व्यसनाला आपण खतपाणी घालतोय, तर हे बंद करायला पाहिजे. मग याच्याकरता स्ट्रॅटेजी काय घ्यायला लागते की तुम्ही आम्हाला भयंकर आवडता पण तुमचं पिणं आम्हाला पसंत नाही. म्हणजे वाक्य त्यांच्याशी भांडताना या बायका काय करतात, तर पिऊन आलेल्या नवऱ्याच्या भांडतात. मग याच्यासारखा मूर्खपणा कुठला नाही आहे, भांडायचं तर दुसऱ्या दिवशी सकाळी भांडावं ना, त्या दिवशी रात्री कशाला भांडायचं? मग उद्या त्याला म्हणायला रिकाम होतो की तू कटकट करतेस म्हणून मी पितो. पण ह्यांनी घरच्या लोकांनी भूमिका काय घ्यावी की आम्हाला तुम्ही आवडता, हे वाक्य कसं घ्यायचं की आम्हाला तुम्ही आवडता पण तुमच्या पिण्याला आम्ही हातभार नाही लावणार. पिण्यामुळं जे नुकसान होईल, पिण्यामुळं म्हणा किंवा जुगारामुळं म्हणा, आर्थिक जे काय नुकसान होईल, तर त्याच्याकरता आम्ही पैसे नाही भरणार. तुम्हाला ताप आला, न्युमोनिया झाला, तर आम्ही सेवा करू, पण पिण्यामुळं काय झालं तर मग ते तुमचं तुम्हीच निस्तरायचं. पिण्यामुळं जर समजा सावकारदारामध्ये आले तर आम्ही आमचं घाणवट टाकणार नाही, अशी ठाम भूमिका या कुटुंबियांनी घ्यायला लागतील. त्याच्याशिवाय आपल्या पिण्यामुळं दुष्परिणाम व्हायला लागला हे त्या व्यक्तीला कळल्याशिवाय ती व्यक्ती सुधारायचं नावच घेत नाही आणि हे दुष्परिणाम घरची माणसं त्यांच्या नकळत होऊच देत नाही. त्यामुळे याचं सुखनैव चालू राहतं. हा असा सगळा तो खेळ असतो. त्यामुळे कुटुंबियांची भूमिका व्यसनाच्या बाबतीमध्ये अत्यंत महत्वाची.
1: उद्योजकीय संस्था किंवा कारखानदार, तर कामगारांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी त्यांनी काय पावलं उचलायला हवीत?
0: मग यांना हे खरोखर मनापासून करायचं आहे असं आपण गृहित धरून आपण हा सल्ला देऊया. आत्तापर्यंत आपलं कल्चर जे आहे ना, तर ते चंगळवाद जो काय आहे ना, तर तो चंगळवादामध्ये उद्योग संस्थेचा असतो तो मालक असतो. मालक या भूमिकेतनं तो तिथं बघतो ना आपल्या उद्योगाकडं, तर त्यावेळेला निव्वळ नफा असं त्याचं उद्दिष्ट असतं. आणि मग नफा निव्वळ हे जर समजा त्या मालकाचं उद्दिष्ट असेल, तर साहजिकच त्या व्यवस्थेमध्ये कामगारांचं शोषण अशी ती व्यवस्था असते. पण आमचा सल्ला असा असतो की कमवून कमवून तुम्ही किती कमवणार? म्हणजे एवढे बिल गेट्स, वॉरन बफे ही सुद्धा मंडळी नंतर नंतर ऍक्विजिशन, म्हणजे मिळकतीला मर्यादा आहेत, मिळकतीला जरी समजा मर्यादा नसल्या, जग जरी समजा यांनी पादाक्रांत केलं, तरी सुद्धा उपभोगाला मर्यादा आहेत, तरी सुद्धा शेवटी शेवटी तुम्हाला समाजाकरता काहीतरी करावं असं वाटलं. म्हणजे ह्या सगळ्या मोठ्या लोकांनी आपल्या संपत्तीचे मोठे हिस्से उलटे सोसायटीला परत दान देऊन टाकले. मग ह्या मालक लोकांना आमचा सल्ला काय राहील, तर ह्या मालकांनी आपल्या उद्योगाकडं माझा उद्योग असं म्हणून न बघता, मी मालक असं न बघता, मी या उद्योगाचा विश्वस्त असं म्हणून बघावं. विश्वस्त बघितलं ना, तर विश्वस्त या संकल्पनेचा पहिला फायदा कोणाला होतो, तर बदलाचा पहिला फायदा हा मालकांना स्वतःला होतो. विश्वस्त म्हणून बघितलं की त्यांना चांगल्या ज्या पॉझिटिव्ह इमोशन्स आहेत, तर त्याचा पहिल्यांदा स्पर्श होतो. तो आपल्या उद्योगाकडे विश्वस्त म्हणून बघायला लागला, तर तो

माझ्या हितासोबत माझ्या कुटुंबाचं, कुटुंब म्हणजे माझं जे उद्योग कुटुंब आहे, म्हणजे माझ्या औद्योगिक आस्थापना हे माझ्या कंपनीचं जे काही कुटुंब आहे त्याचं पण तो भलं बघायला लागतो. आणि मग त्याचबरोबरीनं तो देशाचं बघायला लागतो, जगाचं बघायला लागतो, विश्व कल्याणाचं बघायला लागतो, एन्व्हायरमेंटकडे बघायला लागतो, पर्जन्यमानाकडे बघायला लागतो. एक फक्त तुम्ही मालक ते विश्वस्त असा ज्या वेळेला तो उद्योजक होतो तर त्यामुळे त्याचा एवढा सगळा तो बदल त्याच्यामध्ये व्हायला लागतो. आणि मग ते साहजिकच त्याची विचारसरणी हळूहळू ट्रिकल डाऊन होऊन ती खालीपर्यंत पोचायला लागते. मग ते कामगारांच्या भलेपणाची ती धोरणं आखायला लागतात, कामगारांचं हित ते जपायला लागतात, जे काय मिनिमम वेजेस आहेत तेवढे द्यायला लागतात, बोनस जे काय ठरलेले आहेत नियमांना त्याच्यामध्ये द्यायला लागतात, खुशी वाटायला लागतात. असे सगळे बदल ह्या उद्योगांच्या मालकांनी मी मालक ते मी विश्वस्त असे जर समजा केले तर हे होण्यासारखं आहे. आणि याच्यामध्ये त्यांना वैयक्तिक फायदा खूप मोठा होतो. याच्यामध्ये वैयक्तिक फायदा काय होतो तर त्यांना आतून खूप छान वाटायला लागतं. नुसतं मिळव मिळव मिळव मिळव मिळवून ती वखवख कधीच न संपणारी आहे, कारण याला अतृप्तीचा शाप आहे. मी मालक म्हणून ज्यावेळेला नुसता नफा नफा नफा करत बसतो तर हे कधी तृप्तच होणार नाही. तर त्यापेक्षा मी विश्वस्त जर समजा झालो

0: ते मी विश्वस्त असे जर समजा केले तर हे होण्यासारखं आहे. आणि याच्यामध्ये त्यांना वैयक्तिक फायदा खूप मोठा होतो. याच्यामध्ये वैयक्तिक फायदा काय होतो, तर त्यांना आतून खूप छान वाटायला लागतं. नुसतं मिळव मिळव मिळव मिळव मिळवून ती वखवख कधीच न संपणारी आहे, कारण याला अतृप्तीचा शाप आहे. मी मालक म्हणून ज्यावेळेला नुसता नफा नफा नफा करत बसतो तर हे कधी तृप्तच होणार नाही. तर त्यापेक्षा मी विश्वस्त जर समजा झालो, मी द्यायला लागलो माझ्यासोबत माझ्या कुटुंबाचं, कुटुंब म्हणजे कंपनीचं कुटुंब आणि त्याबरोबरीनं विश्वाचं कल्याण, असा एवढा जरी समजा त्यांनी स्विच केला तरी सुद्धा त्यांना यातला आनंद खूप मोठा मिळायला लागेल.
1: शेवटी हे गिव्ह अँड टेक असंच आहे.
0: अगदी अगदी अगदी.

कामगारांचं मानसिक स्वास्थ्य याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा तिसरा भाग आपण ऐकला. या मुलाखतीचा चौथा आणि अंतिम भाग जरूर ऐका येत्या गुरुवारी सकाळी 9:10 उद्योग जगत या कार्यक्रमात. आणि आता आजच्या कार्यक्रमात मला निरोप द्या. नमस्कार. उद्योग जगत या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर.

0: उद्योग जगत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली. कारखाने वर्कशॉप गॅरेज साठी लागणारी सर्व प्रकारची दर्जेदार आणि विश्वासार्ह हत्यारे साधने एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे 100 वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेलं भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली. संपर्क 98508807001.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. श्रोतेहो नाट्यधारा कार्यक्रम जाहिरात प्रसारणानंतर.
2: बाळे कोण शिवल्यागत का बंद हाय
3: तात्या दाढ लई दुखाली मंजन लावून बसलोय.
2: बाळे साळी पिरून घाऊ येतात वय उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात.
3: वय दातासाठी एक नंबर.
4: माधव मिशन देवल क्लब तळमजला कोल्हापूर.

रसिक श्रोते हो, आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10:00. आजचे पाहुणे मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

0: अभिजात शास्त्रीय संगीताची आवड जोपासण्यासाठी आणि उपशास्त्रीय संगीताची नजाकत अनुभवण्यासाठी ऐकत रहा फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्ज वर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्ज वर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली.
1: श्रोते हो, नाट्यधारा या कार्यक्रमात आता विनोद डिग्रजकर यांच्या स्वरात हे बंध रेशमाचे या नाटकातलं पद ऐकूया.

श्रोते हो, या गीताबरोबरच नाट्यधारा हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. 10 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

0: हर्षवर्धन वावरे आणि आनंदी जोशी यांच्या स्वरात क्षितिज पटवर्धन यांचं गीत आपण ऐकलं. दगडी चाळ या चित्रपटातल्या या गीताला संगीत होतं अमित राज यांचं.
1: श्रोतेहो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविधरंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

0: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिक वर कमाल हसला।
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
0: जाणकार बना सतर्क राहा।
2: कार्यक्रमात आता ऐकूया बंधा प्रेमाचे या चित्रपटातलं गीत, शंकर महादेवन यांच्या स्वरात। गीत आहे प्रवीण दवणे यांचं आणि संगीत अजय अतुल यांचं।

0: घेऊन येणारा आणि प्रत्येक सखीच्या अनुभवातून आपल्यामध्ये नवा प्रेरणा स्रोत निर्माण करणारा, उत्तम जगण्याची कला आत्मसात करण्यास शिकवणारा कार्यक्रम म्हणजे वनिता मंडळ. जरूर ऐका दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी दुपारी ठीक 12 वाजता महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून.
1: रसिक श्रोते हो, आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10 वाजता. आजचे पाहुणे मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली.

0: साधना सरगम यांच्या स्वरात आई शपथ या चित्रपटातलं गीत आपण ऐकलत. सौमित्र यांच्या गीताला संगीत होतं अशोक पत्की यांचं. आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: पहाटेची मनन वाऱ्याची झुळूक,
2: देवघरातील तेजानं मन प्रफुल्लित करणारी निरांजन,
1: टवटवीत फुलांचा सुगंध,
2: यासोबतच भक्तिगीतांच्या साथीनं वातावरणामध्ये वाढत जाणारी प्रसन्नता,
1: या सर्वांचा सुरेख संगम म्हणजे
2: प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन.
1: दररोज सकाळी 6:10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून
2: मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 kHz या मध्यम लहरी वाहिनीवरती
1: आणि FM वाहिनीच्या 100.6 MHz वरती,
2: तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती. आकाशवाणी एक असं माध्यम जे इतिहास,
1: वर्तमान
2: आणि
1: भविष्यात आहे.
3: कमी वेळात मोजक्या शब्दात शेतीसाठी उपयुक्त आणि महत्त्वाची माहिती सांगणारा कार्यक्रम अर्थातच कृषी वार्ता, तेव्हा ऐकायला विसरू नका. दररोज सकाळी 6:40 फक्त
4: आकाशवाणी सांगली केंद्रावर.

0: प्रेमाची गोष्ट या चित्रपटातलं गीत आपण ऐकलत. स्वर होता बेला शेंडे आणि स्वप्नील बांदोडकर यांचा.
1: या वर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका आज दुपारी 4:50 सायंकाळी 6:50 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची. या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक.
0: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया श्रेया घोषाल आणि सोनू निगम यांच्या स्वरात लई भारी या चित्रपटातलं गीत. संगीत आहे अजय अतुल यांचं.

श्रोतेहो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. 10:30 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंग.

श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी यशश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, भारतीय सिनेमाचा सुवर्ण काळाचा विचार केला तर एक नाव ठळकपणे समोर येतं. त्यांचे चित्रपट म्हणजे केवळ कथा नव्हत्या, तर ते एका संवेदनशील कवीचं मन होतं. सिनेमाच्या पडद्यावर मानवी भावनांचं, यशापयशाचं, दुःखाचं आणि प्रेमाचं महाकाव्य लिहिणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे गुरुदत्त. श्रोते हो, आज 9 जुलै गुरुदत्त यांचा जन्मदिवस आहे. आजच्या भागात आपण त्यांच्याविषयी बोलणार आहे.

श्रोते हो, गुरुदत्त यांचा जन्म 9 जुलै 1925 रोजी बंगलोरमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचं खरं नाव वसंत शिवशंकर पदुकोण असं होतं. त्यांचं गुरुदत्त हे नाव कसं रूढ झालं त्याचा एक किस्सा आहे. वयाच्या दुसऱ्या वर्षी त्यांचा एक मोठा अपघात झाला होता, इतका की ते जीवनमरणाच्या दारात होते. त्यावेळी एका साधूबाबांच्या सांगण्यावरून त्यांचं वसंत हे नाव बदलण्यात आलं. गुरुवारी जन्मलेल्या वसंताचं नाव गुरुदत्त असं ठेवण्यात आलं आणि तेच नाव पुढं जगप्रसिद्ध झालं. वयाच्या 5व्या वर्षी वडिलांच्या कामामुळं ते आपल्या कुटुंबासह कलकत्त्याला स्थलांतरित झाले होते. तिथंच त्यांचं पुढचं शिक्षण झालं. लहानपणापासूनच त्यांना गायनाची आणि नृत्याची आवड होती. त्यांच्या घराजवळ पटांगणावर त्यावेळी जत्रा भरायच्या. तिथं गुरुदत्त तहान भूक विसरून रामायण, महाभारत, कठपुतळ्यांचे खेळ, पौराणिक कथा बघत राहायचे. कलकत्त्यात राहून त्यांनी बंगाली पद्धत अशा प्रकारे आत्मसात केली होती की त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर आणि कलाकृतींवर सुद्धा त्याची छाप दिसून येते. ते बंगाली भाषा बोलायचेही अगदी सफाईदारपणे. शिवा नावातच दत्त होतं, जे बंगाली लोकांमधलं अगदी प्रसिद्ध आडनाव आहे, त्यामुळं लोक त्यांना बंगालीच समजायचे. श्रोते हो, त्यांच्याबद्दल आणखीही बऱ्याच गोष्टी जाणून घेऊया, पण त्यापूर्वी हे गीत ऐकूया.

श्रोतेहो, गुरुदत्त यांना कॉलेजमध्ये जाऊन शिक्षण घ्यायची खूप इच्छा होती, पण घरच्या परिस्थितीमुळं त्यांनी वयाच्या 16व्या वर्षी टेलिफोन ऑपरेटरची नोकरी पत्करली होती. पुढं 1941 साली उदय शंकर यांच्या इंडिया कल्चर सेंटर इथं ते नाट्यशास्त्र शिकायला गेले. त्यांच्यातल्या प्रतिभेला ओळखून त्यावेळी त्यांना 75 रुपये इतकी शिष्यवृत्ती तिथं जाहीर झाली होती. पण 1944 साली दुसऱ्या विश्वयुद्धामुळं ती संस्था नाईलाजानं बंद करायला लागली. त्यामुळे गुरुदत्त मुंबईला आले, पण वाईटातून चांगलं म्हणून पुण्याच्या प्रभात फिल्म कंपनीत त्यांना सहाय्यक नृत्य दिग्दर्शक म्हणून नोकरी मिळाली. तिथंच त्यांची रेहमान आणि देवानंद यांच्याशी मैत्री झाली. ती गाढ मैत्री पुढं आयुष्यभरासाठी त्यांच्यासोबत राहिली. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात अभिनेता म्हणून झाली होती. 1944 साली चांद या चित्रपटात त्यांनी एक छोटी भूमिका केली होती. त्यानंतर 1945 साली विश्राम बेडेकर यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आणि त्याच चित्रपटात अभिनेता म्हणूनही त्यांनी काम केलं. 1946 साली हम एक है या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक आणि नृत्य दिग्दर्शक म्हणून काम केलं. त्यांनी मुंबईत एका मासिकासाठी कथालेखक म्हणूनही काम केलं होतं. असं त्यांचं अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं.

0: अम्मा।
1: अरे जा जा जा जा।
0: अरे सुन सुन सुन सुन।
2: श्रोते हो, गुरुदत्त यांना स्वतंत्र दिग्दर्शक म्हणून पहिली संधी दिली त्यांचे मित्र देवानंद यांनी. प्रभात फिल्म कंपनीत देवानंद आणि गुरुदत्त यांची मैत्री झाली होती. त्या गाढ मैत्रीमध्ये त्यांनी एकमेकांना वचन दिलं होतं की जर देवानंद यांनी पहिल्यांदा चित्रपटाची निर्मिती केली तर त्या चित्रपटाचे दिग्दर्शक गुरुदत्त असतील आणि गुरुदत्त यांच्या चित्रपटात देवानंद अभिनय करतील. त्या वचनाप्रमाणेच देवानंद यांनी 1951 साली आपल्या नवकेतन फिल्म्सच्याद्वारे आलेल्या निर्मितीचा पहिला चित्रपट बाजी यासाठी गुरुदत्त यांनाच दिग्दर्शनाची संधी दिली. गुरुदत्त यांचा हा पहिलाच चित्रपट अतिशय यशस्वी ठरला.

श्रोतेहो, बाजी या चित्रपटानंतर नवकेतनसाठीच जाल या चित्रपटाचं दिग्दर्शन गुरुदत्त यांनी केलं. त्यानंतर 1953 साली गीता बाली यांची निर्मिती असलेल्या बाज या चित्रपटासाठी दिग्दर्शन केलं आणि त्यात प्रमुख भूमिकाही केली. या सगळ्या चित्रपटांच्या दरम्यान गुरुदत्त यांची एक टीमच तयार झाली. त्यात छायाचित्रकार व्ही आर मूर्ती रहमान, लेखक दिग्दर्शक अब्रार अल्वी आणि जॉनी वॉकर असे अतिशय प्रतिभावान लोक होते, जे पुढं दीर्घकाळ त्यांच्यासोबत राहिले.

0: दादी।
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात कार्यक्रम गाता रहे मेरा दिल। आज आपण गुरुदत्त यांच्याविषयी बोलतोय। श्रोतेहो, गुरुदत्त यांनी 1954 साली आर पार या चित्रपटाची निर्मिती सुद्धा केली। त्यात भूमिकाही केली आणि दिग्दर्शकही ते स्वतःच होते। हा चित्रपट अतिशय यशस्वी झाला। त्यानंतर 1955 साली मिस्टर अँड मिसेस 55 या वेगळ्या ढंगाच्या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शनही केलं आणि त्यात प्रमुख भूमिकाही केली। हा चित्रपट अतिशय गाजला, यशस्वी ठरला। या दोन्ही चित्रपटांनी गुरुदत्त मूव्हीज प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेला आर्थिकदृष्ट्या इतकं सक्षम बनवलं की पुढे आपल्याला रुचतील, आवडतील असे चित्रपट कोणत्याही दडपणाशिवाय ते करू शकले। त्यांचा पुढचा चित्रपट म्हणजे 1957 साली आलेला प्यासा, हा चित्रपट त्यातलाच एक। या चित्रपटानं गुरुदत्त यांना वेगळी ओळख दिली, त्यांना एका वेगळ्याच उंचीवर नेलं।

श्रोतेहो, गुरुदत्त यांचा प्यासा हा चित्रपट टाइम्स मॅगझिनच्या 100 सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये, तर कागज के फूल हा चित्रपट CNN च्या सर्वोत्कृष्ट 25 चित्रपटांमध्ये समाविष्ट आहे. गुरुदत्त यांनी बाजी, जाल, बाज, आरपार, मिस्टर अँड मिसेस 55, सैलाब, प्यासा, कागज के फूल यासारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. त्यातल्या जाल, बाज आणि प्यासा या चित्रपटांचं लेखनही त्यांचंच आहे. तर प्यासा आणि कागज के फूल या चित्रपटांसोबतच आरपार, मिस्टर अँड मिसेस 55, चौदवी का चांद, साहेब बीबी और गुलाम, बहारे फिर भी आएंगी आणि CID या चित्रपटांची त्यांनी निर्मितीही केली. आपल्या मित्राला दिलेल्या वचनानुसार त्यांनी आपली निर्मिती असलेल्या CID या चित्रपटात देवानंद यांना प्रमुख भूमिका दिली. ऐकूया त्याच चित्रपटातल्या गीता दत्त यांच्या स्वरातल्या या गीताची छोटीशी झलक.

श्रोते हो, 1959 साली आलेला कागज के फूल हा गुरुदत्त यांचा अतिशय महत्वाकांक्षी चित्रपट होता. या चित्रपटासाठी त्यांनी आपली सगळी कलात्मकता, मेहनत, पैसा आणि बुद्धिमत्ता ओतली होती. चित्रपट कलात्मकदृष्ट्या अतिशय उत्कृष्ट ठरला होता, पण चित्रपटगृहात मात्र तो चालला नाही. या अपयशानं गुरुदत्त खचून गेले होते, इतके की त्यांनी या चित्रपटानंतर दिग्दर्शन करणं सोडून दिलं आणि त्यानंतर निर्मित केलेल्या चित्रपटांचं दिग्दर्शन त्यांनी दुसऱ्या दिग्दर्शकांकडून करवून घेतलं होतं. कागज के फूल हा चित्रपट बघून राज कपूर म्हणाले होते की हा चित्रपट वेळेच्या खूप आधी बनवला गेलाय, गुरुदत्त यांनी काळाच्या खूप पुढचा चित्रपट बनवलाय. लोक आत्ता हा चित्रपट पचवू शकणार नाहीत, पण येणाऱ्या काळात लोकांना तो केवळ समजेलच असं नाही, तर त्यांना या कलाकृतीचा अभिमान वाटेल. आणि झालंही तसंच. सिनेमागृहात जो चित्रपट काही आठवडेही चालू शकला नाही, तो चित्रपट 11 विद्यापीठांमधल्या चित्रपट अभ्यासक्रमात शिकवला गेला. ऐकूया त्याच चित्रपटातलं हे गीत.

श्रोतेहो, गुरुदत्त यांचा अभिनय जितका तरल, नैसर्गिक आणि उत्कट होता, तितकंच त्यांचं दिग्दर्शन विचारी, नाविन्यपूर्ण आणि संवेदनशील असं होतं. त्यांनी आपल्या धाडसी निर्मितीतून अनेक उत्तमोत्तम असे वेगळ्या धाटणीचे चित्रपट दिले, त्यात वेगवेगळे प्रयोग केले. श्रोतेहो, गुरुदत्त हे लहानपणी आपल्या भावंडांची करमणूक म्हणून दिव्याच्या उजेडात पडणाऱ्या सावल्यांच्या उजेडात हातांनी वेगवेगळे आकार करून सावल्यांचे खेळ करून दाखवायचे. हीच त्यांच्यातली खुबी, ही कला त्यांनी पुढे आपल्या चित्रपटांमध्ये अशा काही पद्धतीनं वापरली की त्या छाया प्रकाशाचा प्रभाव दीर्घकाळ मनात राहतो. चित्रपटाच्या आशयात त्या छाया प्रकाशांचा खूप प्रभाव पडायचा. आत्ता जे गीत आपण ऐकलं त्यातसुद्धा याचा खूप प्रभावी पद्धतीनं वापर केलाय. तसंच यापुढं आपण जे गीत ऐकणारे त्यातसुद्धा या शॅडो इफेक्ट्सचा खेळ अशा काही खुबीनं रंगवलाय की तो बघताना त्यांच्या कल्पकतेची कमाल वाटते. मुख्य नर्तिका उजेडात आणि तिच्या अगदी मागेच नृत्य करणाऱ्या इतर नर्तिकांवर अंधार, अशा पद्धतीनं की त्यांच्या फक्त सावल्याच नृत्य करताना भासाव्यात. हे सगळं त्या काळात जेव्हा आजच्या इतकी साधनं प्रगत नव्हती. खरंच गुरुदत्त काळाच्या खूप पुढे होते, हे नक्की.

श्रोते हो, हे साहेब बीबी और गुलाम या चित्रपटातलं गीत होतं. या चित्रपटासाठी गुरुदत्त यांना बेंगॉल फिल्म जर्नलिस्ट असोसिएशनचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. तर या चित्रपटाला त्यावर्षीच्या फिल्मफेअरचा बेस्ट फिल्म हा पुरस्कार मिळाला होता. श्रोते हो, 11 ऑगस्ट 2004 साली इंडिया पोस्टानं गुरुदत्त यांच्या गौरवार्थ एक स्टॅम्प सुद्धा काढला होता. गुरुदत्त यांनी आपल्या अभिनयातून, दिग्दर्शनातून आणि एक निर्माता म्हणून रुपेरी पडद्यावर जी जादू निर्माण केली ती आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतीये. त्यांनी आपल्या कलाकृतींमधून जणू काव्यच पडद्यावर रेखाटलं. त्यांच्या कलाकृतींमधून ते नेहमीच आपल्या सोबत राहतील आणि अनेक चित्रपट अभ्यासकांना प्रेरणा देत राहतील. श्रोते हो, आजच्या गाता रहे मेरा दिल या भागात आपण गुरुदत्त यांच्याविषयी बोललो. कार्यक्रमातून मी यशश्री आता आपली रजा घेते. नमस्कार.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. श्रोतेहो, आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम भावधारा.
1: तू येशील आणि पाहशील ही शुभ्र गौर रांगोळी. तू टपटपत राहशील प्रसन्न प्राजक्त होऊन. मन हुरहुरत राहील माझं दिवसभर सुगंधी रानावनात. तुझे भास, तुझे आभास पुन्हा पुन्हा अंगणात. मंद किणकिणत राहील माझ्या जीवाचं तोरण तुझ्या स्वागतासाठी, तुझ्या तुझ्या एका अलखत स्मितासाठी.

0: देवकी पंडित यांच्या स्वरात रवींद्र आवटी यांचं गीत आपण ऐकलत. संगीत होतं अशोक पत्की यांचं. श्रोते हो, पूर नियंत्रण विषयक जाहीर निवेदन. कृष्णा, कोयना, वारणा नद्यांच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी होत असल्यामुळे आज दिनांक 9 जुलै 2026 रोजी सकाळी 8 वाजता कृष्णा नदीची आयर्विन पूल येथे पाणी पातळी 26 फूट 9 इंच इतकी आहे. काल रात्री मुक्त पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण जास्त होतं, त्यामुळं कृष्णा नदीची आयर्विन पूल येथील पातळी वाढ होऊन आज रात्रीपर्यंत अंदाजे 30 फूट ते 32 फूटपर्यंत होण्याची शक्यता आहे. तरी नदीकाठच्या गावातील ग्रामस्थ आणि शेतकरी यांनी सतर्क राहण्याविषयीचं आवाहन करण्यात येत आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. अधिक माहितीसाठी सांगली पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षातील दूरध्वनी क्रमांक 0233-2301820 आणि 2302925 यावर संपर्क साधावा. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष सांगली यांच्याकडून प्राप्त निवेदन आताच आपण ऐकलं.
1: या वर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका. आज दुपारी 4:50 सायंकाळी 6:50 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची. या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक.
2: एक प्रकार से पीएम जय अब गरीबों की जय बन गई.

0: अवधूत गुप्ते यांच्या स्वरात चंद्रशेखर सानेकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं मयुरेश पै यांचं. श्रोतेहो, याबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र.
1: रसिक श्रोतेहो, आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10:00. आजचे पाहुणे मध्यम लहरी 239.1 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली.
2: वृक्षारोपण कार्य महान, एक वृक्ष दशपुत्र समान.
0: श्रोते हो, दुपारचे 12:00 आता आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: mahal akan ci lottery malah. Wow.
1: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
2: RBI सांगते,
3: जाणकारपणा सतर्क रहा.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या आपल्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज तुमच्या सोबत आहे तुमची सखी शीतल. सख्यांनो, आता वाळवणाची कामं संपवून पावसाचा आनंद घेणं सुरू आहे, हो ना? सख्यांनो, आज आपल्या कार्यक्रमात प्रथम आपण ऐकणार आहोत मालिका तिची उद्योग भरारी. या मालेत प्रीती जांभोरकर या उद्योजिकेशी मारलेल्या गप्पा आपण ऐकूया.

मैत्रिणींनो, कला हा मानवी जीवनाचा श्वास आहे आणि हस्तकला म्हणजे हातांनी साकारलेली कला. अनेक मैत्रिणी हौशीसाठी हस्तकलेच्या विविध वस्तू बनवतात तर काही त्यातून व्यवसायही करतात. आज तिची उद्योग भरारी या मालिकेअंतर्गत आपण आपल्या छंदाला व्यवसायात रुपांतर करणाऱ्या मैत्रिणीला भेटणार आहोत. तिच्या या हस्तकलेच्या उद्योगाविषयी जाणून घेणार आहोत. ही मैत्रीण आहे आर्टिस्ट प्रीती जांभोरकर. अनेक वर्ष झाली या कलेच्या क्षेत्रामध्ये छान रममाण

0: केले आहेत, तर कसा हा प्रवास घडला, कशा त्या उद्योजिका बनल्यात, जाणून घेऊया. नमस्कार प्रीतीताई.
1: नमस्कार.
0: आणि कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: कलेच्या माध्यमात रमणाऱ्या प्रीतीताई कशा आहात?
1: मी मस्त.
0: आणि तुमचा कला प्रकारही खूप छान आहे. विविध प्रकारचे पेंटिंग्स करणं, अनेक वस्तू बनवणं, जे तुम्ही सांगाल की काय काय प्रोडक्ट तुम्ही बनवता. सुरुवातीला मी बोललेस की कला म्हणजे माणसाचा तो श्वास असतो.
1: बरोबर.
0: आणि एखादी वस्तू जेव्हा तो कलाकार बनवतो, तो अगदी त्याच्या कल्पनाशक्तीने तो बनवतो, जीवनातून बनवतो. प्रीतीताई, तुमच्या जीवनात कलेला किती महत्व आहे? कलेबद्दल काय सांगाल?
1: या कलेमुळे किंवा या आर्टमुळे मला एक सकारात्मकता माझ्यामध्ये बदल आलेले आहेत. आता मी नुसती कोणाची मुलगी नाही तर किंवा कोणाची बायको म्हणून ओळखली जात नाही, तर स्वतःच्या कर्तृत्वामुळे लोक आता मला ओळखू लागलेले आहेत. हा, या उद्योगामुळे मला कळलं की मी की आपल्याला शिकायला न वेळेची गरज आहे, न पर्टिक्युलर एजची गरज आहे. तुम्ही जर मनाचा निर्धार केला तर तुम्ही बरंच काही शिकू शकता आणि बरंच काही करू शकता.
0: खूप छान प्रीतीताई. आणि तुम्ही म्हणालात की कला शिकायला वयाचं बंधन नाही. खरोखरच आपण अनेक अशा मैत्रिणी आपल्या अवतीभोवती बघतो की ज्यांनी वयाच्या 50 नंतर आपल्या छंदांना वेळ दिला, त्यांनी त्या छंदांचं व्यवसायात रुपांतर केलं, इतरांना त्या रोजगार सुद्धा द्यायला लागल्यात आणि एक छान आयुष्य त्यांचं घडलेलं आहे. तो उत्तम सुरुवात झालेली आहे आपली. घरचं वातावरण कसं होतं? घरात कोणी कलाकार मंडळी होती का?
1: मी कुठलेही आर्ट वर्क अशी शिकलेली नाहीये. कमीत कमी जेव्हा मी हा बिझनेस सुरू केला तेव्हा माझी आई ही एक स्वतः एक उत्कृष्ट कलाकार आहे. म्हणजे तिने बरेच पुरस्कार ही जिंकलेले, म्हणजे 7 जिल्ह्यातून तिला पहिला बक्षीस एका कॉम्पिटिशन मध्ये मिळालेलं आहे. ती जजेस म्हणून सुद्धा जायची.
0: बरं.
1: ती वर्कशॉप्स घ्यायची, क्लासेस घ्यायची, तेव्हा माझ्या नजरेखालतून ते सगळं जायचं. पण तरी सुद्धा मी इतकी मस्तीखोर आणि इतकी बंड लहानपणी होती की कधी एका जागी बसली नाही किंवा कधी हा विचारही केला नव्हता की मी एक आर्टिस्ट बनेल.
0: बरं.
1: कारण कसं आहे, बऱ्याचदा शिकून बघून बघून सुद्धा तुम्ही म्हणता नाही मला हे नाही करायचं, मला काहीतरी वेगळं करायचं. पण तरी सुद्धा ते टॅलेंट असल्यामुळे मी शाळेत अनेक बक्षिसं जिंकली. पण काही काळानंतर जेव्हा मी 10वी 12वी माझं ग्रॅज्युएशन लग्न झालं तेव्हा हे सगळे कलाकार आणि हे सगळे आर्टिस्टिक सगळे प्रकार माझे थांबलेत.
0: बरं.
1: कारण आता माझं कॉन्सन्ट्रेशन पूर्ण होतं माझ्या मॅरिड लाईफवर, माझ्या हजबंडच्या बिझनेसवर. बराच काळ म्हणजे जवळपास लग्नाच्या 15 वर्षापर्यंत आम्ही एकमेकांना साथ दिली त्यांच्या बिझनेसमध्ये. टर्निंग पॉइंट आला पॅन्डेमिक पिरियड मध्ये.
0: बरं.
1: जेव्हा बिझनेसवर खूप फरक पडला, आता काय करायचं सुचायला नाही लागलं, मी थोडीशी फ्रस्ट्रेट झाली. आता माझ्या आतमधली जीन्स बोलायला लागलेले होते.
0: हो.
1: की आता तू काहीतरी कर, तुझ्यामध्ये आहे ते टॅलेंट. हो. तेव्हा माझ्या मुलीने मला वेगवेगळ्या प्रकारचे सोशल प्लॅटफॉर्म्सवर माझे अकाउंट ओपन करून दिले.
0: बरं.
1: आणि तिने सांगितलं, म्हटलं अगं पण तू हे करून तर दिलं पण आता मी करू कुठून सुरुवात? तिने सांगितलं की आई ही कला ट्रेंड मध्ये चाललेली आहे, तू हे कर.
0: बरं.
1: मग पहिले म्हटलं ठीक आहे, मला फार छान वाटलं, मला आवडलं. मग तो एक आर्ट फॉर्म ज्याला मंडला आर्ट म्हणतात तो मी शिकली. पण त्याच्यानंतर मला कधी शिकायची गरज नाही पडली. माझ्यामध्ये एवढा टॅलेंट आतापर्यंत आला होता की मी नुसतं बघितलं तरी मला कळायचं की ही वस्तू कशी बनलेली आहे आणि याच्यात कसला उपयोग झालेला आहे.
0: बरं.
1: हॉबी म्हणून करायला लागली वस्तू. पण ते इतक्या सुंदर बनत गेल्या की एक दिवशी माझे सासरी मला म्हणाले की अगं आता बस झाला ना, आता किती हॉबी म्हणून करशील, आता तू बिझनेस मध्ये यायला काही हरकत नाही. ऑलरेडी ते स्वतः सुद्धा बिझनेस मध्ये होते. तर त्यांनी मला गाईड केलं की बिझनेस असा कर तसा कर. माझ्या हजबंडनी मला सपोर्ट केला की तू कर. मग मी पूर्ण फुर्तीने पूर्ण स्पीडने एक्सप्लोअर करणं सुरू केलं की जुन्या काळी कुठले आर्ट फॉर्म असायचे, बाहेर परदेशातून आपल्या भारतात कुठले आपण आणू शकतो, आपल्या लोकांना शिकवू शकतो, काहीतरी नवीन क्रिएटिव्ह आउट ऑफ बॉक्स कसा विचार करायचा, ते मी सोशल मीडियावरून शिकली. पण काही काळानंतर असं कळलं की सोशल मीडिया इथे मी पाहिजे तसा बिझनेस मला नाही मिळू शकत.
0: बरं.
1: काय हरकत आहे की जर मी आधी आपल्या नागपुरातूनच सुरू केलं बिझनेसला पसरवणं लोकांमध्ये, म्हणतात ना दूरचा विचार करण्यासाठी आपण आपल्या आसपासला तर ते वातावरण बदलू.
0: बरोबर.
1: मग मी माउथ पब्लिसिटी सुरू केली, व्हॉट्सअपवर स्टेटस टाकणं वगैरे, लोकांना सांगणं दाखवणं. त्या दरम्यान काय होतं, जसं जसं मी एक्सप्लोअर करत गेली ना, तर मी तुम्हाला सांगितलं की मी डॉट म्हणलं आर्ट शिकली, तर ते माझे जे टीचर होते ते मला ऑनलाईन शिकवत होते. तेव्हा त्यांनी माझ्या बाजूला एक कागद पडलेला दिस,

0: कडं त्यांची नजर गेली. ते म्हणे अगं तू हे काय केलंय. मी म्हटलं हा एक पॉप आर्ट म्हणून आर्ट आहे, हा मी शिकलेली. अगं किती सुंदर आहे, मला दे ना, मी हा विकत घेईन.
1: बर
0: मग तेव्हापासून माझा फर्स्ट आर्ट तो असा होता की जो मी सेल केला.
1: क्या बात.
0: ज्या गुरुने मला शिकवलं, ट्रेन केलं, त्यांनी मला प्रोत्साहन देण्यासाठी माझ्याकडून आर्ट विकत घेतला. मग माझ्यामध्ये कॉन्फिडन्स आला आणि मग मी सेलिंग सुरू केलं.
1: खूप छान. तुम्ही सुरुवातीला बोलल्या प्रीतीताई की कला शिकायला वयाचं बंधन नाही, हे तुम्ही स्वतःच उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे इतक्या तुम्ही लहानपणापासून त्या कलेच्या वातावरणात वाढलेल्या, पण काही कारणास्तव तुम्ही त्या गोष्टीकडे वळू शकल्या नाही. पण म्हणतात ना की कला शांत बसू देत नाही माणसाला, आणि आज तिने तुम्हाला व्यवसायात रुपांतर करून दिलेलं आहे. आज तुमची स्वतंत्र अशी छान ओळख आहे समाजात, एक कलाकार म्हणून, एक आर्टिस्ट म्हणून. आणि त्यात जोडीला आपल्या घरचे लोक, आपल्या मुलींनी प्रोत्साहन दिलं आणि वेळेत सगळा हा व्यवसाय तुमचा सुरू झाला. तर तुम्ही मंडाला आर्टचं एक उदाहरण दिलंच आहे, तर तुम्ही कोणकोणत्या प्रकारच्या वस्तू बनवता, कुठल्या प्रकारचे पेंटिंग्स करता, त्याबद्दल सांगा ना.
0: बेसिकली मी ना 6-7 प्रकारचे, तसं तर मी कुठलाही आर्ट फॉर्म जर तुम्ही कुठलाही शोधून काढला पिंटरेस्ट किंवा गुगलवरून तर ते मी करून देऊ शकते. पण माझी मास्टरी आहे लिप्पन आर्ट, डॉट मंडला आर्ट, मिरर मोजाईक, वारली पेंटिंग, मधुबनी आर्ट आणि सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये असलेला रेझिन आर्ट तो मी शिकते आहे.
1: बरं.
0: हे सगळे आर्ट वर्क मी करते आणि कस्टमायझेशन माझ्याकडे अवेलेबल आहे.
1: बरं.
0: मी कार्पोरेट गिफ्ट देते. मी लग्न कार्यात रिटर्न गिफ्ट, वाढदिवसात रिटर्न गिफ्ट, किंवा जसं आपलं देवघरच्या मागे जो बॅकड्रॉप लागतो तो सुद्धा मी बनवून देते. नंतर एंट्रन्सच्या लॉबीमध्ये, बेडरूममध्ये, लिव्हिंग रूममध्ये वॉल डेकोर सुंदरसे, किंवा एखाद्या कोपऱ्यात एक साजेलसी, डायनिंग टेबल वगैरे ठेवायला, असे अनेक तऱ्हेचे अनलिमिटेड वस्तू मी बनवून देऊ शकते.
1: म्हणजे कुठलेही आर्ट तुम्ही पाहिलं तर ते तुम्ही करू शकता. तर आपण हे जे सुंदर तुम्ही 2-3 आर्टची नावं सांगितली आहेत त्याच्यावर आपण थोडासा फोकस करूया. जसं आता मंडाला आर्ट तुम्ही याबद्दल बोलला, तर हे आर्ट कुठलं आर्ट आहे, नेमकं कशा पद्धतीने ते केलं जातं, आमच्या मैत्रिणींना सांगा ना.
0: बरंच काही याच्यावर सांगण्यासारखं आहे, पण मी थोडक्यात सांगू इच्छिते की मंडाला आर्ट हा बेसिकली तिबेटियन बुद्धिझम इकडून आपल्याकडे आलेला आहे. हा एक असा आर्ट आहे की ज्याच्यामध्ये समजा आता एक स्क्वेअर पेपर आहे तर सेंटर एक असतो त्याच्यात, अवतीभोवती सर्कल्स असतात, सर्कलमध्ये जॉमेट्रिकल डिझाईन्स असतात.
1: बरं.
0: तर ह्या सगळ्या गोष्टी हे नुसतं आर्ट नाहीये. तर हा जो सर्कल आहे हा कुठल्या तरी एका विशिष्ट गोष्टीला दर्शवतो. जसं जो सेंटर मी तुम्हाला सांगितला एक पॉइंट असतो तो दर्शवतो सेल्फला, स्वतःला.
1: बरं.
0: आणि जो सर्कल त्या सेंटरच्या अवतीभोवती असतात तो असतो आपल्या अवतीभोवती असलेले नेगेटिव्ह पॉझिटिव्ह वलय.
1: बरं.
0: जे बनतात, जे आपल्याला माहिती आहे की आपल्या अवतीभोवती वाईब्स असतात आणि ते जे जॉमेट्रिकल पॅटर्न्स असतात ते त्या वाईब्सला बॅलन्स करून ठेवतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वाईब्स. आणि हा जो आर्ट आहे हा तुमच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन, पॉझिटिव्हिटी आणि एका प्रकारचा एक टूल म्हणून तुम्हाला मदत करतो मेडिटेशनसाठी.
1: बरं.
0: हा एक थेरपेटिक आर्ट आहे.
1: प्रीती ताई आता जाणून घ्यायला उत्सुकताय हे कशा पद्धतीने बनवलं जातं, कशावर हे बनवलं जातं.
0: हा ऍक्च्युली वुडन बेसवर बनवला जातो किंवा कॅनव्हसवर बनवला जातो. मी वुडन बेस जास्त प्रिफर करते कारण तो स्टर्डी असतो. याचाच एक दुसरा प्रकार आहे डॉट मंडला.
1: बरं.
0: तर डॉट मंडलाची अशी हिस्ट्री आहे की जुन्या काळी ना लोकांना जेव्हा सिक्रेट मेसेजेस द्यावे लागायचे तेव्हा ते लिहून होते शकत, कोणाला दिसावे नाही म्हणून ते डॉटच्या आकारात.
1: बरं.
0: ते लपवायचे आणि त्याच्या थ्रू मेसेज पोहोचवायचे.
1: बरं.
0: असं करता करता तो एक्सप्लोर झाला आणि मग तो
1: पुढे वाढला
0: आणि ट्रेंड मध्ये आला.
1: मग यामध्ये कशा प्रकारचे डिझाईन्स तुम्ही आतापर्यंत बनवलेले आहेत.
0: मी म्हणजे लहान 1 फुटापासून तर 7-8 फुटापर्यंत याच्यात डिझाईन्स बनवले. याचे विशिष्ट टूल्स असतात.
1: बरं.
0: डॉट डॉट एक एक डॉट करून वेगवेगळ्या रंगाचे डॉट करून पॅटर्न्स बनवल्या जातात, डिझाईन्स बनवल्या जातात आणि तो हळूहळू तो पॅटर्न्स मोठा होत जातो.
1: खूप पेशन्सचं काम असेल.
0: खूप पेशन्सचं, म्हणून तर म्हटलं की हा एक मेडिटेशनचा प्रकार आहे. तुम्ही त्या रंगाच्या याच्यात पूर्णपणे डीपली इन्व्हॉल्व्ह होतात, तुमच्या डोळ्याला त्यांनी एक थेरपीचं काम करतं, तुम्ही रमून जाता त्याच्यामध्ये.
1: खूप कला हे असं माध्यम आहे की ते रमवण्याचंच माध्यम आहे असं म्हणायला हरकत नाही आणि आनंद देणार आहे. आणि हस्तकलेचं महत्वच आहे ना आपल्या आयुष्यामध्ये. हाताने केलेली कला म्हणजे हस्तकला, जीव ओतून आपण

0: ही कला करतो एखादी वस्तू जरी बनवायची म्हटली ऑर्डरची का असेना
1: बरोबर
0: जी ओतून आपण ती वस्तू बनवतो आणि जेव्हा कस्टमर घेतो तेव्हा खूपच आनंद आपल्याला होतो
1: बरोबर
0: तर हा तर एक आर्टचा प्रकार झाला पुढे तुम्ही लिपन आर्ट मध्ये खूप छान पद्धतीने वस्तू बनवता
1: हो
0: त्याबद्दल आम्हाला सांगा ना
1: नक्की नक्की लिपन आर्ट हा मुख्यतः कच्छ गुजरात मधलं जे गाव आहे तिथून आलेलं आहे याच्या मागची हिस्ट्री असं की आता तिथे जसं रेतशी संबंध आहे रेतीशी संबंध आहे त्या लोकांचा तर तिथे मातीने घरं झोपडीसारखे सारवल्या जातात थंड राहावे म्हणून तर तिथे गायीचं शेण नाही वापरलं जात तर कॅमल उंटाचं शेण वापरलं जातं घराला थंड ठेवण्यासाठी आता प्रकाश कुठून येईल त्या झोपडीमध्ये तर एक छोटासा होल त्या घराला असतो आणि आतमधून ते लोक मिररने सजवायचे
0: बरं
1: त्या मिररचं रिफ्लेक्ट त्याच्या व्हेंटिलेटरमधून घराच्या छोट्याशा याच्यातून येतो तो रिफ्लेक्ट होतो आणि घर असं सुशोभित होतं आणि प्रकाश येतो म्हणून त्याला म्हणतात मड अँड मिरर वर्क लिपन आर्टला दुसरं नाव आहे मड अँड मिरर वर्क तर कच्छ गावापासून हा ट्रेंड आलेला आहे मग जसे जे लोक हिस्ट्री जे एक्सप्लोअर करतात वेगवेगळे आर्ट फॉर्म एक्सप्लोअर करतात आर्किओलॉजिस्ट मग त्यांनी हळूहळू हा आर्ट म्युझियम मध्ये आणणं सुरू केला म्युझियम मधून लोकांमध्ये तो इंट्रोड्यूस झाला आणि मग आमच्या कलाकारांनी त्याला एक्सेप्ट केलं
0: हो मग आतापर्यंत कशा फ्रेम्स बनवल्या आहेत काय रंगसंगती त्यात वापरलेली आहे
1: लिपन आर्ट विशेषतः जर तुम्ही पांढऱ्या रंगाने करता तर तो जास्त प्रसन्न दिसतो पॉझिटिव्हिटी येते आणि तो कलरफुल पण होऊ शकतो मग त्याच्यात साईजला काही लिमिटेशन्स नसतात तुम्ही तो सुद्धा 1 फूट ते 8 फूट बनवू शकता मी आतापर्यंत 7-8 फूट पर्यंतचे बनवलेले
0: मग यात साहित्य काय काय लागतं
1: साहित्य याच्यात बेसिकली असं खूप असं नाही लागत म्हणजे एक बेस लागतो वुडन बेस टूल्स असतात याचे माती लागते मिरर्स लागतात आणि फेविकॉल आणि कलर्स
0: मग तुम्ही छोट्या फ्रेम पासून तर अगदी मोठ्या फ्रेम पर्यंत बनवलेला आहे आणि मिररचाही उपयोग केला आहे मग जेव्हा तुम्ही हे बनवलं आणि ती पहिल्यांदा विकली त्या कस्टमरला कसं वाटलं की काय वेगळं आर्ट आहे का काय त्याचे रिएक्शन होत्या
1: ऍक्च्युली झालं कसं की जेव्हा मी सोशल मीडियावर आली तेव्हा मी तुम्हाला सांगितलं की मला हे जाणवलं की इथे तर आपलं पाहिजे तसं सेल होऊ शकत नाही किंवा लोकांना इथे पाहिजे तसा इंटरेस्ट नाही येते किंवा ते किंमत नाही देते कलेला म्हणून मी ठरवलं की आपण आपल्या गावात हे लोकांपर्यंत पसरायचं तर त्या दरम्यान आमचे एक परिचित आर्किटेक्ट आहे यंग आर्किटेक्ट गार्गी चाटी म्हणून त्यांनी मला एका ग्रुपशी कनेक्ट केलं की जिथे खूप सारे आर्किटेक्ट्स डॉक्टर्स हे होते इंटेरियर डेकोरेटर्स तिथे गेल्यावर समाधान झालं कारण ह्या लोकांना ऑलरेडी ह्या फील्ड मधले असतात त्यांनी जशी माझी कला पाहिली तसं त्यांच्या चेहऱ्यावर जे प्रसन्न झालं की अरे वा खूप सुंदर तुम्ही आमच्यासाठी काम कराल का
0: बरं
1: तुम्ही आमच्यासाठी नेम प्लेट्स कराल का वॉल डेकोर कराल का इंटेरियर मध्ये आम्हाला मदत कराल का मग त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मी इतकी खुश झाले की चला मला पाहिजे तसं प्लॅटफॉर्मही मिळाला आणि माझ्या कलेची किंमत करणारे लोकही मला मिळाले मग तेव्हापासून माझ्या व्यवसायाला जोर आला
0: बरोबर मग आतापर्यंत अशा किती फ्रेम्स बनवलेल्या आहेत
1: मी तर भरपूर
0: अगणित आणि कस्टमरच्या तुम्ही चॉईसनी सुद्धा बनवून देत असाल
1: हो ऍक्च्युली मी स्वतः पण बनवू शकते बऱ्याचदा काय होतं की कस्टमरला नॉलेज नसतं या गोष्टीचं पण काय हरकत आहे ना त्यांना सुद्धा जेव्हा ते घर करतात तेव्हा त्यांना आपण प्राधान्य दिलं त्यांच्या चॉईसने केलं तर त्याच्यात त्यांना आनंद जास्त मिळतो
0: बरोबर
1: ज्याला आपण कस्टमायझेशन म्हणतो जर दोघांनी मिळून काम केलं तिथे वस्तूमध्ये जास्त प्रेम ओतलं जातं जास्त सुंदर आकर्षक बनतं जास्त पॉझिटिव्हिटी होते आणि त्याच्यामुळे मी कस्टमायझेशनला जास्त प्रेफरन्स देते
0: आणि शेवटी तो व्यक्ती त्याच्या घरानुसार तो सगळ्या गोष्टी ठरवत असतो रंगसंगतीपासून मला अशा पद्धतीने माझं घर सजवायचं आहे आणि आता यावरच पुढचा एक प्रश्न आहे की तुम्ही वॉल डेकोर सुंदर बनवता आणि इव्हन नेम प्लेट सुद्धा खूप छान पद्धतीने बनवता आता घरासमोर आपल्या नावाचं आडनावाची नेम प्लेट आणि वेगळ्या शेप मधली म्हणा किंवा वेगळ्या लुकची तर प्रत्येकालाच वाटत असावी तर ती आयडिया कशी आली तुम्हाला
1: मी आता जसं सांगितलं ना की जेव्हा कस्टमर माझ्याकडे येतो तेव्हा त्याचे काही आयडियाज घेऊन येतो आणि थोडस मी माझे आयडियाज सांगते माझी मेहनत माझी कला आणि त्यांची कल्पना त्यांच्या भावना मी एका बोर्डवर उतरवते
0: बरं
1: आणि अशा प्रकारे ती सुंदर अशी नेमप्लेट बनते
0: मग ही कशावर बनवता नेमप्लेट
1: मी वुडन बेस असतो माझा एमडीएफ वर
0: बरं
1: मी

0: कपड्यावर किंवा मी प्लास्टिकवर काम करत नाही. प्लास्टिकच्या वापरण्यात अतिशय विरोधात आहे.
1: बरोबर. हस्तकला ही पर्यावरण पूरक असायला हवी. म्हणून मग हस्तकलेचा वापर अधिकाधिक केला तर कचऱ्यातून कलाही आपण पुष्कळदा वस्तू बनवतो ना.
0: बरोबर.
1: पूर्वी आपल्याला आजी आपली आई बनवायची आणि छान छान वस्तू बनवायचा आणि हौशनी घरामध्ये ते डेकोरेशन म्हणून तो पार्ट असा ठेवला जायचा.
0: बरोबर.
1: तर हाही एक विचार खूप चांगला आहे आपला. बरं, जेव्हा तुम्ही हे नेमप्लेट बनवता तर सुंदर त्याच्यावर पेंटिंग सुद्धा काढत असाल तर पेंटिंग मध्ये आपला उत्तमच हात आहे. तर कशा पद्धतीचं पेंटिंग असतं? कुठले कलर्स त्यात वापरले जातात?
0: मी आपले इंडियन कलर्सच वापरते. आजकाल फॉरेनचे कलर्स मध्ये बरेच शेड चाललेले पण शक्यतो ते मी वापरत नाही कारण ते इझिली अवेलेबल नसतात. कस्टमरलाही घाई असते. वेळेच्या आत ते झालं पाहिजे कारण मला असं वाटत नाही की मी त्यांचा पेशन्स संपवून टाकावा. तर वेळेच्या आत मला ते करायचे असते तर मी ऍक्रेलिक कलर्स जे रेग्युलर आपल्याला अवेलेबल असतात मी त्याच्यात करते. त्याला वॉर्निशनी दोन तीन कोट देते म्हणजे तो फिक्स होऊन जातो.
1: बरं.
0: आणि तो पाण्याने किंवा ओल्यावाने तो डॅमेज होत नाही. मी फुल सेक्युअर्ड करून त्यांना ते हँड ओव्हर करते.
1: साधारण वस्तू बनायला किती वेळ लागतो?
0: एक ते दीड फुटाची असेल तर त्याच्यावर आपण कशी क्रिएटिव्हिटी दाखवतो त्याच्यावर डिपेंड करतं. बेसिकली 3 दिवस तरी लागतात एक फुटाच्या फ्रेमला.
1: हो, मग त्याचा थोडा अभ्यास करणं, मग ते सामान आणणं आणि मग ती पूर्ण बनवण्याची प्रक्रिया सुरू होते आणि एक छान ती वस्तू तयार होते. म्हणजे तुम्ही ट्रेडिशनल पासून तर ट्रेंडी वस्तू सगळ्या बनवता.
0: बरोबर.
1: आजच्या काळात जे काय चालू आहे, कारण पूर्वीचा आर्ट आणि आताच्या आर्टमध्ये बराच फरक आलेला आहे. लोकांच्या आवडीनिवडी बदलत चाललेल्या आहेत. पुष्कळ जण फॉरेन मधले आर्टचंही डिमांड करता. तुम्ही ते तसं बनवून देता. स्वतःच तुम्ही या सगळ्या वस्तू बनवता?
0: बरोबर.
1: कोणाला मदतीचा हात असा घेतला आहे का?
0: ऍक्च्युली माझ्या घरी ना नुसतं माझ्या आईच नाही तर माझ्या सासरी सुद्धा, माझे सासूबाई, माझे नणंद हे सुद्धा आर्टिस्ट आहेत, कलाकार आहेत.
1: वा वा.
0: माझ्या सासूबाईने मला याच्यात खूप साथ दिला आहे. जसं सणावाराला बऱ्याचदा कसं असायचं की घरच्या सांभाळू की माझ्या उद्योगाकडे लक्ष देऊ असं व्हायचं. तर त्यावेळेला सांगायचं तू घराच्या कामाकडे लक्ष नको देऊ, मी सांभाळून घेईल, तू तुझ्या उद्योगाकडे लक्ष दे. म्हणजे जसं आईकडून जीन्स आलं, वडिलांनी मला व्यवहार ज्ञान दिलं, भावानी मेंटल सपोर्ट दिला, तसंच माझ्या सासरच्यांनी मला पुढे आणलं.
1: कारण घरचा पाठिंबा खूप जरुरी आहे. आता सणासुदीला किती ऑर्डर्स येत असतील, मग घर सांभाळायचं की ह्या ऑर्डर्स कडे बघायचं. तारीवरची कसरत होते का, खास करून एका स्त्रीला. पण घरून जर असा भक्कम पाठिंबा मिळाला तर निश्चितच व्यवसायात यश आहेच. म्हणजे अशा रीतीने छंदाचं तुमचं व्यवसायात रुपांतर झालं आणि आज हा व्यवसाय बराच पुढे गेलेला आहे. तर भारतातून तर तुम्हाला छान डिमांड आहेच, या वस्तूंची मागणी आहेच. भारताबाहेरून सुद्धा ऑर्डर्स आलेले आहेत का?
0: हो, कार्पोरेट गिफ्ट्सचे मला दुबईहून ही ऑर्डर आलेली आहे आणि ते सक्सेसफुल रित्या माझी डिस्पॅच करून डिलिव्हर्ड पण झालं.
1: मग त्याच्यासाठी फोटोशूट आलं, पॅकेजिंग करणं आलं किंवा कुरिअर करणं आलं, हाही भाग आपण सांभाळला सगळा.
0: तर त्यासाठी पण माझ्या घरातच एक दुसरी टॅलेंट म्हणजे माझी मुलगी आहे. तर ती अतिशय टॅलेंटेड आणि खूप क्रिएटिव्ह आहे आणि म्हणतात ना जनरेशन गॅप, जनरेशन डिफरन्स, तो मला सरळ दिसून येतो. ती फार क्रिएटिव्हिटी आहे आणि ती मला शूटिंग मध्ये हेल्प करू लागते.
1: बरं.
0: आणि पॅकेजिंग साठी मला माझे हस्बंड सामान आणून देणं, रॉ मटेरियल किंवा त्याला कुरिअर करणं हे याच्यासाठी हस्बंड करतात. किंवा ते एक मोठे माझे क्रिटिक सुद्धा आहे.
1: बरं.
0: हा, हस्बंड म्हणजे माझे म्हणजे चुका काढतात. सुरुवातीला येतो राग पण मग नंतर कळतं की नाही त्याच्यामुळे माझा आर्ट अजून एनहान्स झालेला.
1: तू मेमे थोडीशी होते घरात.
0: हो. तर अशी माझ्या घरातून प्रत्येकाकडून मला बिझनेस ग्रो करण्यात मदत मिळते.
1: तुम्ही मगाशी बोललात की आर्किटेक्ट लोकांच्या संस्थेशी तुम्ही जोडलेला आहात त्यामुळे तो व्यवसाय अजून पुढे पुढे जातोय. पण थोडस समाजात येणं, लोकांना ती आर्ट कळणं, यासाठी मग तुम्ही वेगवेगळ्या एक्झिबिशन्स मध्ये सहभागी झाला होता का?
0: हो. आपल्या नागपुरात गुलमोहर सभागृहामध्ये एक्झिबिशन्स होतात आणि चांगला प्रतिसाद मिळतो तर मी दरवर्षी तिकडे एक्झिबिशन्स लावते.
1: बरं. आता असंही झालं असेल ना की ह्या वस्तू जेव्हा तुम्ही विकता त्याची एक किंमत ठरवता सगळं खर्च बघून, तुमची मेहनत बघून, तर समोरचा व्यक्ती म्हणत असेल की जास्त महाग आहे, मग त्यांना तुम्ही कसं समजून सांगता की नाही हस्तकलेची ही किंमत आहे, माझ्या कलेची ही किंमत आहे?
0: हा, बरेच वेगवेगळ्या प्रकारचे लोक येतात. बरेचदा तर लोक असे म्हणतात अरे हे तर माझा मुलगाही करू शकतो, यात काय एवढी किंमत कशाला यायची. तर मग मी शांतपणे त्यांना सगळे डिटेल्स देते त्याचे आणि त्यांना स्वतःला इमॅजिन करायला लावते की जर समजा हाच आर्ट मी तुमच्या हातात ब्रश दिला तर तुम्ही करू शकाल का.

0: ते पण थोडेसे विचारात पडतात की अरे नाही हे एवढं सोपं दिसत नाही, एवढं डिटेल्ड वर्क, पुढे काही असा इश्यू येत नाही, ते स्वीकारतात त्याला. जेव्हा त्याच्या मागे लागलेली मेहनत, त्याच्यातली डिटेल्स सगळे मी त्यांना समजवते तेव्हा त्यांना ते समजून जात.
1: हो, आज एक तुम्ही यशस्वी उद्योजिका आहात, आज एवढा मोठा कारभार तुम्ही सांभाळत आहात, आर्थिकदृष्ट्याही तुम्ही सांभाळता सगळं, तर कसं वाटतं? खास करून स्त्रिया एवढ्या पुढे जातात कसं वाटतं?
0: मला अतिशय कॉन्फिडेंट, अतिशय पॉझिटिव्ह माझ्यामध्ये चेंजेस आलेले. आणि माझं म्हणणं हे की प्रत्येक बाईने ना ट्राय करावं, प्रयत्न करावा. घर संसार हात आहेच, पण माझा रिक्वेस्ट त्यांच्या घरातल्या लोकांनाही आहे की बाई ही स्वतः सशक्त असते, चांगलीच पॉवरफुल असते, स्ट्रॉंग असते, पण जर तिला घरच्यांची साथ मिळाली तर ती खूप ग्रो करू शकते. तर तिला घरच्यांनीही मदत करावी आणि तिने सुद्धा स्ट्रॉंगली प्रत्येक प्रॉब्लेमला फेस करून समोर जावं, यश नक्कीच येणार.
1: बरोबर,
0: कारण तुम्ही मेहनत केली तर देव तुम्हाला साथ देणार, सगळ्या पोटच्या गोष्टी इझिली तुमच्या क्लिअर होत जाणार. हो,
1: नक्कीच हा प्रवास तुमच्यासाठी सोपा नसावा, अडचणी तर अनेक आल्या असतील, पण घरच्या पाठिंब्यांनी त्या अडचणी वर मात करत तुम्ही पुढे गेलात. पण असा कधी विचार आला का प्रीतीताई तुमच्या मनामध्ये की आपल्या या व्यवसायामुळे इतरांना सुद्धा आता रोजगार मिळायला हवा?
0: हो, आलाय हा. बऱ्याचदा माझी अशी इच्छा होते की काही लोकांना ट्रेंड करावं आणि रोजगार द्यावा, पण त्याच लोकांना ज्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तोच टिकू शकतो.
1: बरोबर,
0: तोच राहू शकतो, कारण कोणीही कुठलीही कला नाही जोपासू शकत. त्यालाही ती आवड असली पाहिजे, कारण त्याच्यासाठी भरपूर पेशन्स लागतो शिकायला.
1: हो,
0: तर ज्याच्यामध्ये इच्छा असेल, पेशन्स असेल, त्याला मी नक्की तो रोजगार देईल. आणि तशीही मला आता पुढे जाऊन गरज लागणार आहे.
1: या छंदाचं रुपांतर या व्यवसायात झालेलंच आहे, पण आता जसं मगाशी मी बोलले की आर्टचे वेगवेगळे प्रकार येत चाललेले आहेत, आता तुम्ही या अशा अनेक वस्तू बनवतात जे तुम्ही सांगितल्या आपण ज्याच्यावर प्रकाश टाकलेला आहे, या व्यतिरिक्त आणखी काही नवीन बनवायचं आहे का, नवीन क्लायंटला काही बनवून द्यायचं आहे का, हा असा काही विचार किंवा अशी कल्पना आहे का डोक्यात?
0: हो,
1: थोडक्यात भावी स्वप्न.
0: भावी स्वप्न म्हणजे सगळ्यात पहिले तर मला माझा स्टुडिओ ओपन करायचा आहे.
1: बरं,
0: जिथे मला आता सेल करण्याच्या पेक्षा लोकांना ट्रेंड करणं सुरू करायचं आहे.
1: वा वा.
0: कारण माझी इच्छा आहे की जे फॉरेन मध्ये जी कला आहे ती आपल्या देशात पण यावी आणि इथल्या कलाकारांनी सुद्धा ग्रो करावं.
1: हो,
0: तर माझे वर्कशॉप्स आणि एक माझा स्टुडिओ उघडण्याची माझी फार मोठी इच्छा आहे.
1: नक्कीच इच्छा.
0: थँक्यू. आणि जितके नवीन आर्ट्स येत जातील मी शिकत जाईल आणि शिकवत राहील,
1: कारण आपला भारत देश हा कलेच्या दृष्टीनेही ओळखला जातो. जशी प्रांताप्रांताला भाषा बदलते तशी कलाही बदलते, आणि या सगळ्या कलेची ओळख आपल्या पुढच्याही पिढीपर्यंत जायला हवी ना.
0: बरोबर,
1: मुलांनी यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. आणि हा व्यवसाय एक छान आहे, ही एक कला छान आहे की मुलांना ज्याला कलेची आवड आहे नक्कीच ही कला बघून शिकायलाही पुढे येऊ शकतील, नक्कीच येतील अशी आपण आशा करूया. तर छान पद्धतीने तुम्ही सांगितलं आणि पर्यावरण पूरकही उद्योग आहे, तर व्यवसाय करणाऱ्या महिलांना तुम्ही काय संदेश द्याल?
0: हिम्मत हारू नका, प्रयत्न करत रहा. ज्या वेळेला तुम्ही थोडेसे खचता स्वतःला शांत करा. तुम्ही पहिले कुठे होता आता कुठे आला आहात ती गॅप बघा, स्वतःमध्ये चेंजेस बघा, आणि अजून आपल्याला पुढे तसंच खूप काही करायचं आहे, एक ध्येय गाठायचं आहे, हा विचार करा आणि पुढे चालत राहा.
1: बरं, नक्कीच खूप छान पद्धतीने तुम्ही तुमच्या कलेबद्दल सांगितलंय, तुमच्या व्यवसायाबद्दल सांगितलं. अशीच व्यवसायाची भरभराट होत राहो, तुमच्या कलेमध्ये अधिकाधिक प्रगती होत राहो ही सदिच्छा. प्रीती जांभोरकर आपण इथे आलात आणि मनमोकळ्या गप्पा मारल्यात. नागपूर आकाशवाणीच्या वतीने आभार, धन्यवाद, नमस्कार.
0: आपण खूप खूप धन्यवाद.
1: प्रीती, गाणं ऐकायला आवडतं का तुम्हाला?
0: हो हो, नक्की गाणं.
1: तर तुमच्या आवडीचं एखादं गीत मुलाखतीच्या शेवटी आपण ऐकूया.
0: अधीर मन झाले, अधीर मन झाले हे श्रेया घोषालचं आहे.

प्रीती जांभोरकर या मैत्रिणीची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. मैत्रिणींनो, ही मालिका होती तिची उद्योग भरारी. आणि आता आणखी एक मालिका ऐकूया, नाव आहे कला विश्व. आणि या मालेत आज आपण ऐकणार आहोत शास्त्रीय गायिका डॉक्टर संगीता नायक यांची मुलाखत.

0: मैत्रिणींनो, कला विश्व या मालिकेत आज आपण शास्त्रीय संगीत गुरु, शास्त्रीय संगीत गायिका असलेल्या डॉक्टर संगीता नायक यांना स्टुडिओत आमंत्रित केलेला आहे. त्यांच्या संगीताच्या सुरांनी सजलेला तो प्रवास कसा घडला आणि अजूनही घडत आहे हे छान गप्पांमधून जाणून घेऊया. स्वागत करूया. नमस्कार संगीता मॅडम.
1: नमस्कार राखी.
0: आणि कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: कला विश्व ही आमची एक मालिका आहे ज्या अंतर्गत आम्ही कला विश्वात रमणाऱ्या, कला विश्वात करिअर करणाऱ्या आणि छान त्या कलेच्या माध्यमातून समाजात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या मैत्रिणींना आम्ही स्टुडिओत आमंत्रित करत असतो. आणि आपण शास्त्रीय गायिका आहात, शास्त्रीय गीतांबद्दल, त्या गायकीबद्दल आम्हाला माहिती जाणून घ्यायला मिळेल आणि तुमचा गोड आवाजही ऐकायला मिळणार आहे.
1: बिलकुल.
0: तर मुलाखतीला सुरुवात करूया. जवळपास 40 वर्ष झाली तुमच्या या संगीताच्या प्रवासाला आणि अनेक विद्यार्थ्यांना तुम्ही यात घडवलेलं आहे. अनेक पुरस्कारही तुम्हाला मिळालेले आहे. नुकताच म्हणजे 2025 साली तुम्हाला आदर्श गुरु हा एक पुरस्कार मिळालेला आहे. तर या पुरस्काराविषयी आम्हाला जाणून घ्यायचंय.
1: आदर्श गुरु पुरस्काराचं असं असतं की गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या ज्या परीक्षा असतात, ज्या विशारद त्याच्या पुढची अजून एक असते की ती अलंकाराची परीक्षा, अलंकार संगीत अलंकार म्हणतात त्याला. आणि त्याच्यातून जी बेस्ट विद्यार्थिनी असते, जिला खूप जास्त चांगले स्कोरिंगचे मार्क्स मिळतात, अशा विद्यार्थिनीला सुद्धा तो पुरस्कार मिळतो आणि तिच्या गुरुला सुद्धा मिळतो. म्हणजे त्या गुरुनी तिला तयार केलं म्हणून तो गुरुचा पण मान असतो, म्हणून तो गुरुला पण मिळतो.
0: बरं.
1: आणि म्हणून तो आदर्श गुरु, कारण आजच्या काळात इतकं डीपली शिकवणारे किंवा अगदी पूर्णतः कोर्स कंप्लीट करून त्या विद्यार्थिनीला किंवा विद्यार्थ्याला एक योग्य मार्गदर्शन करण्यासाठी एक खूप वेगळं लगन लागते, सातत्य लागतं आणि ते सतत घडवायचं असतं. याच्यात गुरु शिष्याचं नातं सुद्धा जडत राहतं आणि मग तो विश्वास कायम होऊन जातो विद्यार्थी आणि गुरुमध्ये. आणि तो हेच एक तो विश्वासाचा एक खूप सुंदर हा परिणाम आहे ज्याच्यातून हा गुरु शिष्याचा आदर्श पुरस्कार मिळतो.
0: बरोबर. तर जेव्हा हा पुरस्कार तुम्हाला मिळाला, तुम्ही तुमच्या विद्यार्थिनीचं तर कौतुक केलंच, कारण तुम्ही जेवढं तिला शिकवलं त्याचं तिने चीज केलं. तर तो अनुभव, तो क्षण कसा होता तुमच्यासाठी?
1: तो क्षण म्हणजे तिलाही मनात नव्हतं आणि माझ्याही याच्यात नव्हतं. एक अलंकारची तिने परीक्षा दिली, डिसेंबरला ती दरवेळा होते अलंकारची परीक्षा.
0: बरं.
1: त्याच्यानंतर मला ऑगस्टला अचानक एक फोन आला की मॅम तुम्हाला एक पुरस्कार मिळतोय. मी अगदी चक्रावून गेले. म्हटलं थांबा थांबा जरा आणि मला व्यवस्थित सांगा कशाबद्दल. असा असा आदर्श गुरु पुरस्कार अलंकारला एक विद्यार्थिनी तुम्ही तयार केलेली ती टॉपर आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला अगदी मान

0: ज्ञानाचा पुरस्कार मिळतो आहे. तर तो मला तो क्षण अतिशय आनंदाचा होता आणि मला माझ्या कानावर विश्वास नव्हता की असं काही झालेलं आहे म्हणून.
1: म्हणजे अजूनही तसाच तो क्षण आठवत असेल तो.
0: आणि मला तिच्याबद्दल फार कौतुक वाटलं त्यावेळेला.
1: तर जाणून घ्यायची इच्छा आहे की ही संगीताची आवड तुम्हाला लहानपणापासून होती.
0: माझ्या मैत्रिणी आजूबाजूच्या खेळणाऱ्या त्या क्लासला जायच्या संगीताच्या, म्हणून आईनी मला त्यांच्याबरोबर पाठवलं, चला बाबा कुठेतरी एक एंगेज राहील म्हणून. आणि मग त्याच्याबरोबर आम्ही मोठं झालो, ठीक आहे, शाळेत आणि ह्याच्यात सुद्धा. मग कॉलेजमध्ये गेल्यानंतर सुद्धा तो क्लास माझा सुरू होता, पण तोपर्यंत माझं सगळं

0: दाखवलं, चला बाबा कुठेतरी एक एंगेज राहील म्हणून. आणि मग त्याच्याबरोबर आम्ही मोठं झालो, ठीक आहे, शाळेत आणि ह्याच्यात सुद्धा. मग कॉलेजमध्ये गेल्यानंतर सुद्धा तो क्लास माझा सुरू होता, पण तोपर्यंत माझं सगळं लक्ष खेळण्याकडे होतं आणि इतर गोष्टींकडे करण्यात होतं. एनसीसी होतं माझं, खेळणं गेम होता माझा, मी बास्केटबॉल खेळायचे आणि एनसीसी मध्ये स्वतःला झोकून दिलं होतं पूर्ण. एंडिंग माझं एक हे होतं, त्यावेळेला आम्ही पॅराग्लायडिंग पॅराट्रुपिंग वगैरे केलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी करताना संगीताकडे ऑफकोर्स माझं लक्ष नव्हतं आणि तो माझा कदाचित आधी जॉनर नव्हता, ठीक आहे. आणि नंतर मग आता हळूहळू जेव्हा कॉलेज लाईफ तुमचं संपत जातं आणि तुम्ही जेव्हा कुठेतरी मागे वळून बघता की अरे आता तुमच्याजवळ काय अभ्यासाला किंवा काय करायचं, तर मला हा एक विषय सापडला की जो मला लहानपणापासून बरोबर घेऊन चालला आहे आणि त्याच्यात मला अभ्यास न करता चांगले मार्क्स मिळत होते. शेवटी मग ठरवलं तेच की आपण याच्याबरोबर पुढे जाऊया.
1: बरं.
0: आणि असा तो संगीताशी माझा नातं जोडलं.
1: अनेक संगीताचे प्रकार आहेत ना, शास्त्रीय संगीत निवडावं हा विचार कसा मनात आला?
0: बघा, संगीताच्या अनेक शाखा आहेत, पण सगळ्यात पहिलं आपलं गाणं म्हणजे आपलं भारतीय संगीत, मी म्हणते भारतीय हिंदुस्थानी भारतीय संगीत, क्लासिकल संगीत, त्याच्यातूनच सगळ्या ह्या संगीताच्या धारा उत्पन्न झाल्यात. क्लासिकल तर आहेच, उपशास्त्रीय आहे, लोकसंगीत, फिल्मी संगीत, भावगीत, गझल, ह्या सगळ्या सांगीतिक धारा शास्त्रीय संगीतातून उत्पन्न झाला आहे. आणि आता ह्याच्यात असं असतं की तुम्हाला कुठल्या मार्गावर जायचं आहे हे तुमचं सिलेक्शन असतं. आता ह्याच्यात असं असतं की क्लासिकल शिकण्यासाठी एक वेगळी लगन लागते, एक खूप मनन चिंतन चिंतनशील विचारात्मक तुमचं मन पाहिजे असतं, एक लगाव पाहिजे असतो, कुठेतरी जमिनीशी चिपकून जाऊन तुम्हाला सतत सतत लक्षपूर्वक त्याच्याकडे ते मोठं करायचं होतं तुमच्याबरोबर. घाईनी शिकण्याचा हा विषयच नाही आहे. मला असं म्हणायचं की जो कोणी विद्यार्थी किंवा गायक त्याच्याकडे वळतो ह्याच्या मागचं हेच एक कारण की त्याच्या मागे त्याच्या मनात किंवा त्याच्या आतले हे गुण त्याला त्याकडे ओढवतात.
1: बरं.
0: ते गुण म्हणजे चिंतन, मनन, चिकाटी, जिद्द, ह्या सगळ्या गुणांमुळे तुम्ही त्या शास्त्रीय संगीताकडे वळता. कारण शास्त्रीय संगीत एवढा सहज आणि सोपी उपाय नाही आहे संगीत शिकण्याचा, तो तुम्हाला गुरु शिष्य समोर बसूनच शिकावा लागतो आणि सतत सतत तो शिकावा लागतो.
1: आणि नक्कीच कठीण असेल हा राग.
0: नक्कीच नक्कीच कठीण आहे, नक्कीच कठीण आहे,
1: पण त्याच्यातही तुम्ही अव्वलच आहात, पुढे चाललेले आहात. म्हणजे क्लासला जाण्यापासूनचा हा प्रवास सुरू झाला, त्यामध्ये खेळामध्ये रुची होती म्हणून अर्ध लक्ष खेळाकडे होतं, सोबत संगीताचाही प्रवास सुरू होता. पण शेवटी ठरवलं की नाही आता करिअर याच दिशेने करायचं हेही तुम्ही ठरवलं होतं. आणि संगीत शिक्षिका म्हणून तुम्ही नोकरीही सुरू केली होती,
0: बिलकुल,
1: तर त्याबद्दल जाणून घ्यायचं.
0: बीए मी एलईडी कॉलेजमधनं संगीत घेऊनच केलं आणि इकडे माझ्या गांधर्व महाविद्यालयाच्या पण मी परीक्षा देत होती, त्यावेळेला माझं विशारद होऊन गेलं होतं. आणि आता पुढे एमए करायचं म्हणून मॉरिस कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली. एमएचा छान तो प्रवास छान झाला, तिथे मी मेरिट सेकंड मेरिट होती. आणि ह्याच दरम्यान मी विशारदच्या पुढची एक परीक्षा असते अलंकार, संगीत अलंकार म्हणतात त्याला, ती पण परीक्षा मी दिली आणि त्याच्यात सुद्धा छान आम्ही पास झाले. आणि एमए आणि अलंकार ह्या प्रवासात ना तुम्हाला अनेक गोष्टी कळून जातात. त्याच्यातल्या दोन तीन महत्वाच्या ह्या की तुम्ही पूर्णतः संगीताशी जुळलेले असतं ह्यावेळेला, तुम्ही एक गायकी तिथे तुम्हाला समजू लागलेली असते, राग गायन म्हणजे काय हे समजू लागलं असतं. ह्या आधी तुम्ही फक्त राग आणि सरगम लक्षणगीत हे फक्त पाठ करत असता.
1: बरं.
0: हा, पण नंतर हे स्वतःहून डेव्हलप कसं करायचं, राग म्हणायचा कसा, राग म्हणजे काय, रागांच्या स्वरांच्या क्रमबद्ध स्वर कसे असतात, त्यांना गायचं कसं, त्याच्यातून आलापी कशी निर्माण करायची, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढच्या परीक्षेतून किंवा पुढच्या प्रवासातच समजतात, त्या उकलल्या जातात.
1: हो.
0: त्या अशा होत नाही, म्हणजे त्या स्टेप बाय स्टेप तुम्हाला पुढे जात जातच ते समजतं.
1: बरोबर. म्हणजे स्वतः शिकतही होत्या आणि नोकरी पण तुमची सुरू होती आणि विद्यार्थ्यांना घडवणं सुद्धा सुरू होतं. आता थोडं रियाजाबद्दल बोलूया ना संगीतात. आता रियाज म्हणजे भरपूर प्रॅक्टिस, अनेक तासांची प्रॅक्टिस आणि एका जागी बसून असतं, कसं ते तुम्ही स्वतःला सांभाळलं, कारण बाकी पण कामं असतात.
0: हे असं असतं की शेवटी ना तो तुम्हाला वेडावून लावतो तो स्वर. तो त्याच्यात तुम्ही गुंतून जाणं हा एक महत्वाचा भाग असतो. तुम्ही जोपर्यंत गुंतणार नाही त्या स्वरात किंवा त्या म्हणजे साहासाठीच मी म्हणते, साज घडवणं हा इतका महत्वाचा, जो षड्ज म्हणतात त्याला, सा म्हणणे हा एक खूप महत्वाचा पायरी आहे आमच्या गाण्याची. आणि जर ती तुम्ही घडवली नाही, वर्षानुवर्ष घडवावी लागते ती, ती तुम्ही घडवली नाही की ते सगळं तुम्हाला असं वरसे वरस वरस गाणं राहतं. तर ह्या सा घडवण्यातच किंवा स्वर घडवण्यात तुम्ही हळूहळू त्या स्वराकडे चिपकू लागता आणि ती मनन

0: आणि चिंतनशील विचारात्मक तुमची मनाची मांडणी तिथे होऊ लागते, ते घडू लागतं असं.
1: आणि किती अभ्यासही करावा लागला
0: अभ्यास. मला आठवतं मी 8-8 तास रियाज केलेला आहे, सकाळी उठून दुपारी रात्री जेव्हा केव्हा वेळ मिळतोय तेव्हा पुन्हा गुरुजींकडे जाऊन शिकायचं, पुन्हा घरी यायचं, जे शिकलेलं आहे ते पुन्हा रिकॉल करायचं आणि पुन्हा ते म्हणायचं, बंदिशी म्हणायच्या, काय नाही तानांचा रियाज, अनेक गोष्टी. वाचन नुसतंच गाणं म्हणून चालत नाही,
1: बरोबर
0: वाचन सुद्धा खूप आहे. कारण आमचा हा विषय म्हणजे शास्त्रीय संगीत हा साम संगीतातून निघालेली ही एक शाखा आहे. शास्त्रीय संगीत म्हणजे त्याला एक खूप गहनता आहे, खूप गहरेपणा आहे आणि त्याच्यात ओरिजिनॅलिटी, आपण जे म्हणतो की ओरिजिनल, त्याच्यात काहीच भेसळ नाही आहे. आणि ते आपल्याला समजत वाचत वाचत ऐकत शिकावं लागतं.
1: आम्ही शास्त्रीय संगीत ऐकतो पण ती गाणी आम्ही तल्लीन होऊन जातो, पण त्यामागची मेहनत किती असते हे आता समजतंय की किती रियाज त्या गायकाचा असेल त्यामागे. आणि अशा रीतीने हा तुमचा प्रवास छान पद्धतीने सुरू झाला. तुमचे गुरु कोण होते, कसं तुम्ही त्यांच्याकडनं ही विद्या आत्मसात केली?
0: बुटी संगीत महाविद्यालय हे एक महाविद्यालय संगीताचं आपल्या नागपुरातलं खूप जानमानं असं संगीत विद्यालय होतं. तिथे पंडित प्रभाकर देशकर हे माझे गुरु होते. त्यांनी ते खूप अनेक वर्षपर्यंत त्यांच्या अथक प्रयत्नातून ते सांभाळलं होतं. त्या कार्यकारणीत हळूहळू जेव्हा आम्ही मोठं झालो, सरांना बघून आम्ही मोठं झालो, ते कसं काम करतात, ते कसं शिकवतात, ते कसं गातात, इतर सगळ्यांशी बोलणं किंवा अजून काय वाचायचं हे त्यांनीच आम्हाला सांगितलेलं आहे. आणि त्यांच्याच कारकिर्दीत संगीताचा अभ्यास मिळाला. त्यांच्याबरोबर मी जेव्हा शिकले तेव्हा त्यांच्या शिकवण्यातून मला समजलं की शिकवायचं कसं.
1: बरं,
0: धडे त्यांच्याकडनं घेत होती पण शिकवायचं कसं हा मला एक खूप चांगला गुण त्यांच्याकडनं मिळाला. आणि शेवटी मला असं वाटलं की नाही, मला ह्याच्यातच पुढे काहीतरी करायचंय, मला शिकवण्याचा गुण मला वाढवायचा आहे. ज्याच्यात म्हणजे माझे गुरु इतकं आम्हा सगळ्यांना सांगतात एवढं वाटतात आहे आपणही ते द्यावं. तर ह्याच्यातून माझी ती इच्छा खूप प्रगट होत गेली आणि ते मी शिक्षक म्हणून संगीताचा ह्या मला फार आनंद होतो की आज मी अनेक विद्यार्थ्यांना शिकवते आहे आणि त्याच्यातून काहीतरी त्यांना मिळतं आहे.
1: बरोबर, कारण तेही त्यातून आपलं नाव कमवत आहेत. आज शास्त्रीय गायक म्हणून तेही उदयास येत आहेत. आणि ही जी आपली प्राचीन परंपरा आहे गायनाची किंवा हे जे विविध प्रकार आहेत गायनाचे ते पुढे आणायचे आहेत. आणि आपल्यासारखे आदर्श गुरु असल्यानंतर मग काही प्रश्नच नाही, विद्यार्थी त्याचा तर फायदा घेणारच. बरं, आता तुम्ही मगाशी बोललात की अभ्यास तर खूप लागतो, वाचन लागतो, रियाज लागतो. जेव्हा आपण असं गाता वाद्यवृंदांचीही साथ खूप असते त्यामध्ये, तेही खूप महत्वाचे असतात. तर त्याचाही अभ्यास तुम्हाला करावा लागत असेल, जाणून घ्यावं लागत असेल त्या वाद्यांबद्दल.
0: हो, आता हे करत करत ना म्हणजे संगीत शिकत शिकत तुम्हाला ह्याची आपोआपच जाण यायला लागते. तबला संगत काय असायला पाहिजे, कशी असायला पाहिजे, तबल्यावर काय वाजत असतं. आता जे मी गाणार असते, ज्या बंदिश मी गाणार आहे त्या बंदिशीचा ताल तयार असतो, ठरलेला असतो, तो ताल तो त्या तबल्यावर वाजतो. आता तो आणि माझं गायन हे सगळं असं छान असं बॅलन्सनी आणि छान संतुलित चालू असतं. आता जे मी गात असते तर हार्मोनियम वाले पण त्याच्याबरोबर माझ्या गायकीतून जे सूर निघतात आहे ते वाजवतात. म्हणजे फक्त मीच नाही तर अशा वेळेला ते सात संगतकार पण तेवढे श्रेष्ठ आहेत माझ्या एवढेच की त्या मी माझ्या केवळ आकारातून गायलेल्या स्वराला ते पकडून धरतात. माझ्या एका बंदिशीला ऐकून किंवा एक थोडीशी मुखडा ऐकून तब्बलजी तिथे समेची थाप देतो. तर ह्या सगळ्या म्हणजे शिकावं लागत नाही, हे
1: येऊन जातं,
0: घडायला लागतं, घडून जातं.
1: बरं, खूप छान पद्धतीने तुम्ही शास्त्रीय संगीताबद्दल थोडी माहिती दिली आणि तुमचा प्रवास कसा घडत गेला त्याबद्दल सांगितलं. आता तुमचा गोड आवाज आम्हाला ऐकायचा आहे, तर एखादी बंदिश आमच्या मैत्रिणींसमोर सादर करा ना.
0: राखी, एक मी बंदिश इथे सादर करणार आहे जी मीच बसवलेली आहे. मारू बिहाग रागातली आहे. मारू बिहाग नावाचा एक राग ज्याच्यात तीव्र मध्यम आणि बाकीचे सगळे स्वर शुद्ध बिहाग अंगाने गायला जाणारा हा राग आहे. बंदिशीचे बोल आहेत बैरन भई सांझ रसिया.

0: म्हणजे
1: खूप छान सांगितलं ताई, अगदी ऐकतच राहावंसं वाटलं. प्रत्येकाचं स्वप्न असतं की मला या गायकासारखं बनायचं आहे, किंवा आवडता गायक असतो प्रत्येकाचा. तर या शास्त्रीय संगीत क्षेत्रामधील आपले आवडते गायक कोण आहेत?
0: जर आपण चॉईस करू म्हटलं तर असं फार कमी असतं. सगळेच इतके पठडीचे गायक होऊन गेलेले आहेत आपल्याकडे की पंडित भीमसेन जोशी, किशोरीताई अमोणकर, प्रभाताई अत्रे. तरी पण एक मनातला एक गायक किंवा एक असा गुरु गायक असतो जो ज्याचा तुम्ही सतत ऐकत असतात. त्याच्यापैकी माझं अगदी मनापासून मी ज्यांच्यावर खूप प्रेम केलं आणि ज्यांना मी सतत सतत ऐकत होती लहानपणापासून आतापर्यंत, त्या आहे डॉक्टर प्रभाताई अत्रे.
1: आता तुम्ही म्हणाल्या मी बंदिश सुद्धा रचते, तुम्ही आता बोलल्या की मी रचलेली बंदिश गाऊन दाखवते, तर लिखाणही आवडतं तुम्हाला करायला?
0: आता असं असतं की शास्त्रीय संगीताचं पर्टिक्युलरली एक ब्रजभाषा आणि बोली हिंदी भाषा ह्या भाषांमध्ये साधारण बंदिशींच्या शब्द असतात, बंदिशीच्या कविता असतात. आता ह्या कविता भल्या मोठ्या नसतात की एक कडवं दुसरं कडवं तिसरं कडवं असं नसतं. फक्त चारच, दोन ओळी स्थायीच्या आणि दोन ओळी अंतराच्या असतात, आणि त्याच्यात फार कमी शब्दांमध्ये आणि पूर्ण अर्थपूर्ण असं ते काव्य असतं. की जसे बैरन भई सांज रसिया, बैरन भय दीन और रतिया एरी सखिया, हे सगळं की माझं सगळं बैरन झालेलं आहे त्या पियाच्या, जो पिया नाही आहे माझ्याजवळ म्हणून.
1: तर
0: हे इतकं थोडक्यात असतं की त्याच्यातून तुमचे बंदिशींना, बंदिशीतल्या शब्दांना जेवढं महत्व नसतं तेवढं तुमच्या गायकीमध्ये तुम्ही त्यांना किती ओलं करता, किती त्या स्वरानुसार त्या बैरनला तुम्ही कसं घुमवता, कसं त्याला ओलं करून तो ती भावना व्यक्त होते आहे त्याच्यात जास्त लक्ष द्यावं लागतं.
1: बरं, आणि हाच रियाज इथे कामी येतो.
0: हाच रियाज इथे कामी येतो.
1: गुरु शिष्याचं नात्याबद्दल आपण बोलूया. तुम्ही अनेक शिष्यांना घडवलेल्या आहेत. नुकतंच आदर्श गुरु पुरस्काराबद्दल तुम्ही छान पद्धतीने सांगितलं. आता आजची पिढी या संगीत क्षेत्राकडे यायला बघते का?
0: आहे, म्हणजे असं मी म्हणणार नाही की नाही म्हणून, पण अगदी मोजके असे. कारण आजकालच्या पिढीला मला असं म्हणायचं की त्यांना खूप लवकर हे पाहिजे,
1: शिकून पुढे जायचं असतं, प्रसिद्धी हवी असते
0: लवकरच लवकर. आणि हा लवकरचा विषयच नाही आहे, तुम्हाला तुमच्याबरोबर त्याला मोठं करायचं असतं. पण आजकाल विद्यार्थ्यांना हे सगळं करायचं नाही आहे. आजकाल हे सगळे गाणे किंवा हे गायन किंवा शास्त्रीय संगीताच्या अनेक क्लिप्स युट्यूबवर, ह्याच्यावर, त्याच्यावर, सोशल मीडियावर अनेक लोक हे करतात आणि त्यांना एका क्लिक मध्ये मारू बिहाग मिळतो, एका क्लिक मध्ये यमन कसा गायचा मिळतं, त्याची माहिती मिळून जाते. पण ह्या माहितीतून किंवा तो कसा गायचा ह्याच्यातून तो यमन राग पुटअप करू शकत नाही तो विद्यार्थी. त्याला हे गुरु ते शिष्य च्या दरम्यान घेण्याची शिक्षा फार जरुरी असते.
1: आणि जेव्हा तुमच्याकडे हे विद्यार्थी येतात तर कसं तुमचं नातं असतं, कशा पद्धतीने त्यांना त्या सुरांशी ओळख करून देतात?
0: आत्ताच रिसेंटली माझ्याकडे दोन नवीन मुलं आलेत, काहीच नाहीये त्यांच्याजवळ, झिरो. म्हटलं अगदी छान आहे. स्वतःला असं सांगत होते मला की मॅडम आम्हाला काहीच येत नाही. म्हटलं मला तुम्हाला येत नाही ना तेच मला हवं आहे.
1: बरं,
0: म्हणजे कोरी पाटीवर तुम्ही लवकर लिहू शकता. आता त्यांना एवढं आवडतं आहे की दोनच महिने झाले त्यांना, पण त्या सारेगममध्ये काय ठेवलेलं आहे हे तुम्हाला आधी खोजायचं आहे.
1: बरोबर
0: आहे ना. आणि दुसरा महत्वाचा भाग आहे की नुसतंच ते नाही करायचं, तर ह्याच्यात काय काय अप्लाय करता येतं, अलंकार काय आहेत.

0: रचना कशा तयार होतात, आलाप कसे तयार होतात, सात स्वर म्हणजे काय, कुठले सात स्वर आहेत, याच्या व्यतिरिक्त आपल्याजवळ अजून काही स्वर आहेत का, त्यांना आपण काय म्हणतो, मग या आहेत, मग तीव्र आहेत, कोमल आहेत, मग कोमल स्वर कुठले, तीव्र स्वर कुठले, असे कोमल तीव्र शुद्ध मिळून आपल्याजवळ किती स्वर आहेत, हे 12 स्वरांचं सगळं हे विश्व आहे संगीताचं. आणि ह्याच्यात अनेक राग वेगवेगळ्या कॉम्बिनेशननी तयार झालेले आहेत. सारेगम पधनिसाचा वेगळा अजून दुसरा स्वरच नाही आहे.
1: बरं,
0: ठीक आहे. रेगधनी कोमल होतात आणि म तीव्र होतो, असे मिळून 12 स्वर आपल्या जवळ. आणि ह्या कोमल तीव्र शुद्ध स्वरांमध्ये सगळं संगीताचं विश्व सामावलेलं आहे.
1: आणि त्या विश्वातून इतकं सुंदर सुमधुर गाणी आपल्याला ऐकायला मिळतात.
0: त्यांना ते सांगावं लागतं, तेव्हा त्यांना ते क्लिक करतं की हा आपल्याला काय काय कुठे कुठे घडवायचं आहे, तीव्र मध्यम कसा घ्यायचा आहे. त्यांच्या स्टेप्स असतात, सा नंतर रे, रे नंतर ग, ग नंतर म, असे का ठेवलेले आहेत, त्यांचा आवाज कसा आहे, त्यांचा ध्वनी कसा आहे, त्यांचा वजन काय आहे, हे गळ्यावर तुम्ही जोपर्यंत झेलणार नाही, पेलणार नाही, त्याचं सुखद आनंद घेणार नाही, तुम्हाला आता समजेल कसा तो कसा गायचा तो.
1: बरोबर,
0: एक एक स्वरावर तुम्हाला मेहनत घ्यावी लागते.
1: आणि खरंच पेशन्सचं काम आहे, म्हणजे गुरुचं पण आणि विद्यार्थ्याला शिकण्यासाठी सुद्धा. आणि तेव्हाच तो उत्तम गायक बनू शकेल ना, जेव्हा हे सगळं आत्मसात करेल.
0: बिलकुल.
1: बरं, आता तुमच्या स्टेज परफॉर्मन्स कडे वळूया ना आपण. अनेक तुम्ही स्टेज परफॉर्मन्स केलेली आहेत, तर असा आठवणीतला एखादा असा तो परफॉर्मन्स आठवतोय का? भरपूर श्रोते वर्ग समोर होता आणि तुम्हाला दाद दिली त्यांनी आणि छान वाटलं तुम्हाला, तर असा एखादा प्रसंग?
0: हो, जेव्हा जेव्हा मी या मैफिली केलेल्या आहेत तेव्हा छोट्या छोट्या हॉलमधनच झालेल्या आहेत. आम्ही असं बसलेलो आहे, असा छोटासा स्टेज आहे, समोर खूप मंडळी बसले, घरगुती, त्याला एवढी मजा असते त्या गायकीला आणि त्या गाण्याला की समोर बसलेला तो वा वा वा वा असा डोलत डोलत वा वा म्हणतो, क्या बात आहे म्हणतो. ह्याच्यातच तुम्हाला ती पावती मिळते की त्यांना ते पटतंय. जरुरी नाही की प्रत्येक बसलेला श्रोता हा शास्त्रीय संगीताला समजतच असेल किंवा तो त्याच्याशी निगडीत असेल, पण ज्याला समजत सुद्धा नाही आहे, आपल्याला समजतं समोर आपण गात असताना की हा श्रोता त्याला तेवढं समजत नाही आहे, कुठल्या श्रोत्याला समजत आहे, ठीक आहे. पण त्याच्याकडनं जेव्हा तुम्हाला दाद मिळते तेव्हा आपल्याला खरी पावती मिळते
1: की हा
0: माझं गाणं तिथपर्यंत पोहोचत आहे. त्यांना जरी समजत नाही आहे तरी ते माना हलतात आहे, डोलतात आहे, तर ह्याच्यात तो जो आनंद असतो फारच अगदी वेगळा असतो.
1: अजूनही तुमचे स्टेज परफॉर्मन्स सुरू आहेत?
0: आता सध्या मी करत नाही, कारण म्हणजे मी माझा मार्गच थोडासा वेगळा पत्करलाय की शिकवणं
1: बरं
0: आणि विद्यार्थ्यांना खूप देणं, हाच एक मी माझा मार्ग पत्करलेला आहे. त्यामुळे खूप गायकीकडे माझं सध्या लक्ष नाही, म्हणजे गायकीकडे आहे पण गाण्याकडे नाही आहे, मैफिलींकडे नाही आहे.
1: ज्यातनं आनंद मिळतो ते आपण करतो,
0: म्हणजे बंदिशी बनवणे, अभ्यास करणे, पुष्कळ आहे काही, खूप काही काही लिखाण करून ठेवते मी आणि असं खूप काही गाणी बनवली आहेत, अनेक अनेक खूप काही अभ्यास असतो की जो तुम्हाला ना काहीतरी एक सोडावं लागतं आणि जर अभ्यास करायचा असेल तर मग त्या वेळ काढून त्याच्यात तुम्हाला रमावं लागतं.
1: बरोबर. आता या कलेचं म्हणजे जसं आता शास्त्रीय संगीत झालं किंवा संगीताचा कुठलाही प्रकार झाला, तर हा प्राचीन वारसा आहे, हे जतन करणं आता आपलं काम आहे, त्या अनुषंगाने तुम्ही असं काही पावलं उचलताय का की याचा प्रचार प्रसार व्हावा या दृष्टीने?
0: शिकवण्यातूनच तर प्रचार प्रसार होतो आहे.
1: हो,
0: है ना. आता ह्याच्यात मला अजून एक सांगायचं आहे राखी की आज अगर मी मैफिल करते, एका ठिकाणी गायला जाते आहे आणि गाऊन येते आहे, ठीक आहे, मी फक्त श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलेल्या तेवढ्यापुरतं, पण माझ्याकडनं त्यांना फक्त ऐकायला मिळालेलं आहे, पण शिकवण्यातून मी काहीतरी कोणातरी खूप काहीतरी देते आहे आणि त्याच्यातून ते पुन्हा मोठं होत आहे, ते पुन्हा मोठं होत आहे, तर ह्याच्यात जो आनंद आहे तो म्हणजे हाच आहे की काहीतरी देणं, तुम्ही जे घेतलेलं आहे ते देणं, त्याच्याशिवाय हे पुढे चालणारच नाही.
1: बरोबर.
0: जर शिक्षक शिकवणं बंद करतील तर हे गाणं कुठे राहील, हे स्टॉप होईल आहे. आणि शास्त्रीय संगीत पुस्तकातून शिकताच येत नाही,
1: त्यासाठी गुरुच लागतात,
0: त्याच्यासाठी गुरुच लागतो, आणि हे देणंच म्हणजे काहीतरी करणं आहे संगीताबद्दल.
1: खरंच खूप छान, खूप छान. तर छान पद्धतीने तुम्ही हा प्रवास आपला सांगितलेला आहे, तर जाता जाता दोन वाक्यात काय सांगाल की या क्षेत्रात मुला मुलींना यायचं आहे तर कुठले गुण त्याच्यामध्ये हवेत, किंवा शिकण्यासाठी काय मुद्दे म्हणा किंवा विचारांनी त्या क्षेत्रात यायला हवं?
0: आता काल मला एका 14 वर्षाच्या मुलीचा फोन आला, मॅम मला तुमच्याकडे शिकायचंय आणि इंग्लिश मध्ये वगैरे बोलत होती. म्हटलं तुझं नाव काय, हे ते सांग मला, आणि थांब म्हटलं थोडस आपण मराठीत बोलूया का, है ना, तुला मराठी येतं? हो. म्हटलं आता बघ, तुला इच्छा जरूर आहे शिकण्याची, पण ह्याच्यासाठी तुला काय काय करावं लागणार हे तुला माहिती आहे का? आधी तुझी तयारी आहे का त्याची? नुसतं शिकायचंय मनात आलं म्हणून तू लगेच क्लास लावला आणि लगेच 2 वर्षांनी सोडून दिला, ह्यालाच काहीच अर्थ नाही.

0: असतो. म्हटलं तू आज 14 वर्षाचे 8वी 9वी 10वी तुझं ते गाणं सुटणार आहे, सुटण्यासाठी तू करणार आहेस का हे सांग मला आधी. तर मला मी तर इथून शिकवते मुलांना, माझ्याकडे येण्याआधी इथून त्यांचा पाठ सुरू होतो. यायचं असेल तर पूर्ण हिमतीने या, ठीक आहे, आणि ह्याला तुमच्याबरोबर मोठं होऊ द्या. हा अभ्यास म्हणून तुम्ही सध्या त्याचं लोड नाही घ्यायचं. तुम्ही फक्त रोज जेव्हा जेव्हा तुमचा क्लास आहे त्या क्लासला या, क्लासला जे शिकवलंय ते रियाजात करा, पुन्हा क्लासला या ते रियाजात करा, क्लासला या रियाज. एवढं सधी केलं तरी तुम्हाला क्लास म्हणजे 10वी आणि 8वी आणि 9वी आहे म्हणून क्लास सोडण्याची गरजच नसते. ते चालू ठेवायचं असतं.
1: बरोबर.
0: इथे तुम्ही छोटेच आहात आणि तुम्हाला त्यानुसारच वागावं लागेल, आणि तसं नाही केलं तर ती वो संगीत खफा हो जायगा आपसे.
1: तर मुलांना पटतही असेल ते.
0: अगदी पटतं.
1: तर हे आधीपासूनच जर असं स्पष्टपणे सांगितलं तर नक्कीच त्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. भरपूर आपण गप्पा मारलेल्या आहेत, आता मुलाखत इथे संपवायची वेळ आलेली आहे. संगीतात जाता जाता तुमच्या आवडीची एखादी बंदिश आमच्या मैत्रिणींना ऐकवा.
0: याआधी मी मारुबिहागची बंदिश सांगितली होती, गाऊन दाखवली. आता अजून एक बंदिश आहे ती बिंपलासी रागाची आहे, ती पण मीच तयार केलेली आहे. शब्द माझे आहे आणि त्याचं रचना पण मीच केलेली आहे.

0: खूप छान संगीताताई, खूप छान. आणि आज इतक्या वर्षाचा हा प्रवास तुमचा घडलेला छान पद्धतीने उलगडून दाखवलात. तर डॉक्टर संगीता नायक आपण इथे आलात आणि छान गप्पा मारल्यात. नागपूर आकाशवाणीच्या वतीने आपले आभार, धन्यवाद, नमस्कार.
1: नमस्कार राखी, खूप खूप धन्यवाद.
2: डॉक्टर संगीता नायक यांची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत कलाविश्व या मालेत. काय मैत्रिणींना आवडल्यात ना दोन्ही मुलाखती?

मैत्रिणींनो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, तेव्हा निरोप द्या, पण हो, स्वतःची काळजी घ्या. स्वस्थ रहा, मस्त रहा, आणि पावसाळा आहे तेव्हा वृक्ष लागवड नक्की करा. एक पर्यावरण पूरक वृक्ष लावूया आणि निसर्ग समृद्ध करूया. तर आता निरोप द्या. नमस्कार.

श्रोतेहो, वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात. नागपूर केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला, तो आम्ही सहक्षेपित केला. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.

0: श्रोते हो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रिड पोर्टल। या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या। याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेल द्वारे पाठवा। NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रिड चा जरूर उपयोग करा।
1: श्रोतो, दुपारचा 1 वाजतोय, ठीक 1 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे दोपहर समाचार, माफ करा, हिंदीतील बातमीपत्र आपण ऐकू शकाल दुपारी ठीक 1 वाजता।

श्रोतेहो, गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतर ऐकूया वाजवा रे वाजवा या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि अनुराधा पोडवाल यांच्या स्वरातील हे गीत आहे. शांताराम नांदगावकर यांचं संगीतबद्ध केलंय अशोक पत्की यांनी.

श्रोते हो, आपण ऐकता आहात गीत बहार, हा मराठी चित्रपट संगीत असा कार्यक्रम. प्रसार भारतीच्या वेव्ह्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपसहित आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, एक निवेदन ऐका. राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धा. मराठी विज्ञान परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेसाठी विद्यार्थी गटाकरिता इयत्ता 12वीपर्यंत, घरातील रसायनशास्त्र आणि खुल्या गटाकरिता युद्धाचे हवामानावर होणारे परिणाम हे विषय असून अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 आहे. स्पर्धेकरिता शब्दमर्यादा 1500 ते 2000 इतकी आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील स्पर्धकांनी आपापले निबंध कार्यवाह मराठी विज्ञान परिषद रत्नागिरी विभाग द्वारा डॉ उमेश सकपाळ रसायनशास्त्र विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी 415612 यांच्याकडे पाठवावेत. स्पर्धेच्या अधिक माहितीकरता संकेतस्थळे www.maviipa.org. विनाशुल्क असलेल्या या स्पर्धेकरिता आलेल्या निबंधांचे विभागीय आणि राज्यस्तरीय परीक्षण केले जात असून विभागीय स्तरावरील विजेत्यांनाही पारितोषिके दिली जाणार आहेत. निवेदन संपलं. श्रोतो, गीतबहार या कार्यक्रमात आता ऐकूया स्वप्नील बांदोडकर आणि आनंदी जोशी यांच्या स्वरातील हे गीत आहे फुलराणी या चित्रपटातील. गुरु ठाकूर यांच्या या गीताला संगीतबद्ध केलंय निलेश मोहरीर यांनी.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया ऋषिकेश रानडे यांच्या स्वरातील मुंबई पुणे मुंबई तीन या चित्रपटातील विश्वजीत जोशी आणि जाई अत्रे यांच्या स्वरातील हे माफ करा विश्वजीत जोशी आणि जाई अत्रे यांचं हे गीत आहे. अविनाश विश्वजीत यांनी संगीतबद्ध केलेलं.

0: सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातील महानंदा या चित्रपटातील हे गीत होतं. शांता शेळके यांचं संगीतबद्ध केलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथेच संपवित आहोत. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपसहित आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचा दीड वाजतोय. ठीक दीड वाजता आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र. सुरुवातीला राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. अमित आबडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या संरक्षण सहकार्याविषयीचं निवेदन जारी. चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 7% राहण्याचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज. अमेरिकेकडून इराणवर पुन्हा हवाई हल्ले. प्रत्युत्तरादाखल बहरीन कुवेत कतारवर क्षेपणास्त्र हल्ले केल्याचा इराणचा दावा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गटात भारताच्या अर्णव पापरकर याची उपांत्य फेरीत धडक. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असून आर्थिक आणि व्यापार विषयक एकात्मतेला मिळालेली गती हे या चर्चेचं यश असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनीज या दोघांनी देशांमधल्या संरक्षण सहकार्याबाबतचं संयुक्त निवेदन जारी केलं त्यावेळी ते बोलत होते. ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं दोन्ही नेत्यांची आज बैठक झाली त्यानंतर हे निवेदन देण्यात आलं. भारत आणि ऑस्ट्रेलिया या देशांमधल्या सामायिक घटकांवर प्रधानमंत्री म्हणाले,
2: भारत और ऑस्ट्रेलिया दो वाइब्रेंट डेमोक्रेसीज हैं, दो मल्टीकल्चरल सोसाइटीज हैं और दो महत्वपूर्ण ओशन पावर्स हैं। हमारी ये समानताएं और हमारा कॉमन वर्ल्ड व्यू हमें गहरे आपसी विश्वास के साथ निरंतर आगे बढ़ने की प्रेरणा देते हैं. आज तीसरी एनुअल समिट से हमारे सहयोग में कई नए आयाम जुड़े हैं.
1: दोन्ही देशांमध्ये 2022 साली झालेला आर्थिक आणि व्यापारी सहकार्य करार विक्रमी वेळेत लागू झाल्यानंतर भारतातून ऑस्ट्रेलियाला होणारी निर्यात दुप्पट झाल्याचं यावेळी मोदी यांनी सांगितलं. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता स्थैर्य आणि प्रगती साध्य करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सहकार्य आवश्यक आहे असं प्रधानमंत्री मोदी यांनी म्हटलं आहे. ते बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलत होते. भारत ऑस्ट्रेलिया सागरी सुरक्षा सहकार्य कृती आराखड्याद्वारे दोन्ही देशांमधील सागरी सहकार्य वाढवण्याचा निर्णय झाल्याचं या निवेदनातून जाहीर करण्यात आलं. भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी आणि स्वच्छ ऊर्जा उद्दिष्ट पूर्ततेसाठी ऑस्ट्रेलियातून भारताला दीर्घकालीन युरेनियम पुरवठा करण्याचा महत्वाचा करारही यावेळी अंतिम करण्यात आला आहे. तसंच दोन्ही देशांमधल्या उद्योजकांना जोडणारी संरक्षण उद्योग उपक्रम मार्गिका निर्माण करण्याची घोषणा या निवेदनात करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 7% राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

अहवालानुसार भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था ठरली आहे. नाणेनिधीनं काल जारी केलेल्या अर्धवार्षिक अहवालात वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुकमध्ये ही आकडेवारी दिली आहे. अहवालानुसार भारताची देशांतर्गत बाजारपेठ मजबूत असून सेवा क्षेत्राच्या गतिमान वाढीमुळे भारताला हा विकासदर गाठता आला आहे. भारताचा हा अंदाजित विकासदर जागतिक स्तरावरच्या अंदाजित विकासदराच्या दुपटीहून अधिक आहे. अहवालात जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा यावर्षीचा अंदाजित दर 3% दिला आहे. स्थूल राष्ट्रीय उत्पादनात भारताच्या खालोखाल चीनचा क्रमांक असून तिसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे. या अहवालानुसार पुढच्या वर्षी भारताच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनात 6.4% वाढ अपेक्षित आहे. ओदिशामध्ये भारताच्या सागरी सीमेबाहेरच्या मत्स्य संपादनेच्या शाश्वत वापराच्या उपक्रमाचा प्रारंभ आज उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केला. भुवनेश्वर मधल्या ओदिशा कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठात हा कार्यक्रम झाला. नील अर्थव्यवस्था ही देशाच्या समृद्धीची गुरुकिल्ली असल्याचं त्यांनी या कार्यक्रमात सांगितलं. भारताची सागरी

अपेक्षित आहे. ओदिशामध्ये भारताच्या सागरी सीमेबाहेरच्या मत्स्यसंपादनेच्या शाश्वत वापराच्या उपक्रमाचा प्रारंभ आज उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी केला. भुवनेश्वर मधल्या ओदिशा कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठात हा कार्यक्रम झाला. नील अर्थव्यवस्था ही देशाच्या समृद्धीची गुरुकिल्ली असल्याचं त्यांनी या कार्यक्रमात सांगितलं. भारताची सागरी खाद्यपदार्थ निर्यात 73,000 कोटी रुपयांवरून अधिक झाली असून भारतातून 120 देशांना निर्यात केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. युवकांनी आधुनिक तंत्रज्ञान आधारित मत्स्य व्यवसाय आणि सागरी क्षेत्रातल्या व्यवसायांचा स्वीकार करून विकसित भारत घडविण्यात योगदान द्यावं असं आवाहन त्यांनी केलं. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेअंतर्गत ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या तिसरे बैठकीचं उद्घाटन आज केंद्रीय परिवहन सचिव व्ही उमाशंकर यांच्या हस्ते झालं. उद्घाटनानंतर परिवहन कार्यगटाच्या एका सत्राला उमाशंकर यांनी संबोधित केलं. यावेळी पुनर्वापर, गतिशीलता, शहरी पायाभूत सुविधा, शाश्वत विकास या मुख्य मुद्द्यांवर तसंच परिवहन क्षेत्राशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान ब्रिक्स सदस्य देशांच्या परिवहन मंत्र्यांची मुख्य बैठक येत्या 11 आणि 12 जुलै रोजी होणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. 2 दिवस चालणाऱ्या या बैठकीत ब्रिक्स सदस्य देशांचे परिवहन मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार असून परिवहन, पायाभूत सुविधा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याशी संबंधित विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती स्थापन केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. या समितीनं 6 महिन्यात अहवाल द्यावा आणि नागपूर इथं होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायदा आणण्याचा प्रयत्न करू असंही त्यांनी सांगितलं. या समितीत मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती आर सी चव्हाण, न्यायमूर्ती एस जी मेहर, राज्याचे माजी मुख्य सचिव डी के जैन, मुख्य महाधिवक्ता वीरेंद्र सराफ, पद्मश्री आणि राज्यघटनेचे अभ्यासक रमेश पतंगे, शिक्षणतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रावल यांचाही या समितीत समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान भेटीच्या वेळी त्यांचा अंगरक्षक सय्यद बंडा याचा वार रोखून छत्रपतींचं रक्षण करणारे वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 1 कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. मुंबई उपनगरात खारफुटी असलेल्या ठिकाणी भराव टाकून राहणाऱ्यांचं सर्वेक्षण करू आणि 1 जानेवारी 2011 पर्यंत तिथे राहणाऱ्यांचं पूर्ण पुनर्वसन करू असं आश्वासन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेनं आज सकाळी इराणवर पुन्हा एकदा हवाई हल्ले केले. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणनं बहरीन, कुवेत, कतारवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केल्याचा दावा केला आहे. या नव्या संघर्षामुळे पर्शियन आखातातील युद्ध थांबण्यासाठी केलेल्या तात्पुरत्या युद्धविराम कराराला मोठा धक्का बसला आहे. होर्मुर समुद्रधुनीत जहाजांवर इराणने हल्ले केल्यानं युद्धविराम संपुष्टात आल्याचे संकेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच दिले होते. त्यानंतर आज पहाटे अमेरिकेनं इराणमधील 90 ठिकाणांवर हवाई हल्ले केले. त्यात लष्करी तळ आणि बंदरांवरील सुविधा केंद्रांचा समावेश आहे. बुशेहरसह अनेक ठिकाणी स्फोट झाल्याचं वृत्त इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलं आहे. बुशेहर इथं इराणचा अणुऊर्जा प्रकल्प आहे. तसंच चाबहार, कोणार्क बंदर, अब्बास आणि सिरिक या दक्षिणेकडील बंदर शहरातही स्फोट झाल्याचं वृत्त आहे. अमेरिका इराण संघर्ष तीव्र झाल्याने जागतिक बाजारपेठांवर त्याचे पडसाद उमटलेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम संपुष्टात आल्याचं म्हटलं आहे. या घडामोडीनंतर ब्रेंट क्रूडच्या किमतीत 6% अधिक वाढ होऊन प्रतिबॅरल $78.80 पर्यंत पोहोचले आहेत. तर अमेरिकन कच्च्या तेलाच्या दरातही वाढ होऊन ते प्रतिबॅरल $75 पर्यंत गेले आहेत. तेलाच्या किमती वाढल्यानं महागाई आणि जागतिक अर्थव्यवस्थेबाबतची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. युरोप, अमेरिका आणि आशियातील बहुतांश शेअर बाजारात घसरण झाली असून विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांची मोठी विक्री झाली आहे. भारताचा 18 वर्षीय टेनिसपटू अर्णव पापरकर यांना विम्बल्डन कनिष्ठ गटातल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून इतिहास घडवला आहे. गेल्या 36 वर्षात पुरुष एकेरी गटात इथवर पोहोचणारा तो भारताचा पहिला खेळाडू आहे.

0: होते. अर्णवनं उपउपांत्य फेरीत जपानच्या रयो ताबाता याचा फक्त 52 मिनिटांमध्ये 6-2, 6-1 असा पराभव केला. त्याआधी पहिल्या फेरीत त्यानं ब्रिटनच्या जोशुआ क्रेज याला आणि दुसऱ्या फेरीत अमेरिकेच्या किटन हॅन्स यालाही 2 सेटमध्येच हरवलं होतं. या स्पर्धेत अर्णवनं आतापर्यंत एकही सेट गमावलेला नाही. त्याचा पुढचा सामना आज संध्याकाळी 5 वाजता अमेरिकेच्या जॉर्डन झी याच्याबरोबर होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या संरक्षण सहकार्याविषयीचं निवेदन जारी. चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 7% राहण्याचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज. अमेरिकेकडून इराणवर पुन्हा हवाई हल्ले. प्रत्युत्तरादाखल बहरीन, कुवेत आणि कतारवर क्षेपणास्त्र हल्ले केल्याचा इराणचा दावा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गटात भारताच्या अर्णव पापरकर याची उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:40 आणि 20 सेकंद झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र. जळगाव जिल्ह्यात पावसाची हजेरी. बास्केटबॉल खेळाडू देवेश पाटीलची 18 वर्षांखालील भारतीय संघात निवड. आणि विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाला सुरुवात. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या जळगाव जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे जळगाव जिल्ह्याचे वार्ताहर राजेश यावलकर.
3: विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार नंदकिशोर भगवान महाजन यांनी एकतर्फी विजय मिळवला आणि पहिल्या पसंतीची 582 मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी उद्धव सेनेचे उमेदवार शरद दत्त तायडे यांना 17 मते तर अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांना 11 आणि जाहीर माघार घेतलेल्या रेश्मा काळे यांना केवळ 1 मत मिळालं. जून महिन्याच्या उत्तरार्धातच मान्सूनने जळगाव जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. संपूर्ण कृषी क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झालं. सुरुवातीला पावसाने ओढ दिली असली तरी अखेरीस झालेल्या समाधानकारक पावसामुळे खरीप हंगामाला चांगली सुरुवात झाली आहे. केळी, कापूस, सोयाबीन, मका आणि इतर पिकांच्या लागवडीला आता मात्र वेग आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या असून शेती कामांना देखील गती मिळाली आहे. पावसामुळे विहिरी, नाले, लहान मोठ्या जलसाठ्यांमध्ये पाण्याची वाढ झाली आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते पावसाची साथ कायम राहिली तर यंदाचा खरीप हंगाम जळगाव जिल्ह्यासाठी उत्पादन वाढीसाठी निश्चित ठरू शकतो. विठ्ठल नामाचा जय घोष, मृदुंगाचा गजर आणि आदिशक्तीचा संत मुक्ताबाईचा नाम घोष यावरून वरुणराजाने केलेला जलाभिषेक चैतन्यमय आणि भक्तिपूर्ण वातावरणात संत मुक्ताईच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. संत मुक्ताई पालखी सोहळ्याचे हे 318वं वर्ष आहे. 700 किलोमीटरचा सर्वात जास्त अंतर पार करणारा हा एकमेव दिंडी सोहळा आहे. एकनाथ शिंदे यांनी मंदिराला भेट दिलेल्या नवीन रथातून आईसाहेब संत मुक्ताई पंढरपूरकडे रवाना झाल्यात. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत सखाराम महाराज वाडी संस्थानाला भीषण आग लागून मोठे नुकसान झाले. विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या वरच्या मजल्यावर हबप प्रसाद महाराज यांच्या बैठक परिसरात सुरू झालेल्या या आगीने विकराळ रूप धारण केलं. संपूर्ण रचना लाकडी असल्याने ज्वाळांनी काही मिनिटात परिसराला वेढा घातला. आग लागण्याच्या काही तासांपूर्वी झपप प्रसाद महाराज अंत सखाराम महाराजांची दिंडी घेऊन पंढरपूरकडे मात्र रवाना झाले. मात्र दिंडी अर्धवट न सोडता वारकरी परंपरेचे पालन करत दिंडी प्रवास सुरू ठेवला. बास्केटबॉल खेळाडू देवेश स्वप्नील पाटील यांची स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियातर्फे 18 वर्षाखालील भारतीय बास्केटबॉल संघात निवड झाली आहे. सर्बिया येथे भारतीय संघातर्फे 13 ते 23 जूनच्या दरम्यान आयोजित वर्ल्ड स्कूल बास्केटबॉल चॅम्पियन्स मध्ये देवेश सहभागी झाला होता. जळगाव शहरातील भूजल पातळी वाढवणे आणि पाण्याचे पारंपरिक स्रोत जिवंत करण्यासाठी केंद्र सरकारच्या विशेष पथकाने जळगाव शहरातील विविध भागातील विहिरींची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यात 50 लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला आणि त्यातून जळगाव शहरातील 15 विहिरींची पुनर्जीवन केले जाणार आहे. पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत जळगाव जिल्ह्यात विशेष आरोग्य तपासणी मोहीम राबवण्यात आली. यामुळे जिल्ह्याभरातील 5,417 गरोदर मातांची आरोग्य तपासणी करण्यात आली. 507 माता उच्च जोखमीच्या असल्याचे निदर्शनास आले. मागील जून महिन्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वारे आणि गारपिटीच्या तडाख्यामुळे जळगाव जिल्ह्यातील तब्बल 7,501 केळ उत्पादक शेतकऱ्यांची कंबरडं मोडलं गेलं. 377.22 हेक्टरवरील

0: केळी बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. लाख रुपयाची हानी असलेली हे केळी उत्पादक शेतकरी आता पूर्णपणे हतबल झाले आहेत. जळगाव शहरासह जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये वर्षाचा पहिला दिवस प्रवेशोत्सव मोठा उत्साहात साजरा करण्यात आला. विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. ग्रंथदिंडी काढण्यात आला. विद्यार्थ्यांना खाऊ देण्यात आला. पहिल्यांदाच शाळेत पाय ठेवलेल्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर मात्र हसू आणि अश्रू असे दोन्ही संमिश्र भाव दिसत होते. विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम सुरू झाला. त्यानुसार 11 विधानसभा मतदारसंघातील 35,52,199 मतदारांची पडताळणी केली जात आहे. यासाठी महसूल विभागातील विविध अधिकाऱ्यांचे 12,000 मनुष्यबळ या कामात लागले असून 6 टप्प्यातील ही मोहीम 7 ऑक्टोबर पर्यंत अंतिम मतदार यादीच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी योग साधनेशिवाय दुसरा सुलभ उपाय पर्याय नाही. योग ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. यामुळे त्याचा अंगीकार करत जळगाव जिल्ह्यातील 1000 योग साधकांनी योग साधना पूर्ण करून अपूर्व असा योग साधला. योग दिनानिमित्त निरामय सुदृढ आरोग्य निरोगी राष्ट्राचा संदेश दिला. जळगाव शहरातील कार्यक्रमात खासदार स्मिताती वाघ, आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे, दीपक सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. आकाशवाणी वार्तापत्रासाठी राजेश यावलकर, जळगाव.
1: याबरोबरच जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: वार्तापत्राचा हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवर. आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:45 आणि 40 सेकंद झालेले आहेत. ऐकूया भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया देशभक्तीपर गीत आकाशवाणी मुंबई गायक वृंदांच्या स्वरात.

आकाशवाणी मुंबई गायक वृंदांच्या स्वरातील यशवंत देव यांचं हे देशभक्तीपर गीत श्रोते हो आपण ऐकलं. कानू घोष यांनी संगीतबद्ध केलं होतं. आपण ऐकत आहात भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आकांक्षा नगरकर यांच्या स्वरातील मुकुंद पुल्लीवार यांचं हे गीत.

0: आकांक्षा नगरकर यांच्या स्वरातील या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम श्रोतेहो आता इथे संपवित आहोत. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:55 झालेले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोतेहो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात सरीवर सरी या मालेत ऐकूया कवी विठ्ठल वाघ यांच्या पाऊस या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेद.
2: श्रोतेहो काही कविता या समाजातल्या छोट्या छोट्या मूल्यांचं रूपक प्रकट करत असतात तर काही कविता ह्या जीवनातल्या गोष्टींबद्दल प्रेरणा देतात. ह्या दोन्ही गोष्टी एकाच कवितेत आहेत आणि ती कविता पावसावर आहे. ऐकून नवल वाटलं ना? पण हो, समाजातल्या काही महत्वाच्या गोष्टी जीवनातल्या घटना असं एका पावसाळीत कवितेत आपल्याला पाहायला मिळतं आणि ती कविता आहे प्रसिद्ध कवी विठ्ठल वाघ यांची पाऊस. विठ्ठल वाघ हे मराठी साहित्यातले अतिशय प्रसिद्ध कवी आहेत. मुख्यत्वे विठ्ठल वाघांचं साहित्य हे वराडी या बोली भाषेवर आधारित आहे. इतकंच नाही तर त्यांचं साहित्य हे साता समुद्रापार देखील पोहोचलेलं आहे. ऐकूयात पाऊस हीच कविता. पाऊस असतो तलम पोताचा, कापुरी कायचा, रेशमी हाताचा. पाऊस असतो खरा सहोदर, नभात जाऊन गाठतो सागर. पाऊस असतो जीवाचा, भावाचा, सुख दुःखातून डोळ्यात यायचा. पावसाची दृष्टी असते सारखी, पहाड असो वा टेकडी बारकी. पाऊस सांगतो मोठी घ्या भरारी, ओट्याची नदीत नदीची सागरी. पाऊस सोसतो विजांचा सुकाळ, तरी अमृताचे ओठात कल्लोळ. पावसासारखं कुठं नातं गोत, पावसासारखं कुठं नातं गोत. काहीच न घेता फक्त राही देत. पाऊस रिकाम्या हातानं येईना, पाऊस रिकाम्या हातानं येईना. जाताना काहीही घेऊन जाईना. पाऊस असतोच तलम पोताचा, कापुरी कायचा, रेशमी हाताचा. पाऊस हा फक्त एक नैसर्गिक घटना म्हणून इथे पाहायला मिळत नाही तर त्याची विविध रूपे देखील पाहायला मिळतात. म्हणजे कसं? तर तो मित्रासारखा आहे, तो प्रेरणा देणारा आहे. मुळात तो मानवासारखा कुणीतरी आहे जो आपल्याला आपलासा वाटतो. कवितेत ओळ येतेच ना, पाऊस असतो खरा सहोदर. असं म्हणत पावसाला माणसाचा जीवलग भाऊ मानलंय. तो नभात जाऊन सागराला भेटतो, म्हणजेच निसर्गातील सर्व घटकांना जोडणारा एक दुवा ठरतो. पाऊस हा मनातली सगळी वादळ ओळखतो आणि त्याच्या बरसण्यामुळे शांत देखील करतो आणि म्हणून तो मित्रासारखा भासतो असाही आपल्याला अर्थ घेता येईल. सुख दुःखातून डोळ्यात यायचा या ओळीतून पावसाची तुलना ही मानवाच्या अश्रूंशी केलेली आहे. आनंद असो किंवा दुःख, डोळ्यात येणारं पाणी आणि पाऊस या दोघांमधलं एक भावनिक नातं आपल्याला सुंदरपणे मांडलेलं पाहायला मिळतं. ओट्याची नदीत नदीची सागरी या ओळींमधून पाऊस माणसाला मोठी स्वप्न पाहण्याची प्रेरणा देतो. छोट्या प्रवाहाचे नदीत आणि नदीचे सागरात रूपांतर होतं, तसंच माणसानेही प्रगतीची उंच भरारी घ्यावी. कधीच खचून जाऊ नये, कारण छोट्या छोट्या वाटा ह्याच

0: मोठ्या महासागरापर्यंत घेऊन जाण्याचे मार्ग असतात. पावसाची दृष्टी ही सगळ्यांवर सारखीच असते, मग मोठं पहाड असू दे किंवा बारकी अशी टेकडी असू दे. पाऊस भेदभाव करत नाही. या ओळीतून आपल्याला समतेचा संदेश पाहायला मिळतो. मोठा लहान श्रीमंत गरीब असा कोणताच भेद पाऊस मानत नाही, तो सगळीकडे सारखाच बरसतो. श्रोते हो, या कवितेत सगळ्यात प्रभावी भाग म्हणजे पावसाची निस्वार्थ वृत्ती, काहीच न घेता फक्त राही देत. या ओळींमधून आपल्याला जाणवतं की खरे पाऊस फक्त देत राहतो, पण त्या बदल्यात काही मिळावं अशी कुठली अपेक्षा नाही ठेवत. खर तर तो रिकाम्या हातानं येतो आणि रिकाम्याच हातानं जातो. खरंय हो, आजकालच्या आजूबाजूच्या जगात जिथे प्रत्येक जण काहीतरी घेण्यासाठीच येतो, पण पाऊस तो मात्र काहीही घेत नाही. उलट तो भरभरून देतो आणि कुणा एकट्यासाठी नाही तर समस्त सृष्टीला चराचराला बहरून टाकतो, फुलवून टाकतो, प्रसन्न करतो. खरंय, ही कविता किती छान आहे ना. श्रोते हो, पावसाकडे आपल्याला या एकाच कवितेतून किती वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येत आहे.
1: सरीवर सरी या मालेत आताच आपण ऐकला कवी विठ्ठल वाघ यांच्या पाऊस या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, आमचे कार्यक्रम आपण प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर देखील ऐकू शकता. दुपारचे 2 वाजलेले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. आज कृषीवाणी अंतर्गत ऐकूया माहिती कोहळा लागवड.
3: शेतकरी बंधूंनो नमस्कार. कोहळा लागवडीकडे व्यापारी दृष्टिकोन ठेवून वळणे किफायतशीर ठरेल, कारण आज मोठमोठ्या शहरात कोहळ्याची मागणी वाढू लागली आहे. म्हणून काही शहरांच्या आसपासच्या प्रदेशात लागवड होऊ लागली आहे. कोहळ्याला अजूनही भाव माफक असला तरी त्याचं हेक्टरी उत्पादन जास्त असतं. साठवणीत तो बरेच दिवस टिकून राहतो, त्यामुळे कोहळा लागवड चांगलीच फायदेशीर ठरते. या पिकाला निचरा होणारी भारी जमीन आणि रेताड मध्यम जमीन चांगली मानवते. चोपणयुक्त जमिनीत फारसा चांगलं पीक येत नाही, मात्र रेताड जमिनीत हा वेल जोमाने वाढतो. या पिकाला उष्ण आणि दमट हवामान चांगलं मानवतं. खरीप हंगामात कोहळा लागवड केली जाते आणि उत्पादनही चांगलं मिळतं. अलीकडे बागायती क्षेत्रात उन्हाळी लागवडही फायदेशीर ठरू लागली आहे. खरीपात पावसाच्या सुरुवातीला या पिकाची लागवड केली जाते. काही भागात ऑक्टोबर मध्ये लागवड करून बाजारात हे फळ लवकरात लवकर आणलं जातं. पूर्व मशागतीसाठी आडवी उभी नांगरट करून कुळवाच्या 4 बाळ्या द्याव्यात. शेतीची मळणी करून जमीन भुसभुशीत करावी. सड आणि पालापाचोळा वेचून शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी 20-25 टन इतकं द्यावं. त्यानंतर पालाश, स्पुरद आणि नत्राचा योग्य मारा द्यावा. खरीपात पाण्याचा प्रश्न फारसा होत नाही, परंतु उन्हाळी लागवडीत पाण्याची किमान आठवड्याला 1 पाळी असावी. फुलं असताना पाणी पुरवठा व्यवस्थित असावा. वारंवार खुरपण्या करून तणाचा नाश करावा. खुरपण केल्याने जमिनीत ओलावाही टिकून राहतो आणि वेलीला आधार देऊन मांडव घातल्यास उत्तम होईल. कोहळा पक्व झाला की वाळतो, त्यावेळी तोड करावी. हेक्टरी 200 क्विंटल उत्पादन मिळू शकतं. कोहळ्यात कोइंबतूर कृषी संशोधन केंद्राने विकसित केलेल्या काही जाती असून त्यामध्ये CO1 ही जात 140 दिवसात येते. याची फळं आकर्षक, मोठी आणि गोल असतात. वजन 6-8 किलो भरतं. यामध्ये गर जादा असून बियांचं प्रमाण फारच कमी असतं. हा कोहळा दोन्ही हंगामात लागवड केला जातो. ही फळभाजी अतिशय पौष्टिक असून रुचकर असते. शहर परिसरात या भाजीला अधिक मागणी आहे. उत्तर भारतात पेठा नावाची मिठाई कोहळ्यापासून केली जाते. या फळात 96.5% पाणी असून बाकीच्या 3.5% प्रथिन, कार्बोहायड्रेट, ब जीवनसत्व, क जीवनसत्व, चुना, स्पुरद, लोह, स्निग्ध पदार्थ आणि इतर घटक असतात. कोहळा लागवड आपल्या महाराष्ट्रात केली तर जास्त फायदेशीर ठरू शकते.
2: कोहळा लागवड याविषयी माहिती श्रोते हो आपण ऐकलीत. वाचक स्वर होता स्वप्निता शिंदे यांचा. कृषीवाणी हा कार्यक्रम श्रोते हो आम्ही पुन्हा प्रसारित केला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: वैभव। आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। एक निवेदन, राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धा। मराठी विज्ञान परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेसाठी विद्यार्थी गटाकरिता इयत्ता 12वीपर्यंत घरातील रसायनशास्त्र आणि खुल्या गटाकरिता युद्धाचे हवामानावर परिणाम हे विषय असून अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 आहे। स्पर्धेकरिता शब्दमर्यादा 1500 ते 2000 इतकी आहे। मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील स्पर्धकांनी आपापले निबंध कार्यवाह मराठी विज्ञान परिषद रत्नागिरी विभाग द्वारा डॉ उमेश सपकाळ रसायनशास्त्र विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी 415612 यांच्याकडे पाठवावेत। स्पर्धेच्या अधिक माहितीकरता संकेतस्थळ आहेत www.maviapa.org। विनाशुल्क असलेल्या या स्पर्धेकरिता आलेल्या निबंधांचे विभागीय आणि राज्यस्तरीय परीक्षण केले जात असून विभागीय स्तरावरील विजेत्यांनाही पारितोषिके दिली जातील। निवेदन संपलं। श्रोतेहो, दुपारचे 2:05 झालेले आहेत। पुनःप्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा। श्रोतेहो नमस्कार। आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते। श्रोतेहो, आज आपण किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख। नमस्कार डॉक्टर।
1: नमस्कार
0: डॉक्टर। आता किडनी स्टोन हा वर्ड सगळ्यांना नोन आहे असं मी म्हणेल, तर सगळ्यात आधी तर हा किडनी स्टोन म्हणजे काय आणि तो का तयार होतो याविषयी आमच्या श्रोत्यांना सांगाल?
1: बिलकुल। तर बेसिकली काय आहे ना की मला आपल्या श्रोत्यांना हे महत्वाचं सांगायचं म्हणजे की आपण विदर्भ रिजनमध्ये राहतो, इथे किडनी स्टोन हा आजार अत्यंत कॉमन आहे। अनेकशे असे परिवार आहे ज्यांच्यामध्ये एक तर कोणी फॅमिली मेंबर नाही तर त्यांच्या ओळखीत कोणाला तरी हा किडनी स्टोन होतोच। त्याच्यामध्ये बेसिक गोष्ट समजायची ही आहे की किडन्यांचं काम काय आहे आपल्या शरीरामध्ये। तर किडन्यांचं काम आपल्या शरीरामध्ये आहे रक्ताचं शुद्धीकरण करणे आणि रक्ताचं फिल्ट्रेशन करून लघवी तयार करणे। लघवी म्हणजे आपल्या शरीरामधले जे काही मेटाबॉलिझमचे जे बाय प्रोडक्ट्स आहे, जे घाण आहे त्याला आपण लघवीच्या माध्यमाने बाहेर करतोय। तर त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट कंपोनेंट जो असतो लघवीमध्ये तो असतो वॉटर म्हणजे पाणी। तर आपल्या शरीराला जर पुरेसं पाणी मिळालं नाही तर हे जे किडन्या असतात ह्या किडन्या लघवी फिल्टर करताना घट्ट लघवी तयार करतात आणि ही घट्ट लघवी जी असते याच्यामध्येच खूपसे हे जे क्षार असतात हे एकमेकांशी जुडतात आणि ते जुडून मग स्टोन्स तयार होतात। तर त्याच्यामध्ये मग कॅल्शियम, युरिक ऍसिड, फॉस्फेट, ऑक्झलेट्स हे सगळे सॉल्ट्स असतात। हे सॉल्ट्स मग सेटल होणं सुरू होतात, एकमेकांशी जुळतात आणि त्याचे क्रिस्टल्स तयार होऊन मग दगड तयार होतात। तर मुख्य रूपने जे कारण आहे ते म्हणजे पाणी कमी पिण्यामुळे हे स्टोन्स तयार होतात आणि हे बेसिकली आपल्या शरीरामधले सॉल्ट्सच असतात जे एकमेकांशी हळूहळू जुडून जुडून ते स्टोन्स तयार होतात। तर हे यांना आपण किडनी स्टोन्स म्हणतो। आता याच्यामध्ये बेसिकली स्टोन्सचे वेगवेगळे प्रकार असतात। काही कॅल्शियम स्टोन्स असतात, काही ऑक्झलेट स्टोन्स असतात, काही फॉस्फेट आणि काही युरिक ऍसिड असे काही कॉमन स्टोन्स आम्ही बघतो। त्याच्याशिवाय काही मेटाबॉलिझम डिसऑर्डर्समुळे होणारे पण काही स्टोन्स असतात, जसे सिस्टीन स्टोन्स, स्ट्रुवाइट स्टोन्स वगैरे, हे पण काही अनकॉमन स्टोन्स असतात। तर असे हे स्टोन्स राहतात किडनीचे।
0: आता हे होण्यामागची कारणं काय असतात? पाणी कमी पिणं हे एक कारण तर असतं, पण बॉडीची काही टेंडन्सी असते का?
1: असे पेशंट्स हे खूप कॉमनली हा प्रश्न विचारतात। त्याच्यात सगळ्यात महत्वाचं कारण तर पाण्याची कमतरताच आहे। आपण डे टू डे बेसिसवर किती पाणी पितो याच्यावर आपल्याला खूप लक्ष देणं भाग आहे आणि सगळ्यांची दिनचर्या, सगळ्यांचं व्यवसाय वेगळं असतं, त्या हिशोबाने त्यांनी आपला लिक्विड इंटेक नाही तर वॉटर इंटेक आपला मॅनेज करायला पाहिजे। तर पाण्याची कमतरतामुळे स्टोन्स होतात। दुसरं कारण असतं की हवामान, जर हवामानात खूप उष्णता असेल, ह्युमिड वेदर असेल, त्याच्यामध्ये पण खूप वॉटर लॉस होतो शरीरात। जरी आपण पाणी भरपूर पित आहे पण पाण्याचा लॉस पण खूप होतोय, त्याच्यामुळे पण त्या प्रांतांमध्ये दगड आम्ही जास्त कॉमनली पाहतो। त्याच्याशिवाय मिठाचं प्रमाण जास्त राहिलं आपल्या आहारामध्ये तर त्यांनी पण दगड जास्त तयार होण्याची टेंडन्सी राहते। दुसरं म्हणजे लठ्ठपणा आणि तिसरं मधुमेह। डायबिटीज पण आता समोर येऊन राहिला आहे की डायबिटीज हा एक असा आजार आहे की ज्याच्या चालता पण किडनी स्टोन फॉर्मेशनची टेंडन्सी वाढते, स्पेशली जर ते डायबिटिक लोकांमध्ये जर त्यांनी आपल्या शुगर्सवर व्यवस्थित कंट्रोल नाही ठेवला तर। आणि एक अजून महत्वाचं म्हणजे अनुवंशिक, काही लोकांमध्ये काही अनुवंशिक आजार असतात ज्याच्या चालता कॅल्शियम आणि युरिक ऍसिडच्या मेटाबॉलिझमचा प्रॉब्लेम होतो बॉडीमध्ये, ज्याच्या चालता त्यांच्या लघवीमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम ओतल्या जातं आणि त्या लोकांमध्ये पण मग आम्ही बघतो हे प्रॉब्लेम्स होताना। तुम्हाला एकदा कधीतरी स्टोन झाला आहे, त्याचा तुम्ही उपचार करून घेतलाय सर्जिकली म्हणा की नाही तर औषधांनी म्हणा, परत स्टोन होण्याची टेंडन्सी राहू शकते। एक 30 ते 40% चान्स असतो तुम्हाला स्टोन होण्याचा। तो

0: गैरसमज असतो लोकांना की मला एकदा स्टोन झालाय तर बस झाला, आता मला कधी स्टोन होणार नाही. कधी कधी डॉक्टरांना एक प्रश्न विचारतात पेशंट्स की डॉक्टर साहेब माझं एकदा तुम्ही ऑपरेशन केलं तर मग आता तर होणार नाही ना. तुम्ही त्यांना सरळ उत्तर देतो की ऑपरेशन ही गॅरंटी नव्हे की परत स्टोन होणार नाही. तुमची स्टोन्स होण्याची मुख्य कारण आहे तुमच्या सवयी. तुम्हाला तुमच्या सवयी बदलाव्या लागतील तर मग आपल्याला स्टोन होण्याचा चान्स कमी राहील. आणि एक अजून गैरसमज जो असतो लोकांना तो हा असतो की स्टोन म्हणजे हा एक दोन दिवसात तयार होतो. हे जे काही मी तुम्हाला समजवलं की स्टोन कसा तयार होतो, ही प्रक्रिया खूप स्लो असते. हे असे एक दोन दिवसात तयार होणारे स्टोन्स नसतात. स्टोन्स जेव्हा तयार होतात त्यांना महिने लागतात, कधी कधी वर्षही लागून जातात. हे काही गैरसमज याला जोडून आहे जे मला थोडे क्लिअर करायचे होते याच्यामध्ये.
1: डॉक्टर चैतन्य देशमुख आपण इथे आलात आणि किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार श्रोते हो, किडनी स्टोन या विषयावर सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
2: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम श्रोते हो आम्ही पुन्हा प्रसारित केला. दुपारचे 2:10 आणि 17 सेकंद झालेले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
3: श्रोते हो नमस्कार, सादर करीत आहोत कार्यक्रम परिसर. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी रोहिणी सूर्यवंशी आपण सर्व श्रोत्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ई कचरा आणि त्याचे धोके याविषयीची माहिती जाणून घेणार आहात भावना चौधरी यांच्याकडून. चला तर ऐकूयात या कार्यक्रमाचा भाग पहिला.
4: नमस्कार श्रोते हो, आज आपण जाणून घेणार आहोत ई कचरा आणि त्याचे धोके. यात आज आपण पहिल्या भागात जाणून घेणार ई कचरा म्हणजे काय. आज आपण अशा काळात जगत आहोत जिथे तंत्रज्ञान आपल्या आयुष्याचा एक खूप मोठा भाग बनला आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपण इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरत असतो. मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही, संगणक, विविध उपकरणांमुळे आपलं जीवन खूप सोपं झालं आहे. पण या सोयीसोबत एक नवीन समस्या सुद्धा निर्माण झाली आहे आणि ती म्हणजे ई कचरा. आज मी आपल्यासमोर पर्यावरणाशी संबंधित एका महत्वाच्या विषयावर म्हणजेच ई कचरा आणि त्याचे धोके या विषयावर बोलणार आहे. सर्वात आधी आपण समजून घेऊया की ई कचरा म्हणजे नेमकं काय. ई कचरा म्हणजे आपल्या वापरातून बाहेर पडलेल्या जुन्या, खराब झालेल्या किंवा आपल्याला आता उपयोगात न येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू. यामध्ये जुने मोबाईल, चार्जर, बॅटरी, लॅपटॉप, संगणक, टीव्ही, प्रिंटर, हेडफोन, वायर, फ्रीज किंवा वॉशिंग मशीन अशा अनेक वस्तूंचा समावेश होतो. आपण एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरतो, काही काळाने ती जुनी होते आणि नवीन मॉडेल येतं आणि आपण ती बदलतो. पण बदललेली जुनी वस्तू पुढे कुठे जाते याचा विचार आपण कधीच करत नाही. आपल्याला वाटतं की वस्तू घरातून बाहेर गेली म्हणजे विषय संपला, पण खरं तर तिथूनच ई कचऱ्याची समस्या सुरू होते. कारण ई कचरा हा साधा कचरा नाही, यात प्लास्टिकसोबत वेगवेगळे धातू आणि काही रासायनिक पदार्थ असतात. जर हा कचरा योग्य पद्धतीनं गोळा करून त्याचा पुनर्वापर केला तर त्यातील काही भाग पुन्हा उपयोगात आणता येतो. पण जर तो कुठेही फेकला गेला तर त्याचा परिणाम आपल्या पर्यावरणावर होऊ शकतो. आज फक्त शहरांमध्येच नाही तर गावांमध्येही इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, त्यामुळे ई कचऱ्याचं प्रमाणही वाढतंय. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की तंत्रज्ञानाचा वापर करणं चुकीचं नाहीये, पण त्या वस्तूंचा योग्य वापर आणि योग्य विल्हेवाट लावणं ही आपली जबाबदारी आहे. एखादी वस्तू फेकण्याआधी आपण विचार केला पाहिजे की ती दुरुस्तही होऊ शकते का, दुसऱ्याच्या उपयोगी पडू शकते का, किंवा ती योग्य ठिकाणी जमा करता येईल का. कारण आज आपण जो कचरा निर्माण करतो त्याचा परिणाम उद्याच्या पर्यावरणावर होणार आहे. म्हणूनच ई कचरा ही फक्त कचऱ्याची समस्या नाही तर ती आपल्या विचार करण्याच्या पद्धतीशी जोडलेली समस्या आहे. तंत्रज्ञान स्वीकारताना पर्यावरणाची काळजी घेणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आता आपण ई कचरा म्हणजे काय हे समजून घेतलं. पुढच्या भागात आपण ई कचरा निर्माण होण्याची कारणं जाणून घेऊया. नमस्कार.
3: मंडळी आताच आपण ई कचरा आणि त्याचे धोके या विषयावर जाणून घेतलं भावना चौधरी यांच्याकडून.

0: आज या कार्यक्रमाचा भाग पहिला आपण ऐकलात. याबरोबरच आजचा आपला परिसर हा कार्यक्रम इथेच संपत आहोत. पुन्हा भेटूया दुसऱ्या भागात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादर करते होते सचिन लाडोळे.
1: श्रोते हो, परिसर हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवर देखील आमचे कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकू शकतात. दुपारचे 2:15 होत आहेत. ठीक 2:15 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे दोपहर समाचार आम्ही सहक्षेपित करू. 2:30 आपण ऐकू शकाल नादब्रह्म, हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आज नादब्रह्म अंतर्गत किरण कामत यांचं गायन आपण ऐकणार आहोत. सुरुवातीला 2:15 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे दोपहर समाचार.

0: आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या संरक्षण सहकार्याविषयीचं संयुक्त निवेदन जारी। राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी 7 जणांची समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा। अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गटात भारताच्या अर्णव पापरकर याची उपांत्य फेरीत धडक। भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असून आर्थिक आणि व्यापारविषयक सहकार्याला मिळालेली गती हे या चर्चेचं यश असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनीज यांनी दोन्ही देशांमधल्या संरक्षण सहकार्याबाबतचं संयुक्त निवेदन आज जारी केलं, त्यावेळी ते बोलत होते। ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं दोन्ही नेत्यांची आज बैठक झाली, त्यानंतर हे निवेदन देण्यात आलं। भारत आणि ऑस्ट्रेलिया या देशांमधल्या सामायिक घटकांवर प्रधानमंत्री म्हणाले,
1: भारत और ऑस्ट्रेलिया दो वाइब्रेंट डेमोक्रेसीज हैं, दो मल्टी कल्चरल सोसाइटीज हैं और दो महत्वपूर्ण ओशन पावर्स हैं। हमारी ये समानताएं और हमारा कॉमन वर्ल्ड व्यू हमें गहरे आपसी विश्वास के साथ निरंतर आगे बढ़ने की प्रेरणा देते हैं। आज तीसरी एनुअल समिट से हमारे सहयोग में कई नए आयाम जुड़े हैं।
0: दोन्ही देशांमध्ये 2022 साली झालेला आर्थिक आणि व्यापारी सहकार्य करार विक्रमी वेळेत लागू झाल्यानंतर भारतातून ऑस्ट्रेलियाला होणारी निर्यात दुप्पट झाल्याचं यावेळी मोदी यांनी सांगितलं। हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता स्थैर्य आणि प्रगती साध्य करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सहकार्य आवश्यक आहे असं प्रधानमंत्री मोदी यांनी म्हटलं आहे। आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 7% राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे। त्यानुसार भारताची अर्थव्यवस्था जगातली सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरली आहे। नाणेनिधीने काल जारी केलेला अर्धवार्षिक अहवाल वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुकमध्ये ही आकडेवारी दिली आहे। अहवालानुसार भारताची देशांतर्गत बाजारपेठ मजबूत असून सेवा क्षेत्राच्या गतिमान वाढीमुळे भारताला हा विकास दर गाठता आला आहे। भारताचा हा अंदाजित विकास दर जागतिक स्तरावरच्या अंदाजित विकास दराच्या दुपटीहून अधिक आहे। अहवालात जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा यावर्षीचा अंदाजित दर 3% दिला आहे। भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेअंतर्गत ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या तिसऱ्या बैठकीचं उद्घाटन आज केंद्रीय परिवहन सचिव व्ही उमाशंकर यांच्या हस्ते झालं। उद्घाटनानंतर परिवहन कार्यगटाच्या एका सत्राला उमाशंकर यांनी संबोधित केलं। यावेळी पुनर्वापर, गतिशीलता, शहरी पायाभूत सुविधा, शाश्वत विकास या मुख्य मुद्द्यांवर तसंच परिवहन क्षेत्रासाठी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं। दरम्यान ब्रिक्स सदस्य देशांच्या परिवहन मंत्र्यांची मुख्य बैठक येत्या 11 आणि 12 जुलै रोजी होणार आहे। केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील। 2 दिवस चालणाऱ्या या बैठकीत ब्रिक्स सदस्य देशांचे परिवहन मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार असून परिवहन, पायाभूत सुविधा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याशी संबंधित विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे। राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती स्थापन केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली। या समितीने 6 महिन्यात अहवाल द्यावा आणि नागपूर इथं होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायदा आणायचा प्रयत्न करू असंही त्यांनी सांगितलं। या समितीत

मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती आर सी चव्हाण, न्यायमूर्ती एस जी मेहरे, राज्याचे माजी मुख्य सचिव डी के जैन, मुख्य महाधिवक्ता वीरेंद्र सराफ, पद्मश्री आणि राज्यघटनेचे अभ्यासक रमेश पतंगे, शिक्षणतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रावळ यांचाही या समितीत समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखान भेटीच्या वेळी त्याचा अंगरक्षक सय्यद बंडा याचा वार रोखून छत्रपतींचं रक्षण करणारे वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 1 कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. मुंबई उपनगरात खारफुटी असलेल्या ठिकाणी भराव टाकून राहणाऱ्यांचं सर्वेक्षण करू आणि 1 जानेवारी 2011 पर्यंत तिथं राहणाऱ्यांचं पूर्ण पुनर्वसन करू असं आश्वासन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिलं. लोकराज्य या सरकारच्या प्रकाशनात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो उलटा छापल्याचा तसंच इतरही चुका असल्याचा मुद्दा नितीन राऊत यांनी उपस्थित केला. याची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करून गरज पडल्यास कारवाई करावी अशी सूचना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली, पण विरोधकांचं समाधान न झाल्यानं त्यांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली. त्यावर या प्रकरणी 24 तासात कारवाई करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. नाशिक जिल्ह्यात कुंभमेळ्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या रिंग रोडच्या आखणीत काहींना फायदा होण्यासाठी जाणून बुजून बदल करण्यात आले का याची चौकशी उच्च स्तरावरून येत्या 15 दिवसात करून त्याचा अहवाल तयार करण्यात येईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली. याबाबतचा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला होता. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कांद्यावर प्रक्रिया करून त्याची काही उत्पादनं तयार करण्यावर सरकारने अभ्यास सुरू केला आहे. वर्षाला कांद्याला द्याव्या लागणाऱ्या अनुदानापेक्षा कमी खर्च यात होईल आणि शेतकऱ्यांना दीर्घकालीन फायदा होईल असं मंत्री जयकुमार रावल विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात म्हणाले. देशात इतर राज्यातही कांद्याचं उत्पादन सुरू झाल्यानं मागणीपेक्षा जास्त कांदा उपलब्ध झाला आहे. यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांना इतर पिकाचा पर्याय सुचवता येईल का यावर अभ्यास सुरू आहे असंही ते म्हणाले. नाफेड आणि एनसीसीएफच्या दरापेक्षा बाजारभाव जास्त असल्याने शेतकरी इतरांना कांदा विकत असल्याचं ते म्हणाले. राज्यातल्या 48 साखर कारखान्यांकडे ऊस शेतकऱ्यांच्या रास्त भावाचे 298 कोटी रुपये थकीत आहेत. ही रक्कम शेतकऱ्यांना मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि आवश्यक तिथे व्याजासह ही रक्कम शेतकऱ्यांना दिली जाईल असं मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. ही रक्कम शेतकऱ्यांना देण्यासाठी गरजेप्रमाणे एफआयआर केली असल्याचं ते म्हणाले. शेतकऱ्यांना अधिक दर मिळतो म्हणून शेतकरी दुसऱ्या कारखान्याला ऊस देतात, त्यामुळे झोन बंदी लागू करण्याचा विचार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातल्या मोशी प्राधिकरण विभागात काल कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळून झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली 18 ते 23 व्यक्ती अडकल्याचा अंदाज होता. त्यातले 5 जण स्वतःच बाहेर पडले होते. त्यानंतर राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, लष्कर, अग्निशमन दल आणि पोलीस इत्यादींचं संयुक्त बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत 14 जणांना वाचवण्यात यश आलं असून काही जण अद्याप ढिगाऱ्याखाली अडकल्याचा अंदाज आहे. अमेरिका इराण संघर्ष तीव्र झाल्यानं जागतिक बाजारपेठांवर त्याचे पडसाद उमटले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम संपुष्टात आल्याचं म्हटलं आहे. या घडामोडीनंतर ब्रेंट क्रूडच्या किमती 6% अधिक वाढ होऊन प्रतिबॅरल $78.80 पर्यंत त्याचे भाव पोहोचले आहेत, तर अमेरिकन कच्च्या तेलाच्या दरातही वाढ होऊन ते प्रतिबॅरल $75 पर्यंत गेले आहेत. तेलाच्या किमती वाढल्यानं महागाई आणि जागतिक अर्थव्यवस्थेबाबतची चिंता पुन्हा वाढली आहे. भारताचा 18 वर्षीय टेनिसपटू अर्णव पापरकर यानं विम्बल्डन कनिष्ठ गटातल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून इतिहास घडवला आहे. गेल्या 36 वर्षात पुरुष एकेरी गटात इथवर पोहोचणारा तो भारताचा पहिला खेळाडू आहे. अर्णवने उपउपांत्य फेरीत जपानच्या रयो ताबाता याचा फक्त 52 मिनिटांमध्ये 6-2, 6-1 असा पराभव केला. त्याआधी पहिल्या फेरीत त्यानं ब्रिटनच्या जोशुआ क्रेज याला आणि दुसऱ्या फेरीत अमेरिकेच्या कीटन हॅन्स यालाही 2 सेट्समध्येच हरवलं होतं. या स्पर्धेत अर्णवने आतापर्यंत एकही सेट गमावलेला नाही. त्याचा पुढचा सामना आज संध्याकाळी 5 वाजता अमेरिकेच्या जॉर्डन ली याच्याबरोबर

0: होणार आहे. नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीनं कवी कुसुमाग्रज राज्यस्तरीय विशाखा काव्य पुरस्कारांचं वितरण करण्यात आले. प्रथम पुरस्कार बुलढाण्याचे प्रेषित सिद्धपट्टी, द्वितीय पुरस्कार पनवेलच्या महानंदा मोहिते आणि तृतीय पुरस्कार बीडचे बाळासाहेब नागरगोजे यांच्या काव्यसंग्रहांना प्रदान करण्यात आलाय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या संरक्षण सहकार्याविषयीचं संयुक्त निवेदन जारी. राज्यात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी 7 जणांची समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गटात भारताच्या अर्णव पापरकर याची उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 आणि 27 सेकंद झालेले आहेत. अस्मिता वाहिनीवरील पहिल्या सभेचे कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. श्रोतेहो, आज आपली भेट होणार आहे आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी 4:44 तेव्हा पुन्हा भेटूया आमच्या दुसऱ्या सभेत. या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम आपण ऐकू शकाल. पुन्हा भेटूया आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 4:44. तोपर्यंत नमस्कार.

आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालख्यांचे पुणे येथील आगमन सोहळ्याचे थेट प्रसारण आकाशवाणी पुणे केंद्रावरून करण्यात येईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: बँक ऑफ महाराष्ट्र पायीवारी पंढरीची. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक.
1: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. अटी व शर्ती लागू.
2: बँक ऑफ महाराष्ट्र
3: भारत सरकारचा उपक्रम.
4: श्रोते हो नमस्कार. बँक ऑफ महाराष्ट्र पायीवारी पंढरीची या कार्यक्रमात सर्वांचं, सर्व श्रोत्यांचं, रसिकांचं, महाराष्ट्रभरातल्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. बँक ऑफ महाराष्ट्रच्या प्रांगणातून आपलं हार्दिक स्वागत करतोय. आकाशवाणी पुणे केंद्राजवळच असलेल्या या खास बूथमधून पालख्यांच्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन खास तुमच्यासाठी. श्रोते हो, भक्तांच्या पसंतीला उतरलेला, भक्ताला पावलेला देव हा त्याच्यासाठी अनादि अनंत असतो. ही जीवसृष्टी निर्माण होण्यापूर्वीपासूनच तो आहे आणि अंतीही तो उरणार आहे. भक्ताच्यासाठी असा हा विठ्ठल शाश्वत कायमचा. तो मला बोलवतो, तो माझं ऐकतो आणि तो माझं भलं करतो. या विश्वासानं वारकरी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाले आहेत. मंगळवारी 7 जुलैला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी देहूहून मार्गस्थ झाली, तर काल 8 जुलैला आळंदीतून माऊलींची संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मार्गस्थ झाली. आज या दोन्ही पालख्या पुण्यात येत आहेत. आज आणि उद्याच्या पुण्यातल्या मुक्कामानंतर आपल्या आपल्या मार्गांवर त्या निघतील. पुण्यातल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन तुम्हाला आम्ही ऐकवतो. मी गौरी लागू, माझ्यासोबत आहेत डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी. प्रज्ञा नमस्कार. प्रज्ञा या डेक्कन कॉलेजमध्ये संस्कृत आणि कोशशास्त्र विभागाच्या प्राध्यापक आहेत. त्यांच्यासोबत आहेत मयूर भावे. मयूर नमस्कार.
5: नमस्कार.
4: मयूर भावे हे पत्रकार, वक्ते आणि संत साहित्याचे अभ्यासक आहेत. आणि पालख्यांसोबत आपले प्रतिनिधी आहेत संजय भुजबळ. संजय भुजबळ आहेत संत तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत आणि कैलास शिंदे आहेत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत. प्रज्ञा, पालखी पाऊस घेऊन येतो ही वारकऱ्यांची श्रद्धा आहे. म्हणजे मी जरी वारीत सामील झालो तरी माझ्या शेताची, गुरांची, आयाबायांची, मुलाबाळांची काळजी तो विठ्ठल घेईल, या विश्वासानं वारकरी वारीत सामील होतात. वारीला निघण्यापूर्वीच आपल्या इथे पूर आला, इंद्रायणीने माझी वाट रोखली, ही वस्तुस्थिती असली तरी खऱ्या वारकऱ्याची वारी काही चुकत नसते. पाऊस, ऊन या गोष्टी त्याला थांबवत नसतात. आज दिवसभर आपल्या इथे उघडीप आहे, अधूनमधून सूर्याचं दर्शनही झालं आहे, त्यामुळे पालख्यांच्या स्वागताला पुणे शहर सज्ज आहे. आपल्याला समोर ते दिसतंय, पुणे शहर रस्त्यावर आलं आहे असं म्हणायला हरकत नाही पालख्यांच्या स्वागतासाठी. मुदलामध्ये पडे तोटा ऐसा खोटा उदिम असं शेतीचं वर्णन तुकोबारायांनी केलंय. आजही शेती बदलली नाही आणि वारीची खेप न चुकवणारा वारकरीही बदलला नाही, तो येतच राहिला, नाही का प्रज्ञा?
6: खरंय. ज्याच्या घरामध्ये पंढरीच्या वारीची परंपरा आहे त्याला इतकं अनन्यसाधारण महत्त्व आहे. नामदेव महाराज म्हणतात, पंढरीची वारी जयाची एकुणी, त्याची पाय धुळी लागो माझा. नामा म्हणे माझा सोयरा जीव लग, सदा पांडुरंग तयाजवळी. आणि म्हणून या पांडुरंगाला भेटायला, नाचत नाचत मला पंढरीला जायचंय, ही प्रत्येक वारकऱ्याची भावना आहे. नाचत पंढरी आहे जाऊ रे खेडिया, विठ्ठल रखुमाई पाहू रे. आनंद तेथीचा मुकिया सिवाच्या, बहिर ऐकतो कान रे. आंधळ्यासी डोळे पांगळ्यासी पाय, तुका म्हणे वृद्ध होते तारुण्य रे. नाचत पंढरी आहे जाऊ रे खेडिया.
4: वा, आणि खरोखर हसत नाचत खेळत निघालेले वारकरी थोड्या वेळाने आपल्याला दिसतील, कारण पालख्या पुण्याच्या वेशीवर येऊन पोचलेल्या आहेत. एक पालखी संचेती हॉस्पिटल इथे विसावा घेत आहे असंही आपल्याला समजलंय. आणि यावेळचं वैशिष्ट्य असं की इंद्रायणीला पूर आला होता आणि त्यामुळे वारकऱ्यांनी थेट पुण्यामध्येच या वारींमध्ये सामील व्हावं असं आव्हान

0: केलं गेलं आणि वारकरी त्याप्रमाणे आपापल्या मुक्कामाच्या दिंडीच्या मुक्कामाच्या जागी पुण्यात येऊन थांबले आहेत आणि इथून ते वारीमध्ये समाविष्ट होणार आहेत. मयूर, मगाशी तू बोलताना म्हणत होतास की वारीला जसं निमंत्रण लागत नाही, निमंत्रणाशिवाय येणारा वारकरी जेव्हा त्याला असं आवाहन केलं जातं की परिस्थिती अशी आहे तेव्हा पुण्यातनंच तुम्ही या वारीमध्ये सामील व्हा, हे आवाहनही तो ऐकतो. मयूर,
1: अगदीच बरोबर आहे. वारी हा एक असा सोहळा आहे की ज्याच्यामध्ये कोणालाही कोणत्याही पद्धतीचं आमंत्रण लागत नाही. कोणी मला पत्रिका मिळाली नाही किंवा मला आवताण आलं नाही म्हणून रुसून बसत नाही. एरवी आपण बघतो की आपल्या अगदी घरच्या कार्यात सुद्धा रुसवे फुगवे होतात, पण इथे मात्र असा कोणताही रुसवा नसतो. आणि याच जोडीला यावेळेस थोडं असं झालं की पावसामुळे कदाचित पालंदीमध्ये पूर आला आणि त्याच्यामुळे वारकऱ्यांना तिथपर्यंत जाता आलं नाही, पण त्याला अनुषंगून वारकरींची गैरसोय होऊ नये म्हणून जो एक निर्णय घेण्यात आला त्या निर्णयाचं सुद्धा वारकऱ्यांनी स्वागत केलं, त्याचा मान ठेवला. आणि मला असं वाटतं की त्याच्याकडे त्या बदलाकडे आपण सगळ्यांनी खूप सकारात्मक त्याने पाहिलं पाहिजे. पाऊस पडत होता, इंद्रायणीला पूर आला होता आणि अशा स्थितीमध्ये राहायचं कुठे, इतर व्यवस्था कशी लावायची, म्हणून मोजक्या लोकांमध्ये जे प्रस्थान केलं गेलं माऊलींचं,
0: तो प्रत्येक दिंडीतले 10 लोक निर्णय होतं, प्रत्येक दिंडीमधले 10 वारकरी त्याच्यामध्ये सामील झाले होते.
1: होय, आणि मोजके मानकरी, मोजके टाळकरी आणि सुरक्षा व्यवस्था असं सगळं मिळून 1500 लोकांमध्ये प्रस्थान झालं. तर हा जो बदल आहे मला असं वाटतं हा काळानुरूप झालेला आहे आणि हा स्वागतार्ह आहे. अर्थात प्रत्येक वारकऱ्याची आळंदीला जाऊन माऊलींना भेटण्याची इच्छा आहेच, पण सुरक्षा व्यवस्थेवरचा प्रशासनावरचा ताण वाढू नये म्हणून मी माझ्या माऊलींची भेट आता पुण्यात घेतो आणि इथून पुढे मात्र त्यांच्या सोबत राहतो. हा जो बदल आहे हा बदल वारकऱ्यांनी समजून घेतला, त्याबद्दल त्या सगळ्यांचं अभिनंदनच आहे. आणि तुम्ही जसं मगाशी म्हणत होतात की प्रत्येकाला त्याच्या पाऊस पिकाची पेरणीची कामं असतात ती सगळी आटोपून तो येत असतो, तर त्याचं एक मला खूप असं सांगावंसं वाटतं की आपल्या दृष्टीने वारकरी हा 2 महिने वारी करत असतो, पण तुम्हाला खरं सांगू का, 2 महिने ही चालण्याची प्रक्रिया जर सोडली तर तो उरलेले 10 महिने सुद्धा वारी जगतच असतो. त्यामुळे तो जे पेरतो तो सुद्धा विठ्ठलच आहे आणि त्या मातीतून जे उगवतं ते सुद्धा विठ्ठलच आहे.
0: आणि हाच विठ्ठल त्याला मग चांगलं वागण्यासाठी, चांगलं जीवन जगण्यासाठी प्रवृत्त करत असेल, कारण जो वारकरी एकदा वारीला येणारा तो आयुष्यभराचा वारकरीच असतो. प्रज्ञा,
2: अगदी अगदी. या सोहळ्याचा गाभा म्हणजे परंपरा आणि शिस्त. आणि वैशिष्ट्य हे की काळाच्या ओघात शेकडो वर्षांमध्ये कितीही बदल जरी झाले तरीही परंपरा आणि शिस्त याचा समतोल तसाच राखला जातोय. ऐतिहासिक संदर्भ असा सांगतो की पूर्वी या दोन्ही पालख्या एकत्रच जात होत्या आणि काळाच्या ओघात बदल होत होत त्याचे मार्ग वेगवेगळे झाले, पण ध्येय मात्र एकच होत आणि पंढरीला जाणं हेच ते ध्येय.
0: बरोबर, पंढरीला जाणं हेच अंतिम ध्येय. याच्याबद्दल आपण बोलणार आहोत प्रज्ञा, पण आता स्टुडिओकडे जाऊया.
3: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग, त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
4: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.

0: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. अटी व शर्ती लागू.
1: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.

0: श्रोते हो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. प्रज्ञा, ही जाहिरात ऐकण्यापूर्वी आपण बोलत होतो की या पालख्यापूर्वी एकत्र निघत होत्या, पण आता त्याचे दोन मार्ग झाले. हा एक मोठा बदल त्याच्यामध्ये आहे.
1: काळाच्या ओघात या पालख्यांचे मार्ग जरी वेगवेगळे झाले असले तरी ध्येय एकच आहे, पंढरीला जाणं. पुण्यातल्या दोन दिवसाच्या मुक्कामामध्ये जेव्हा या दोन्ही पालख्या एकत्र येतात तेव्हा अनेक जण असं म्हणतात की माऊली आणि तुकाराम हे जणू 300 वर्षाच्या काळाचं अंतर ओलांडून एकमेकांना भेटतात. पुण्यातनं जरी यात पालख्यांचे मार्ग वेगळे झाले तरी वाखरीला रिंगणाच्या वेळी त्या परत एकत्र येतात.
0: बरोबर. संजय भुजबळ संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोबत आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया. संजय,
2: चोरी खूप आनंद होतोय. याची देही याची दुआ हा सोहळा मी बघतो आहे आणि पुन्हा एकदा संधी आपल्या सोहळा पोहोचण्याची आपल्याला मिळते. आत्ताच म्हणाल्याप्रमाणे इंद्रायणीनं यावेळेस वाट अडवली आहे. मी याच्याकडे थोडस असं बघितलं की बहुतेक विठ्ठलानंच हे कृष्णाचं रूप घेऊन गवळणी अडवल्यात आणि ह्याच भावानं तिथं अनेक जण थांबलेले होते. कुठेही आत्ता आपण सगळे बोलत आहात त्याप्रमाणे दुःख नव्हतं, खंत नव्हती, ही त्याची इच्छा आहे, हा त्याचा खेळ आहे असं समजून याकडे बघितलं गेलं. आता जर म्हणशील तर माझ्या समोर अगदी डोळ्याच्या समोर पालखी उभी आहे. हा केवढा आनंद सोहळा आहे की तुमच्या डोळ्यानं तुम्हाला हे रूप बघता येत आहे, हे अफाट रूप बघता येत आहे. तरी आता आपण म्हणालो
0: होतो
2: दहा फक्त वारकरी
0: संजय एक मिनिट.
2: हा,
0: योगायोग असा आहे की आमच्या डोळ्यासमोर संत तुकाराम महाराज संस्थानच्या विश्वस्तांच्या गाड्या येऊन पोहोचल्या आहेत. त्याच्यामध्ये काही क्षणातच पालखी इथपर्यंत पोहोचेल असा विश्वास वाटतोय.
2: नक्कीच, पण अजूनही विसाव्यासाठी संतेजी पुलाच्या खाली थांबलेली आहे कारण या संतेजी पूल चढायला थोडासा चढ आहे. पहिल्यांदा थोडासा विसावा मिळावा म्हणून इथे थोडस थांबलं जातं आणि मग एका वेगात हा पूल पार केला जातो. आणि तू म्हणाल त्याप्रमाणे ही जी क्रमरचना आहे, जसं आता तुला काही गाड्या दिसल्या, या पालखीचं त्या गाड्यांच्या मागचं जर काही असेल तर तो नगाऱ्याची गाडी असते. ती नगाऱ्याची गाडी आणि त्या मागे अश्वाच्या मागे मग एक एक पालखी उलट्या क्रमांकाने त्या पुढच्या
0: पालख्या असतात. पालखीच्या पुढच्या
2: ज्या दिंड्या असतात त्या उलट्या क्रमाने चालतात आणि यावेळेस फक्त 10-10 लोक त्यात दिसत आहेत. हे मात्र एक वेगळं दृश्य बघायला मिळत आहे. गौरी,
0: बरोबर, तू आता जो उल्लेख केलास तो नगारखाना आता आमच्या समोर चालला आहे.
2: अच्छा.
0: का पडेन निराळा ऐसा सांडुनी सोहळा असं लिहिलेलं आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान चौघडा गाडी नगारखाना आमच्या समोर चाललाय आणि त्याच्या मागे अश्व दिसतोय आणि पहिल्या दिंडीतली लोक दिसत आहेत.
2: अगदी मोहिते कुटुंबांचा हा मानाचा अश्व देहूपासून या पालख्यांना सोबत करणार आहे ते पंढरपूर पर्यंत. मधल्या काळातही या अश्वांचे वेगवेगळे टप्पे जे महत्वाचे आहेत, रिंगण असतील, वेगवेगळ्या पूजा असतील, तिथेही यांचा सहभाग असणार आहे. आणि हे विशेष अश्व असतात, हे विशेष त्याचे गुण बघून या गुणांचेच अश्व या पालखीच्या सोबत दिले जातात.
0: एकंदर दोन अश्व दिसतात.
2: होय.
0: आणि त्याच्या मागे ताळ मृदुंग पताका, म्हणजे इथून थोडस वरती आहोत आपण रस्त्यापेक्षा त्यामुळे केवळ पताका दिसत आहेत. आता
2: पहिलं नगराच्या मागे पहिली 13 क्रमांकाची दिंडी होती, तिथून आता म्हणाल्याप्रमाणे उलट्या क्रमांकाचे असतात. आणि आता बघ आता इथं संतेजी हॉस्पिटलच्या पुलाच्या खाली पालखी आहे आणि नगर तुमच्यापर्यंत पोहोचलाय, म्हणजे मधल्या याच्यात अनेक दिंड्या आता समाविष्ट झालेल्या आहेत. कदाचित त्या पुण्यातून वाढल्या असण्याची शक्यता आहे, त्यात इथून सगळं पुढे सगळ्याच दिंड्या या पालखीसोबत जाणार आहेत.
0: अगदीच. आणि त्यातल्या शिस्तीबद्दल आम्ही मगाशी बोलत होतो की जसं निमंत्रण द्यावं लागलं नाही तसं केवळ एक आवाहन पुरेसं होतं की पूरपरिस्थितीमुळे तुम्ही आळंदीकडे येऊ नका किंवा देवीकडे येऊ नका, तुम्ही पुण्यामध्ये सामील व्हा पालखीमध्ये. आणि ते
2: अगदी हसत हे आवाहन स्वीकारलं गेलं. तुम्ही म्हणाल्याप्रमाणे कुठलाही रुसवा नाही, फुगवा नाही, हे आमचं काम आहे, आमच्या माऊलीचं काम आहे. माऊलीनं सांगितलं तर बसायचं, माऊलीनं सांगितलं तर चालायचं, माऊलीनं सांगितलं तर बोलायचं.
0: बरोबर. आणि आमची भिस्त माऊलीवरच आहे त्याच्यामुळे तक्रार कशाची करायची, ही एक प्रज्ञा काहीतरी म्हणत होतीस.
1: एक एक दिंडी आता आपल्या पुढून जायला लागली आहे आणि मगाशी जी अश्वांची जोडी गेली त्यातल्या एका अश्वाच्या पाठीवर मोत्याची विणलेली

0: ती झूल अतिशय देखणी अशी दिसत होती आणि आता दिंड्या क्रमाक्रमाने जात आहेत. त्याची रचना सुद्धा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. सगळ्यात पुढे झेंडेकरी असतात ज्यांच्या हातामध्ये भगवी पताका असते. ही पताका सुद्धा कशाय रंगाची असते म्हणजे ती केशरी नसते,
1: भगवी नाही ती.
0: आणि त्याच ओळीमध्ये काही महिला आपल्या डोक्यावर तुळशी वृंदावन आणि पाण्याचे हंडे घेऊन चालले आहेत. त्याच्या पाठोपाठ टाळकरी आहेत आणि या टाळकऱ्यांच्या मागे ज्यांना मृदंगमणी म्हणतात असे मृदंगाच्या तालावरती या सगळ्यांचा वेग नियंत्रित करणारे असे मृदंगमणी चालले. त्यांच्या पाठोपाठ येणार आहेत विणेकरी आणि त्यांच्या पाठोपाठ दिंडीतले इतर स्त्री पुरुष. या पालखीच्या पुढच्या काही दिंड्या आता आपल्या पुढून चालल्या आहेत.
1: संजय, तुझ्याकडे आणखीन आम्हाला काही वर्णन करण्यासारखं समोर घडतंय. संजय भुजबळ यांच्याकडे आपण नंतर जाणार आहोत. आपल्या समोरनं ज्या दिंड्या चालल्या आहेत त्याच्यामध्ये आपण मगाशी जसं वर्णन केलं की शहरी माणसं कमी आहेत, पण शेती हा आपला मुख्य व्यवसाय असणारी माणसं कदाचित जास्त असतील. आणि परंपरेने आमच्या घरी दिंडी आहे, वारी आहे आमच्या घरी, म्हणून अमुक एका दिंडीसोबत चालणारी माणसं याचीही परंपरा आहे की कुठल्या दिंडीमध्ये आपण असणार आहोत याचीही परंपरा.
0: चोखा मेळांचा एक अभंग यावेळी आठवतो. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची, पताकांचे भार मिळले अपार. आपल्या समोर जो भगवा रंग पसरलेला दिसतोय या पताकांचा तो पाहून हे आठवत आहे. पताकांचे भार मिळाले अपार, भरले भीमा तीर जय जयकारे, खट नट यावे. ही या वारीची वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. खट नट यावे, शुद्ध होवोनी जावे, दवंडी पिटी भावे चोखा मेळा. कुणीही इथं आला तरी आपला भाव मनात दुष्ट जरी असला तरी तो निघून जाईल अशा पद्धतीने या रंगात रंगून जातो.
1: प्रज्ञा, एक संत तुकाराम महाराजांचा अभंग इथे सांगावा असं वाटतो, ऐका. कारपुंड्या मातलासी उभे केले विठ्ठलासी, ऐसा कैसा रे तू धीट मागे भिरकावली वीट, युगे झाली 28 अजूनी का न म्हणसी बैस, भाव देखोनी निकट देवे सोडिले वैकुंठ, तुका म्हणे पुंडलिका तुझी बळिया एकनिका. संत तुकाराम महाराजांनी लिहिलेला अभंग.
0: पुंडलिकानी हट्टानी या कृष्णाला पंढरपुरामध्ये आणून तिथे राहायला भाग पडलं
1: आणि तिथे भिरकावलेल्या विटेवर 28 युग विठ्ठल उभा आहे.
2: बरोबर, तुकोबांची भक्ती तर याच्यामागे होतीच, पण त्यांची निस्पृहता सुद्धा खूप महत्त्वाची होती. आपण जे कायम म्हणतो की निष्काम कर्मयोग असतो किंवा निष्काम भक्ती असते, तर कुठल्याही वारकऱ्याचं मागणं जे असतं ते मला असं वाटत नाही की ते वैयक्तिक असतं, की तो नवस बोलून वारीला निघत नाही, वारीला निघायचं म्हणून तो वारीला निघतो. कोणतीही तू माझी अमुक एक इच्छा पूर्ण केलीस तर मी वारीला येईन असं कोणताही वारकरी म्हणत नाही. आणि मगाशी आपण वारीची जी रचना समजून घेत होतो त्याच्यामध्ये मला असं वाटतं की वारकरी, विणेकरी, टाळकरी, चोपदार, भालदार ह्या सर्व यंत्रणेमध्ये एक गोष्ट मात्र समान असते, ती म्हणजे त्यांच्याकडून घेतलं जाणारं नाम. त्यांचं प्रत्येक पुढे पडणारं पाऊल आणि त्याचवेळी ओठातून बाहेर पडणारं नाम हे म्हणजे जणू त्यांच्या कोहम सोहम सारखं सुरच असतं. आणि त्यामुळे नामदेवांचा अभंग आठवतो की नाम त्याची रूप, त्याची नाम, नाम रूप भिन्न नाही काही, आकार आला देव नाम रूपा आला म्हणून स्थापले नामवेदी. नाम घेत पुढे जाणारे वारकरी यांच्यासोबत आपण पुढे जाणारच आहोत, पण आता जाऊया स्टुडिओकडे.
3: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग, त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
4: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
3: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचती

0: ला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग फळकळा ऑफर मर्यादित कालावधीसाठी अटी व शर्ती लागू.
1: बँक ऑफ महाराष्ट्र
2: भारत सरकारचा उपक्रम.
3: मयूर, जाहिरात सुरू होण्यापूर्वी आपण प्रत्येक पावला गणित उच्चारलं जाणारं नाम त्याच्याबद्दल बोलत होतो. तू अभंगही आम्हाला ऐकवलास त्याच्याबद्दल.
4: हो, मी नामाबद्दल हे सांगत होतो की यंत्रणा वेगळी असली तरी सुद्धा प्रत्येकाच्या हातामध्ये टाळ आहे. त्या प्रत्येक दिंडीसोबत मृदुंग वाजवणारे, पखवाज वाजवणारे आहे, नाम घेणारे वारकरी आहे. आणि काहीही झालं तरी नाम तुटणार नाही. जशी पावसाची संततधार असते तशीच ही एक नामधार आहे. आणि मला असं वाटतं की गंमत बघा, दोन डोळे हे दोन भिन्न असले तरी त्यांना दिसणारं दृश्य एक असतं. कान हे दोन वेगळे जरी असले तरी त्यांच्यावर पडणारा नाद एक असतो. नामाचंही एच आहे. असंख्य मुख असले, असंख्य पाय असले, असंख्य हात असले, असंख्य देह असले तरी त्यातून बाहेर पडणारं नाम हे एकच असतं. आणि तेच त्या पंढरी रायापर्यंत जाऊन पोहोचत असतं. चोखामेळांनी एका ठिकाणी असं म्हटलं होतं की एक वेळा पंढरी वाचे जो उच्चारी, मोक्ष त्याचे घरी नांदत असे. नामाचा हा महिमा एवढा आहे.
3: तुला थोडंसं थांबवते कारण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत कैलास शिंदे आकाशवाणीचे प्रतिनिधी आहेत, त्यांच्याकडे आता जाऊया. कैलास, कैलास थोडा आवाज तुझा ब्रेक होतोय. कैलास शिंदे यांच्याशी संपर्क थोड्या वेळाने होईल. मयूर, तू बोलत होतास.
4: हो, मी चोखामेळांचा तो अभंग सांगत होतो की एक वेळा पंढरी वाचे जो उच्चारी, मोक्ष त्याचे घरी नांदत असे. सदा सर्व काळ विठ्ठल चिंतन करिता कीर्तन दिवस राती. आणि याच्या पुढच्या ओळी फार महत्त्वाच्या आहे की आपले सोयरे नक्की कोण असा प्रश्न जेव्हा आपल्याला पडतो तेव्हा त्याचं उत्तर चोखामेळांनी दिलेलं आहे. ते असं म्हणतात की ते माझे सोयरे सज्जन सांगाती जे आठविती विठोबासी. जे विठ्ठलाला आठवत आहे, ज्यांच्या चिंतनामध्ये अखंड विठ्ठल आहे, तेच माझे सोयरे आहे आणि तेच माझे सज्जन आहे.
3: वा,
4: म्हणजे ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो याची उकल आपल्याला इथे सापडते.
3: म्हणजे मी केवळ विठ्ठलाच्या नामामध्ये मग्न असून पुरेसं नाही तर माझे सगळे सोयरेही तेच असतील की जेही विठ्ठलाच्या नामामध्ये मग्न आहे.
4: अगदी अगदी.
5: पालखीच्या पुढेच्या भागामध्ये असणाऱ्या दिंड्या अत्यंत वेगानं आपल्या पुढनं चालल्या आहेत आत्ता. आणि शेकडो लोक एका विशिष्ट गतीमध्ये टाळ मृदुंगांच्या आवाजामध्ये तल्लीन होऊन आणि आपल्या खांद्यावरची पताका, आपल्या डोक्यावरचं तुळशी वृंदावन आणि आपल्या हातातले टाळ, या सगळ्याचा नाद, या सगळ्याचा आनंद घेत पुढे जात आहेत. जणू काही पंढरीचा विठ्ठल त्यांची वाट बघतोय आणि म्हणून त्यांच्या पायाला वेग आलाय की काय असं वाटावं.
3: खरंय, प्रज्ञा तू म्हणतेस ते अगदी खरंय. कारण अशा प्रवाहामध्ये जेव्हा विश्रांती घ्यायला थांबावं लागतं तर तीही शिक्षा वाटत असेल कदाचित. मला पंढरीकडे जायचं आहे, माझ्या माऊलीकडे जायचं आहे.
5: तुकाराम महाराजांनी इतका सुंदर शब्द वापरलाय की यांच्या पायाला वेग का आला असेल तर वाट पाहे बाहे निधडी ठेवोनी हात पंढरीचे वाटे दृष्टी लागली चित्त तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी. ही आर्तता त्या प्रत्येकाच्या मनात आहे. तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी त्याची चक्रपाणी वाट पाहे. आणि हे सगळेजण जाताना बघतोय आपण की कंठी मिरवा तुळशी, प्रत्येकाच्या गळ्यामध्ये तुळशी माळ आहे, व्रत करा एकादशी, पंढरीचा वारकरी वारी चुको ने दिहरी. अजिबात आपली वारी चुकता कामा नाहीये अशी प्रत्येकाची ओढ आहे. आणि म्हणून किती वयोवृद्ध लोक इथे अत्यंत आनंदाने चालताना नाचताना दिसत आहेत.
3: म्हणजे किती कासाविसी होत असेल बघ ना की घरात संसारातल्या सगळ्या गोष्टी मला बाजूला ठेवून देत, माझ्या जबाबदाऱ्या काही काळासाठी तरी मला बाजूला ठेवू दे, पण मला जाऊ दे त्या पंढरूच्या वाटेवरती.
5: खरंय, एक प्रसंग असा सांगतात की एकदा तुकोबारायांना

0: पंढरपूरला वारीला जाता आलं नव्हतं आणि इतकं दुःख झालं, इतकं वाईट वाटलं की त्यावेळी त्यांनी काही अभंगांची रचना केली.
1: अच्छा.
0: आणि त्यातला एक अभंग आहे,
1: तुकाराम महाराजांना वारीला जाता आलं नव्हतं
0: आणि मी काहीतरी का नाही जाऊ शकत आहे मी, म्हणून अत्यंत वाईट वाटलं. क्षणभर असं वाटलं की माझी काहीतरी चूक झाली असेल, म्हणूनच विठ्ठला तू मला बाजूला ठेवलंयस. आणि फार सुंदर अभंग आहेत, काही चार पाच अभंग आहेत, त्यातला एक असा आहे. नये निद्रे डोळा जाओ नेदी काही, प्राणी असे पाही वाटत असे, वारे विसरलासी सांग मजा आता, काय माझी चिंता वाहत असे, तुका म्हणे मज दावी रे श्रीमुख, आता हे कौतुक पाहे डोळा.
1: प्रज्ञा, आपण याच्याबद्दल नक्कीच पुढे बोलूया, पण आता कैलास शिंदे यांच्याशी संपर्क झालाय असं दिसतंय. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोबत ते आहेत. कैलास,
2: ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रसंग.
1: कैलास शिंदे यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही, आता पुन्हा संपर्क तुटला आहे. प्रज्ञा, तू तुकाराम महाराज ज्यावेळे वारीला जाऊ नाही शकले तेव्हा रचलेले अभंग सांगत होते.
0: अभंग आहे की आर्तता आणि त्यांचा जीव कसा पोळला होता. महाराज फार सुंदर शब्दामध्ये म्हणतायत, आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगावे विठ्ठला पाय लागे, नका हट्ट करू अहो संतजन पायांचे दर्शन मज द्यावे, काय करू देवा आलो ना वारीला, काय करू देवा आलो ना वारीला, जीव हा पोळला विरहाने, तुका म्हणे मज दूर काठे विले. देवा का बरं माझ्यावर रागावलास, मला असं का दूर ठेवलंयस, तुका म्हणे मज दूर काठे विले, काय पाप केले जन्मा येऊन.
1: खरंय प्रज्ञा, आपल्या समोर ज्या महिला दिसत आहेत, ज्या दिंडीमध्ये या वारीमध्ये सहभागी झाल्या, किती कृतार्थ वाटत असेल, कारण या 21-22 दिवसांसाठी माझे सगळे त्रास, माझे ताप मी त्या पंढरीच्या विठुरायावरती सोपवले आहेत आणि तो मला मार्ग दाखवणार आहे आणि तो जसा मला नेईल, जसा मला ठेवील, तसंच मला राहायचं आहे. त्यामुळे आलेली शांती असेल किंवा एक सुटकेचा भागही असेल, संसारातनं झालेल्या सुटकेचा, तो आपल्याला या सगळ्या महिलांच्या चेहऱ्यांवरती दिसतोय.
0: अगदी खरंय, गावगाड्याकडच्या महिलांनी रचलेल्या ज्या ओव्या आहेत ना, त्यामध्ये इतक्या सुंदर काही काही गोष्टी येतात. या बायकांची जाण्यामागची भूमिका काय, कशासाठी जायचं आहे, तर ती म्हणतीये पंढरीला जाते गरुड खांबाला देते तक्क्या, सावळ्या पांडुरंगा गुज सांगते तुझ सख्या. त्यालाच सखा मानलंय आणि त्याच्याशी मन मोकळं करायचंय म्हणून मला जायचंय.
1: आणि मन मोकळं म्हणजे किती वर्षभराच्या गोष्टी सांगायच्यात त्याला.
0: खरंय,
1: सासूले सुनेविषयी सांगायचंय, सुनेला नवऱ्याविषयी सांगायचंय, आपल्या सासूबद्दल सांगायचंय आणि रोजच्या जगण्यातल्या व्याप तापाबद्दलही सांगायचंय. खरंय,
0: एक फार सुंदर ओवी आहे, पंढरी पंढरी वारकऱ्याचं माया रे, तुझ्या

0: पोहोचला. श्रोते हो, क्षणभरासाठी आपण आता स्टुडिओकडे जाणार आहोत.
1: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. अटी व शर्ती लागू.
2: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
3: पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग.
1: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. अटी व शर्ती लागू.
2: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
0: मयूर, आपल्या समोर संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातल्या काही दिंड्या, पालखीच्या पुढच्या काही दिंड्या.

0: जाताना दिसतायत.
1: महिलांच्या डोक्यावरती सामान आहे आणि मला वाटतं पंढरपूरला जाईपर्यंतची बेगमी त्याच्यामध्ये आहे. किती कमीत कमी गरजा असतील ना यांच्यात. छोटस 21 दिवसासाठी केवळ 2 लुगडी डोक्यावरती. ऋषी वृंदावन आहे
2: कमरेला,
1: कमरेमध्ये.
2: हॅलो
1: संजय.
2: हॅलो.
1: हा संजय. तुकाराम महाराजांच्या पालखी सोबत तू आहेस. पालखी कुठपर्यंत आली आहे?
2: अगदीच तुला मागच्या वेळेस सांगितल्याप्रमाणे अजूनही पालखीच संजयती ब्रिजच्या खाली आहे आणि तो विसावा आता काही क्षणात संपून या चढावरनं, ब्रिजच्या चढावरनं ही पालखी पुढे निघणार आहे. सगळ्या हालचाली आता सुरू झालेल्या आहेत आणि ही हालचाल सांगते की आता पूर्ण ही पालखी तयार आहे पुढच्या मार्गक्रमणासाठी. दरम्यानच्या काळात जो उत्साह आजूबाजूच्या बघतो आहोत तो अगदी शिगेला पोहोचलेला आहे. प्रत्येक जण असे पाय वर करून मला पालखीचं पूर्ण दर्शन मिळालं पाहिजे. माऊली माझ्या समोरून जाताना मला माऊली पूर्ण दिसल्या पाहिजेत यासाठी प्रयत्न करतायत आणि त्यांचे डोळ्यावरचे भाव अगदी सगळे डोळ्यात उतरलेत. हा जो एक बंध आहे या माऊलीसोबतचा तो स्पष्ट प्रत्येक डोळ्यात दिसतोय. आणि आणखी वैशिष्ट्य मला या चौकात जाणवत आहे, अनेक अमराठी विविध राज्यांमधले जे पुण्यात राहणारे लोक आहेत ते एका ठिकाणी जमा झालेत. राजस्थानचा एक पूर्ण ग्रुप मला दिसतोय, महिला दिसत आहेत. त्यांनी पण एक टिळा लावलाय, माऊलीचा टिळा लावलाय, गंध लावलाय आणि या पालखीच्या बाजूला उभं राहून ते माऊलीची वाट बघताहेत. एवढंच नाही तर त्यांच्या त्यांच्या गावाला, राजस्थान असतील, गुजरातमध्ये असतील, अशा लोकांना इथून हे दर्शन घडवत आहेत. मला एक त्याच्याशी बोलता येईल
3: दर्शन कर रही
2: हूँ.
3: बहुत बहुत अच्छा लग रहा है.
2: गुजरात में कौन सा है?
3: सब लोग है.
2: असा हा उत्साह आहे गौरी. वेगवेगळ्या राज्यातील लोक या वारीला जुळलेले आहेत. आपण म्हणतो तसं पूर्ण जग या पालखीला जुळलेलं आहे ते अशा वेगवेगळ्या माध्यमातून.
1: संजय, आमच्या समोर पण ज्या दिंड्या आहेत त्या दिंड्यातले वारकरी तर आहेतच पण शहरी माणसं पण त्याच्यामध्ये आता शिरली आहेत. फुगड्या खेळतायत, अनेक खेळ खेळतायत आणि असा सहभाग, आणि तो पुणे शहरापुरता नाही आहे, वारकरी आणि इतर असंच म्हणूया आपण. आपल्यासोबत आहेत बँक ऑफ महाराष्ट्रचे जनरल मॅनेजर शिरीष साळवे. गेली अनेक वर्ष बँक ऑफ महाराष्ट्र या प्रसारणासाठी प्रायोजकत्व देत असते. आज माननीय शिरीष साळवे जी आपल्या समोर आहेत. मी त्यांना विनंती करते आपलं मनोगत त्यांनी व्यक्त करावं. शिरीष साळवे.
4: धन्यवाद मॅडम. बँक ऑफ सर्वप्रथम बँक ऑफ महाराष्ट्राच्या वतीने पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व वारकऱ्यांचे आणि भक्तगणांचे मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक असलेल्या आषाढी वारी पालखी सोहळा हा श्रद्धा, समता आणि सेवा साठी प्रेरणादायी वारसा आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या विचारांचा संदेश जनमानसात पोहोचवणारी ही अखंड भक्तियात्रा आपल्यासाठी नक्कीच प्रेरणास्थान आहे. या पावन पालखी सोहळ्याच्या निमित्ताने बँक ऑफ महाराष्ट्र आपल्या मराठी संस्कृती, संत परंपरा आणि सामाजिक बांधिलकीशी असलेले अतुल नाते पुन्हा अधोरेखित करते. सेवा, विश्वास आणि लोकाभिमुख बँकिंग या मूल्यांचा वारसा जपत समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कार्यरत राहण्याची आमची वचनबद्धता अशा प्रसंगी अधिक दृढ होते. या सेवाभावाने आज पालखी सोहळ्यानिमित्त जमलेल्या सर्व वारकरी बांधवांचे स्वागत करत आहेत आणि विठ्ठल रुक्मिणी माऊलींची कृपा सर्वांवर सदैव राहो आणि सर्व वारकरी भाविकांची वारी सुखरूप, मंगलमय व आनंददायी हो हीच प्रार्थना.

0: जय हरी विठ्ठल।
1: धन्यवाद शिरीष साळवे जी, ये बैंक ऑफ महाराष्ट्र से जनरल मैनेजर। श्रोते हो, पालखी जशी जवळ जवळ येऊ लागली आहे, येते आहे, तशी गर्दी वाढते आहे आणि एकदम हालचाल वाढली आहे भोवताली आणि एक चैतन्य इथे जाणवायला मिळतं आहे। म्हणजे आम्ही बसून सगळे समालोचन करतो आहोत, पण जशी अशी पालखी जवळ येते आहे तसं आता धीर धरवत नाही आहे की पालखीचं आणि पर्यायाने पादुकांचं दर्शन थोड्याच वेळात आपल्याला घ्यायला मिळणार आहे। प्रज्ञा, मगाशी तू दिंडीची रचना कशी असते त्याच्याबद्दल सांगितलंस आणि त्याच्यामध्ये खेळले जाणारे खेळ त्याच्याबद्दलही आपण विस्ताराने बोलणारच आहोत, पण समोर काही महिला आता विसाव्यासाठी थांबलेल्या दिसत आहेत आणि पुढची वाट हा विसावा झाल्यानंतर निघणार आहे आणि पुण्याचं शहराचं रूप आता खरं बदललं आहे। गेल्या काही वर्षात मेट्रोचा पूल इथे उभा राहिला आहे, मेट्रोचे खांब उभे राहिले आहेत, कदाचित पुढच्या वारीला मेट्रो चालू झालेली असेल या मार्गावरची। शहर बदललं तरी स्वागतात काही कुठलीही कमी नसते। शहरातलं माणसं वारीचं दर्शन घ्यायला, पादुकांचं दर्शन घ्यायला येतच असतात। मयूर
2: आणि पत्रकार, मला
1: बदल माझ्यापेक्षा तू जास्त टिपत असशील, बदल तुला कसा जाणवतो?
2: एक आत्ता अगदी काही सेकंदांपूर्वी एक छान दृश्य समोर दिसलं की दोन तीन तरुणाई तिथे फुगडी घालत होते, तर दोन जणांची जेव्हा फुगडी असते तेव्हा ती सोपी असते, पण तीन जणांनी किंवा चार जणांनी एकत्र फुगडी घालायची असेल तर ती थोडी अवघड असते। तर त्या तिघांना चौघांना एकत्र फुगडी घालणं जमत नव्हतं, तर एका वारकरी आजोबांनी त्यांना ते शिकवलं आणि मग ते महाविद्यालयाचे विद्यार्थी, बहुतेक महाविद्यालयाचे असावे, त्यांच्या गळ्यामध्ये ओळखपत्र आहे, तर ते चौघं जण मग फुगडी घालायला लागले। वारी हे लोकविद्यापीठ कसं असतं, मला वाटतं याचंच हे उत्तर आहे की ही एक वाहणारा हा एक चालीला जनांचा प्रवाह असं जे आपण म्हणतो, तर इथे अशा प्रात्यक्षिकातून अनेक गोष्टी शिकवल्या जातात ज्या आपल्या जगण्याशी संबंधित आहे।
1: अगदी, आणि कोण कोणाला शिकवत आहे असा प्रश्न पडावर आहे अशी परिस्थिती आहे। आणि तू जसा म्हणालास तसा हा प्रवाह आहे, तो वाहतो आहे आणि त्याच्यात चांगल्याचं स्वागतच आहे, बदलांचंही स्वागत आहे, पण या बदलांचा स्वीकार करताना जी परंपरा आहे त्याची चौकट मोडली जात नाही। प्रज्ञा,
3: अगदी बरोबर, परंपरा जपत असताना, नाविन्य स्वीकारत असताना कुठंही या सोहळ्याच्या गाभ्याला धक्का लागत नाही, जो भक्तिपूर्ण आहे। आता फुगडीचा विषय आपण बघितला, दोन वारकरी जेव्हा फुगडी घालतात ती फुगडी घालून झाल्यावर ते एकमेकाला नमस्कार करतात। ऐसा ठाव नाही कोठे देव उभव भी भेटे असं जे तुकाराम महाराज म्हणतात ना, ते एकमेकांमध्ये माऊली भरत असतात, एकमेकाला एकमेकामधला देव पाहत असतात आणि ही फुगडी त्यांच्याकडनं शिकताना आपसुकच नवी पिढीही पुन्हा तेच करते, त्यांचं अनुकरण करत असतात। तुकाराम महाराज जसं म्हणतात, क्रोध अभिमान गेला पावटणी, एक एका लोटांकडी जातील, निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाण पाझर फुटतील। खरंच आत्ताचं इथलं वातावरण आणि या वातावरणातली ऊर्जा जर बघितली तर खरोखरी भक्तिप्रेमाने मन दाटून यावं, डोळे भरून यावे अशीच इथे अवस्था आहे।
1: खरं वातावरणात भरून राहिलेली ऊर्जा पण याच घटी केल्या आम्ही आपल्याला स्टुडिओमध्ये घेऊन जातोय काही क्षणांसाठी।
4: एक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो। बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर। तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग, त्वरा करा। ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू।
5: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम।

0: स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. अटी व शर्ती लागू.
1: बँक ऑफ महाराष्ट्र,
2: भारत सरकारचा उपक्रम.
3: प्रज्ञा, आपण जो ऊर्जेचा अनुभव आपल्या श्रोत्यांना

0: आपल्या आवरणातून देऊ पाहतोय, त्याचाच एक भाग आपल्या समोर अनेक खेळ चालू आहेत. वेश वारकऱ्यांचा नाही आहे, माणसं शहरी आहेत पण खेळ मात्र वारकऱ्यांचे खेळतात. आपण आता कैलास शिंदे यांच्याकडे जाऊया, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत ते आहेत. कैलास
1: गौरी,
0: संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी कुठवर आली आहे, काय म्हणशील तू?
1: हा गौरी, या सजीव थेट प्रसारणामध्ये मी कैलास शिंदे सर्व वैष्णवांचं स्वागत करतोय. जसं तू आता मला विचारलंस की माऊलींची पालखी अजूनही एक अर्धा तास तरी आपल्या प्रत्यक्ष वंदनाच्या बूथच्या समोर येण्यासाठी लागणार आहे. दरम्यान ऊन पावसाचा हा लपंडाव सुरूच आहे आणि ढगा अडून लपून छपून सूर्य देखील हा प्रत्यक्ष सोहळा अनुभवण्यासाठी मध्ये मध्ये डोकावून जात आहे. वातावरणामध्ये अतिशय उद्दारपणा निर्माण झालाय आणि भक्तीचा स्नेहाचा हा मायेचा उद्दारपणा हा असं म्हणतात स्पीकरवरती सगळीकडे भक्तिगीत गुळत आहेत. जसं जणू काही मोगऱ्याची किंवा एखादी बुलछडीची एखादी बहरलेली बाग जसा हवेचा एक झुळूक यावी तद्वत आणि ती झोकात पुढे पुढे सरकावी असा सगळा हा एक प्रकारचा सोहळा आहे आणि आपण तो अनुभवतोय. आणि हा मार्गकरण सोबत असताना पुण्यामध्ये या दोन्ही पालख्यांनी आता प्रवेश केला आहे. मी आता या संचेती ब्रिजच्या तिथून हे प्रत्यक्ष वर्णन आपल्यापर्यंत पोहोचवते. ढगाळून पुन्हा सूर्य थोडासा डोकावू लागलाय आणि आपल्या इच्छेच्या स्थळी पोहोचण्यासाठी या वैष्णवांची आता लगबग सुरू आहे. काही ठिकाणी बार पुणे बार असोसिएशनच्या वतीनं चहा पाणी नाश्त्याची सोय करण्यात आलेली आहे. परत पेपर असोसिएशनच्या वतीने काही स्टॉल लावण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी छोट्या छोट्या पुस्तिका ज्या आहेत त्या वैष्णवांना त्या मोफत त्याचं वाटप होत आहे. त्यामध्ये विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे काही मार्केटिंग तंत्राचा वापर करत मंडळांनी काही भेटी स्वरूप अशा काही उपहार या वैष्णवांना दिलेले आहेत. त्याचे त्या बॅग आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत आणि सर्व वारकऱ्यांनी छत्र्या रेनकोट रेनसूट रंगीबिरंगी पारंपरिक वेशभूषेमध्ये सर्व वैष्णव या ठिकाणी पुढे जात आहेत. चौऱ्या नंतर डोक्यावरती घेतलेली तुळशी वृंदावन नटून थटून आलेल्या सगळ्या तरुणी तरुण ज्या आहेत ते प्रत्यक्ष हा सोहळा आपल्या डोळ्यामध्ये आणि कॅमेऱ्याच्या लखलकाटामध्ये हा सगळा छायाचित्रित करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. गौरी पुन्हा मी बूथकडे तुझ्याकडे सोपवतोय. आतापर्यंत माझ्याकडे एवढीच माहिती उपलब्ध आहे. धन्यवाद
0: धन्यवाद धन्यवाद कैलास. आत्ता आमच्या समोरून संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातली सहावी दिंडी मार्गस्थ झाली आहे. मगाशी संजयनी सांगितलं तसं उलट्या क्रमाने या दिंड्या दिसतात. पहिली सातवी दिंडी होती, त्याच्यानंतर सहावी दिंडी होती आणि या दिंडीमध्ये बऱ्याच महिला दिसत आहेत प्रज्ञा. तर दिंडीमध्ये असा फरक असतो?
2: नाही, दिंडीमध्ये खरं तर असा फरक नसतो कारण मुळामध्ये या भक्ती मार्गामध्ये स्त्री आणि पुरुष हे समान मानल्यामुळे जेंडर न्यूट्रलायझेशन ज्याला आपण म्हणतो ना आपल्या भाषेत तो वारकरी आहे. पण इथे आता आपल्या समोरून जाणाऱ्या काही स्त्रियांच्या डोक्यावरती तुळस दिसते. तुळशीला विष्णुप्रिया असं म्हणतात आणि ती अशी बरोबर घेऊन का जायची तर ती व्रतातलं सातत्य शिकवते. कारण पाणी ऊन पाऊस यापासून तिला जपायला लागतं तरच ती जिवंत राहते. एखादं व्रत एखाद्या व्यक्तीनं घेतलं तर ते तोडणं खूप सोपं आहे, काहीच नाही केलं तर ते तुटेल. पण ते जपायचं असेल तर त्याला विशेष मेहनत घ्यायला लागणार, त्याची काळजी घ्यायला लागणार आणि सातत्य ठेवायला लागणार. दोन दिवस बघितलं आणि नंतर नाही असं चालणार नाही. कुठेतरी हा संदेश देणारी ही तुळस आहे आणि बहुतेक ही तुळस स्त्रियांच्याच डोक्यावर दिसतीये. परंपरेतलं सातत्य जपणं हे आपल्या समाजामध्ये स्त्रियाच करतात आणि म्हणून ही तुळस घेऊन त्या जाताना दिसतायत. पाण्याचा हंडाही बरोबर
0: पाण्याचा हंडाही स्त्रियांच्या डोक्यावरच आहे.
2: पाण्याचा हंडाही स्त्रियांच्याच डोक्यावर आहे कारण जनन पोषणाची जबाबदारी स्त्रीचीच आहे आणि म्हणून तिच्या डोक्यावरती तो हंडा आहे. पुरुषांकडे टाळ आहेत, पताका आहेत, त्यानंतर मृदंग आहेत, या सगळ्या गोष्टी असतात असं आपल्याला दिसतंय.
0: आणि यामध्ये परंपरा जपली जाते, जे पिढ्यानपिढ्या चालत आलं आहे तेच चालू आहे. प्रत्येक दिंडीचे अभंगही ठरलेले असतात ना, म्हणजे कधी कुठला अभंग म्हणायचा?
2: अभंगाचा क्रम साधारणपणे ठरलेला असतो की कशानंतर

0: काय म्हणायचं. आणि मृदंग पाण्याच्या बरोबर असलेला जो गायक असतो तो या सगळ्या गोष्टीची सुरुवात करतो. एक ओळ म्हटली की बाकीचे त्याला फॉलो करत असतात.
1: पण हे अभंग पाठ असतात.
0: अभंग सगळ्यांचे पाठ असतात, कारण कुणाच्याही हातामध्ये आपल्याला पुस्तक दिसणार नाही, फार क्वचित दिसेल.
2: मला एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते. आता आपण बोलत होतो की अभंग पाठ असतात का, तर खरं म्हणजे हे अभंग किंवा ओव्या किंवा एकूणच संत साहित्य हे आपण प्रश्नोत्तर पाठ करतो

0: सांगावीशी वाटते. आता आपण बोलत होतो की अभंग पाठ असतात का, तर खरं म्हणजे हे अभंग किंवा ओव्या किंवा एकूणच संत साहित्य हे आपण प्रश्नोत्तर पाठ करतो तसे पाठ करायचे नसतात आणि तसे ते होतही नाही. मला इथे सोनोपंत दांडेकरांचा एक प्रसंग आठवतो. त्यांना सगळे प्रेमाने मामा म्हणायचे. तर एकदा मामांना कोणीतरी विचारलं की म्हणजे म्हटलं की मामा मी ज्ञानेश्वरी वाचतोय बरं का, ज्ञानेश्वरी वाचणं सुरू आहे. त्यावेळी मामांनी उत्तर दिलं की अरे ज्ञानेश्वरी वाचायची नसते रे, ज्ञानेश्वरी लावायची असते. मग त्याला कळलं नाही, तो म्हणाला की नाही नाही मी लावली नाही आहे, मी स्वतःच वाचतोय, मी कुठल्या वेगळ्या व्यक्तीची लावलेली नाही, सप्ताह नाही लावलेला. ते म्हणले नाही नाही आपणच लावायची असते. मग त्याने त्या व्यक्तीने विचारलं की लावायची असते म्हणजे काय. त्यावेळी मामा हसले आणि त्यांनी उत्तर दिलं की तू पावसाळ्यामध्ये भाताचं रोप लावलं जातं ते पाहिलंयस का. तो म्हणाला हो पाहिलंय. तो ते म्हणाले तू काळजीपूर्वक पहा, त्या चिखलामध्ये त्या ओल्या मातीमध्ये गुडघाभर चिखलामध्ये तो शेतकरी उभा असतो, त्याच्या डाव्या हातामध्ये भाताची रोपं असतात आणि उजव्या हाताने तो एक एक रोप काढत सपासप त्या मातीमध्ये लावत असतो. त्या जीवातला त्या रोपातला जो जीव आहे त्याचातला जीव आणि त्या ढेकळामधली ऊर्जा मातीतली ऊर्जा यांचा जेव्हा संगम होतो तेव्हा ती भात लावणी होते आणि त्यातून ते रोप वर येतं. त्यामुळे त्या ज्ञानेश्वरीतल्या ओव्यांमधलं चैतन्य आणि आपल्यातलं चैतन्य हे जेव्हा एकत्र होतं तेव्हा ती ज्ञानेश्वरी लावली जाते. आणि असं जेव्हा होतं ना तेव्हा कोणतेही अभंग हरिपाठ ओव्या या पाठ कराव्या लागत नाही, तर त्या आपोआप पाठ होतात आणि त्या आपोआप एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होतात आणि त्या म्हटल्या जातात.
1: यालाच रुजणं असं म्हणूया का आपण.
2: अगदी खरंय. त्यामुळे वारकऱ्यासाठी जे नियम सांगितले आहेत ना ते सुद्धा अशाच पद्धतीचे आहे. अगदी कुठेही ते लिहिलेले नाहीत किंवा कुणी ते तपासून पाहत नाही तू अमुक करतोस का, पण हे पाच नियम सामान्यपणे सगळ्या वारकऱ्यांकडनं पाळलेच जातात. त्यातला पहिला नियम म्हणजे हरिपाठाचं नित्य पठण, कारण तो पाठ असतोच त्यांचा. आता सांगितलं यांनी मयूरनी तसं तो पाठ झालेलाच असतो आणि तो म्हटला जातो. त्यानंतर विठ्ठल हे आराध्य दैवत मानून भक्ती केली जाते. तिसरा एक महत्त्वाचा नियम असा आहे की व्यसन न करणं आणि नैतिकदृष्ट्या चांगलीच वागणूक ठेवणं. चौथा नियम आहे की मंगळवार गुरुवार आणि एकादशी या तीन दिवशी फक्त शाकाहाराचंच सेवन करणं. आणि अत्यंत महत्त्वाचा असा शेवटचा जो नियम आहे तो म्हणजे माणसा माणसात भेदभाव न करणं आणि भेदाभेद भ्रम अमंगळ हे जे महाराजांनी म्हणलंय ते इथे आपल्याला प्रत्यक्षात दिसत आहे की स्त्री पुरुष हा भेद सुद्धा इथे मानला जात नाही.
1: खरं प्रज्ञा आपण हे प्रत्यक्ष वर्णन ऐकवणार असावं. काही क्षण विश्रांती, स्टुडिओकडे जाऊया.
3: एक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
4: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
3: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
4: बँक ऑफ महाराष्ट्र,
5: भारत सरकारचा उपक्रम.
6: हॅलो,
1: हा संजय बोल.
6: तरी अगदी तुझ्या दृष्टीपथात आता पालखी आहे, तू पुढे बूथ मधून थोडं बोलून बघशील डावीकडे, तुला निश्चित पालखी दिसणार आहे. आता जसा उल्लेख केला तू पालख्यांचा आणि फुगड्यांचा उल्लेख तुम्ही करत होता, दोघांची तिघांची फुगडी, मला वाटतं संजय ते ब्रिज जवळ आता अशीच फुगडी रस्त्यांची आहे. त्या तिघांच्या फुगडीनंतर या फुगडीच्या यशस्वी त्या सादरीकरणानंतर त्याच दिवसात पुढे ही पालखी निघालेली आहे आणि आपल्या बूथच्या अगदी समोर येऊन झेपलेली आहे. जर पूर्ण बाहेर बोलून बघते तुम्हाला निश्चित आता दिसणार आहे. आणि विशेष म्हणजे आत्ता मी हे बोलतोय ते रथाच्या शेवटच्या खांबाला हात लावून बोलतो आहोत. आणि या सगळ्या या एनर्जीची तुम्ही गोष्ट करत होता, खरं तर ही एक वायरलेस एनर्जी आहे, वरून डायरेक्ट आपल्यापर्यंत पोहोचणारी अशी.

0: वरती जीवाला भेटणारी अशी ही एनर्जी आहे, पण आता त्या खांबाला हात पकडून मी तुमच्याशी बोलतोय शोधव याचा मला खूप आनंद आहे.
1: आणि संजय, आपण जरी काठावर उभं राहून वर्णन करत असलो ना, तरी त्यातली जे चैतन्य आहे, त्यातली जी ऊर्जा आहे, ती तुम्हाला शिवल्याशिवाय, त्यांनी तुम्हाला स्पर्श केल्याशिवाय राहत नाही. खरोखर तिघही जण खुर्चीवर बसलेलो आता एका क्षणी उठून उभे राहिलो आहेत, कारण पालखी
0: दृष्टीत आहे.
1: हेच
0: डोळ्यानं बघता येणार
1: उद्दिष्ट आहे. संजय, मगाशी तू त्या राजस्थानी महिलेचा उल्लेख केला की असा एक गड तुला समोर दिसतो आहे, आणि पुण्यामध्ये खरोखर आता सर्व भारतभरातनं माणसं आली आहेत, आणि या भारतभरातल्या माणसांना या वारीचं कौतुक वाटतंय, ही किती छान गोष्ट आहे.
0: निश्चितपणे, आणि त्यांना ही उत्सुकता मला जास्त वाटली त्यांच्यामध्ये, की मी जे बघतोय माझ्या घरच्यांनी राजस्थानमध्ये गुजरातमध्ये त्या लोकांनी बघितलं पाहिजे, एवढा हा बघण्यासारखा सोहळा आहे, आणि त्याचा आशीर्वाद थेट तिथपर्यंत त्या मार्गाने पोहोचतोय, ती ऊर्जा तिथपर्यंत पोहोचतीये, हे जास्त विशेष आहे.
1: संजय, आमच्या समोर आता एक विठ्ठलाचं रूप धारण केलेला लहान मुलगा आहे, गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, आणि एकाने कडेवर उचलून घेतलंय त्याला, आणि गोपीचंदन टिळा हे वारकऱ्याचं वैशिष्ट्य आहे, आणि प्रत्येक वारकऱ्याच्या कपाळावर आपल्याला गोपीचंदन असा टिळा दिसतो, तसा टिळा ते छोट्या मुलाला लावलाय, आणि हा छोटा विठ्ठल मला वाटतं तुकाराम महाराजांचं दर्शन घेण्यासाठी इथे आलाय का काय,
0: प्रत्येक जण माऊली आहे, कुणीही सहज कुणाच्याही पायावर झुकत आणि आशीर्वाद घेऊन त्या माऊलीला आलिंगन देत, इतका हा
1: सोहळा
0: होऊन जातो.
1: तुकाराम महाराजांची पालखी जाताना दिसत आहे,
2: छत्र या सगळ्या गोष्टी आता आमच्या पुढून जात आहेत,
1: आणि नक्कीच हा पालखीचा रथ आहे, कारण त्याच्यात तुकाराम महाराजांच्या पादुका असणार आहेत, कारण त्याच्या भोवती प्रचंड गर्दी झाली आहे, आणि ही गर्दी हळूहळू आता आपल्या बूथच्या समोरनं मार्गस्थ होणार आहे, आणि प्रत्यक्ष वर्णन या वर्णनातनं तुम्हाला तुकाराम महाराजांच्या पादुका आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत आणणार आहोत. तुकाराम महाराजांची

0: संत तुकाराम महाराजांच्या पादुका इथनं दिसत आहेत, त्यांना मनपूर्वक वंदन. श्रोतेव, तुमच्या वतीने हे वंदन नक्कीच. हा सोहळा वर्षभरानी आपल्याला बघायला मिळतो, या पादुका वर्षभरानी पाहायला मिळतात आणि या दर्शनाने वर्षभराचं पुण्य आपण जमा करतो असं वाटतं. संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना विनम्र विनम्र नमस्कार.
1: या चमकणाऱ्या चांदीच्या रथाला लाल रंगाच्या गुलाबांनी सजावट केली आहे आणि त्यामुळे तो विशेष देखणा दिसतोय. त्या रथाच्या मागच्या बाजूला हनुमंत उभे आहेत आणि या सर्व वारीचं, या सर्व वारीला आलेल्या लोकांचं रक्षण करण्यासाठी पुढे पुढे जाणाऱ्या रथाबरोबर या मारुतीरायांचं दर्शन सगळ्यांना होत आहे.
2: आपल्याकडून
1: विलक्षण वेगाने हे सगळं पुढे चालू आहे.
2: अशा सगळ्या वस्तू लोक त्यावर अर्पण करताय. कोणी केळ आणून देत आहे, कोणी फुलं देत आहे, कोणी हार देत आहे, कोणी तुळशांच्या मंजिरींचा हार अर्पण केलेला आहे.
0: आणि गर्दीतल्या प्रत्येकाला तुकाराम महाराजांच्या पादुकांचा स्पर्श हवा. कदाचित हा स्पर्श माझ्या बरोबर वर्षभरासाठी किंवा आयुष्यभरासाठी सुद्धा राहणार आहे आणि हा तुकाराम महाराजांचा आशीर्वाद आहे.
2: विठ्ठलासाठी
0: मी वर्षभर धडपड केलेली आहे.
2: विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी बोलावा म्हणजे नक्की काय असतं हे अगदी आम्ही आता आमच्या डोळ्यांनी पाहत आहोत.
0: खरंय, देह माझा विठ्ठल झाला आहे आणि पंढरपुरी तो जरी असला तरी त्या विठ्ठलाचं दर्शन मला तुकाराम महाराजांच्या पादुकांमध्येच होत आहे. पंढरपुरी मी जाऊ शकणार नाही पण मी या रूपाने विठ्ठलापाशी पोहोचणार आहे हीच भावना लोकांच्या मनामध्ये दिसते. प्रचंड गर्दीचा सागर इथे उसळलेला आहे आणि जितकी लोक दिंडीमधली इथे दिसत आहेत, जे वारकरी आहेत, तितकेच कदाचित पुण्यातले पुणे शहरातली माणसं पण त्याच्याबरोबर आलेली दिसत आहेत.
1: इतकी सगळी माणसं एकत्र आल्यानंतर अत्यंत गरजेची ठरणारी गोष्ट म्हणजे सुरक्षा आणि त्यासाठी पोलीस दल नेहमीपेक्षा जास्त कुमक घेऊन इथे तयार झालेलं दिसत आहे आणि पारंपरिक बंदोबस्तासह तंत्रज्ञानाची ही सांगड यावर्षी दिसते आहे. त्यामुळे AI बेस्ड CCTV कॅमेरे आहेत, फेस रेकॉग्निशनसाठीची व्यवस्था आहे, GPS उपकरणं आहेत, ड्रोन आणि अँटी ड्रोन टेक्नॉलॉजी वापरली आहे. या सगळ्याचा वापर करून अद्ययावत आणि तंत्राच्या सहाय्यानं केलेली सुरक्षा या पालखीसाठी दिलेली दिसते आहे.
0: बरोबर श्रोते हो, संत तुकाराम महाराजांचा पालखी रथ आता आमच्यापासून थोडा दूर गेला आहे. सिमला ऑफिस चौकामध्ये डावीकडच्या रस्त्याने तो पुढे मार्गस्थ होतोय आणि दिंडी रथापाठीमागच्या ज्या दिंड्या आहेत त्या हळूहळू एक एक दिंड्या आता पुढे जात आहेत. तुमच्यापर्यंत हे प्रत्यक्ष वर्णन आम्ही पोहोचवतोय आणि त्या निमित्ताने या वारीचं दिंडीचं दर्शन आम्हाला होत आहे.
1: दिंडी कशाला म्हणायचं तर जुन्या वाड्यांना असणाऱ्या भल्या मोठ्या दरवाजाला दिंडी म्हणतात, दिंडी दरवाजा म्हणतात. याची पंक्ती आपण लवकरच घेऊ, तोपर्यंत मधल्या काही वेळ आपण स्टुडिओ मध्ये आपल्याला घेऊन जाणार आहोत.
3: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
4: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
5: पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग.
3: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
4: बँक ऑफ महाराष्ट्र,
6: भारत सरकारचा उपक्रम.
0: पायी वारी पंढरीची, बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची या कार्यक्रमात आता कैलास शिंदे आपल्याशी बोलत आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी

0: आणखी आमच्या नजरेच्या टप्प्यामध्ये नाही आहे, अजूनही एक अर्धा पाऊण तास तरी लागणार आहे. दरम्यान काही कॉलेजच्या तरुणी ज्या आहेत ते पारंपरिक वेशभूषेमध्ये या ठिकाणी नटून तटून सटून पालखी सोहळा अनुभवण्यासाठी पाहण्यासाठी दरवर्षीप्रमाणे या आलेल्या आहेत. त्याचीच एक संस्कृती खेडेकर आमच्यासोबत आहेत, तिचा वारीविषयीचा अनुभव आमच्याशी सांगतो. संस्कृती काय आहे सोहळा, हा सोहळा हाचे जत्ते सगळ्या तुमच्या पालख्या पुढे पुढे मार्गक्रमण ज्या करत चाललेल्या आहेत, तर काय तुला वाटतं हा सगळा सोहळा अनुभवताना?
1: खूप सुंदर वाटतं. मी गेले ती कसं झालं वारी करते आणि त्यामध्ये फक्त तरुण मुलं मुलीच नाही तर आपल्या जे पीपल्स असतात ते पण वारी करतात. ते म्हणून खूप छान वाटतं की आपल्याला एवढं चाललं होतं पण हे 19-21 दिवस जे चालतात त्यांचा जो जोश आहे आनंद आहे सर ते पण खूप छान वाटतं.
0: परंपरा आहे की
2: कैलास
1: डेली रुटीन पेक्षा काहीतरी वेगळं लाईक त्यामध्ये माइंड खूप हे झालेलं असतं. माइंड डायव्हर्ट करण्यासाठी किंवा पीसफुलनेस साठी हे अटेंड करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं.
0: गौरी धन्यवाद, आतापर्यंत एवढी दिवशी माहिती माझ्याकडे उपलब्ध आहे. आपल्याशी त्यांची पालखी माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये आल्यानंतर मी पुन्हा एकदा या प्रत्यक्ष सोहळ्यामध्ये सहभागी होईल. धन्यवाद तुर्त या संधीसाठी.
2: धन्यवाद कैलास. संत तुकाराम महाराजांची पालखी आमच्या इथनं आता मार्गस्थ झाली आहे आणि प्रज्ञा, मगाशी तू दिंडी असं नाव याला का दिलं गेलं याच्याबद्दल बोलत होतीस तर ते ऐकूया.
3: हो, जुन्या वाड्यांना असणाऱ्या भल्या मोठ्या दरवाजावरच्या लहानशा दरवाजाला दिंडी दरवाजा म्हणतात.
2: बरोबर.
3: आणि बोल्सवर्टच्या शब्दकोशामध्ये त्यांनी असा अर्थ दिलाय की कापडावर काहीतरी चितारून ते रंगीत कापड लाकडी काठीला लावलेला ध्वज म्हणजे दिंडी. वास्तविक पाहता हा अर्थ थोडासा वेगळा आहे पण एका परकीय माणसाला जे काही समजलं ते या वारीकडे नेणारा दिंडी शब्दाचा अर्थ होता. वारकऱ्याच्या खांद्यावरच्या भगव्या पताकेला पायी चालत जाणाऱ्या भगवत भक्तांच्या समुदायालाही दिंडी म्हटलंय. खेड्यापाड्यातल्या जुन्या काळच्या स्त्रियांच्या ओव्यांमध्ये वारी हा शब्द फारसा येत नाही पण दिंडी हा शब्द मात्र वारंवार येतो. आली आळंदीची दिंडी, हवा पाहूया घडी भरी असं कुठे आढळतं तर एखाद्या रचनेमध्ये दिंड्या पंढरपुरात आल्यावर उडालेली लगबग याचं वर्णन केलेलं असतं. विणेकऱ्याच्या खांद्यावरच्या विणेला सुद्धा कधी कधी दिंडी म्हणलं जातं. आणि या सगळ्याचा परामर्श घेत हरिभक्त परायण सोनोपंत दांडेकर दिंडीची व्याख्या करताना असं म्हणतात की वीणा घेऊन चालत हरिनामाचा गजर करत केलेली वाटचाल म्हणजे दिंडी.
2: वा, आणि वीणा खाली ठेवतच नसतं.
3: खाली ठेवतच नाही
2: ते त्याचं वैशिष्ट्य आहे की वीणा खाली ठेवलीच जात नाही.
4: हो, त्याच्यासाठी वीणा पहारा असा पण एक शब्द असतो. खरं म्हणजे काही ठिकाणी असंही मानलं जातं की जो विणेकरी आहे किंवा ज्याच्या हातात वीणा आहे त्याने 24 तास अखंड हरिनाम विठ्ठलाचं नाम घ्यायचं आहे. त्याला जर वीणा खाली ठेवायची असेल म्हणजे त्याला काही काळाकरता थांबायचं असेल तर ती वीणा त्याला नमस्कार करून दुसरी व्यक्ती आपल्या खांद्यावर घेते आणि तो तिथून नामस्मरण सुरू करतो. त्याला वीणा पहारा देणं असं दिंडीमध्ये म्हटलं जातं. त्यामुळे दिंडीत सहभागी होण्यासाठी ज्या वेगवेगळ्या अटी असतात की तुम्ही ही तयारी केली पाहिजे, तुमची प्रसंगी सेवा देण्याची तयारी असली पाहिजे, त्याच्यामध्ये हा पण एक नियम असतो की प्रसंगी तुम्हाला वीणा पहाराही करता आला पाहिजे. आपण मगाशी वर्णन करत होतो की शहरी लोक या सगळ्यामध्ये मोठ्या आनंदाने मिसळले आहेत, पण खरं म्हणजे आता वारी हा विषय फक्त भारतापुरतं मर्यादित राहिलेला नाही, तर तो ग्लोबल वारी झालेला आहे. अगदी लंडनमध्ये किंवा जर्मनीमध्ये सुद्धा विठ्ठलाच्या पादुकांचं मार्गक्रमण झालेलं आहे, तिकडे मंदिर बांधणं सुरू आहे, तिथल्या लोकांनी त्या पादुका

गौरी धन्यवाद। जय जय जय पंढरपुरा तुझी दुर्लभ थोडा कोठी तीर्थाने थोडा एका वाहनात दे शकले पाऊने मने गाई वैष्णव काळ मृग जगाते अजूनही माऊलींच

0: म्हणून त्यांना अभिषेक करून जवळजवळ एक तो वारकऱ्यांचा एक सोहळाच अनुभवण्याचा त्यांनी आनंद तिकडे घेतलेला आहे. आणि याच्या पलीकडे आपल्याला माहिती आहे की अनेक परदेशी लोकांनी सुद्धा वारीचा अभ्यास करून त्यावरती पुस्तकं सुद्धा लिहिलेली आहेत. त्यामुळे हा जो एक संपूर्ण जगाला जोडणारं जे चैतन्य आहे किंवा प्रत्येक माणसातलं जे चैतन्य आहे त्याला स्थानिक, जागतिक किंवा राष्ट्रीय कोणतीही बंधनं लागू होत नाही हेच आपल्याला वारी पुन्हा एकदा सांगते.
1: बरोबर. आणि मगासपासून आपण जे समोर पादुका दिसल्या की जी ऊर्जा ज्या चैतन्याबद्दल बोलत आहोत त्या ऊर्जा आणि चैतन्याचा लोक सगळ्यांनाच आहे ना. महाराष्ट्रातनं जे कोणी बाहेर गेले जगाच्या त्यांना तो चैतन्याचा तो ऊर्जेचा ओघ आपल्या देशात न्यायची इच्छा झाली आणि त्यांनी एका अर्थाने त्याचा प्रसार केला. पण तो प्रसार केवळ बाह्य रूपावर न राहता भागवत धर्माचा भागवत विचारांचा प्रचार व्हावा प्रचार व्हावा हे जास्त महत्वाचं असं वाटतं प्रज्ञा.
2: अगदी बरोबर. गेल्या शतकामध्ये सॉन्थायमर्स यांनी वारीवरती पहिली डॉक्युमेंटरी बनवली होती आणि त्यावेळी एक समाजशास्त्राच्या दृष्टीनं या वारीचा अभ्यास त्यांनी केला होता आणि ग्लोबल वारी झाली असं आपण म्हणतो. वेगवेगळे प्रयोग वेगवेगळ्या ठिकाणी केले जातात. त्यामध्ये एक महत्वाचा असा की अमेरिकेमध्ये अटलांटामध्ये निसर्ग वारी केली जाते आणि तिथं असलेले भारतीय लोक एकत्र येऊन निसर्गाकडे जाऊन रोज ठराविक अंतर चालणं असा उपक्रम आणि तोही विठ्ठलाचं अधिष्ठान त्या उपक्रमाला असतं अशा पद्धतीनं करतात आणि म्हणून त्याला निसर्ग वारी असं म्हणतात आणि याच काळामध्ये ते केलं जातं.
1: बरोबर. प्रज्ञा, आपल्याकडे पण वारी बरोबरच काही सामाजिक संदेश द्यायचा प्रयत्न दरवर्षी होत असतो. ती कधी पर्यावरणाची वारी असेल, ती कधी स्वच्छतेची वारी असेल, या वारीतनं काहीतरी संदेश देणं हे असतंच. म्हणजे गेली अनेक वर्ष आपण पाहतोय की आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांची दिंडी याच्यामध्ये सहभागी झालेली असते. अजून आपल्याला ती दिसली नाही यावर्षी, कदाचित ती माऊलींच्या पालखीसोबत असेल. दरवेळेला काहीतरी सामाजिक संदेश देत, कारण शेवटी या पालख्यांचा प्रवास गावागावातनं होणार आहे, त्या गावांचा सहभाग या दिंडीमध्ये या वारीमध्ये असणार आहे. त्यावेळेला दिलेला सामाजिक संदेश नक्कीच लाखो लोकांपर्यंत पोहोचणार आहे.
2: नक्कीच. आणि असा अनेकांपर्यंत संदेश पोहोण्याचं जी संधी आहे ती कुणीच सोडत नाही आणि वारीच्या बदलत्या रूपामध्ये या सामाजिक संदेशाचं महत्त्वसुद्धा खूप आहे आणि त्यामुळे वारी ज्या ज्या गावातून जाते त्याच्या नंतर तिथे निर्मल वारी अभियान जातं आणि ते गाव स्वच्छ केलं जातं. ही सुद्धा एक महत्त्वाची गरज आहे. तसंच तुकाराम महाराजांचे 10वे वंशज शिवाजीराव मोरे यांनी एक उपक्रम चालू केला आणि पालखी मार्गावर जास्तीत जास्त झाडं लावणं यासाठी वृक्षदायी नावाचा उपक्रम त्यांनी केलाय आणि असे अनेक सामाजिक उपक्रम परंपरेमध्ये असणारे लोक सुद्धा करत असताना दिसतात.
1: बरोबर. आणि जाताना प्लास्टिकचा वापर कमीत कमी केला जावा, करू नये, किंवा प्लास्टिकच्या ताटल्यांमध्ये जेवू नका तर पत्रावळीमध्येच आपलं जेवण रोजचं करा असेही संदेश दिले जातात. श्रोतेयो, काही क्षण आपण आता स्टुडिओकडे जाऊया.
3: एक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
4: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.

0: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. अटी व शर्ती लागू.
1: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
2: हॅलो. बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. आपण जातोय संजय भुजबळ यांच्याकडे.
3: हॅलो
2: संजय.
3: गौरी, मी आता अगदी पालखीतच रथाच्या जवळ उभा आहे. मी रथातच मोबाईल देतोय. रथावरचे श्रेष्ठ आपल्याशी संवाद साधताय. टाइम टू डे रेडिओ
2: हॅलो. हा बोला.
3: हॅलो.

0: Ben de orayı söyleyeyim geç.
1: Evet. Hadi namaskar. जरा महाराजांच्या पालखी सोबत आपण प्रवास करता आहात त्या सगळ्या वर्णन आम्हाला ऐकवणार. हॅलो, हा बोला,
0: बोला.
1: आपण विश्वस्तांपैकी एक आहात आणि तुकाराम महाराजांच्या पादुकांसोबत आपण मार्गक्रमणा करता आहात. आतापर्यंतचा प्रवास याच्याबद्दल काय सांगाल?
0: मार्गक्रमणाबद्दल सांगा. इथपर्यंत हॅलो आकुडीतून निघाली पालखी. आकुडीतून निघाल्यानंतर याच्याला आराम झाला. येथे पिंपरीला आराम झाल्यानंतर वाकडेवाडीमध्ये थांबली. दापडी दुसऱ्या काम झाला. दापडीचा मग सुपावा घेऊन नंतर वाकडेवाडीमध्ये संध्याकाळी एक तासाचा आराम घेतला होता. फर्ग्युसन रोड मार्गे
1: यंदाची वारी किती आहे?
0: पाऊस झालाच
2: नाही. खूप आजूबाजूला आवाज असते मग त्याच्यावर नीट आरामात पोहोचत नाहीये. पण खूप जास्त आता उत्साह. आता पुन्हा एकदा हार्डीकर हॉस्पिटलच्या समोर जिथं रथ थांबलेला आहे तिथं आपल्याला बघायला मिळतोय. आणि पुन्हा एकदा तेच वातावरण एक एक टप्पा पुढे करत या आजूबाजूला जे दुसरी भरून ही इंद्रायणी वाहती आहे आता तूर्त पुणे शहरातून त्या इंद्रायणीचं असं हे दुधरी भरून वाहिलेलं दर्शन घेण्यासाठी दोनही बाजूला असंख्य लोक उभे आहेत. तू म्हणाली तसं पूर्ण पुणे शहर इथं जमा झालेलं आहे, उतरलेलं आहे रस्त्यावर आणि या इंद्रायणीच्या मोडव्यात आपण काठावरती उभं राहून तिथं दर्शन घेण्यासाठी तिथं एक विहंगम असं दृश्य डोळ्यात सामावण्यासाठी उभे आहे.
1: खरंय संजय, तू प्रयत्न केलास पण आपण त्या विश्वस्तांशी बोलू शकलो नाही कारण
2: प्रचंड गर्दी आहे.
1: आणि त्याही पेक्षा एक उत्साह जो आहे ना त्या उत्साहामध्ये कदाचित बोलणं सुचत नाही. धन्यवाद.
2: धन्यवाद. धन्यवाद
1: प्रज्ञा. भागवत हा मराठी संतांचा सर्वाधिक प्रिय असा ग्रंथ म्हणजे गीता भागवत करावे श्रवण असं मानलं जातं. गीतेमध्ये भगवंतांचं तत्वरूप असं दर्शन आहे आणि भागवतामध्ये मात्र त्यांचं लीलारूप असं दर्शन आहे.
3: लीला आहे.
1: संतांसाठी विष्णूच्या 24 अवतारांपेक्षा वेगळा असा विठ्ठल आहे. तो 24 वेगळा असं म्हटलं जातं. आणि तुका म्हणे जे जे बोला ते ते साजे या विठ्ठलाला असं म्हटलं जातं. प्रत्येक संतांनी आपल्या या विठ्ठलाचं वर्णन आपल्या काव्यामध्ये केलं आहे याच्याबद्दल काय सांगशील?
3: संतांनी विठ्ठलाशी एक वेगळं नातं जोडलंय. खरं तर हा पुरुष देव पण त्याला विठाई माऊली म्हटलं. कित्येक स्त्रियांनी स्त्री संतांनी त्याला आपला सखा म्हटलं. जनी उकली ते वेणी तुळशीचे वनी तिला तिची आई वाटते की आई मला डोक्याला लोणी लावून मांघोळ घालतीये असं त्या जनाईला वाटतंय. प्रत्येकानं वेगवेगळ्या रूपात या विठ्ठलाकडे पाहिलंय. संत चोखा मेळांची जी मुलगी होती तिचं नाव संत भागूबाई आणि तिनं अतिशय सुंदर रचना केल्या आहेत. तिच्या बाबतीत असा एक प्रसंग सांगितला जातो की पंढरपुरातले रस्ते झाडण्याचं काम ती करत होती आणि अर्थातच तिला मंदिरामध्ये प्रवेश नव्हता आणि अत्यंत कळवळून तिने भगवंताला काही म्हटलंय आणि ते अभंग म्हणजे अक्षरशः सरळ सोपे साधे आणि तिचे भाव वर्णन करणारे आहेत. ती म्हणते आलो तुझ्या दर्शनासी भेट द्यावी बा आम्हासे सर्व संत हो राऊळी निरे एकटी तळमळे करुणा आई का विठाई मझ बाळा भेटी दे. म्हणजे फक्त विठ्ठलाला आई म्हटलंय असं नाही स्वतः बाळ झालेत स्वतः अनाथ आहेत आणि अशा अनाथांना नाथ अनाथांचा नाथ तूच एकटा आहेस असं सगळेच संत त्याला म्हणतायत. कृपेच्या सागरा माया बापा ज्ञानेश्वरा माऊलींना सुद्धा या भागूबाईनं आपली आई आहे असं म्हटलंय. भिंती चालविली ऐसी कृपाळू माऊली माऊलींचे सगळे जे चमत्कार आहेत त्याचं वर्णन ती करतीय. ऐसा कृपाळू भक्तांचा माया बाप हा माझा विश्रांतीचा ठाव भागू म्हणे ज्ञानदेव. विठ्ठल आणि ज्ञानदेव या दोघांनाही आई मानणारे हे संत आपली सगळी सुख दुःख आपल्या मनात

0: सगळं या विठ्ठलापाशी आणि माऊलींपाशी मोकळं करतायत.
1: आणि आईचं रूप मानलं एकदा की माझ्या मनातलं तिला समजणारच आहे, हाही एक भाव त्याच्यामध्ये आहे. संत नामदेव महाराज आपल्या अभंगात म्हणतात, पक्षिणी प्रभाती चारी आसी जाये, पिलू वाटप आहे उपवासी, तैसे माझे मन करीबो तुझी आस, शरण रात्रन दिवस चिंतित असे. तैसे माझे मन करीबो तुझी आस म्हणून घातलेली आर्त हाक आहे. आकाशवाणीच्या श्रोत्यांना हा अभंग परिचयाचा आहे. अनेकदा सकाळच्या वेळी हा अभंग आपण ऐकलेला आहे. आणि घरट्यामध्ये असलेलं पिलू आणि त्याच्यासाठी खाणं आयरण्यासाठी गेलेली आई आणि त्याची वाट पाहणारं ते पिलू, तैसे माझे मन करीबो तुझी आस, चरण रात्रन दिवस चिंतित असे. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. माहेरच मानलंय ते. माहेर म्हणजे काय? जिथे माझं सगळं सुख आहे, जिथे माझा जन्म झाला,
0: माया घर. आणि असं एक माहेराला म्हटलं जातं की जिथे माया मिळते मला परत प्रेम मिळत,
1: मला परत परत यायचं आहे,
0: परत परत यावं वाटतं. खरं
1: संत जनाबाई म्हणतात, माय गेली बाप मेला, आता सांभाळी विठ्ठला, मी तुझे गाले करू नको मजशी आवेरू, ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. अशी सगळ्या संतांची विठ्ठल माऊली आहे आणि त्या माऊलीच्या रूपातच सगळे संत त्याला पाहतात.
0: हा विश्वास इतका दृढ आहे की जनाबाईंचा एक अभंग आहे, त्या म्हणतायत, ज्याचा सखा हरी त्यावरी विश्व कृपा करी, उडे पडव नेदी त्याचे वारे सोसी आघाताचे, आपल्या भक्तावरचं काही संकट आलं तर हा विठ्ठल ते अलगद वरच उचलून घेणार आहे. अंगा आपुले ओढोनी त्याला राखी चक्रपाणी, ऐसा अंकित भक्तासी, तो भक्तांच्या अंकित आहे, भक्तांच्या भोळ्या भावाला भुललेला आहे, ऐसा अंकित भक्तासी म्हणे नाम याचिदासी.
1: प्रज्ञा, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी देवाची पालखी सोहळा कार्यालय याची वाहनं आता आपल्या समोर चालली आहे. तुकाराम महाराजांची पालखी मार्गस्थ झालेली आहे आणि श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आता काही वेळातच आपल्या समोर येणार आहे. त्याची हालचाल आता सुरू झाली आहे.
2: आपण मगाशी म्हटलं की विठू माऊली असा आपण उल्लेख करतो आणि ती त्याची आई आहे. प्रत्येक वारकऱ्याला ती माऊली समान वाटते आहे, पंढरी हे माहेर वाटतं आहे. पण विठ्ठलानंतर जर कोणाला माऊली म्हटलं गेलं असेल तर ते ज्ञानोबांना म्हटलं गेलं आहे आणि त्यांचीच आता आपण पालखी बघणार आहोत. काही क्षणातच ती पालखी आपल्या समोर येणार आहे.
1: आपल्या समोर आहे सोबदारांचं वाहन आहे. बाळासाहेब वसंतराव रणदिवे चोपदार असं त्यावर लिहिलेलं आहे. एक चोपदारांची परंपरा पण या पालखीला आहे, त्याच्याबद्दल आपण जाणून घेणारच आहोत. पण काही क्षणांची विश्रांती.
3: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग, त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
4: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
3: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग, त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
4: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
1: श्रोते हो, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी आता मार्गस्थ झाली, पुणे शहराकडे निघाली आणि थोड्याच वेळात संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आमच्या समोर येणार आहे. बाळासाहेब वसंतराव रणदिवे चोपदार यांचं वाहन आमच्या समोर आता आम्हाला दिसतंय. पण कैलास शिंदे यांच्याशी आता संपर्क साधूया. कैलास.
5: गौरी, धन्यवाद. आत्ताच माऊलींच्या पालखीचे अश्व जे आहेत ते माझ्या समोरून गेलेले आहेत. कदाचित ते हे प्रत्यक्ष वर्णन पोहोचलं आणि थोड्याच वेळात आता माऊलींची पालखी जी आहे ती आता

0: समोरून जाणार आहे. दरम्यान माझ्यासोबत आहे ते ज्येष्ठ नागरिक आहे रमेश भुजबळ. आणि आजूबाजूला जे आहे ते टाळ मृदंगाचा गजर होतोय आणि रमेश भुजबळ यांच्याशी आपण आता थोडीशी बातचीत करूया. ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांचा अनुभव हा सोहळा सगळा अनुभव डोळ्यामध्ये साठवण्यासाठी कशा पद्धतीने ते सज्ज झालेले आहेत आणि या ठिकाणी आलेले आहेत. रमेशजी काय सांगाल यावर?
1: नमस्ते, मी रमेश भुजबळ बोलतोय. तसं मी गेली 34 वर्षापासून हा आनंद घेत असतो. मी तसं माझं चित्र गायनाचं आहे. पंडित जितेंद्र देशके यांचा मी शिष्य आहे. मी गेली 34-35 वर्षापासून या सोहळ्यात अतिशय आसाद देखील आपण
2: कैलास प्रत्यक्ष वर्णन आम्हाला या ठिकाणाहून ऐकवल्याबद्दल धन्यवाद. आता आमच्या समोर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातला सोबदारांचा रथ गेलाय. त्याच्यानंतर आता माऊलींचा पारंपरिक आणि मानाचा नगारखाना इथून पुढे चालला आहे आणि विश्वस्त भावार्थ देखणे आहेत या सोहळ्याचे. त्यांचंही कदाचित दर्शन आपल्याला या गर्दीत होईल. गर्दीत असंच म्हणते मी, कारण पुन्हा एकदा प्रचंड गर्दी इथे उसळली आहे आणि दिंडी पुढच्या पालखी पुढच्या ज्या दिंड्या आहेत त्या हळूहळू आता आमच्या समोरनं मार्गस्थ होत आहेत. ही दिंडी क्रमांक 27 आता आमच्या समोरनं चालली आहे. प्रज्ञा, मगाशी चोपदार परंपरेबद्दल तू बोलणार होतीस.
3: पालखीच्या पुढे लाल कपड्यातला एक सेवक हातामध्ये चांदीच्या मुठीची काठी घेऊन उभा असतो आणि दिंडीतल्या भक्ती प्रेमाला शिस्त लावण्याचं आणि लाखो माणसं एकत्र असतानाही बेशिस्त वर्तन होऊ नये याचं भान ठेवणारा असा हा चोपदार असतो. त्याच्या हातातली ती चांदीच्या मुठीची काठी जी असते तिला चोप म्हणतात. आपण मार देणे याला सुद्धा चोप म्हणतो ना मराठीत, तर तो त्यातच आलेला शब्द. 1800 साली महाजी शिंद्यांनी या सेवकाला चोपदार असं बिरुद बहाल केलं होतं आणि जयराम महाराज यांची नियुक्ती पहिले चोपदार म्हणून झाली होती ती तेव्हाच. वारीच्या काळामध्ये संपूर्ण पालखी सोहळ्याची शिस्त जपायचं काम हा चोपदार करत असतो. माऊलींचा अश्व आत्ता आमच्या समोर आलेला आहे. अतिशय देखणा पांढरा उमदा घोडा आहे आणि दुसरा काळ्या रंगाचा आहे आणि कर्नाटकामध्ये
2: फक्त एक आपल्याला व्यक्ती कोणी बसलेली नाही आहे पण याच्या मागेही काही श्रद्धा आहे ना. बर, दोन अश्व आपल्याला समोर इथे जात आहेत.
3: कर्नाटकामधल्या बेळगाव जिल्ह्यातले अंकली गावचे श्रीमंत उर्जित सिंह शितोळे सरकार यांच्या मालकीचे हे मानाचे अश्व आहेत. ते आधी पुण्यात आले दोन चार दिवसापूर्वी आणि दगडूशेठ गणपतीचं दर्शन त्यांनी घेतलं, मुजरा केला आणि मग ते इथून परत आळंदीला रवाना झाले आणि या पालखी सोहळ्यामध्ये सामील झाले.
2: त्याचीही परंपरा आहे.
3: आपण चोपदाराविषयी म्हणत होतो, तर चोपदार कशा पद्धतीनं सगळी शिस्त राखतो? तर पालखी पंढरपूरला जायच्या मार्गावर जेव्हा मुक्कामी पोहोचते त्या प्रत्येक मुक्कामी पोहोचल्यानंतर पालखीभोवती शेकडो दिंड्या लाखो वारकरी गोलात थांबतात आणि त्यावेळी समाज आरती होते सूर्यास्ताच्या बरोबर. समाज आरतीच्या वेळी टाळकरी विणेकरी झेंडेकरी तुळशी वृंदावन पाण्याचे हंडे घेणाऱ्या महिला असे सगळे पदन्यास करत एकच कल्लोळ उठलेला असतो. पण चोपदार जेव्हा गोलाच्या मधोमध उभा राहतो आणि आपल्या हातातला चोप वरती धरतो तेव्हा सगळं शांत होतं. इतकी शांतता की टाचणी पडली तरी आवाज येईल इतकी शांतता असते
2: आणि इतकी सगळी माणसं असतात
3: इतकी असताना
2: या शांतता नेहमी बोललं जात.
3: अगदी बरोबर. मग जर कुणाला काही तक्रार करायची असेल काही सांगायचं असेल, कारण माणसं एकमेकांपासून दुरावतात कोणाच्या वस्तू हरवतात, तर त्या दिंडीतले लोक जोर जोरात टाळ वाजवून लक्ष

0: वेधून घेतात. मग चोकदार त्यांची तक्रार ऐकतो, त्या तक्रारीचं निवारण करतो आणि मग हरवलेल्या वस्तू जाहीर केल्या जातात, सापडलेल्या वस्तू सांगितल्या जातात. आणि काही लोक माणसांच्या लोंढ्याबरोबर आपल्या दिंडीतून हरवतात, चोकदाराच्या मदतीनं त्यांना इच्छित स्थळी पोहोचवलं जातं. त्यामुळे चोकदाराचा आदेश हा प्रत्येकाला मान्य करावाच लागतो आणि त्याच्या चोपाच्या धाकाने सगळ्यांना ऐकायला लावण्याचा अधिकार त्याच्याकडे असतो, त्याचा नुसता धाकही पुरतो.
1: प्रज्ञा, मगाशी आपण जे अभंग गायले जातात त्याच्या शिस्तीबद्दल बोलत होतो. हैबत बाबांनी माऊलीच्या समाधी पुढे बसून ज्या क्रमाने अभंग म्हणावेत त्या क्रमाप्रमाणे अभंगांचं संकलन केलं आणि भजनी मालिका तयार झाली आणि तीच वारकऱ्यांची भजन संहिता.
0: बरोबर.
1: म्हणजे मंगलाचरण असेल, काकड आरती आहेत, भूपाळ आहेत, वासुदेव आहेत, आंधळे पांगळे आहेत, जोगी आहेत, गवळणी आहेत, नंतर ताटीचे अभंग आहेत, हरिपाठ आहे, गुरु परंपरेचे अभंग आहेत, वाराचे अभंग आहेत आणि निवडक अभंग.
0: निवडक प्रत्येक पालखीमध्ये अभंगांचा क्रम थोडाफार वेगळा असतो, पण माऊलींच्या पालखीमध्ये हैबत बाबांनी ठरवलेल्या क्रमानुसारच अभंग म्हटले जातात.
1: आणि रूपकात्मक भारुड कशी विसरून जातात?
0: भारुड ज्या ठिकाणी साजर होतात, ज्या ठिकाणी रिंगण होतं आणि रिंगणासाठी या सगळ्या पालख्या तिथे विसावतात, त्या वाखरीच्या ठिकाणी ही भारुड सादर केली जातात. आणि त्याच वेळी वेगवेगळे खेळही होतात.
1: तुला थांबवते, पण मगाशी आपल्याला जो विठ्ठल दिसला ना,
0: तो विठ्ठल आता पुन्हा इथे आलाय आणि इतका छोटा गोड विठ्ठल आहे, वडिलांच्या कडेवर बसलाय, पण तरीही त्याच्या कानामध्ये ती मकर कुंडल, गळ्यामधला तो तुळशीचा हार आणि दक्षिणी पद्धतीची असा त्याच्या चेहऱ्या डोक्यावरचा मुकुट अतिशय सुंदर दिसतोय. आणि सुंदर विठ्ठल
1: वारीमध्ये दरवर्षी असं काहीतरी वेगळं आकर्षण आपल्याला दिसत असत.
0: बरोबर.
1: दरवर्षी दिसणारे गाडगे बाबा यावेळेला अजून दिसले नाही,
0: अजून आले
1: नाही. स्वच्छतेचा संदेश देणारे गाडगे बाबा.
2: गाडगे बाबांचं आपण आत्ता बोलतोय, पण गाडगे बाबांची एक आठवण मला अशी सांगावीशी वाटते की तुकारामांच्या जे अभंग आहे, तुकारामांचं जे अक्षर वैभव आहे की ज्याचा कधीही क्षय होऊ शकत नाही असं ते अक्षय आहे, ते सामान्य लोकांपर्यंत पोहोचावं आणि अत्यंत कमी दरामध्ये ते पोहोचावं यासाठी गाडगे बाबांनी तेव्हाचे जे मुंबई प्रांताचे खेर म्हणून मुख्यमंत्री होते त्यांना सूचना केली आणि त्यांना सांगितलं होतं की तुकारामांच्या अभंगांचं संकलन करा, ते सगळे एकत्र करा, ते छापा आणि अत्यंत कमी किमतीमध्ये नागरिकांना ते उपलब्ध होतील अशी व्यवस्था करा. त्यानंतर खेर साहेबांनी ती व्यवस्था केली आणि त्यानंतर तुकाराम गाथेची शासकीय प्रत निघू लागली. त्यामुळे गाडगे बाबांचं हे श्रेय मला असं वाटतं आजच्या दिवशी त्यांची आठवण म्हणून त्यांना द्यायला हवं.
1: बरोबर. मयूर, आत्ता आपल्यासमोर श्री संत गवळशेठ महाराज लिंगायत वाणी यांच्या पादुका समोर न जात आहेत आणि त्यांच्यासोबतच्या पादुकांच्या सोबत अश्वही आहे मागे.
0: हे संत तुकाराम महाराजांचे टाळकरी होते.
1: बरं.
0: ज्यांची पालखी आता आपण पाहतो आहोत,
1: त्यांच्यासोबत एक अश्व पण आहे. प्रत्येक वेळेला एखादा पादुका आपल्या समोर जात आहेत आणि त्याचसोबत एक ॲम्ब्युलन्स पण उलट्या दिशेने जाते. हा एक विरोधाभास आहे, पण वारी आली तरी शहर थांबत नसतं, शहरातल्या घटना घडतच असतात
2: आणि वारकरी ॲम्ब्युलन्सला वाट करून देत आहे हे आपल्याला लगेच दिसतंय.
1: खरंय, ती शिस्त विलक्षण आहे.
2: जे सर्वजण एकत्र चालले, बहुसंख्य लोक एकाच वेळी रस्त्यावर उतरले, पण इथे कुठेही चेंगरा चेंगरी, धांदल, ढकला ढकली, पुढे जाण्याची घाई किंवा आस ती दिसत नाही. प्रत्येक जण एक शिस्त धरून चाललेला आहे आणि मला कौतुक याचं करावं असं वाटतं की हे फक्त एक दिवसासाठी नाही तर हे जवळपास आता एकादशीपर्यंत सुरू राहणार आहे आणि परतीच्या प्रवासात सुद्धा हीच शिस्त असणार आहे. क्षणभर आपण विश्रांती घेऊया आणि पुन्हा यावर चिंतन करूया.
3: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.

0: भारत सरकारचा उपक्रम
1: पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग।
2: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो। बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर। तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग त्वरा करा। ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू।
1: बँक ऑफ महाराष्ट्र,
0: भारत सरकारचा उपक्रम।
3: श्रोते हो, बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत करते। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आता काही वेळातच आमच्या समोर येणार आहे, त्याची प्रतीक्षा आहे। पण आपले प्रतिनिधी संजय भुजबळ आहेत संत तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत, आता त्यांच्याकडे जाऊया। संजय,
4: तोरी तू आता ब्रेकला जाण्यापूर्वी म्हणाली त्याप्रमाणे पावलंही थांबणार नाही, वेळ थांबणार नाही, काळ पुढे पुढे जात राहणार आहे। आणि या काळासोबत पिढ्या बदलत गेलेल्या आपण सगळ्यांनी अनुभवल्या आहेत। मागच्या अनेक पिढ्या या वारीची जी परंपरा आहे ती पुढच्या पिढीला देत आलेली आहे। मी आता हे सगळं आवर्जून एवढ्यासाठी बोलतोय की आताच संत तुकाराम महाराजांची पालखी ही पोलीस परेड ग्राउंडला वळत्या घालून पुढे निघून गेली आहे। पण माझी नजर वळली ती अगदी कॉर्नरवर पोलीस परेड ग्राउंडच्या कोपऱ्यावर असलेल्या किड्स झोनमध्ये। आज पुन्हा एकदा अनेक किड छोटी मुलं तिथे खेळताना मला दिसतील, जे पुण्याबाहेरची पण अनेक आहेत, कदाचित वारीची पण आहेत। अशा अनेक जणांना तिथे खेळताना बघताना आणखी एक नजर माझ्या एका मातेच्या कडेवर असलेल्या 1 वर्षाच्या आतल्या मुलाकडे गेली। त्या बाईंच्या भावना मी तुम्ही सांगू शकत नाही, ते त्यांच्या शब्दात आपण ऐकल्या। ताई, काय अनुभव पहिल्यांदा या मुलाला तुम्ही घेऊन आलाय?
5: मला ह्या लहान मुलातच माहिती मी तुला दिसतो आणि माझी ही मी जन्मल्यापासून ही वारीची पद्धत मी बघते। मला आनंद आहे की मी माझी मुलं पण हे संस्कृती परंपरा दाखवू शकते। हो हा पहिल्यांदा वाढू होते। हो
4: हो
5: अजून अगदी शब्द सांगता येते इतका आनंद आहे मला या गोष्टीचा।
4: अगदी गौरी, त्यांच्या शब्दशः त्यांच्या शब्दांना अर्थ आहे, मला शब्द सांगता येत नाही कारण त्या डोळ्याने बोलत आहेत, दोन्ही डोळ्याचा त्यांच्या धारा वाहत आहेत। मी मला वाटतं खूप एक अध्यात्माची आध्यात्मिक दृष्ट्या तिथं तादात्म्य पावण्याची गोष्ट आहे। छोटस बाळ आहे, वर्षभराच्या आतलं बाळ आहे, अशी अनेक बाळ आजूबाजूला दिसत आहेत। आवर्जून ही मंडळी या माऊलीचं दर्शन घेण्यासाठी इथं घेऊन येतात आणि या सगळ्या संस्कृतीचं ट्रान्सफर करतात पुढच्या पिढीसाठी। मला वाटतं हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि या झोनचा आज जो एक माहोल आहे खेळ झोनचा खूप बघण्यासारखा आहे। एकूण एक इथली खेळणी असतील, प्रत्येक जागा असेल आकर्षकरीत्या, मुलांना खूप छान वाटेल अशी सुद्धा सजावट केलेली आहे। कमानीवर मोठी मोठी माणसं पण लहान मुलांना घेऊन बसली आहेत, असा सुंदर देखावा या खेळ झोन मध्ये बघायला मिळतो।
3: तू म्हणालास तसं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला हा आनंद संक्रमित करणं ही भावना याच्या मागे दिसते। आणि जसं लहान मुलांच्या पालकांचं तू म्हणतोस ना, तसं प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर हा आनंद दिसतोय। स्वर कातर होणं, डोळे ओलावणं, त्याचा शब्दशः अर्थ इथे कडेला उभं राहून सुद्धा जाणवतो आहे। आपले डोळे कधी भरून येतात हे आपलं आपल्यालाच समजत नाही, इतके ते आपण वातावरणात गुंग होऊन जातो। या सगळ्या वातावरणातली चैतन्य ऊर्जा आणि हीच भावना मला दिसते की हा आनंद हा ओलावा असाच आपल्या सोबत कायम राहो।
4: त्यांच्या पावसात ना तो ओलावा शिडकतच असतो, तो आताही शिडकतोय। पावसाला पुन्हा एकदा बारीकच्या पावसाला सुरुवात झाली आहे, कदाचित तोच ओलावा आहे।
3: खरंय, ओलावा कदाचित क्षणकाल असेल, पण या वारीच्या निमित्ताने माणसांमधला जो ओलावा आपण अनुभवतो आहोत तो खरंच अवर्णनीय आहे।
4: हे पाणी आहे, पावसाचं थेंबेम पडणारं पाणी आहे आणि आता त्या माऊलीच्या डोळ्यात आलेलं पाणी आहे। हे किती एकाच ठिकाण, त्याचे सोर्स, त्याचे स्रोत हा एकच आहे, परमात्मा आहे, हे किती विलक्षण आहे।
3: खरंय, धन्यवाद, तू आत्ता आमच्याशी बोललास त्याच्याबद्दल। संजय, पुन्हा थोड्या वेळाने तुझ्याकडे येऊ। श्रोते हो, आत्ता आमच्या इथल्या बूथमध्ये अभप रोहित महाराज बोराटे उपस्थित आहेत, त्यांच्याबद्दल त्यांच्याशी आपण बोलूया या वारीबद्दल। महाराज, हा सगळा प्रवास कसा होता, तुम्ही कुठपासनं या वारीसोबत आहात?
6: रामकृष्ण आरी, आमची ज्ञानोबरांच्या सोहळ्यामध्ये अभप समस्त

0: डांगेपंच दिंडी क्रमांक 8 रथापुढे ही पारंपरिक दिंडी आहे. ज्ञानोबरायांचं म्हणणं असं आहे, माझे जीवेची आवडी पंढरपुराने नगुडी, पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुण वेधले. ज्ञानोबरायांच्या पायी आषाढी सोहळ्यामध्ये मार्गक्रमण करत असताना आज पुणे मुक्कामी सकाळी आळंदी ते पुणे असा पायी प्रवास होत आहे.
1: महाराजजी तुमच्याशी आपण बोलूया, पण आत्ता आपल्या समोर चाललाय संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ, अगदी काही फुटांवर आहे आणि हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे. त्याचं सारथ्य पुण्याचे पोलीस अधिकारी करत आहेत. काही क्षणांपुरतं हे सारथ्य पोलीस अधिकाऱ्यांच्याकडे देण्यात आलं होतं आणि रथ आत्ता अगदी आमच्या समोर थांबला आहे. संत ज्ञानेश्वर मावलांच्या पादुका आत्ता इथून दिसत आहेत आणि त्या पादुकांना वंदन. तुम्हा सगळ्यांच्या वतीने ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना वंदन. आमचा हा बूथ थोडासा रस्त्यापासून उंचावर आहे, त्यामुळे कुठलाही अडथळ्याशिवाय या पादुकांचं दर्शन आम्हाला होत आहे आणि आकाशवाणीच्या माध्यमातून हे दर्शन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. प्रचंड जनसंख्येने माणसं इथे जमली आहेत आणि आपल्याकडे असलेला अल्पस्वल्प ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांपर्यंत पोहोचवण्याची धडपड चालू आहे. कधी ते फुलांच्या रूपात आहे, कधी फळांच्या रूपात आहे आणि काही वेळेला उलटा प्रसाद पादुकांच्याकडनं सगळ्या भक्तजनांपर्यंत दिला जातोय. प्रचंड गर्दी आहे आणि माणसांनी इतकी पोलिसांची संख्या पण आपल्याला दिसत आहे. या रथावरती अतिशय सुंदर असं फुलांनी हा रथ सजवलेला आहे आणि काही क्षणात हा रथ आपल्यासमोर आला आणि आता तो गेलाही. ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांनी वर्षभराची किंवा आयुष्यभराची तृप्ती मात्र दिली असं नक्की म्हणावं असं वाटतं.
2: पादुकांचा स्पर्श होण्यासाठीची एक धडपड असतेच, पण आपण आत्ता पाहतोय की त्या रथाचा स्पर्श व्हावा, फक्त त्या रथाचा एक ओझरता त्या रथाला बांधलेल्या दोरीचा स्पर्श व्हावा यासाठी सुद्धा लोक गर्दी करत होते. मला असं वाटतं की श्रद्धा, विश्वास आणि निष्ठा या शब्दांचा अर्थ आपल्याला यावेळी समजतो की मला पादुकांचा स्पर्श नाही झाला तरी चालेल, पण मला फक्त एकदा डोळ्याने तिथपर्यंत पोहोचायचं आहे, मला ते पाहायचं आहे, मला ते चैतन्य अनुभवायचं आहे आणि त्यासाठीची जी ही सगळी चढावड आहे तीच आपण या भक्तीच्या मेळ्यामध्ये पाहतोय.
3: वा, आम्हाला लोकांची उडालेली झुंबड दिसतीय आणि त्यांना दर्शनाचा मिळणारा आनंद दिसतोय आणि या वर्णनातून तोच आनंद तुमच्या मनश्चक्षूंसमोर नक्कीच उभा राहिला असेल असं वाटतं.
1: बरोबर प्रज्ञा, दरवर्षी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं वर्णन आपण श्रोत्यांना ऐकवत असतो, म्हणजे मनात इच्छा असते की दोन्ही पालख्यांचं वर्णन ऐकवायचं, पण अनेकदा असं होतं की तुकाराम महाराजांची पालखी आधी येते आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येईपर्यंत आपली वेळ संपलेली असते.
3: पण यावर्षी भाग्य थोर आहे आपल्या सर्वांचं आणि आमचंही की आपल्याला दोनही पालख्यांचं दर्शन झालं आणि संपूर्ण हा जनसमुदाय, हा उत्साह, ही ऊर्जा आपल्यापर्यंत पोहोचवता आली आणि नियोजित वेळेमध्ये या दोन्ही पालख्या पुण्यामध्ये दाखल झालेल्या आहेत.
1: माऊलींच्या पालखी नंतर श्री संत संताजी महाराज जगनाडे यांची पालखी आता आपल्यासमोर चालली आहे. काही क्षणांची विश्रांती घेऊया, स्टुडिओकडे जाऊया.
4: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग, त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
5: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.

0: स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. अटी व शर्ती लागू.
1: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
2: श्रोते हो, पायी वारी पंढरीची या अंतर्गत दोन्ही पालख्यांचं प्रत्यक्ष वर्णन आम्ही तुम्हाला ऐकवलं. कैलास

0: शिंदे आपल्याला काही वेगळी माहिती सांगतात. आपण आता जाऊया कैलास शिंदे यांच्याकडे. कैलास, तुझा आवाज नीट ऐकू येत नाही. माझ्या मते संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोबत तू आहेस आणि ती पालखी आता आमच्या समोरनं मार्गस्थ झाली आहे. तू कदाचित पुढच्या वाटेवरती असशील ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोबत. पुन्हा तुझ्याशी जेव्हा संपर्क साधला जाईल तेव्हा आपण तुझ्याशी नक्कीच बोलूया. प्रज्ञा आणि मयूर आपल्यासाठी काहीसा विसाव्याचा क्षण आहे आता, कारण दोन्ही पालख्या इथनं मार्गस्थ झाल्या आहेत. आपल्याला आता बसायला हरकत नाही असं मी म्हणते, कारण खरोखर त्या चैतन्य आणि ऊर्जेनी ती आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याच्या धामधुमी मागे कदाचित थोडासा श्वास लागला आहे आपला आता, कारण ती ऊर्जा आणि ते चैतन्य आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचावं हीच मनोमन इच्छा होती आपली. प्रज्ञा, दिनक्रम काय असतो ग पालखीचा? कारण इथनं तर आता मार्गस्थ झाल्या, पुण्यात त्या मुक्कामी असतील, त्याच्यानंतर जेव्हा त्या मार्गस्थ होतील तेव्हा रोजचा दिनक्रम काय असतो?
1: या संपूर्ण 22 दिवसाचा एकसारखाच दिनक्रम सगळ्यांचा असतो आणि त्यामध्ये पालखीची षोडशोपचार पूजा पहाटेच्या वेळेला केली जाते. मंत्रोच्चारांचा घनगंभीर आवाज आणि त्याबरोबर होणारी पंचामृती पूजा हे सगळे वारकरी अनुभवत असतात. अभिषेक, नैवेद्य, आरती हे सगळं झाल्यानंतर सर्वेपि सुखिनः सन्तु हा श्लोक म्हटला जातो. पसायदान म्हणून प्रार्थना केली जाते आणि त्यानंतर शितोळे सरकारांच्या तर्फे नैवेद्य दाखवला जातो माऊलींच्या पादुकांना आणि त्यानंतर घोडे पालखीजवळ आणले जातात. घोडे मान तुकवून वंदना करतात आणि मग कर्णा वाजतो. हा कर्णा सुद्धा 3 वेळा वाजतो. पहिल्यांदा जेव्हा वाजतो तेव्हा वारकरी आपापल्या सामानाची बांधाबांध करायला लागतात, निघण्याची तयारी करतात. दुसऱ्यांदा जेव्हा वाजतो आणि त्यावेळेला ते सगळे एकत्रित होतात, लाईनमध्ये उभे राहतात त्यांच्या शिस्तीनुसार आणि तिसऱ्यांदा कर्णा वाजला की मग पालखी मार्गस्थ. त्यानंतर 4-5 किलोमीटर चालून झाल्यानंतर विसावा होतो, सर्वांचा न्याहरी होते, त्यानंतर पुन्हा चाल असते काही, मग भोजन विश्रांती असते आणि सूर्यास्ताला ती मुक्यामाच्या जागी पोहोचते. त्यापूर्वी एकदा हरिपाठ म्हटला जातो आणि मुक्कामाच्या जागी पोहोचल्यानंतर समाज आरती होते. त्यावेळी चोपदाराची भूमिका आपण मगाशी बघितली, काही समस्या असतील तर त्या सोडवल्या जातात आणि त्यानंतर दिवसाची चाल संपते. पण सगळेजण विसावल्यावर सुद्धा रात्री कीर्तन आणि भजन याचे आवाज वेगवेगळ्या दिंड्यांचे यायला लागलेले असतात आणि त्यात सुद्धा थकलेल्या पायांना एकमेकांच्या पायांना लिंबू चोळून त्याला आराम देण्याचं काम हे वारकरी करत असतात. म्हणजे सगळेच चाललेले असतात पण तरी लोकांचे पाय चुरून देत असतात, पायाला लिंबू लावून देत असतात आणि आराम पडावा यासाठी प्रयत्न करत असतात.
0: आणि सगळेच माऊली,
1: सगळेच एकमेकांना माऊली म्हणत असतात, त्यामुळे ते भेद सगळे संपलेले असतात.
0: आणि जशी जशी पालखी वारी पुढे पुढे जाते, पंढरपूर जसं टप्प्यामध्ये यायला लागतं तेव्हा उत्साह द्विगुणित होतो आणि कधी एकदा त्या विठुरायाला भेटतो आहे अशी भावना असते. पंढरपूरच्या अलीकडे रडवा माळ खूप प्रसिद्ध आहे, म्हणजे धावा म्हणत धावत
1: तिथे एक विलक्षण उतार आहे आणि त्या उतारावरनं लोक धावत सुटतात. ते उतारामुळेही धावण्याचा वेग वाढलेला असतो आणि त्याचबरोबर आर्तता वाढलेली असते. ते धाव्याचे अभंग आहेत काही वेगळे आणि ते अभंग त्या ठिकाणी म्हटले जातात आणि ते म्हणत म्हणत धावत धावत हे सगळे वारकरी पंढरपूरच्या दिशेने चाललेले असतात.
0: आणि मनात दोन भावना असतात, एक तर आनंदाश्रू असतात कारण अगदी विठ्ठल आता दृष्टीपथात आहे म्हणून, आणि दुःखाश्रू असतात कारण आपण ज्या दिंडीसोबत आलो, ज्या समाजासोबत आलो तो समाज आता पांगणार आहे. आपल्यासमोरनं आता ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या मागच्या दिंड्या जाताना दिसत आहेत आणि हळूहळू रस्ता ओस पडणार आहे. मगाशी आत्ता मी जी भावना सांगितली की आपल्या भोवतालचे ज्या समाजासोबत आपण चाललो ती माणसं आता आपल्यासोबत नाहीत, तिचे दुःखाश्रू आहेत, तीच भावना मला आता हळूहळू या रस्त्यावर दिसते आहे.
1: खरंय, ही वारी जशी जशी पुढे जाते, वेगवेगळ्या गावांमधून जाते, तशी एक चैतन्याची लहर पसरवत जाते आणि पुढचा पुढचा भाग चैतन्यमय होत जातो.

0: वेगवेगळ्या ठिकाणचे लोक स्वागताची तयारी करत असतात, आल्यानंतर आगत अवभगत करत असतात, आदरातिथ्य करत असतात, आणि त्यानंतर ती पालखी निघून गेली तरी चैतन्याचा काही अंश हा त्यांच्यामध्ये राहिलेलाच असतो.
1: आणि चैतन्याचा अंश हा काही वेळापुरता नसतो, कदाचित तो कायमस्वरूपी आपण असतो. मयूर, मगाशी पसायदानाचा उल्लेख केला प्रज्ञेने, पसायदान नक्की आपल्याला काय सांगतो?
2: मला असं वाटतं की अक्षररूप जे पसायदान आहे ते आपण ज्ञानेश्वरीत वाचतोच, पण आपल्याला जर पसायदानाचं चालतं

0: तरुणचे आरव चेतना चिंता मणीचे गाव बोलते जे अर्णव पीयुषांचे. म्हणजे कल्पतरु हा एखादा असतो, पण वारी कशी आहे तर ती चला म्हणजे चालती. कल्पतरुंचे आरव म्हणजे कल्पतरुंच्या एखाद्या वनासारखे आहे. हे एखादा चिंतामणी इथे नाही तर अनेक चिंतामणी असलेलं हे चेतना चिंतामणीचं गाव आहे. आणि ही माणसं चालती बोलती अमृताचे समुद्र आहे. बोलते जे अर्णव पीयुषांचे, त्यामुळे हे चालते बोलते अमृताचे समुद्र आहे. मला कायमच असं वाटतं की पसायदान हे कुठल्याही व्यक्तीच्या परिवर्तनासाठी लिहिलेलं नाही तर ते वृत्तीच्या परिवर्तनासाठी लिहिलेलं आहे. आणि एकदा एक माणूस वारीला जाऊन आला की तो माणूस बदलला असं आपण म्हणतो. माणूस बदलतो म्हणजे काय होतं तर त्याची वृत्ती बदललेली असते. आणि म्हणून सद्गुणांची पेरणी करण्यासाठी पसायदान मागता मागता पसायदान जगणं म्हणजे काय तर ते म्हणजे वारी करणं.
1: वा, पसायदान जगणारी ही जी माणसं आहेत त्यांचा प्रवाह जेव्हा गावातनं जातो.
0: पसायदानाचा विषय चालू आहे म्हणून मला हेही सांगावंसं वाटतं की पसायदानामध्ये दोन भाग आहेत. म्हणजे पसायदान ही एक प्रार्थना आहे आणि पसायदानाचे दोन भाव त्याच्यामध्ये आहे. कुठल्याही प्रार्थनेमध्ये दोन भाव असतात, त्यापैकी एक असते ती अपेक्षा आणि दुसरा भाव असतो तो समर्पणाचा. वारकरी समर्पित असतात आणि त्यांची अपेक्षा हीच असते की सकल समाजाचं हित घडावं. ही एवढी एकच तळमळ घेऊन कुठलाही वारकरी जात असतो, त्याची अपेक्षा आणि त्याचं समर्पण हे फक्त आणि फक्त विठ्ठल असतं.
1: बरोबर. वारकऱ्यांचा जो प्रवाह निरनिराळ्या गावातनं पुढे पुढे मार्गस्थ होतो, हा बदल केवळ वारकऱ्यांमध्ये होतो असं नाही तर त्या गावामध्येही हा बदल होत असणार. तू जे म्हणालास की वृत्ती बदलणार.
0: बरोबर.
1: आणि जेव्हा वृत्ती बदलते तेव्हा तुमचं वागणं बदलतं, ते जास्त सकारात्मक, अधिक ऊर्जादायी आणि त्यातनं काहीतरी सृजनात्मक घडेल असंच ते वागणं असतं. त्याच्यामुळे वारी जरी आपल्या गावातनं केवळ गेली तर ती आर्थिक आपल्या चक्राला केवळ चालना देणारी गोष्ट नसते, ती घटना नसते, तर ती वृत्ती परिवर्तनाचा पण एक मार्ग आहे असं मला वाटतं.
2: खरं आहे. पुणे शहरामध्ये जशा प्रमुख दोन पालख्या आल्या आहेत तसंच महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं आणि वेगवेगळ्या ठिकाणहून पालख्या पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत. ज्ञानदेवांची पालखी जशी आळंदीहून आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांची जशी देहूहून, तसंच नाथ महाराजांची, निवृत्तीनाथांची, सोपानदेवांची, मुक्ताबाईंची आणि विसोबा खेचरांची एवढ्या पालख्या आधीच मार्गस्थ झाल्या आहेत पंढरपूरच्या दिशेने.
1: आणि सगळ्यांची भेट होणार आहे ती पंढरपूरच्या
2: पंढरपुरातच होणार आहे.
1: त्याच्याबद्दल आपण ऐकूच या, पण आता जाऊया काही क्षणांसाठी स्टुडिओकडे.
3: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. अटी व शर्ती लागू.
4: बँक ऑफ महाराष्ट्र,
5: भारत सरकारचा उपक्रम.
3: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. अटी व शर्ती लागू.
4: बँक ऑफ महाराष्ट्र,
5: भारत सरकारचा उपक्रम.
1: श्रोते हो, संजय भुजबळ संत तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत आहेत. त्यांच्याकडे काही वेगळी माहिती आहे. आपण जाऊया संजयकडे. संजय, संजय भुजबळ.
6: हॅलो.
1: हा बोल बोल.
6: हा गुरुज, पुन्हा एकदा योगायोग पुन्हा जुळून आला दरवर्षीप्रमाणे. हा सोहळा सगळ्या पालख्यांमध्ये पादुकांचा सोहळा आहे. दोन्ही पादुकाच पंढरपूरला निघालेले असतात आणि हा नेहमीच आपला जो शेवटचा टप्पा असतो प्रत्यक्ष वर्णनाचा, तो तुकाराम महाराजांच्या या पालखीचं आगमन म्हण किंवा त्याचं तिथं पोहोचणं म्हण हे ज्ञानेश्वर पादुका चौकात आणि तुकाराम पादुका चौकात होतं. या सगळ्या चौकांमध्ये इकडे तिकडे नजर टाकताना इकडे एका

0: ठिकाणी मग थोडीशी गडबड जाणवली. आम्ही सहज वाकून बघितलं काय होतं, म्हणून नक्की कुणीतरी पडलं असणार आहे, त्यांना सगळ्याचा मदत करायला कुणीतरी जात असेल असं म्हणून मी वाकून बघितलं. तर एक वेगळाच मानव धर्म मला इथे बघायला मिळाला. तर ही धार्मिक वारी आपण म्हणत असताना खरं तर फक्त धर्म एक 2% उरतो, पण मानव धर्म हा सगळ्यात मोठा, त्याचं दर्शन इथं वारीत करताना आपल्याला दरवर्षी कळतं. हा काय नेमकं इन्सिडेंट होता आणि तो कसा पुढे गेला आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडनंच ऐकूया.
1: नमस्कार, मी रवींद्र मनोहर महाजन. इथं दरवर्षीप्रमाणे आम्ही हे बाटल्याचं दर्शन घ्यायला येतो. बाटल्यामध्ये टाकलेल्या असतात, त्या बाटल्या मध्ये बाजूला करतो. तेवढाच आज ऐका एक वेगळा म्हणजे बेडूत आणि त्याच्या आईवर ते छोटंसं पिल्लू असं आम्हाला ते दिसलं. लोकांच्या पायाखाली जाऊ नये म्हणून आम्ही ते डिव्हायडरमध्ये ठेवलं आणि 10 मिनिटं त्याच्यावर वाट पाहिली, पण ते बेडूत परत खाली आलं. मग अशा वेळेस प्लास्टिकची पिशवी मिळवली आणि त्याला पकडून एक लांब आम्ही नेऊन सुरक्षित जागेत ठेवून गेलं.
0: पण हा प्रकार ही सेवा तुम्ही वर्षभर करता, पर्यावरण त्यांची मुलगी आपल्या सोबत आहे. खर तर बेडूत म्हटलं की आजूबाजूचा सगळा परिसर दूर होणार आणि त्यातून जर आपल्या भगिनी असतील तर त्या आणखीच दूर पडणार असा नेहमीच आपला अनुभव आहे. पण ह्या बेडूत बाजूला ठेवल्यानंतर बाजूला बसलेल्या भगिनी त्यांची नजर कुठेही नव्हती, पालखीवर होती. बेडूक टाकला काय नाही काय त्या जागेवर उठल्या पण नाही, काय अनुभव होता?
2: आम्हाला फारच छान वाटलं की या माऊलींजवळ कोणीतरी पर्यावरणाची काळजी घेत त्या बेडूकाला वाचवत आहे. आणि इकडे आमचं माऊलींचं स्थान असताना बेडकाला काय घाबरायचं आणि काय करायचं, म्हणजे आम्हाला फारच छान वाटलं आणि त्याला बघूनही छान वाटलं. त्या तासांच्यामुळे त्या बेडकाला आणि त्याच्या अगदी नुकत्या जन्मलेल्या पिल्लाला पण छान जीवदान मिळालं.
0: तर गौरी असं आहे की इथंही पिढी आहे, बेडकाची पण पिढी आहे, ती पिढी पुढे वाचली आणि एका वारीचा छान अनुभव बेडकाच्या पुढच्या पिढीलाही मिळाला आहे.
3: खरंय, आणि एकमेकांना वाचवलं पाहिजे, एकमेकाचं संरक्षण केलं पाहिजे, ही भावनाच किती महत्वाची आहे ना.
0: अगदी, धन्यवाद. या निमित्तानं ते सगळं दिसतं, त्या मानव धर्माचं दर्शन होतं, हे खूप महत्वाचं आहे.
3: अगदी, धन्यवाद.
0: धन्यवाद
3: प्रज्ञा. जोडतो तो धर्म, तोडतो तो अधर्म.
4: आत्ताचा जो प्रसंग आपल्याला संजय भुजबळांनी सांगितला तो खरंच असाच आहे की माणसं माणसं जोडणारा जो आहे तो धर्म आहे, आणि जो कोणी माणसाला एकमेकांपासून वेगळं करेल तो अधर्म आहे. आणि हे सांगितलंय कोणी तर सोयराबाईंनी की ज्या चोखामेळांच्या पत्नी होत्या.
3: आणि केवळ माणूसच का ग, निसर्गाशी असलेला बंधही जपला पाहिजे, तेही सांगतो तोही अधर्म असे एका अर्थाने.
4: खरंय, काही मिनिटांपूर्वी आमच्या समोरून दोन्ही पालख्या गेल्या असं वर्णन आम्ही केलं आणि आत्ता आमच्या समोर काय आहे हे जर आपल्याला सांगितलं तर आश्चर्य वाटेल. पण आमच्या समोर स्वच्छता करणारे काही कर्मचारी आहेत आणि ते आपल्या हातामध्ये झाडू घेऊन जी काही घाण किंवा कचरा या सगळ्या पालख्यांच्या जाण्यानंतर झाला आहे तो त्यांनी स्वच्छ करायला सुरुवातही केली आहे.
3: खरंय, अक्षरशः 10 मिनिटाचा अवधी झाला आहे पण हे सगळे कामगार स्वच्छता दूत म्हणूया आपण त्यांना, ते स्वच्छतेच्या मागे लागले आहे. कारण जेव्हा एक शहरच्या शहर आपल्या शहरातनं जात असतं तेव्हा काही प्रमाणात हा कचरा होत असतो. मला खात्री आहे की उद्या सकाळी आपण जेव्हा याच रस्त्यावर येऊ तेव्हा रस्ते चकचकीत स्वच्छ असतील आणि याच्या मागे जी यंत्रणा राबते आहे त्या यंत्रणेला, त्या यंत्रणेची कमाल आहे.
4: या प्रसंगी लोकवाङ्मयातली एक ओवी आठवली आणि ओवी अशी आहे की एक बाई दुसरीला सांगते की अगं हे सगळे वारकरी जेव्हा पंढरपुराला येणार तेव्हा त्यांच्या स्वागताची लगबग तुम्हीच करा आणि मीही करते असं रुक्मिणी विठ्ठलाला सांगते. आणि त्या दोघांमधला संवाद आहे की आता वेगवेगळ्या दिंड्या आपल्याकडे येणार आणि कसं बरं यांना सामोरं जायचं, तर बोलला इठ्ठल काढ रुक्मिणी झाडून दिंडी वऱ्हाडाची आली परपंच सोडून. इठ्ठल म्हणी तो सोडा रुक्मिणी पदर, आता पदर सोडा आणि कामाला लागा असं विठ्ठल सुद्धा रुक्मिणीला सांगतोय. इठ्ठल म्हणी तो सोडा रुक्मिणी पदर साधू आले पैठ

0: पण कर होईल कथेला उशीर, त्यांना उशीर नका करू, चला चटचट झाडून काढा आता.
1: संसारातल्या गोष्टी कोणालाच चुकल्या नाही आहेत खरोखर. या प्रसारणाच्या शेवटाकडे आपण येतोय. मयूर, वारी बघत लहानाचा मोठा झालास आणि त्याच्या अनेक अनेक गोष्टी मनामध्ये साठल्या असतील, शेवटी काय सांगशील?
2: मला असं वाटतं की एक विठ्ठल बंधन नावाची कविता, मला माझी एक कविता आठवते, या कवितेचं शीर्षक विठ्ठल बंधन आहे. आणि प्रत्येक वारकऱ्याची किंवा वारी बघणाऱ्या प्रत्येकाची कदाचित ही भावना आहे. याच्यामध्ये मी असं लिहिलंय की विठ्ठल विठ्ठल नामामध्ये दिंडी अभगी सावळ झाली, भीमेच्या पाण्याला सुद्धा पाय धुळीची किनार आली. आकाशाने रंग बदलला, गुलाल बुक्का उधळण केली, विठुरायाचे रूप पाहता डोळ्यांमधली वारी झरली. कुणी टाकतो अर्ज रजेचा, कुणी सोडतो शेतीवाडी, वैशाख्याच्या वणव्यालाही तृप्त भिजवते सर आषाढी. भेगा पडल्या पायांच्याही उरात असतो कळसाध्याय, वारकऱ्यांची भूक शमवते राहुट्यातली भाकरमाय. ऐसे माझे जीवन व्हावे वारी मधले कृतार्थ रिंगण, नकोच मुक्ती नको मोक्षही जन्मो जन्मी विठ्ठल बंधन. वैराग्याची आस नको रे विठ्ठला विना श्वास नको रे, लागो मजला वेड तुझे अन विलीन होवो माझे मी पण, विलीन होवो माझे मी पण.
1: विलीन हो माझे मी पण. या सोबतच आजच्या प्रसारणाचा शेवट आपण करतो आहे. बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची हा कार्यक्रम आम्ही आत्ता आपल्याला आवडला ऐकवला. याचं प्रत्यक्ष वर्णन केलं होतं मी गौरी लागू, डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी, मयूर भावे, संजय भुजबळ, कैलाश शिंदे आणि स्टुडिओमध्ये आहेत यशस्वी पुणेकर यांनी. तांत्रिक सहाय्य होतं मनोज कुमार शहा, गिरीश श्रीरामवाद, समाधान रूपनर, उमाकांत सुरडकर, सुखदेव लोखंडे, निलेश घाटोळे, भारत सुरवसे, प्रफुल्ल वायसळ आणि ज्योती कौलवार. त्यांच्यासोबत सविता दगडे, गायत्री माने, जाहिरात विभागाचे विनायक मोरे, सुमित श्रीबाग, नेहा पवनेकर. निर्मिती सहाय्य होतं प्रज्ञा डांगे यांचं. सादर करते होते विक्रांत मंडपे आणि निलिमा पटवर्धन. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. श्रोते हो, आता आम्ही तुम्हाला परत स्टुडिओकडे घेऊन जातोय. रामकृष्ण हरी.
3: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. अटी व शर्ती लागू.
4: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
5: पायी वारी पंढरीची या कार्यक्रमाचे प्रायोजक होते बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक.

बँक ऑफ महाराष्ट्र तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पुण्यातील पालखी आगमन सोहळ्याचं प्रत्यक्ष वर्णन आताच आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.

0: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. संध्याकाळचे 6:51 आणि 25 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोपटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी आंखी बद्दल माहीत करून घेणार आहोत.

0: श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी तांब पंचधातू आणि त्यामध्ये 1 लाईन 2 लाईन 3 लाईन चे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा अक्षय तृतीया दसरा किंवा गुरु पुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स 93 56 360 175 किंवा 93 56 370 970 किंवा 83 90 212 143 किंवा 98 81 211 748. आमचे लँडलाईन नंबर्स 020 244 78 286 किंवा 020 244 80 135.
1: जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: या पावसाचा हा वर्षा ऋतू, धरती कशी यौवनांकित लावण्यमयी।
1: आला ऋतू आला, ऋतू आला, कधी रिमझिम।
0: प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी।

ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण. मध्यमवाहिनी 239.81 MHz अर्थात 1251 KHz आणि एफ एम बँडच्या 100.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली पहिल्यापासून.

शोधेह आमच्या कार्यक्रमाविषयी। आज रात्री 8:20 आपू आपण ऐकू शकाल उद्योग जगत या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण। या कार्यक्रमामध्ये मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी यांची वर्धा सबनीस यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल।

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7 वाजतात. प्रादेशिक बातम्या ऐकण्यासाठी जाऊया आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडे.

0: असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीस यांनी दोन्ही देशांमधल्या संरक्षण सहकार्याबाबतचं संयुक्त निवेदन जारी केलं, त्यावेळी ते बोलत होते. ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं दोन्ही नेत्यांची आज बैठक झाली, त्यानंतर हे निवेदन देण्यात आलं. यावेळी प्रधानमंत्री म्हणाले,
1: कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक कोऑपरेशन अग्रीमेंट यानी सीका पर तेजी से काम करने का निर्णय लिया है, जो दोनों देशों के लिए बैलेंस, एम्बिशियस और विन विन होगा. हम बायलेटरल इन्वेस्टमेंट ट्रीटी पर भी तेजी से आगे बढ़ेंगे.
0: दोन्ही देशांमध्ये 2022 साली झालेल्या आर्थिक आणि व्यापारी सहकार्य करार विक्रमी वेळेत लागू

0: झाल्यानंतर भारतातून ऑस्ट्रेलियाला होणारी निर्यात दुप्पट झाल्याचं यावेळी मोदी यांनी सांगितलं. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता, स्थैर्य आणि प्रगती साध्य करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सहकार्य आवश्यक आहे, असं ते म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी आज मेलबर्न इथं आयोजित भारतीय समुदायाच्या मेळाव्यालाही संबोधित केलं. इलेक्ट्रॉनिक्स, वाहन निर्मिती आणि औषधी निर्मिती क्षेत्रात जगभरात मेक इन इंडियाचा डंका वाजत असून चिप्स पासून शिप्स अर्थात जहाज बांधणीपर्यंत भारतीय उत्पादन परिसंस्था परिपूर्ण होत आहे, असं ते म्हणाले. यावेळी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज उपस्थित होते. राज्यात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती स्थापन केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. या समितीने 6 महिन्यात अहवाल द्यावा आणि नागपूर इथं होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायदा आणायचा प्रयत्न करू, असंही त्यांनी सांगितलं. या समितीत मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती आर सी चव्हाण, न्यायमूर्ती एस जी मेहरे, राज्याचे माजी मुख्य सचिव डी के जैन, मुख्य महाधिवक्ता वीरेंद्र सराफ, पद्मश्री आणि राज्यघटनेचे अभ्यासक रमेश पतंगे, शिक्षणतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रावल यांचाही समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान भेटीच्या वेळी त्यांचा अंगरक्षक सय्यद बंडा याचा वार रोखून छत्रपतींचं रक्षण करणारे वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 1 कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. राज्यात 5 आणि 6 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीच्या गंभीर परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या स्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी टीका केली. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरचा सरकारचा कारभार नियोजन शून्य असल्याचं ते आज विधानसभेत म्हणाले. पायाभूत कामं निकृष्ट दर्जाची असल्याचे ते म्हणाले.
1: वाढलेलं पावसाचं प्रमाण, ढगफुटीचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये आता वेगवेगळ्या ठिकाणी आपण ऐकतोय आणि ढगफुटी झाल्यावर जो प्रचंड पाऊस येतो त्याचं गणित करून आपण इन्फ्रास्ट्रक्चरची बांधकामं करणं अजून आपण का स्वीकारलेलं नाही.
0: कांद्यावर प्रक्रिया करून त्याची काही उत्पादनं तयार करण्यावर सरकारनं अभ्यास सुरू केला आहे. वर्षाला कांद्याला द्याव्या लागणाऱ्या अनुदानापेक्षा कमी खर्च यात होईल आणि शेतकऱ्यांना दीर्घकालीन फायदा येईल, असं मंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. देशात इतर राज्यातही कांद्याचं उत्पादन सुरू झाल्यानं मागणीपेक्षा जास्त कांदा उपलब्ध झाला आहे. यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांना इतर पिकाचा पर्याय सुचवता येईल का यावर अभ्यास सुरू आहे, असंही ते म्हणाले. नाफेड आणि एनसीसीएफच्या दरापेक्षा बाजारभाव जास्त असल्यानं शेतकरी इतरांना कांदा विकत असल्याचं ते म्हणाले. राज्यातल्या 48 साखर कारखान्यांकडे ऊस शेतकऱ्यांच्या रास्त भावाचे 298 कोटी रुपये थकित आहेत. ही रक्कम शेतकऱ्यांना मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि आवश्यक तिथे व्याजासह ही रक्कम शेतकऱ्यांना दिली जाईल, असं मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. ही रक्कम शेतकऱ्यांना देण्यासाठी गरजेप्रमाणे FIR केली असल्याचं ते म्हणाले. शेतकऱ्यांना अधिक दर मिळतो म्हणून शेतकरी दुसऱ्या कारखान्याला ऊस देतात, त्यामुळे झोन बंदी लागू करण्याचा विचार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेअंतर्गत ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या 3र्या बैठकीचं उद्घाटन आज केंद्रीय परिवहन सचिव व्ही उमाशंकर यांच्या हस्ते झालं. उद्घाटनानंतर परिवहन कार्यगटाच्या एका सत्राला उमाशंकर यांनी संबोधित केलं. यावेळी पुनर्वापर, गतिशीलता, शहरी पायाभूत सुविधा, शाश्वत विकास या मुख्य मुद्द्यांवर तसंच परिवहन क्षेत्राशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान ब्रिक्स सदस्य देशांच्या परिवहन मंत्र्यांची मुख्य बैठक येत्या 11 आणि 12 जुलै रोजी होणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. 2 दिवस चालणाऱ्या या बैठकीत ब्रिक्स सदस्य देशांचे परिवहन मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार असून परिवहन, पायाभूत सुविधा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याशी संबंधित विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिका इराण संघर्ष तीव्र झाल्यानं जागतिक बाजारपेठांवर त्याचे पडसाद उमटले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम संपुष्टात आल्याचं म्हटलं आहे. या घडामोडीनंतर ब्रेंट क्रूडच्या किमतीत 6% अधिक वाढ होऊन प्रतिबॅरल

0: $73.80 पर्यंत पोहोचले आहेत. तर अमेरिकन कच्च्या तेलाच्या दरातही वाढ होऊन ते प्रतिबॅरल $75 पर्यंत गेले आहेत. तेलाच्या किमती वाढल्यानं महागाई आणि जागतिक अर्थव्यवस्थेबाबतची चिंता पुन्हा वाढली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये मोशी इथं दुमजली इमारतीवर कचऱ्याचा ढीग कोसळल्याच्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून आणखी 6 जण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. गेल्या 22 तासांपासून युद्धपातळीवर सुरू असलेल्या बचाव मोहिमेत आतापर्यंत 17 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. इमारतीमध्ये अंदाजे 23 जण होते. दुर्घटनेनंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, अग्निशमन दल, पोलीस, महापालिका प्रशासन तसंच दक्षिण मुख्यालयाच्या संयुक्त कृती दलातील अभियंता आणि वैद्यकीय पथके घटनास्थळी तैनात असून समन्वयानं बचाव कार्य सुरू आहे. विम्बल्डन कनिष्ठ गटात उपांत्य फेरीत पोहोचलेला भारताचा टेनिसपटू अर्णव पापरकर याचा आज अमेरिकेच्या जॉर्डन ली याने 6-2, 7-5 असा पराभव केला. भारताच्या लिएंडर पेसने 1990 साली याच स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. त्यानंतर 36 वर्षांनी प्रथमच भारताच्या टेनिसपटूने हा पल्ला गाठला होता. भिवंडी इथल्या शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी पेपरफुटी प्रकरणात अटक केलेल्या 8 आरोपींना पोलिसांनी आज न्यायालयासमोर हजर केलं. त्यातल्या 4 जणांना पोलीस कोठडी देण्याचे तर 4 जणांना न्यायालयीन कोठडी देण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. यातल्या 2 आरोपींना पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेची सक्ती रद्द करावी यासह विविध मागण्यांसाठी शिक्षक समन्वय समितीनं आज राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन पुकारलं. धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीनं शहरात मोर्चा काढला. यात जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांनी सामूहिक रजा टाकून या मोर्चात सहभाग घेतला. गेल्या 24 तासात कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी हे भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी 7 जणांची समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ. पिंपरी चिंचवडमध्ये इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याच्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू, आणखी 6 जण ढिगाऱ्याखाली असल्याची भीती. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गटात उपांत्य फेरीत भारताचा अर्णव पापरकर पराभूत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यमलहरी 239° आठिक मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7:10 आणि 42 सेकंद झालेत.
2: देवघरातील तेजानं मन प्रफुल्लित करणारे निरांजन, यासोबतच भक्तिगीतांच्या साथीनं वातावरणामध्ये वाढत जाणारी प्रसन्नता,
3: या सर्वांचा सुरेख संगम म्हणजे
2: प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन,
3: दररोज सकाळी 6:10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
2: मध्यम लहरी 239° 8 मीटर अर्थात 1251 KHz या मध्यम लहरी वाहिनीवरती
3: आणि FM वाहिनीच्या 100.6 MHz वरती,
2: तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरती. आकाशवाणी, एक असं माध्यम जे इतिहास,
3: वर्तमान
2: आणि
3: भविष्यात आहे.
1: श्रोतेहो, आज संध्याकाळी 6 वाजता सांगली येथील आयर्विन पुलाची पातळी ही 29 फूट 11 इंच इतकी होती. निवेदन संपलं.
4: रसिक श्रोतेहो, आजचे पाहुणे जरूर ऐका. दर शुक्रवारी सकाळी

30 मिनिटांनी आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10 वाजता. आजचे पाहुणे: मध्यम लहरी 239.61 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्सवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली.

0: श्रोत्यांना आमोद मराठीचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलो हर्ट्स या एम वाहिनीवर, 100.6 मेगा हर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.
1: तुमचा अभिप्राय तुमची मतं आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्ट कार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आय डी आहे sanglialkashwani@gmail.com. sanglialkashwani@gmail.com. आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार, आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7:15 होत आहेत. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम ऐकण्यासाठी जाऊया आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडे.

समान नागरी कायद्याच्या मसुद्यासाठी 7 सदस्यांची समिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवेदन, नाशिक रिंग रोडच्या आराखड्यातील बदलांची उच्चस्तरीय चौकशी, महसूल मंत्र्यांची घोषणा. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. राज्यात समान नागरी कायदा अर्थात युसीसीचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय तज्ञ समिती गठीत करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात केली. या समितीने पुढच्या 6 महिन्यात आपला अहवाल सादर करणं अपेक्षित असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर नागपूर इथल्या आगामी हिवाळी अधिवेशनातच हा कायदा दोन्ही सभागृहांच्या पटलावर आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या निवेदनात सांगितलं. न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये विधी आणि समाज जीवनातील विविध क्षेत्रातील तज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीत मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती आर सी चव्हाण आणि न्यायमूर्ती एस जी मेहरे, राज्याचे माजी मुख्य सचिव डी के जैन, राज्याचे माजी महाधिवक्ता अॅडव्होकेट बिरेंद्र सराफ, संविधानाचे अभ्यासक रमेश पतंगे आणि सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रावल यांचा समावेश आहे. नाशिक इथल्या कुंभमेळ्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या असलेल्या रिंगरोड प्रकल्पाच्या बदललेल्या आराखड्याची पुढच्या 15 दिवसात चौकशी करण्यात येईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात केली. काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी या रिंगरोडच्या आराखड्यात जाणीवपूर्वक बदल करून जमिनींचे गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप केला होता. तर सदस्य सरोज अहिर यांनी बळजबरीने भूसंपादन होत असल्याचा मुद्दा मांडला. त्यावर रिंगरोड होणार हे माहीत असताना किंवा एखादा विशिष्ट उद्देश डोळ्यांसमोर ठेवून गेल्या 3 वर्षात या क्षेत्रात

0: कुणी कुणी जमिनी खरेदी केल्या आहेत का याचा शोध घेतला जाईल. जर काही लोकांना लाभ पोहोचावा म्हणून या आराखड्यात जाणीवपूर्वक बदल करण्यात आला का याची महसूल खात्याचे अपर मुख्य सचिव यांच्या नेतृत्वाखालील समिती नेमून 15 दिवसात चौकशी करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्र्यांनी सांगितलं. तसंच कोणत्याही स्थानिक शेतकऱ्यांकडून बळजबरीने भूसंपादन करण्यात येणार नाही असं जाहीर केलं. राज्यातील वृक्ष लागवडीची प्रगती मोजण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचं अद्ययावत तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्रीचा वापर करण्यात येणार असून मराठवाड्यासह राज्यातील वृक्षाच्छादन वाढवण्यासाठी विशेष उपाययोजना राबवण्यात येतील. तसंच यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्यात येणार असल्याचं वनमंत्री गणेश नाईक यांनी सभागृहात स्पष्ट केलं. सदस्य संतोष दानवे यांनी राज्यातील वृक्षतोड आणि राज्य सरकारच्या वृक्षारोपण मोहिमेबाबत प्रश्न केला होता. तर अर्जुन खोतकर, अमित देशमुख, मंदा म्हात्रे, आशिष देशमुख, महेश शिंदे, राहुल कुल, नाना पटोले आदी सदस्यांनी या चर्चेत भाग घेत उपप्रश्न केले. वृक्षतोड परवानगी प्रक्रिया अधिक पारदर्शक, जलद आणि सुलभ करण्यासाठी शासनाने महत्वाचे निर्णय घेतले, मात्र या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. वृक्षतोड परवानगी प्रक्रियेचं डिजिटायझेशन आणि सुलभीकरण करताना पर्यावरणाचा समतोल राखणं, जुन्या आणि दुर्मिळ वृक्षसंपदेचं जतन आणि संवर्धनाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलं आहे. त्यामुळे या प्रक्रियेत सर्व कायदेशीर तांत्रिक निकषांचं काटेकोर पालन केलं जात असून गैरप्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहितीही वनमंत्र्यांनी दिली. 1 जानेवारी 2011 पूर्वीच्या सर्व घरांना संरक्षण देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. त्यामुळे राज्यातील सरकारी वन तसंच विविध प्राधिकरणांच्या जमिनीवर झोपड्यांचे एसआरए, म्हाडा किंवा इतर गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून योग्य पुनर्वसन करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात सांगितलं. या अंतर्गत मुंबई उपनगरासह राज्यातील अशा सर्व जमिनींवरील रहिवाशांचं येत्या 3 महिन्यात विस्तृत सर्वेक्षण पूर्ण केलं जाईल अशी ग्वाहीही महसूल मंत्र्यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस आणि माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीचं औचित्य साधून राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात महाराजस्व अभियानांतर्गत महाशिबिर घेण्यात येईल. या माध्यमातून राज्यातील किमान 10 लाख कुटुंबांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्याचा राज्य सरकारचा मानस असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात निवेदनाद्वारे सांगितलं. 22, 25 किंवा 26 जुलै या 3 दिवसांपैकी कोणत्याही एका सोयीच्या दिवशी आमदार आपापल्या मतदारसंघात या शिबिराचं आयोजन करू शकतील असंही महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केलं. या शिबिरात महिला शेतकऱ्यांना आयकार्ड आणि गावठाणांचं सनद वाटप करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 1 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी निवेदनाद्वारे केली. किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान भेटीच्या वेळी त्यांचा अंगरक्षक सय्यद बंडा याचा वार रोखून जिवाजी महाले यांनी छत्रपतींचं रक्षण केलं. अशा या वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यात येणार असल्याचं शंभूराज देसाई यांनी सांगितलं.
1: आताच आपण विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते गौरीशंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
0: महाज्योतीसाठी 728 कोटींचा निधी, मंत्री अतुल सावे यांची माहिती. बेकायदेशीर दारू विरोधात कारवाई अधिक प्रभावी होणार, मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही. नंदुरबार जिल्ह्यातील साक्षरता अभियानातल्या आकडेवारीची इतर जिल्ह्यातील अधिकाऱ्यामार्फत चौकशी करणार, राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांची घोषणा. कांदा दर स्थिर करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना, प्रक्रिया उद्योग उभारणीवर सरकारचा भर, पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची काही ठळक वैशिष्ट्य. महाज्योती संस्थेसाठी 728 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून 1500 कोटी रुपयांच्या निधीची मागणी वित्त विभागाकडे करण्यात आली असल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी दिली. सदस्य उमा खापरे यांनी नियम 92 अन्वये उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. सावे म्हणाले की मंजूर झालेल्या 728 कोटी रुपयांपैकी 499 कोटी रुपये सहाय्य अनुदानासाठी, 1 कोटी रुपये इतर प्रशासकीय खर्चासाठी आणि 228 कोटी रुपये बांधकामासाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. नागपूर आणि नाशिक इथे नवीन वसतिगृहांचं बांधकाम सुरू असून त्यासाठीही निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. कृषी आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रातील कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीच्या राष्ट्रीय संस्थेसोबत महाराष्ट्र डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यासोबत सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या उपक्रमाअंतर्गत पहिल्या टप्प्यात 21,75,000 रुपये

दुसऱ्या टप्प्यात 48 लाख रुपये आणि तिसऱ्या टप्प्यात 51 लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आलं आहे. या संस्थांच्या माध्यमातून कृषी क्षेत्रासाठी संबंधित कौशल्य प्रशिक्षण दिलं जात आहे. आतापर्यंत पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीच्या राष्ट्रीय संस्थेमार्फत सुमारे 250 विद्यार्थ्यांना आणि महाराष्ट्र डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मार्फत सुमारे 480 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे. सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी हा प्रशिक्षण कार्यक्रम मंजूर करण्यात आला असून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या संदर्भातील सामंजस्य करार 9 जून 2026 रोजी करण्यात आला असून त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जाणार असल्याचं सावे यांनी सांगितलं. राज्य उत्पादन शुल्क विभागाचं बळकटीकरण करून महसूल वाढीसाठी बेकायदेशीर दारूची वाहतूक आणि बनावट मद्य विक्रीवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी शासन विविध उपाययोजना राबवत असल्याची माहिती मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. सदस्य उमा खापरे यांनी नियम 92 अन्वये उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. मुश्रीफ म्हणाले की राज्याच्या महसुलात राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मोठा वाटा असून विभागाच्या महसुलात सुमारे 17.63% वाढ झाली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागातील मनुष्यबळ वाढवण्यासाठी 1088 नव्याने मंजूर पदं भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसंच 4,926 पदांच्या भरतीचा प्रस्ताव आहे. ही पदं महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळ सेवेने आणि पदोन्नतीने भरली जाणार आहेत. मात्र पदोन्नती प्रक्रियेला न्यायालयीन स्थगितीमुळे काही विलंब होत असल्यानं रिक्त पदांचं प्रमाण वाढलं आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या 6 प्रमुख जिल्ह्यांमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची नवीन अधीक्षक कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कार्यालयांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रिक्त पदं भरून विभाग अधिक सक्षम करण्यात येईल असं मुश्रीफ यांनी सांगितलं. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यात 2022-23 ते 2026-27 या कालावधीत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील साक्षरता मोहिमेच्या आकडेवारीबाबत उपस्थित झालेल्या शंकांची इतर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येईल अशी माहिती राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य सत्यजित तांबे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. राज्यमंत्री डॉ भोयर म्हणाले की 2025-26 मध्ये नंदुरबार जिल्ह्यासाठी 16,984 असाक्षरांची नोंदणी करण्याचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं. मात्र प्रत्यक्षात 18,171 असाक्षरांची नोंदणी करण्यात आली. तसंच 21 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मूल्यांकन चाचणीसाठी 19,819 जण परीक्षेला बसले. त्यापैकी 19,800 जण नवसाक्षर झाले. त्यामुळे जिल्ह्याने 117% उद्दिष्टपूर्ती केली असल्याची माहिती विभागाने दिली. 2024-25 आणि 2025-26 या दोन्ही वर्षांसाठी नंदुरबार जिल्ह्याला देण्यात आलेले असाक्षर नोंदणीचं उद्दिष्ट 100% पूर्ण झाल्याचंही विभागानं कळवलं आहे. मात्र सदस्यांनी उपस्थित केलेल्या शंका आणि आकडेवारीतील तफावत लक्षात घेऊन या संपूर्ण प्रकरणाची बाहेरील जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत स्वतंत्र चौकशी करण्यात येईल. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित सदस्यांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी बैठकीचे आदेश दिले जातील असं राज्यमंत्री डॉ भोयर यांनी स्पष्ट केलं. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दर घसरणीच्या काळात दिलासा देण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या असून कांदा प्रक्रिया, साठवणूक क्षमता वाढवणं आणि पीक विविधीकरणावर भर देण्यात येणार असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य विक्रम काळे यांनी राज्यातील कांदा दरातील घसरणीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. पणन मंत्री रावल म्हणाले की आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे कांदा निर्यातीवर परिणाम होऊन दर घसरले होते. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकाराने केंद्र शासनासोबत बैठक घेऊन कांदा खरेदीचं उद्दिष्ट वाढवणं, निर्यात प्रोत्साहनासंदर्भातील उपाययोजना करणं तसंच खरेदी दरात वाढ करण्याबाबत निर्णय घेण्यात आले. राज्यात कांद्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असून देशातील एकूण कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. वाढत्या उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर कांद्यावर प्रक्रिया उद्योग, डिहायड्रेशन, कांदा पावडर निर्मिती यासारख्या उपाययोजनांवर शासन विचार करत असल्याचं पणन मंत्री रावल यांनी सांगितलं. कांदा साठवणुकीसाठी राज्यात मोठ्या प्रमाणावर कांदा चाळी उभारण्यात आल्या असून भविष्यात तालुका आणि जिल्हा स्तरावर एफपीओच्या माध्यमातून कांदा प्रक्रिया केंद्र उभारण्याचा विचार आहे. दर घसरणीच्या काळात यापूर्वी विविध टप्प्यांवर शेतकऱ्यांना अनुदान थेट खात्यावर जमा करण्यात आलं आहे. सध्या बाजारात कांद्याचे दर समाधानकारक असून शेतकऱ्यांना स्थिर दर मिळण्यासाठी शासन सातत्यानं उपाययोजना करत असल्याचंही रावल यांनी नमूद केलं.

0: विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते अनुराग कांबळे आणि वाचन केलं होतं रश्मी पाटकर यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 10 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल विषमुक्त शेती काळाची गरज. याविषयी मुक्काम पोस्ट राणी सावरगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील प्रगतशील शेतकरी शिवप्रसाद कोरे यांच्याशी वैशाली वांगीकर यांनी साधलेला संवाद. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
2: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. संध्याकाळचे 7:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं घर माझं शेत.

0: राम राम मंडळी. माझं घर माझं शेत हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांचं आणि भगिनींचं अगदी मनापासून स्वागत आणि दीपा तेलंगचा नमस्कार. मंडळी, आज आहे गुरुवार 9 जुलै 2026. आपल्या कार्यक्रमात आपण सुरुवातीला ऐकणार आहोत गांडूळ खत प्रकल्प याविषयी अमित पाटील यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया, ऐकूया ही मुलाखत.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, गांडूळ खत प्रकल्प या संदर्भात आपण मुलाखत ऐकत होता. कालच्या भागामध्ये आपण गांडूळाच्या प्रजाती, त्याची शरीर रचना आणि त्याचं जमिनी अंतर्गत कार्य कसं चालतं या संदर्भात माहिती घेतली होती. तसंच कालची चर्चा ही आपली गांडूळ खताचा बेड तयार करण्यापर्यंत आलेली होती. एकंदरीतच हा बेड कसा तयार करायचा, त्यासाठी कशा पद्धतीने तयारी करायची या संदर्भात आपण चर्चा केली होती. आता ही चर्चा आपण पुढे घेऊन जात आहोत. पाटील सर, आपण पलटी मारणार म्हणजे नेमकं काय?

0: म्हणजे हातानेच करावं लागलं, म्हणजे बाकी कुठल्या अवजार वापरायची आवश्यकता नाही,
1: कोणतेही अवजार तुम्ही त्यामध्ये वापरू शकत नाही, कारण त्यामुळं गांडुळाची स्कीन एकदम नाजूक असते, तर त्याच्या स्कीनला जरा जरी धक्का पोचला तर ते गांडूळ मरून जातं.
0: बरोबर.
1: त्यामुळे कोणतंही याच्यामध्ये अवजार येत नाही. तुम्हाला अगदीच वाटत असेल तर हँडग्लोव्ज घालू शकता, आणि तुम्ही हँडग्लोव्ज घालून तुम्ही हातानं फक्त ती खालचं वरचं खाली तेवढं करायचं, फक्त 15 ते 20 दिवसांनी, त्याच्यानंतर परत नाही. त्याच्यानंतर जवळपास तुमचं 30 ते 40 दिवसात गांडूळ खत वरच्या लेअरला चालू व्हायला चालू होत असतं. जसं की मी मग सांगितलं की मुंग्या होत असतील तर तुम्हाला त्याच्यामध्ये क्लोरपायरिफॉसची पावडर तुम्ही हातानं सकाळच्या वेळी, सकाळीच का, कारण संध्याकाळी गांडूळ वर येत असतात, त्याच्या वासानं गांडुळांना त्रास होऊ शकतो, सकाळी वर ऊन असते त्यामुळे गांडूळ खाली जात असतात, तर सकाळच्या वेळी तुम्ही हे क्लोरपायरिफॉसची पावडर किंवा तुम्ही एक द्रावण तयार करायचं झालं तर मुंग्यांना काय आवडत नाही, मीठ आवडत नाही, तर मीठ जे हळदीच्या मिलमध्ये मिळते, खराब झालेली हळद पावडर, ती 100 ग्रॅम मीठ, 100 ग्रॅम हळद, 100 ग्रॅम मिरची पावडर, असं जर तुम्ही 20 लिटर पाण्यात मिक्स करून ते जरी फवारलं तर त्यांना सुद्धा मुंग्या मरून जातात, त्याचा कोणताही दुष्परिणाम तुमच्या गांडुळांवर होत नाही. तर हे तुम्ही मुंग्यांपासून वाचवण्यासाठी करू शकता. तसेच बऱ्याच शेतकऱ्यांनी चाललेलं की माइट्स म्हणजे छोटे कोळी हे सुद्धा सध्या खातात, तर ते खातात, ज्यांनी जरा जरी बाईट केलं गांडुळांना तरी ते मरून जातात. तर त्याच्यासाठी तुम्ही कॅल्शियम कार्बनेटचं तुम्ही डस्टिंग करू शकता, त्या धुरळणी करू शकता, आणि त्यासाठी तुम्ही पीएच जो आहे तो न्यूट्रल तो ऍसिडिक ठेवायचा सामू. तसेच 85% वर मॉइश्चर जाता कामा नये, त्याच्या खालीच तुम्ही मॉइश्चर कंट्रोल ठेवायला पाहिजे. हे झाले कीड लागणारे. तर रोग बघितला तर तसा गांडुळांना कोणताही रोग लागत नाही. एक रोग आहे ज्याला सोर क्रॉप रोग म्हटलं जातं. सोर क्रॉप रोग हा काय, तुम्ही जे शेण देताय किंवा तुम्ही जे खायला देताय त्याच्यामध्ये हाय प्रोटीन असेल, तर प्रोटीनमुळे आपल्याला पण बघा, जास्त प्रोटीन, जास्त शेंगा, जास्त कडधान्य खाल्लं तर आपल्याला गॅस होतो, तसेच ब्लोटिंग होतंय, तसेच ऍसिडिटी वाढते, सेम गांडुळांना होतंय. त्यामुळे तुम्ही जे काय शेणखत दिले त्याच्यामध्ये जर प्रोटीन असेल तर आणि तरच तो एकच रोग होतो, तर त्याच्यामुळे आपल्याला त्याचं मॅनेजमेंट करणं हे गरजेचं आहे. आता हे तुम्ही बेड लावला 40 ते 45 दिवस झाले तर तुमची पहिली काढणी येते. पहिल्या काढणीला वरच्या वरचं थोडस जे तयार झालेलं असते ते तुम्ही हात लावलं तर एकदम चहाची पावडर भुकटी लागते तुमच्या हाताला, तर ते वरचं वरचं ढीक करून ठेवायचं आणि लगेच नाही काढायचं, कारण त्याच्यामध्ये गांडुळ असतात, मग हळूहळू ती गांडुळ खाली जातात, आणि 2 ते 3 तासानंतर सकाळच्याच वेळी तुम्ही वरचा लेअर काढून घ्यायचं आणि तो व्यवस्थित चाळून घ्यायचा. जर तुमचं मोठं युनिट असेल तर तुम्हाला ऑटोमॅटिक किंवा सेमी ऑटोमॅटिक चाळणी घ्यावी लागेल. छोटं युनिट असेल तर घरच्या घरी चाळू शकता. घरच्याच शेतात टाकणार असाल तर चाळाचा प्रश्नच नाही, वरचं काढा आणि डायरेक्ट तुम्ही शेतामध्ये टाकून द्या. या पद्धतीनं तुम्ही करू शकता. तर त्यानंतर तुम्ही हे अशा पद्धतीनं गांडूळ खत हार्वेस्ट करून तुम्ही त्याला पॅक करून विकू शकता. खूप चांगल्या चांगल्या दरानं गांडूळ खत जात असतात. तसं बघितलं तर मार्केट रेट बघितला तर पॅकिंगचं असेल, ब्रँड कंपनी असेल, 25 रुपयापर्यंत सुद्धा तुम्ही गांडूळ खत विकू शकता जर तुमचं ब्रँड तयार केलं असेल तर. तसेच तुम्ही अजून एक्सपोर्ट किंवा चांगल्या लेवलला जाणार असाल तर त्याच गांडूळ खताला तुम्ही एनरिच करू शकता.
0: ते कशा पद्धतीत?
1: आता एनरिचमेंट म्हणजे काय, की त्याच्यामध्ये तुम्ही अजून कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम ऍड करू शकता. तसं बघितलं तर ह्याच्यापासून कोणाला धोका नाही आहे, तसंच मायक्रो ऑर्गॅनिझमला सुद्धा धोका नाही. मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे कुठले, जे जैविक खत तयार करतात. जसं की बघायला झालं की नायट्रोजन फिक्सर ज्यांना म्हटलं जातं, ऍझोटोबॅक्टर असेल, रायझोबियम असेल, ऍझोस्पिरिलम असेल, फॉस्फेट सोल्युबिलायझर, ते सुद्धा आपण ऍड करू शकतो. तसेच फंगसमध्ये ट्रायकोडर्मा असेल किंवा वेसिक्युलर ऑर्बिस्क्युलर मायक्रोरायझे असेल, ह्या सगळ्यांना जगण्यासाठी काय तर लागत असते, तर ते वर्मी कंपोस्टमध्ये पूर्णपणे कम्पॅटेबल होतात. आणि तुम्ही ह्यांच्याबरोबर एनरिचमेंट केली तर तुम्ही दर वाढवून सुद्धा हे विकू शकता. आणि हे जर तुम्ही क्वालिटी स्टँडर्ड मध्ये ठेवलं तर एक्सपोर्ट लेवलला खूप मोठ्या दराने जाऊ शकतं. तर अशा पद्धतीने तुम्ही एक छानसा प्रकल्प करावा. आम्ही कॉलेजमध्ये ह्याचं मार्गदर्शनही करतो. कॉलेजमधून कल्चर सुद्धा अवेलेबल करून तो वर्मी कल्चर सांगायचं राहिलं. वर्मी कल्चर कशाला म्हटलं जातं, की गांडुळांना ची प्रजनन करणं आणि त्याचं उत्पादन वाढवलं ह्याला म्हटलं तर वर्मी कल्चर. तो एक बिझनेस आहे. तुम्ही गांडुळ सुद्धा विकू शकता. तुमच्याकडे जास्त झाले तर त्याचाही रेट चांगला मिळत असतो. तर या सगळ्याचं मार्गदर्शन आम्ही महाविद्यालयामध्ये सुद्धा देत असतो.
0: म्हणजे एकंदरीतच गांडुळ हे आपल्याला जसं खतांचा पुरवठा करतात तसं त्यापासून आपण फायदा पण करून घेऊ शकतो. सध्या त्याच्याकडे एक व्यापार दृष्टिकोनातून शेतकरी बांधवांनी बघितलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना एकंदरीत तसं बघायला गेलं तर कुठेतरी एक भांडवली खर्च किंवा अशा खर्चांच्या बाबी उपलब्ध होतात. तर ह्या दृष्टीतून आपण काय सांगू शकाल शेतकरी बांधवांना की याचा एकंदरीत खर्च किती येऊ शकतो?
1: तर आता हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्ही धरला की खर्च. तर खर्च बघायला झाला तर तुम्ही घरच्या घरी जरी करणार असाल तरी एक बेड घ्यायला गेला तर तो एक 900 ते 1400 रुपये तुम्ही किती मापाचा घेणार आहे त्याच्यावर असतो. तुम्ही जास्तीत जास्त 14 बाय

चारचा वगैरे घेतला तर 1400 ते 1500 रुपये पर्यंत तुम्हाला मिळत असतं. घरचं शेण असेल तर त्याला काय हेच नाही. एका 14x4 बेडमध्ये एक टनभर 900 किलो ते टनभर तेवढं शेण त्याच्यामध्ये मावत असतं. त्याच्यानंतर कल्चर बघायला गेला तर त्याला 6 ते 7 किलो म्हणजे जवळपास 300 रुपये किलो चांगल्या क्वालिटीचं जरी मिळत असेल तरी 1800 रुपये पर्यंत तुम्हाला कल्चर मिळून जात असते. त्यानंतर तुमचा कोणताही खर्च नाही. तुम्ही केमिकल क्लोर पॅरिफॉस वगैरे तुमच्याकडे असते त्या सगळ्या तुम्ही गोष्टी वापरू शकत असतात. पण हेच मी म्हणतोय की तुम्ही कमर्शियल लेवलला करा. कमर्शियल लेवलला करताना तुम्हाला

0: त्यानंतर तुमचा कोणताही खर्च नाही. तुम्ही केमिकल क्लोर पॅरिफॉस वगैरे तुमच्याकडे असते, त्या सगळ्या तुम्ही गोष्टी वापरू शकत असता. पण हेच मी म्हणतो की तुम्ही कमर्शियल लेवलला करा. कमर्शियल लेवलला करताना तुम्हाला जर आता आम्ही जे गेल्या वर्षीचं कॅल्क्युलेशन बघायला तर 7 बेडचं केलं होतं, जवळपास 27 ते 28 हजार रुपये खर्च आला होता. मी तुम्हाला सगळ्यांना रेकमेंड करतो की हिप मेथडनं करा, म्हणजे ढीक करून करा, त्याच्यामध्ये खर्च कमी राहतो. फक्त गांडुळांचा खर्च पहिल्या वर्षी माझा वाढलेला होता. त्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही शेण जे वापरलं ते 6 टन शेण आम्हाला लागलं होतं आणि 10 किलो गांडूळ आणली होती आणि पोल, सिमेंट पोल, त्यानंतर ताडपत्री, ह्याचा सगळ्याचा खर्च जाऊन किंवा मजुरांचे चार्जेस वगैरे धरून 31,000 खर्च आपला गेला होता. त्यानंतर महत्वाचा प्रश्न की रिकव्हरी किती होते, तर रिकव्हरी जवळपास 40 ते 50% रिकव्हरी होत असते. जसं तुमचं आणि ही कशावर डिपेंड आहे, तुमच्या शेणाच्या क्वालिटीवर. तर जर तुमचं शेण चांगलं असेल, व्यवस्थित असेल, तर तुम्हाला चांगली रिकव्हरी होते. बरेच जण भेसळ देतात, घरचं सांडपाणी त्यात मिक्स असते, मग ते गांडूळ खात नाहीत. तर चांगल्या पद्धतीचं शेण तुम्हाला चांगलं मिळालं तर रिकव्हरी चांगली मिळते. आमचं जवळपास 2.5 टन एवढं आमचं गांडूळ खत त्यावेळी तयार झालं होतं. ते मग आम्ही विकलं कसं, काही 1 किलोचे पॅकिंग, काही 5 किलो, काही 15 किलो, काही टन, असं व्हेरिएशन मध्ये विकलं गेलं. आणि जवळपास आम्ही त्यावेळी त्याच्यातून 42,000 पहिलं उत्पादन काढलं होतं. म्हणजे जवळपास तसं बघायला गेलं तर 10,000 रुपयाचं आम्हाला पहिल्या लॉट मध्ये प्रॉफिट राहिलं. आता त्यानंतर पुन्हा आम्ही जेव्हा दुसरा लॉट केला, त्यावेळी ना आम्हाला सिमेंट पोल लागले, ना ताडपत्री लागली, ना गांडूळ लागले. जे गांडूळ मी 17,000 रुपयाची घेतली होती, फक्त मला शेण लागलं 15,000 रुपयाचं. त्यामुळे तुमचा फायदा हा दुसऱ्या वर्षानंतर चालू होतो. त्यानंतर आता 15,000 रुपयामध्ये सेम तेवढ्याच बेड सध्या कॉलेजमध्ये लागलेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त थोडा किरकोळ खर्च म्हणजे मुंग्यांची पावडर लागते उन्हाळ्यामध्ये तुम्हाला मुंग्या कंट्रोल करण्यासाठी असेल, आणि तुमचं काय पाणी लाईट बिल असेल तो खर्च.
1: बरोबर.
0: त्यानंतर तुम्हाला जे काही नेट प्रॉफिट येईल तुमचंच राहणार आहे.
1: बरोबर. एकंदरीत हे गांडूळ खत तयार करत असताना आपण गांडुळांची निगा किंवा त्यांचं संरक्षण कशा पद्धतीने केलं पाहिजे?
0: गांडुळांचं संरक्षण बेसिकली ऊन, जे ऊन त्याला चालत नाही, तुम्ही थोडीशी सावलीची सोय करावी लागते. आम्ही जे केलं ते सांगतो. आम्ही एक लेअर नेट, जे ग्रीन नेट असते, त्याच्यामध्ये आम्ही जे गोंपाट असतात ती शिवून घेतल्या त्याच्या पट्ट्या, ते आणि पुन्हा त्याच्यावर एक नेट. जो गेला 25 दिवसात जो एवढा उन्हाचा तडाखा होता त्याच्यापासून आम्ही त्यांना वाचवलं. त्यामुळे मग तुम्हाला वॉटरिंग करणं फार गरजेचं आहे. पाणी देणं दिवसातनं 2 ते 3 वेळा पाणी देणं, गोंडपाट ओले ठेवणं, ओपन करून पाणी देणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर तुम्ही अशा पद्धतीनं मॉइश्चर कंट्रोल करून सगळ्यात महत्वाची गोष्ट ती आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आणि त्यांना खाणारी म्हणजे मुंग्या. मुंग्यांपासून तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे क्लोरपायरिफॉस वापरू शकता. अजून एक त्याच्यामध्ये तुम्ही जमिनीतच करत असाल तर चारी बाजूनं चर काढा, त्याच्यामध्ये पाणी साठून राहील ह्याची दररोज काळजी घ्या, जेणेकरून मुंग्या तिकडून तिथपर्यंत येत. अजून आहे की थोडं घुशी वगैरे पण खातात, त्यामुळे तुम्ही गोडावांच्या साईडला वगैरे ह्याच निवड करू नये जागेची. थोडं गोडावांपासून लांब केलं तर घुशी लांब जाऊन खायला बघत नाहीत. प्लस पावसाळ्यामध्ये आणखीन एकाचा त्रास होतो बेडकांचा. पण बेडूक जास्त नाही खात, पण त्यांचा त्रास होतो. आणि आमचा अनुभव, ते बेडूक खायला आमच्या युनिटमध्ये सापडलं होतं, पण सापानं काही खाल्ले नाही गांडूळ.
1: म्हणजे शेतकरी अनावधानं हात घालून गेला, त्यामुळे तो जाऊन बसला असला
0: असतो,
1: दंश होण्याचा शक्यता असू शकते. त्यामुळे मला आणखीन एक असं विचारायचं होतं की गांडूळ खत आपण सगळ्या गोष्टी तयार करतो किंवा त्याची काळजी घेतो, जे चांगल्या क्वालिटीचं आहे हे गांडूळ खत कशा पद्धतीने ओळखता येईल?
0: चांगल्या क्वालिटीचं गांडूळ खत म्हणजे हातात घेतल्यानंतर त्याला वास येत नाही अजिबात.
1: बर.
0: जे तुम्हाला भेसळ मिळेल त्याला एक टिपिकल वास असेल, ह्याला कोणताच वास नसतो. आणि हातात न खाली टाकलं तर चहाची पावडर सारखं सेम दिसते, त्याला अजिबात काही होत नाही. तसंच तुम्ही त्याचं शेतकऱ्यांना हे सांगेल किंवा जे कमर्शियल करणार आहेत त्याचं लवकरात लवकर तुम्ही विकून टाका, कारण त्याच्यामधलं मॉइश्चर कंटेंट कमी होता कामाने. जर मॉइश्चर कंटेंट कमी झालं तर तो पुढचा गिराईक म्हणतो की हे जुनं आहे, त्यामुळे त्याला लवकरात लवकर विकायची तुमची आणि जाते. पण तुम्ही त्याच्यासाठी सीझन पकडणं गरजेचं आहे. तुम्ही जर जानेवारीमध्ये तुमचं गांडूळ खत तयार असेल तर ते कुणीही घेणार नाही. सध्या आता खरीप हंगामामध्ये जेव्हा लावण करायची चालू होते त्यावेळेला सगळ्यात जास्त तुम्हाला डिमांड असते. तुम्ही एका वर्षामध्ये एका प्रोजेक्टमधनं 4 बॅच घेऊ शकता, जास्त पण घेऊ शकता, पण 4 बॅच जास्तीत जास्त तुम्ही घेऊ शकता. शेतकरी बांधवांना व जे नवीन एंटरप्रेन्युअर तयार होणार आहेत त्यांना आव्हान की तुम्हाला जर ह्या संदर्भात आणखी माहिती हवी असेल, या प्रकल्पासंदर्भात चालू कसं करायचं, शेण कुठून मिळणार, कल्चर कुठून मिळणार, तर यासाठी तुम्ही आमच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन या महाविद्यालयाला भेट देऊ शकता. तसंच माझा वैयक्तिक नंबर आहे 8087490972.

0: या क्रमांकावर तुम्ही कधीही फोन करून माहिती जरी विचारली तरी सुद्धा आम्ही त्या प्रकल्पाबद्दल जे काय आम्हाला मदत करता येईल ते करण्याचा आम्ही जरूर प्रयत्न करू.
1: तुम्ही मगाशी सांगितलेत की बेड सारखी पद्धत आहे, किंबहुना आपण सिमेंटचे पोर उभे करून मोकळ्या पद्धतीने देखील गांडुळांची साठवण करू शकतो, अशा पद्धतीचं झालं. पण अलीकडे एक नवीन पद्धत येऊ घातलेली आहे, ते म्हणजे टँक पद्धत, असं मी ऐकलेली आहे. तर ही टँक पद्धत नेमकी काय आहे, त्याद्वारे गांडूळ खत निर्मिती होऊ शकते का?
0: टँक पद्धत म्हणजे जे प्लास्टिक टँक आहेत ते गांडूळ खत निर्मितीसाठी नाही आहेत, ते सध्या व्हर्मी वॉशसाठी तयार केले जातात. तर कसं आहे, पूर्वीच्या काळापासून जे तुम्ही HDPE बेड असतील किंवा अन्य ठिकाणी बघितलं असेल तर त्याला एक बाटली लावलेली असते किंवा पाईप लावून त्याच्यातून पाणी काढलेलं असतं, त्याला म्हटलं जातं की व्हर्मी वॉश. पण तसं बघायला गेलं की तर ते प्युअर फॉर्म मध्ये व्हर्मी वॉश नसतंय, त्याच्यामध्ये अनेक वेगळे घटक पण ऍड झालेले असतात आणि त्याच्यामध्ये लिचिंग व्यवस्थित झालेलं नसतंय, त्यामुळे ते आपल्याला थोडस व्हर्मी वॉश जर प्युअर पद्धतीमध्ये काढायचं झालं तर तुम्ही घरच्या घरी एक छोटासा प्रयोग करू शकता. तर त्यासाठी तुम्ही एक बॅरल घेऊ शकता, बॅरल थोड्याशा हाईटवर ठेवायचा आहे, त्याला तुम्ही विटा लावून चढवा किंवा तुमच्याकडे तिपाई असेल तर तिपाईवर तुम्ही ठेवू शकता. त्या बॅरलचं वरचं तोंड उघडं पाहिजे आणि खाली 3 ते 4 इंचावर तुम्हाला एक टॅप लावून घ्यायचा नळ, ज्याच्यातून तुम्हाला बाहेर काढायचं. खालच्या साईडला जवळपास 25 सेंटीमीटर पर्यंत तुम्हाला विटाचे बारीक तुकडे टाकायचे, 2-2 इंचाचे असतील. त्याच्यावर एक खडीचा दर द्यायचा किंवा तुमच्याकडे पेबल्स असतील गारगोट्या त्या टाकल्या तरी चालतील 25 सेंटीमीटरच्या. त्याच्यावर पुन्हा 25 सेंटीमीटर तुम्हाला वाळू, थोडी जाडीभरडी वाळू टाकायची. त्यानंतर त्याच्यावर एक गोंडपाट अंथरून घ्यायचा आणि गोंडपाटावर शेण टाकायचं. शेण म्हणजे काय, आपल्या गांडुळांचं खाद्य. त्याच्यावर तुम्ही 5 ते 6 दिवस रोज पाणी टाकायचं आणि खालनं पाणी सोडून द्यायचं, ते पाणी वापरायचं नाही. ते जेव्हा शेण गार होईल त्याच्यामध्ये, त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही गांडुळ सोडायचे आणि वरने कापड लावून तुम्ही सील करू शकता, पण एरिएशन झालं पाहिजे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर रोज तुम्ही त्याच्यावर एक बादली ठेवा, हंडा ठेवा, काही ठेवा, थेंब थेंब थेंब 5 लिटर दिवसभरात पाणी पडलं पाहिजे अशी सोय करायची. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी काढून टाकायचं, तुम्हाला 3 ते 4 लिटर पाणी नळातनं परत येते, तेच पाणी पुन्हा रियूज करायचं. असं तुम्ही जवळपास 15 दिवस पाण्याची सायकल फिरवायची. त्याच्यानंतर 15 दिवसानंतर तुम्हाला जे मिळणार आहे ते रिअल फॉर्म मधलं व्हर्मी वॉश असणार आहे. आता हे व्हर्मी वॉशच खूपच चांगले फायदे, म्हणजे व्हर्मी कंपोस्ट पेक्षा पण चांगले फायदे आहेत. तर एक तर ते स्वतःहून कीटकनाशकांसारखं पण काम करते बऱ्याचशा किडींवर, रोगनाशकांसारखं पण काम करते, अन्नाचं पोषण द्रव्य म्हणून पण काम करते. तुम्ही ह्याला डायरेक्ट पानावर पण फवारू शकता, गांडूळ खत आपण फवारू नाही शकत, पण हे तुम्ही डायरेक्ट पानावर पण फवारू शकता. बियाणाची पण प्रक्रिया करू शकता, रोपांना पण प्रक्रिया करू शकता, झाडांच्या आळीमध्ये सुद्धा सोडू शकता आणि ह्याच्यामधून नत्रस्फुरत पलाशे मोठ्या प्रमाणात लवकर प्रमाणात झाडांना मिळत असतात. तर हे जे व्हर्मी वॉशचं मी तुम्हाला सांगितलं की बॅरल सिस्टीम आहे, ही सुद्धा तुम्ही लावली तर जवळपास बरेचसे शेतकरी आता तुम्हाला एक व्हर्मी वॉश लावला तर जवळपास आठवड्याभरात एक तुम्हाला 10 ते 12 लिटर व्हर्मी वॉश मिळत असतो. आणि त्या जवळपास तुम्हाला एक व्हर्मी वॉश 1 लिटरची किंमत बरेच शेतकरी 300 ते 350 रुपये पर्यंत विकाले, त्यामुळे त्याच्यापासून तुम्हाला हा एक फायदा झाला, प्लस तुमच्या बॅरेलमध्ये गांडूळ खत तयार पण झालं, तुमचं कल्चर पण मल्टिप्लाय झालं, तुम्हाला दुसरा कोणताही खर्च नाही लागला. एकदा बॅच संपली तर तुम्ही फक्त वरचं गोंडपाटाच्या वरचं शेण काढून शेण बदलायचं आहे शेण संपल्यानंतर. तर अशा पद्धतीनं तुम्ही त्याचं पण सीझन लावून घेणं गरजेचं आहे. ते कधी लावलं जातं, जास्त करून व्हेजिटेबल क्रॉप्स, जेव्हा व्हेजिटेबल क्रॉप्सचं सोयिंग केलं जात असते त्यावेळेला ह्याची खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते. तर हे व्हर्मी वॉश सुद्धा सध्या मार्केटमध्ये नवीन आहे, जर कुणाला व्यावसायिकदृष्ट्या ह्या क्षेत्रात पडायचं असेल तर तुम्ही 3 बिझनेस करू शकता. एक बिझनेस तुम्ही गांडूळ खत विकू शकता, दुसरं आहे तुम्ही व्हर्मी वॉश विकू शकता, तिसरं आहे तुम्ही व्हर्मी कल्चर म्हणजे गांडूळ विकू शकता. म्हणजे तुम्ही फक्त एकाच प्रकल्पातून 3 वेगळे प्रोडक्ट विकून स्वतःचा धंदा रनिंग करत, तो बंद होतच नाही, तो रनिंग करत करत तुम्ही 3 पद्धतीचे प्रोडक्ट तुम्ही मार्केटमध्ये विकू शकता.
1: बऱ्याचदा गांडूळ खत तयार झाल्यानंतर आपण गांडूळ खत काढून घेतो, सगळ्या गोष्टी होतात, पण त्याच्यानंतरची जे गांडूळांची जमिनीतली असणारी प्रक्रिया आहे ही तशीच चालू राहते का, किंबहुना परत आपल्याला नवीन गांडूळ त्यामध्ये सोडावी लागतात?
0: नाही, आपण जमिनीत गांडूळ सोडतच नाही, आपण जमिनीमध्ये फक्त खत टाक, त्याच्याबरोबर काही बऱ्याच वेळेला गांडूळ जातात, गांडुळांची अंडी जातात, पण काय होत असते जमिनीमध्ये तेवढ्या प्रमाणात कुजलेलं अन्नद्रव्य सध्या नाही आहे, त्यामुळे त्यांची वाढ तेवढ्या प्रमाणात तिथं होत नाही, तिथं थांबते.
1: बर,
0: त्यांना काय खायचंय, कुजलेलं सेंद्रिय पदार्थ जे जमिनीमध्ये

0: शेतकरी सध्या शेण टाकतच नाही, तर त्याच्यामुळे त्याला खाण्यासाठी काय नाही. तुम्ही गांडूळ डायरेक्टली शेतामध्ये सोडू शकत नाही, तुम्हाला गांडूळ खत तयार करून त्यांची जी विष्ट आहे ज्याला आपण गांडूळ खत म्हणतो तीच टाकावी लागते. ती एकदा एकदा टाकल्यानंतर 3 ते 4 वर्षापर्यंत त्याच्यापासून नत्रस्फुरत पालाशी जमिनीत राहत असते. पुन्हा तुम्हाला 2 ते 3 वर्षानंतर पुन्हा एकदा तो डोस तुम्हाला शेतामध्ये अप्लाय करावा लागतो.
1: मग अशी तुम्ही जसं सांगितलं की घुशीसारख्या प्राण्यांपासून किंवा आता उंदीर वगैरे शेतामध्ये असू शकतात, चिचुंजरीसारखे प्राणी असू शकतात, तर यामुळं काही त्याला धोका निर्माण होऊ शकतो का?
0: धोका निर्माण होऊ शकतो, ते जाऊन खात असतात, त्यामुळे तुम्हाला त्याला त्याच्यासाठी जे बेट्स मिळतात, गोळ्या मिळतात, त्या ठेवून त्यांना कंट्रोल करणं हेच त्याच्यासाठी आपण दुसरा काय पर्याय करू शकत नाही. फक्त पर्याय हाच की ते गोडावांपासून लांब असेल तर ते तिथंपर्यंत जाऊन खायचा एवढा प्रयत्न करत नाहीत. हा आमचा एक अनुभव.
1: म्हणजे एकंदरीतच हे गांडूळ खत जे आहे हे आपल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीतून खूप फायद्याचं असं एक प्रोडक्शन आहे. शेतकरी बांधवांनी आता केवळ आपल्या स्वतःच्या पुरतं मर्यादित न राहता त्याचा एक व्यापारी दृष्टिकोन ठेवून त्या पद्धतीनं त्याची निर्मिती केली पाहिजे आणि आपल्याबरोबरच इतर शेतकऱ्यांचं देखील त्यांनी या दृष्टीतून कल्याण साधलं पाहिजे की म्हणून त्यांच्या शेतामध्ये जे काही त्यांनी पिकं पेरलेली आहेत त्यांना वाढवण्याच्या दृष्टीतून एक हातभार म्हणून देखील या गांडूळ खताचा ते चांगल्या पद्धतीनं वापर करू शकतील. पाटील सर, आज तुम्ही इथं आलात आणि एकंदरीतच गांडूळ खताच्या संदर्भात सविस्तर चर्चा आमच्याशी केलीत. गांडूळ खत म्हणजे काय आणि त्याचा वापर आपल्या शेतकरी बांधवांनी कशा पद्धतीने शेतीमध्ये केला पाहिजे, किंबहुना जे गांडूळ खताचे बेड आहेत ते कशा पद्धतीनं केले पाहिजेत, त्याला सरकारतर्फे कसं अनुदान मिळतं, तर ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्ही चर्चा केलीत. आणि शेतकरी बांधवांना आग्रहाची विनंती आपली राहील की अशा पद्धतीने त्यांनी गांडूळ खताचे प्लॉट आपल्या शेतामध्ये निर्माण करावेत की जेणेकरून त्यांना त्याचा फायदा होईल आणि इतर शेतकऱ्यांचा देखील ते फायदा करू शकतील. आज पाटील तर तुम्ही इथं आलात आणि ही सगळी माहिती गांडूळ खताच्या संदर्भातली दिलीत, त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद.
0: धन्यवाद सर.
2: मंडळी गांडूळ खत प्रकल्प याविषयी प्राध्यापक अमित पाटील यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. आपण ऐकताय कार्यक्रम माझं घर माझं शेत आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत शेती अवजारांची देखभाल याविषयीची संकलित माहिती, जिचं वाचन केलंय महेश इनामदार यांनी.
3: नमस्कार मंडळी. मंडळी, आपण आपल्या शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची यंत्र अवजार ही नियमितपणानं वापरत असतो, मात्र ही वापरताना त्यांची देखभाल करणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. किडी, रोग आणि तण यांचा बंदोबस्त यशस्वीरित्या करण्यासाठी पीक संरक्षणाचं साधन तात्काळ उपलब्ध होणं हे खूप महत्वाचं असतं. ही साधने सतत व्यवस्थित ठेवली तरच ती आयत्यावेळी वापरणं आपल्याला शक्य होतं. मंडळी, सध्या आपण बघत आहोत की आपल्याकडं शेतमजुरांची संख्या देखील खूप कमी आहे आणि त्यातच मिळणारे मजूर देखील आपल्याला म्हणावं तशा पद्धतीनं काम करत नाहीत. या सगळ्या समस्यांवर उपाय म्हणून आपण वेगवेगळ्या प्रकारची यंत्र देखील वापरत असतो, पण ही यंत्र वापरात आणण्यापूर्वी त्यांची योग्य ती काळजी घेणं, त्यांची आपल्याला पूर्ण माहिती असणं या गोष्टी देखील खूप महत्वाच्या आहेत. त्याच दृष्टिकोनातून आज आपण अवजारांची देखभाल कशी करायची याविषयीची माहिती घेऊयात. मंडळी, आपण धुरळणी यंत्र, फवारणी यंत्र तसंच यंत्राने चालवणारी काही साधनं देखील वापरत असतो, किंवा फवारणी करताना फवारणी करण्यासाठी लागणारी यंत्र यांचे देखील आपण नियमितपणानं वापर करत असतो, मात्र ही यंत्र जर आयत्यावेळी बंद पडली तर आपला मोठा खोळंबा होतो. म्हणूनच या यंत्रांची योग्य ती देखभाल करणं आवश्यक आहे. आता धुरळणी यंत्राच्या बाबतीत सांगायचं झालं तर भुकटी भरण्यापूर्वी त्यात इतर कोणतीही भुकटी नाही याची खात्री करून घ्यायला पाहिजे. थोडा वेळ भुकटी नसताना यंत्रे वापरावीत, म्हणजे आत असलेली भुकटी ही बाहेर पडून जाते. किती भुकटी उधळायची हे ठरवून यंत्रामध्ये भुकटी भरणं अपेक्षित आहे. उधळावयाच्या भुकटीमध्ये खडे किंवा काडी कचरा नाही याची देखील आपण खात्री करणं अपेक्षित आहे. यंत्राचे सर्व भाग हे व्यवस्थितपणे जुळवले आहेत याची खात्री करूनच यंत्र चालू करावं. मंडळी, फवारणी यंत्राच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर फवारणीसाठी आपण जो पंप वापरत असतो किंवा जे यंत्र वापरणार आहोत ते नियमितपणानं व्यवस्थित ठेवणं अपेक्षित आहे. फवारणीसाठी आपण जे पाणी वापरणार आहोत ते देखील नेहमी स्वच्छ असावं. फवारणी यंत्राच्या जरूर त्या भागांना नेहमी वंगण घालणं अपेक्षित आहे. फवारणीपूर्वी यंत्र स्वच्छ करून घ्यावीत. तणनाशकासाठी वापरलेली यंत्र चांगली स्वच्छ धुवून खात्री करूनच मग औषध फवारणीसाठी वापरावीत. तसंच मंडळी, आपण यंत्रानं चालणारे काही साधनं देखील आपल्या शेतामध्ये वापरत असतो. आणि यांचे देखील योग्य ते काळजी घेणं

0: अपेक्षित आहे. धोरणी आणि फवारणी यंत्रासाठी आपण योग्य त्या सूचना लक्षात घेणं अपेक्षित आहे. इंजिनमध्ये आवश्यक तेवढेच तेल भरावं. इंजिनच्या व्ही पट्ट्याची देखभाल ही दररोज करावी. तसंच त्याचे इतर भाग नट बोल्ट इत्यादी व्यवस्थित आवळले गेले आहेत याची खात्री करून घ्यावी. जरूर त्या सर्व भागांना वंगण लावावं आणि उत्पादकांनी दिलेल्या सूचना यंत्र सुरू करण्यापासूनच आचरणात आणाव्यात. ठराविक काळानंतर यंत्र बंद करून त्याला विश्रांती द्यावी. हे झालं यंत्रांचं. आता फवारणीनंतर जर आपण काळजी घ्यायची झाली तर ती कोणती घ्यायची याबद्दल विचार करूयात. फवारणी यंत्र स्वच्छ करून ते आपण कोरड्या जागी ठेवणं अपेक्षित आहे. फवारणी यंत्रातील औषध हे पूर्णपणे बाहेर काढून यंत्र स्वच्छ पाण्यानं धुवावं. गंज चढू नये म्हणून सर्व भाग स्वच्छ पुसावा. हे यंत्र किंवा फवारणीसाठी वापरलेली भांडी नदीमध्ये किंवा विहिरीमध्ये धुवू नयेत. यंत्रातील वंगण म्हणून वापरावायचे तेल नियमितपणाने बदलत राहावं. तसंच मंडळी, हंगाम संपल्यानंतर आपण यंत्रांची काळजी घेणं हे देखील आवश्यक आहे. तरच पुढील हंगामात ते यंत्र आपल्याला योग्य ती मदत करू शकेल. याच दृष्टीतून जे यंत्र आपण वापरत आहोत त्याची नियमितपणानं पाहणी करावी. गंजलेले भाग बदलून टाकावेत. फवारणी करताना नळी धुवून पाणी काढून ती सावलीत ठेवावी. फवारणी यंत्रांचं परीक्षण करावं. फवारणी यंत्रांचं नीट परीक्षण करून त्यांची वेळेवर दुरुस्ती केली नाही तर त्यामुळे फवारणी नीट होत नाही. परिणामी कीटकांचे पुरेसे नियंत्रण होत नाही. शिवाय फवारणी करताना कामगारांचं आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असते. आपला स्प्रे पंप रोज तपासून घ्यावा आणि त्याची दुरुस्ती करून नेहमी चांगल्या स्थितीत ठेवावा. सामान्यपणे आढळणारा दोष आणि ते कसे टाळावेत या संदर्भात आता आपण माहिती घेऊयात. मंडळी, हाताने चालवायच्या स्प्रे पंपामधील सामान्य दोष जर विचारात घेतले तर त्यामध्ये प्रामुख्यानं नोझल म्हणजेच तोटी, दांडी, झडप, वितरण नळी आणि टाकी यासारखे भाग हे खूप महत्वाचे असतात. हाताने चालणारे स्प्रे पंप म्हणजेच पाठीवरचा पंप, हातपंप, पाय पंप, रॉकर स्प्रे पंप आणि स्टिरप पंप या सर्व पंपामध्ये हे सर्व भाग असतातच. त्यामुळं या सगळ्या भागांची योग्य ती काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे. मंडळी, फवारा जर नीट पसरत नसेल तर नोझलचे टीप, चकती, स्वर्ल कोअर सेट यांची तपासणी करून घ्यावी. ते जर झिजून खराब झाल्याचं दिसून आलं तर त्या जागी ते नवीन बसवावेत. दांडीजवळ गळत असल्यास ती घट्ट आवळावी. झडपेमध्ये गळती असल्यास वॉशर, झडप आणि पॅकिंग दोरा तपासावा आणि जरूर तर नवीन घालावेत. झडपेची उघडझाप ही नीट होत नसेल तर स्प्रिंग आणि झडप नीट तपासून जरूर तर ती बदलून घ्यावी. ट्रिगर काढून फिल्टर साफ करावा. वितरण नळीजवळ गळती असेल तर तेथील नट नीट आवळून घ्यावा. टाकी गळत असेल तर ती दुरुस्त करून घ्यावी. सगळ्या फिरणाऱ्या भागांना नियमितपणानं तेल म्हणजेच वंगण घालणं अपेक्षित आहे. मंडळी, पाठीवरच्या पंपामध्ये देखील काही दोष आपल्याला दिसून येतात. यामध्ये प्रामुख्यानं दट्टा म्हणजेच प्लंजर वाकल्यामुळं तो सुरळीतपणे हलत नाही आणि त्यामुळे आपला फार खोळंबा होतो. त्यामुळं दट्टा सरळ करून त्याचा वापर योग्य पद्धतीने करावा. दाब जर वाढत नसेल तर पिन काढा, दट्टा बाहेर काढा आणि PVC वॉशर तपासा. वॉशर जर फाटला असेल तर तो बदलून नवीन बसवावा. याशिवाय मंडळी, पाय पंपातील दोष देखील आपल्याला दिसून येतात. यामध्ये फवारा जर दट्ट्याच्या बाजूने गळू लागला तर ग्लॅड नट जो असतो तो आवळणं खूप महत्वाचं आहे. या नटचा पॅकिंग दोरा जो असतो तो वेळोवेळी बदलणं अपेक्षित आहे. दाब जर वाढत नसेल तर वॉशरला वंगण लावावं, झडप तपासा आणि जरूर असेल तर बदलून तो नवीन बसवावा. पॅडल वर येत असेल तर वॉशर आणि रिटर्न स्प्रिंग ही तपासणं अपेक्षित आहे. तसंच जर जरुरी असेल तर हे दोन्ही पार्ट बदलून नवीन बसवावेत. जर द्रावण ओढले जात नसेल तर सक्शन होईपर्यंत होश पाईपचा फिल्टर साफ करावा. तसेच सक्शन झडप तपासून त्यामध्ये काही बिघाड झाला आहे का हे पाहावं. मंडळी, अशा प्रकारे आपण आपल्या नियमित वापरासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्रांची योग्य ती देखभाल नियमितपणाने ठेवली तर निश्चितच त्यापासून आपला फायदा होऊ शकेल आणि आपण आपली फवारणीची कामं योग्य पद्धतीने करू शकू. बराय मंडळी, नमस्कार.
1: शेती अवजारांची देखभाल याविषयीची संकलित माहिती आपण ऐकली, जिचं वाचन केलं होतं महेश इनामदार यांनी. मंडळी, याबरोबरच आजच्या माझं घर माझं शेत या कार्यक्रमात मी दीपा तेलंग तुमचा निरोप घेते. पुन्हा भेटूया. नमस्कार.

प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी।

आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 8 वाजतायत. आता ऐकूया एक गाणे ताजेतवाने या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण.

0: आशा भोसले आणि जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरातील राजेश मुजुमदार यांचं गीत आपण ऐकलं, आपली माणसं या चित्रपटातून. संगीत होतं राम लक्ष्मण यांचं. श्रोतेहो, एक गाणी ताजेतवाने या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आत्ताच आपण ऐकलं.
1: पहाटेची मन निवाऱ्याची झुळूक,
2: देवघरातील तेजानं मन प्रफुल्लित करणारी निरांजन,
1: टवटवीत फुलांचा सुगंध,
2: यासोबतच भक्तिगीतांच्या साथीनं वातावरणामध्ये वाढत जाणारी प्रसन्नता,
1: या सर्वांचा सुरेख संगम म्हणजे
2: प्रातःकालीन भक्तिसंगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन,
1: दररोज सकाळी 6:10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
2: मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवरती
1: आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वरती,
2: तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती. आकाशवाणी, एक असं माध्यम जे इतिहास,
1: वर्तमान
2: आणि
1: भविष्यात आहे.
0: श्रोतेहो, रात्रीचे 8:05 होत आहेत. आता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही ते सहक्षेपित करू.

0: अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी हे भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्रात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी 7 जणांची समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गट उपांत्यपूर्व फेरीत भारताचा अर्णव पापरकर पराभूत. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असून आर्थिक आणि व्यापारविषयक सहकार्याला मिळालेली गती हे या चर्चेचं यश असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनीज यांनी दोन्ही देशांमधल्या संरक्षण सहकार्याबाबतचं संयुक्त निवेदन जारी केलं. त्यावेळी ते बोलत होते. ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं दोन्ही नेत्यांची आज बैठक झाली. त्यानंतर हे निवेदन देण्यात आलं. यावेळी प्रधानमंत्री म्हणाले,
1: कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक कोऑपरेशन एग्रीमेंट यानी सीका पर तेजी से काम करने का निर्णय लिया है, जो दोनों देशों के लिए बैलेंस एम्बिशियस और विन विन होगा. हम बायलेटरल इन्वेस्टमेंट ट्रीटी पर भी तेजी से आगे बढ़ेंगे.
0: दोन्ही देशांमध्ये 2022 साली झालेला आर्थिक आणि व्यापारी सहकार्य करार विक्रमी वेळेत लागू झाल्यानंतर भारतातून ऑस्ट्रेलियाला होणारी निर्यात दुप्पट झाल्याचं यावेळी मोदी यांनी सांगितलं. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता, स्थैर्य आणि प्रगती साध्य करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सहकार्य आवश्यक आहे.

0: म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी आज मेलबर्न इथं आयोजित भारतीय समुदायाच्या मेळाव्यालाही संबोधित केलं. इलेक्ट्रॉनिक्स, वाहन निर्मिती आणि औषध निर्मिती क्षेत्रात जगभरात मेक इन इंडियाचा डंका वाजत असून चिप्स पासून शिप्स अर्थात जहाज बांधणीपर्यंत भारतीय उत्पादन परिसंस्था परिपूर्ण होत आहे असं ते यावेळी म्हणाले. भारताच्या संरक्षण क्षेत्रातल्या प्रगतीपासून अंतराळ क्षेत्र आणि क्रीडा क्षेत्रातल्या प्रगतीचा आलेख त्यांनी मांडला. यावेळी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज उपस्थित होते. महाराष्ट्रात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती स्थापन केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. या समितीनं 6 महिन्यात अहवाल द्यावा आणि नागपूर इथं होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायदा आणायचा प्रयत्न करू असंही त्यांनी सांगितलं. राज्यात 5 आणि 6 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीच्या गंभीर परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या स्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी टीका केली. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरचा सरकारचा कारभार नियोजनशून्य असल्याचं ते आज विधानसभेत म्हणाले. पायाभूत कामं निकृष्ट दर्जाची असल्याचं ते म्हणाले.
1: वाढलेलं पावसाचं प्रमाण, ढगफुटीचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये आता वेगवेगळ्या ठिकाणी आपण ऐकतोय आणि ढगफुटी झाल्यावर जो प्रचंड पाऊस येतो त्याचं गणित करून आपण इन्फ्रास्ट्रक्चरची बांधकामं करणं अजून आपण का स्वीकारलेलं नाही.
0: महाराष्ट्रात कांद्यावर प्रक्रिया करून त्याची काही उत्पादनं तयार करण्यावर सरकारनं अभ्यास सुरू केला आहे. वर्षाला कांद्याला द्याव्या लागणाऱ्या अनुदानापेक्षा कमी खर्च यात होईल आणि शेतकऱ्यांना दीर्घकालीन फायदा होईल असं मंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत सांगितलं. देशात इतर राज्यातही कांद्याचं उत्पादन सुरू झाल्यानं मागणीपेक्षा जास्त कांदा उपलब्ध झाला आहे. यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांना इतर पिकाचा पर्याय सुचवता येईल का यावर अभ्यास सुरू आहे असंही ते म्हणाले. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेअंतर्गत ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या 3र्या बैठकीचं उद्घाटन आज केंद्रीय परिवहन सचिव व्ही उमाशंकर यांच्या हस्ते झालं. उद्घाटनानंतर परिवहन कार्यगटाच्या एका सत्राला उमाशंकर यांनी संबोधित केलं. यावेळी पुनर्वापर, गतिशीलता, शहरी पायाभूत सुविधा, शाश्वत विकास या मुख्य मुद्द्यांवर तसंच परिवहन क्षेत्राशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. ब्रिक्स सदस्य देशांच्या परिवहन मंत्र्यांची मुख्य बैठक येत्या 11 आणि 12 जुलै रोजी होणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. परिवहन, पायाभूत सुविधा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याशी संबंधित विविध महत्वाच्या विषयांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या फनेल झोनमधल्या जुन्या इमारतींच्या तसंच जुहू इथल्या मिलिटरी ट्रान्समिशन स्टेशनमुळे निर्बंध घालण्यात आलेल्या इमारतीच्या पुनर्विकासाला चालना द्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. याबाबत विधानभवनात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या फनेल झोनमधल्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी महत्वाचे बदल केले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिका इराण संघर्ष तीव्र झाल्यानं जागतिक बाजारपेठांमध्ये त्याचे पडसाद उमटले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम संपुष्टात आल्याचं जाहीर केल्यानंतर कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. ब्रेंट क्रूडचे दर 6% जास्त वाढ नोंदवत प्रतिबॅरल $78.80 पर्यंत पोहोचले आहेत. तर अमेरिकन कच्च्या तेलाच्या दरातही वाढ होऊन ते प्रतिबॅरल $75 पर्यंत गेले आहेत. अमेरिकेनं आज बुशेर अणुऊर्जा प्रकल्पाजवळ हवाई हल्ला केल्याचा दावा इराणनं केला आहे. अमेरिकेच्या लष्करानं इराणवरचे हल्ले थांबवल्याचं जाहीर केल्यानंतर काही तासात पुन्हा हल्ला झाल्याचा दावा इराणनं केला आहे. अमेरिकेने आज सकाळी इराणवर पुन्हा हवाई हल्ले केले. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणनं बहरीन, कुवेत, कतारवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केल्याचा दावा केला. अमेरिकेच्या 2 दिवसांच्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान 14 जण ठार तर 78 जण जखमी झाले आहेत. विम्बल्डन कनिष्ठ गटात उपांत्यपूर्व फेरीत पोहोचलेला भारताचा टेनिसपटू अर्णव पापरकर अंतिम फेरी गाठू शकला नाही. आज झालेल्या उपांत्य सामन्यात अमेरिके

0: इजिप्तच्या जॉर्डन लीनं त्याला 6-2, 7-5 असं पराभूत केलं. केरळमध्ये कोच्ची इथं आज ब्रिक्स महिला मंत्र्यांची बैठक झाली. ब्रिक्स सदस्य देशांसमोर महिलांच्या विकासाशी संबंधित अनेक समान आव्हानं असल्याचं केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी समारोप सत्रात सांगितलं. या समान मुद्द्यांवर संवाद आणि सहकार्य वाढवण्यात ब्रिक्स महिला मंत्रीस्तरीय मंच महत्वाची भूमिका बजावत असल्याचं त्या म्हणाल्या. महिला मंत्रीस्तरीय मंचाच्या इतिहासातल्या पहिल्या संयुक्त निवेदनाच्या स्वीकृतीनं बैठकीचा समारोप झाला. महिलांच्या नेतृत्वाखालील विकास हा सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाचा महत्वाचा आधार असल्याचं या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे. पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधल्या अशांततेबाबत अनेक ब्रिटिश खासदारांनी ब्रिटनच्या संसदेत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तानी सुरक्षा दलांच्या कारवाईत अनेक नागरिकांचा मृत्यू झाला असून सध्या या भागात लॉकडाऊन संचारबंदी लागू आहे. या भागात शांततापूर्ण निदर्शनं करणाऱ्यांवर पाकिस्तानी सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात ब्रिटिश नागरिकांसह अनेक जणांचा मृत्यू झाला असून कैक जखमी झाले आहेत असं कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते बॉब ब्लॅकमन यांनी सांगितलं. ब्रिटिश खासदार इम्रान हुसेन यांनीही या भागात सुरू असलेला रक्तपात आणि मनमानी अटकसत्राबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. आपल्या मागण्या मान्य न झाल्यास अंतिम टप्प्यातलं आंदोलन करण्याचा इशारा जॉईंट अवामी अॅक्शन कमिटीनं पाकिस्तानला दिला आहे. जेएसीचे नेते सरदार अमन खान यांनी कथित नाकेबंदी आणि लष्करी कारवाईमुळे निर्माण झालेल्या टंचाईचा हवाला देत भारताकडे मानवतावादी मदतीची मागणी केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये मोशी इथं दुमजली इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याच्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून आणखी 6 जण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. गेल्या 22 तासांपासून युद्धपातळीवर सुरू असलेल्या बचाव मोहिमेत आतापर्यंत 17 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलेलं आहे. इमारतीमध्ये अंदाजे 23 जण होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी हे भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्रात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी 7 जणांची समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गट उपांत्यपूर्व फेरीत भारताचा अर्णव पापरकर पराभूत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. रात्रीचे 8:15 आणि 35 सेकंद झालेत. जाणून घेऊया आजच्या उर्वरित आणि उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर आपण ऐकाल उद्योग जगत या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण. 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड आणि 9:45 इन्साइट्स हे कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री 10 वाजता नभोनाट्य बाजार, लेखक आहेत वा ग केसकर. 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये मनोहर कासलीकर यांचं गायन आपण ऐकाल. रागभूप आम्ही प्रसारित करू. श्रोतहो उद्या शुक्रवार 10 जुलै 2026 आमची प्रातकालीन प्रसारण सभा सुरू होईल 5:50. 6:05 गिरवाणवाणी या कार्यक्रमामध्ये सतीश आगरकर यांच्या स्वरामध्ये कुंजिका स्तोत्र. प्रभात वंदन हा भक्ती संगीताचा कार्यक्रम 6:10. 6:40 कृषी वार्ता या कार्यक्रमामध्ये दुग्ध व्यवसाय याविषयीची संकलित माहिती आपण ऐकाल. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर. 6:55 रूपरेषा सांगितली जाईल. 7:20 एक गाणे ताजे तवाने प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास 7:25. 7:40 श्वास हेल्थ केअर यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आणि त्यानंतर आपण आस्वाद घ्याल गाणी मनातली या कार्यक्रमाचा. 8:00 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. ही बातमीपत्र

ही सहक्षेपित करू। 8:40 चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम। सकाळी 9:10 कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमामध्ये किशोरवयीन मुलींचं आरोग्य आणि भवितव्य याविषयी स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांची ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल। आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये ढाका चित्रपट महोत्सवात पुरस्कार प्राप्त सांगलीमध्ये निर्मित प्लास्टिक बाबा या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक डॉक्टर युग नील शंकर यांची खास मुलाखत आपण ऐकाल सकाळी 9:30। या मुलाखतीचा भाग तिसरा आम्ही प्रसारित करू। बातचीत आणि सादरकर्ते आहेत तेजा दुर्वे। सकाळी 10:00 मराठी चित्रपट संगीत, 10:15 गांधी वंदना NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग आपण ऐकाल 10:30 आणि 11:00 गाता रहे मेरा दिल हा चित्रपट संगीताचा विशेष कार्यक्रम। 11:40 आज का शब्द आणि सुक्ती आणि नंतर भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम।

0: शोधहो दुपारी 12 वाजल्यापासून आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम सहक्षेपित करू. त्यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ, या कार्यक्रमामध्ये कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं, त्याचबरोबर मातृसुरक्षा दिनानिमित्त उपसंचालक आरोग्य सेवा छत्रपती संभाजीनगर परिमंडळच्या डॉक्टर कांचन वनोरे यांची लीना पांडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. शीर्षक आहे मातृसुरक्षा राष्ट्रसुरक्षा. त्याचबरोबर आजची रेसिपी, यामध्ये व्हेज कटलेट. गीत बहार 1:05, 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. जालना जिल्ह्याचं वार्तापत्र 1:40, 1:45 भावधारा. दुपारी 2:05 आरोग्य धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण. 2:30 नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये आनंद चिमोटे यांचं गायन राग मदमाद सारंग आपण ऐकू शकाल. श्रोतेहो, आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल संध्याकाळी 5 वाजता. यामध्ये सुरुवातीला हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युवक मित्रांसाठी कार्यक्रम युवावाणी. 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमामध्ये दत्तात्रय कळसकर आणि सहकारी यांनी सादर केलेलं भेदी कमळ ऐकाल. संस्कृत समाचार 6:20. 6:30 कुटुंब स्वास्थ्य कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण. 6:50 रूपरेषा सांगितली जाईल. संध्याकाळी 7 वाजता प्रादेशिक बातम्या. 7:15 आजचं विधिमंडळ समालोचन. 7:30 माझं आवार माझं शिवार हे राज्यस्तरीय कृषी प्रसारण. 1 गाणे ताजे तवाने या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण रात्री 8 वाजता. 8:15 कव्वाली. 8:45 समाचार संध्या. 9 वाजता News@9 ही बातमीपत्र. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 करंट अफेअर्स हे कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री 10 वाजता आजचे पाहुणे या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आणि 10:30 नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये उस्ताद मुनवर अली खान यांचं गायन. यामध्ये राग बागेश्री आपण ऐकू शकाल. तर श्रोतेहो, ही होती आजच्या उर्वरित आणि उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा. याशिवाय नेहमीच्याच वेळेत आम्ही बातम्याही सहक्षेपित करू. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 8:22 होतात. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम उद्योग जगत.
1: उद्योग जगत या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली. कारखाने, वर्कशॉप, गॅरेज साठी लागणारी सर्व प्रकारची दर्जेदार आणि विश्वासार्ह हत्यारे साधने एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे 100 वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेलं भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली. संपर्क 98 50 880 701.

श्रोतेहो नमस्कार आणि आजच्या उद्योग जगत कार्यक्रमात आपलं स्वागत. कामगारांचं मानसिक स्वास्थ्य याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी मागच्या दोन भागांपासून आपल्याला मार्गदर्शन करतात. आजही ते आपल्यासोबत असणार आहेत. ऐकूया त्यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेला मुलाखतीचा तिसरा भाग.

0: कामाच्या ठिकाणी होणारा अपमान, असुरक्षित वातावरण किंवा दबाव, तर याचा सामना कसा करायला हवा?
1: तर हे अपमान, दबाव, असुरक्षित वातावरण हे सगळे जे काय, तर हे परिस्थितीमधले हे घटक आहेत. मग याच्यामध्ये परिस्थितीतले हे जरी समजा असे घटक असले तरी त्या परिस्थितीमधले काही घटक हे माझ्या नियंत्रणामध्ये असतात आणि परिस्थितीतले काही घटक हे माझ्या नियंत्रणाच्या बाहेरचे असतात. आता फॉर एक्झाम्पल, एका कामगाराचा जो सुपरवायझर आहे तर तो अत्यंत वाईट आणि विचित्र शब्दामध्ये अपमानास्पद बोलतो, म्हणजे कितीही तुम्ही चांगलं काम करा त्याला समाधान असते. मग अशा सिच्युएशनमध्ये त्याच्या कंट्रोलमध्ये काय आहे की त्या सुपरवायझरच्या वरती कोणीतरी मॅनेजर असतं, तर या मॅनेजरला हे असं होतंय असं म्हणून सांगणं हे कंट्रोलमध्ये. मॅनेजर पण जर समजा असाच निघाला तर मग ते जॉब सोडून नवीन ठिकाणी जॉब शोधणं हे त्याच्या कंट्रोलमध्ये असू शकतं. तर आपल्या कंट्रोलमध्ये काय आहे आणि कंट्रोलच्या बाहेरचं काय आहे याचा कंटिन्युअस आपण भान ठेवावा. आणि जर समजा आपण सतत परिस्थितीलाच दोष देत बसलो तर काय होतं, आपली मनस्थितीच्या किल्ल्या आपण परिस्थितीच्या हातामध्ये दिल्यासारखे होतात. म्हणजे उद्या सुपरवायझरनं असं बोललं तर मला असा त्रास होणार आणि तसं बोललं तर मला तसा त्रास होणार, पण त्या सुपरवायझरनं काहीतरी बोलल्यानंतर त्याला प्रतिसाद कसा द्यायचा हे माझ्या कंट्रोलमध्ये असतं. म्हणजे प्रतिसाद म्हणजे माझा चष्मा हा माझ्या कंट्रोलमध्ये असतो. मग अशा सिच्युएशनमध्ये मी नेहमी एक प्रार्थना सांगतो लोकांना, तर ही अल्कोहोलिक अनॉनिमसची प्रार्थना आहे, अत्यंत सुंदर प्रार्थना आहे. तर ही प्रार्थना कशी आहे की सगळ्या श्रोत्यांनी अवश्य लक्ष द्यावं की जे टाळणे अशक्य ते शक्ती दे सहाया. बरोबर, जे टाळणे अशक्य ते शक्ती दे सहाया, जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया. म्हणजे परिस्थितीतले टाळण्या अशक्य असे काही घटक आहेत आणि ते मला सहन करायची शक्ती दे, आणि जे शक्य साध्य आहेत ते निर्धार दे कराया. आणि याच्या पुढे जाऊन काय म्हणते ही प्रार्थना की मज काय शक्य आहे, आहे अशक्य काय, माझे मला कळाया दे बुद्धी देवराया. अशा पद्धतीनं त्या घटनेमध्ये त्या परिस्थितीमध्ये माझ्या कंट्रोलमध्ये काय आहे त्याच्यावरती काम करावं. परिस्थिती अजिबातच जर समजा बदलणारी नसेल तरी आपले दृष्टिकोन आपल्याला बदलता येऊ शकतात. अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टींना आपल्याला सामोरं जाता येऊ शकतं.
0: मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी रोजच्या जीवनामध्ये कामगारांनी कोणत्या सवयी अंगीकारायला हव्यात?
1: अत्यंत चांगला प्रश्न. तर रोजच्या छोट्या सवयींच्या मध्ये एक सवय यांनी सोडायलाच हवी, तर ती म्हणजे ते जे काही व्यसन करतात ना, तर ती व्यसन त्यांनी सोडायलाच पाहिजेत. दुसरी गोष्ट काय, रोजच्या रोज व्यायाम करायला पाहिजे. तर लोक काय म्हणतात की आम्ही एवढं अंगमन्यतेचं काम करतो तर हाच आमचा व्यायाम आहे. तर व्यायामाची खरी गंमत अशी असते की एखादं तर अंग मेहनतीचं काम तुम्ही रोज रोज रोज रोज रोज करायला लागला ना की ते शरीर त्याला ॲडॉप्ट होऊन जातं. ॲडॉप्ट म्हणजे काय, तर त्याला ते ॲडजस्ट होऊन जातं शरीर. त्यामुळे मग ते शरीर हे रोजचं काम या सदरामध्ये ह्या सगळ्या अंग मेहनतीच्या कामाला टाकायला लागतं, त्याला व्यायाम या सदरामध्ये टाकत नाही. व्यायाम कशाला म्हणायचं की रोज आपण आपल्या शरीराला येन केन प्रकारेनं थोडासा चॅलेंज करणं. मग ह्या हा व्यायाम ह्या कामावरती पण करता येऊ शकतो. तर फॉर एक्झाम्पल, एखाद्या वर्करला असं काम असेल की जर समजा रोज 50 किलोची 50 पोती उचलून ठेवायची, असं जर समजा त्याचं काम असेल तर ते 3 महिन्यामध्ये त्याचं शरीर त्या 50 किलोची पोती 50 वेळेला याला ऍडजस्ट होऊन जातं. मग ह्यानं त्याच्यामध्ये व्यायाम करायचा जर समजा असेल तर त्यानं मग ते 55 किलोची पोती 50 वेळेला किंवा 50 किलोचं पोतं 55 वेळेला असं काहीतरी करून त्या शरीराला रोज थोडंसं चॅलेंज करत राहायला लागतं. अगदी जर समजा असेंब्ली लाईनवरती काम असतील तर मग ह्याला आपण व्यायाम असं आपण नाही म्हणू शकत. मग ह्या लोकांना वेगळा हा व्यायाम करायला लागतो. व्यायामाचा फायदा काय होतो, तर व्यायामामुळं एंडॉर्फिन्स म्हणजे शरीरातली जे अंतर्गत हॅपी हॉर्मोन्स असतात, तर ती हॅपी हॉर्मोन्स रिलीज होतात, ताणतणावांना हँडल करायला त्या माणसाला सोपं जातं. पुढची महत्त्वाची गोष्ट असते की पुरेशी झोप या लोकांनी घ्यायला पाहिजे, कारण झोपेला

0: युजली अनुत्पादक असं समजलं जातं, पण झोप ही कधीच अनुत्पादक नसते. उद्याच्या उत्पादनाला मला आज जर समजा सक्षम व्हायचं असेल तर आज जी माझी झीज झालेली आहे ती भरून काढण्याकरता मला ते शांतीमध्ये झोप घेणं हे अत्यंत गरजेचं असतं. त्यामुळं पुरेशी झोप हे अत्यंत महत्त्वाची सवय या लोकांनी लावून घ्यायला पाहिजे. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा माझ्याकडून की मोबाईलमुक्त वेळ, की जे संध्याकाळी काय आपण ते रील्स बघत बसतो तर ते रील्स बघणं जर समजा कमी केलं तरी सुद्धा घरच्या लोकांना मुलांच्या करता आई वडिलांच्या बरोबर बोलण्याकरता शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या करता आपल्याला रिकामा वेळ हा भरपूर मिळू शकतो. त्यामुळे संध्याकाळी 9 वाजल्यानंतर मी मोबाईलला फोन आला तरच उचलणार नाही, तर अन्यथा मी स्क्रीन बघणार नाही, असे काहीतरी नियम आपण घालून घेऊ शकतो असा माझा सल्ला राहील.
1: मोबाईल आणि इतरही सोशल मीडिया
0: हो,
1: तर यावरून सतत एक माहिती आपल्यावर येऊन आदळतच असते म्हणजे असं आपण म्हणूया, तर यानंही खरंच मानसिक ताण वाढतो.
0: यांना मानसिक ताण वाढण्यापेक्षा काय होतं की यांना मानसिक थकवा येतो. याला आम्ही आमच्या शब्दांमध्ये आम्ही याला ब्रेन फॉग असं म्हणतो. फॉग म्हणजे धुकं. म्हणजे धुक्यामध्ये आपण गाडी चालवताना कसं आहे की आपण जागे आहोत, आपण गाडी पण व्यवस्थित चालवते, पण पुढचं आपल्याला व्यवस्थित सुस्पष्ट दिसतच नाही. तसं या माहितीच्या भडीमारामुळं किंवा या सततच्या रील्समधल्या एंटरटेनमुळं काय होतं की मेंदू हा बधीर होऊन जातो. मेंदूचा जो काय शार्पनेस आहे तर तो हा शार्पनेस मेंदूचा हा कमी होतो. म्हणजे माणूस काम करतो पण तो असा डल पद्धतीनं तो काम करायला लागतो आणि मग नंतर नंतर त्या मेंदूला सतत उत्तेजनेची सवय व्हायला लागते. ते आणि मग कितीही उत्तेजना दिली तरी त्या मेंदूला कमीच वाटायला लागते. तर त्याच्यामुळं ह्या सोशल मीडिया वापरावरती किंवा ह्या रील्स बघण्यावरती किंवा सोशल मीडियावरती पोस्ट करण्यावरती थोडासा हा विवेक वापरणं हे अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा मग माणूस त्याचा ॲडिक्ट होऊन जातो.
1: व्यसनाधीनता आणि मानसिक ताण आणि झोप सुद्धा, तर याचा खरंच काही आहे संबंध?
0: अत्यंत घनिष्ठ संबंध आहे. व्यसनांची सुरुवात आता आपल्या या उद्योग जगतातल्या सगळे जे काय आपले कथानायक आहेत तर त्यांच्या बाबतीतली जी सुरुवात झालेली असते तर ते मी खूप कष्टाचं काम करतो म्हणून मग मला थोडंसं रिलॅक्सेशन करता लागते किंवा मला कामावरती खूप ताण आहे याच्याकरता मला रोज थोडीशी ती घ्यायचीच आहे, म्हणजे तो माझा हक्क आहे असं मला ते वाटायला लागतं किंवा ते माझं बक्षीस आहे असं ते वाटायला लागतं. किंवा मग इतकं कष्टाचं काम जर समजा करायचं असेल ना तर मग त्याच्याकरता ते घेणं हे आवश्यकच आहे असे समज आपल्या ह्या सगळ्या कथानायकांच्या डोक्यामध्ये असतात. पण मंडळी हे एखाद्या वेळेला केलं तर एक वेळ ते चालण्यासारखं आहे. पण आता इथं ह्याच फिलॉसॉफीनं किंवा ही जे काही समर्थन आहेत तर ह्या समर्थनापोटी माणसं वर्षानुवर्ष पित राहतात. माणसं सुट्टीच्या दिवशी मग सकाळी पण रिलॅक्सेशन म्हणून मग ते दर मंगळवारी सकाळी सगळे बार भरलेले का असतात तर हेच की रिलॅक्सेशन म्हणजे पिणं हे त्याच्या डोक्यामध्ये बसलेलं असतं बरं. आणि हे व्यसन हा एक सवय मधनं तो आजारामध्ये कधी रूपांतरित होतो हा भल्या भल्याना तो पत्ता लागत नाही. आणि मग ते व्यसन कसं असतं, फसवं असतं. मग ते काही ना काहीतरी ते ट्रिक्स सांगून त्या व्यक्तीला स्वतःला फसवत राहतं की तू पिऊन पडतोस कुठं, तू उधार उसनवाडी करून कुठं पितोस, तू पिऊन दंगा कुठं पितोस, तू तुझं तुझं पितोस जेवतोस दंगा न करता झोपून जातोस, तुझ्या कामावरती कुठं काय परिणाम झालाय, रात्री कितीही प्यायला तरी तुला सकाळी हँगओव्हर नसतो, कितीही प्यायला तरी तू सकाळी कामावरती खाडी करत नाहीस, ही सगळी जी काही व्यसनाची जी काही समर्थन आहेत ना तर ह्या समर्थनामुळे ते व्यसन हे कंटिन्युअस पुढे चालूच राहतं. पण शेवटी हे दारू म्हणा किंवा तंबाखू म्हणा किंवा गुटखा म्हणा किंवा मावा म्हणा ही जी काही सगळी जी काही केमिकल्स आहेत तर ही काही शरीराकरता रुटीन माझं नैसर्गिक खाद्य नाही आहे, तर त्यामुळे ते कालांतरानंतर आपल्या शरीरावरती काही ना काहीतरी परिणाम हे करायलाच लागतं. आणि दुसरी गोष्ट काय यातनं काय होतं की तो मानसिक तणाव जो काय तो कमी होण्याकरता म्हणून जे सुरू केलेलं असतं तर ते कधीच कमी होत नाही. आम्ही आमच्या ओपीडीमध्ये सांगताना कसं सांगतो, येतात काय तर मानसिक ताण म्हणून आमच्याकडे आलेले असतात पण प्रत्यक्षामध्ये काय असतं तर दारूचं ते आवड, तर यांची आवड ही व्यसनामध्ये रूपांतरित झालेली असते आणि माझ्याकडे येताना ते मानसिक ताण म्हणून आलेले असतात. मग यांना सांगायला काय लागतं की एखादा हौदामध्ये जर समजा पाणी भरायचं असेल तर तुम्ही कष्ट करून लांबनं 5-5 किलोमीटरवरनं पाणी आणून भरताय आणि खालचा नळ उघडा ठेवताय, तुम्हाला कसं वाटेल त्या माणसाबद्दल? मग ते हसतात, मूर्ख माणूस आहे म्हणेल. मग तुमच्या बाबतीमध्ये हेच चाललंय, तुम्ही एका बाजूनं दारू चालू ठेवणार आणि मानसिक ताण कमी करण्याकरता गोळ्या खाणार, मग हे लांबनं हौदात भरायचं पाणी आणून आणि खालचा नळ चालू ठेवल्यासारखं आहे. त्यामुळे तुम्ही तो नळ जोपर्यंत बंद करत नाही तोपर्यंत मानसिक तणावाची ट्रीटमेंटच होत नाही. मग असं सांगितल्यानंतर काही माणसं ऐकतात तर मग ती बरी होतात, मार्गाला लागतात. काही माणसं काय डॉक्टर सांगतोय असं म्हणतात, मग ते अजून 2-3 वर्षानंतर त्याचा व्यसनाचा शरीरावरती ज्यावेळेला दुष्परिणाम होतो मग त्यावेळेला ट्रीटमेंट घेतल्याशिवाय काय पर्यायच नसतो. मग ती वेळ कशा करता येऊ द्यायची आपण, असं माझं म्हणणं.
1: यासाठी कुटुंबीय काय करू शकतात
0: व्यसनांच्या मध्ये? व्यसनांच्या मध्ये कुटुंबियांची भूमिका ही अत्यंत महत्वाची ठरते.

0: म्हणजे खूपदा ह्या ह्या सगळ्या बिचाऱ्या बाया येतात ना, तर ह्या यांचं पिणं आमचं जिणं असं एक त्यांचा तो कायमचा त्यांचं हे असतं. या काय करतात घरातली मंडळी काय करतात तर की त्यांच्या न कळत ह्या व्यसनाधीन व्यक्तीला हातभार लावत असतात. असं हे वाक्य मी वापरलं ना की सगळे कुटुंबीय चपापतात, आम्ही हातभार लावतो असं कसं म्हणताय. मग मी त्या मावशीनं म्हणा की त्या वहिनीनं म्हणा काकीनं म्हणा मी ते समजावून सांगतो की आता जर समजा काका एखाद्या दिवशी रात्री खूप पिऊन रात्रभर ओकले आणि दुसऱ्या दिवशी कामावरती महत्वाची असाइनमेंट होती, महत्वाचं काहीतरी काम होतं, मालकाने याच म्हणून सांगितलं होतं, मग त्यावेळेला तुम्ही खोटं बोलता की नाही यांची तब्येत बरी नाही म्हणून, म्हणजे काय केलं तर ह्या व्यसनामुळे जो काय दुष्परिणाम व्हायला लागलाय त्याच्यापासून तुम्ही त्यांना वाचवलं. उद्या यांना काहीतरी डोकं दुखायला लागलं किंवा खूप मळमळायला लागलं तर डॉक्टरकडे घेऊन जाऊन तुमची सेवा शुश्रूषा करता का नाही. हा माणूस रात्रभर पिऊन कुठेतरी आला आणि दरवाजात पडला तर शेजारी पाजारी बभराऊ नये आणि शेजारी पाजारी इज्जत जाऊ नये म्हणून त्याला तुम्ही उचलून आणून आतमध्ये झोपवून त्याचे बूट चप्पल काढून त्याला पांघरून घालता का नाही. म्हणजे थोडक्यात काय तर कुटुंबीय त्यांच्या न कळत त्यांच्या व्यसनांना हातभार लावत असतात. किंवा मग कित्येकदा काय होतं की ही व्यक्ती पीत पीत पीत पीत कामावरती खाडे पडायला लागतात, पैसे कमी पडायला लागतात घरामध्ये, मग घराचा भार घ्यायचा म्हणून मग ही बिचारी महिला मग ती अति कामाला जायला चालू करते आणि मग रोल बदलतात सगळे. म्हणजे जे कुटुंब प्रमुख म्हणून ह्यानं करायच्या ज्या काय जबाबदाऱ्या होत्या तर ह्या सगळ्या जबाबदाऱ्या ह्या घरातल्या बाया घ्यायला लागतात. हे असं होईल जर समजावं लागलं तर ह्या लोकांनी घरातल्या लोकांनी हे ओळखायला पाहिजे की आपल्या न कळत आपण आपल्या माणसाला त्याच्या माणसाच्या पिण्याला व्यसनाला आपण खतपाणी घालतोय तर हे बंद करायला पाहिजे. मग याच्याकरता स्ट्रॅटेजी काय घ्यायला लागते की तुम्ही आम्हाला भयंकर आवडता पण तुमचं पिणं आम्हाला पसंत नाही. म्हणजे वाक्य त्यांच्याशी भांडताना या बायका काय करतात तर पिऊन आलेल्या नवऱ्याचे भांडतात. मग याच्यासारखा मूर्खपणा कुठला नाही आहे. भांडायचं तर दुसऱ्या दिवशी सकाळी भांडावं ना, त्या दिवशी रात्री कशाला भांडायचं. मग उद्या त्याला म्हणायला रिकाम होतो की तू कटकट करतेस म्हणून मी पितो. पण यांनी घरच्या लोकांनी भूमिका काय घ्यावी की आम्हाला तुम्ही आवडता, हे वाक्य कसं घ्यायचं की आम्हाला तुम्ही आवडता पण तुमच्या पिण्याला आम्ही हातभार नाही लावणार. पिण्यामुळे जे नुकसान होईल, पिण्यामुळे म्हणा किंवा जुगारामुळे म्हणा, आर्थिक जे काय नुकसान होईल तर त्याच्याकरता आम्ही पैसे नाही भरणार. तुम्हाला ताप आला न्युमोनिया झाला तर आम्ही सेवा करू, पण पिण्यामुळे काय झालं तर मग ते तुमचं तुम्हीच निस्तरायचं. पिण्यामुळे जर समजा सावकारदारामध्ये आले तर आम्ही आमचं घाणवट टाकणार नाही, अशी ठाम भूमिका या कुटुंबियाने घ्यायला लागते. त्याच्याशिवाय आपल्या पिण्यामुळे दुष्परिणाम व्हायला लागला हे त्या व्यक्तीला कळल्याशिवाय ती व्यक्ती सुधारायचं नावच घेत नाही आणि हे दुष्परिणाम घरची माणसं त्यांच्या नकळत होऊच देत नाही. त्यामुळे याचं सुखनैव चालू राहतं. हा असा सगळा तो खेळ असतो. त्यामुळे कुटुंबियांची भूमिका व्यसनाच्या बाबतीमध्ये अत्यंत महत्वाची.
1: उद्योजक संस्था किंवा कारखानदार तर कामगारांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी त्यांनी काय पावलं उचलायला हवीत?
0: मग यांना हे खरोखर मनापासून करायचं आहे असं आपण गृहित धरून आपण हा सल्ला देऊया. आत्तापर्यंत आपलं कल्चर जे आहे ना तर ते चंगळवाद जो काय आहे ना तर तो चंगळवादामध्ये उद्योग संस्थेचा असतो तो मालक असतो. मालक या भूमिकेतनं तो तिथं बघतो ना आपल्या उद्योगाकडं तर त्यावेळेला निव्वळ नफा असं त्याचं उद्दिष्ट असतं. आणि मग नफा निव्वळ हे जर समजा त्या मालकाचं उद्दिष्ट असेल तर साहजिकच त्या व्यवस्थेमध्ये कामगारांचं शोषण अशी ती व्यवस्था असते. पण आमचा सल्ला असा असतो की कमवून कमवून तुम्ही किती कमवणार. म्हणजे एवढे हे बिल गेट्स वॉरन बफे ही सुद्धा मंडळी नंतर नंतर ऍक्विजिशन म्हणजे मिळकतीला मर्यादा आहेत, मिळकतीला जरी समजा मर्यादा नसल्या, जग जरी समजा यांनी पादाक्रांत केलं तरी सुद्धा उपभोगाला मर्यादा आहेत, तरी सुद्धा शेवटी शेवटी तुम्हाला समाजाकरता काहीतरी करावं असं वाटायला. म्हणजे ह्या सगळ्या मोठ्या लोकांनी आपल्या संपत्तीचे मोठे हिस्से उलटे सोसायटीला परत दान देऊन टाकले. मग ह्या मालक लोकांना आमचा सल्ला काय राहील तर ह्या मालकांनी आपल्या उद्योगाकडं माझा उद्योग असं म्हणून न बघता, मी मालक असं न बघता मी या उद्योगाचा विश्वस्त असं म्हणून बघावं. विश्वस्त बघितलं ना तर विश्वस्त या संकल्पनेचा पहिला फायदा कोणाला होतो तर बदलाचा पहिला फायदा हा मालकांना स्वतःला होतो. विश्वस्त म्हणून बघितलं की त्यांना चांगल्या ज्या पॉझिटिव्ह इमोशन्स आहेत तर त्याचा पहिल्यांदा स्पर्श होतो. तो आपल्या उद्योगाकडे विश्वस्त म्हणून बघायला लागला तर तो माझ्या हितासोबत माझ्या कुटुंबाचं, कुटुंब म्हणजे माझं जे उद्योग कुटुंब आहे म्हणजे माझ्या औद्योगिक आस्थापना हे माझ्या कंपनीचं जे काही कुटुंब आहे त्याचं पण तो भलं बघायला लागतो. आणि मग त्याचबरोबरीनं तो देशाचं बघायला लागतो, जगाचं बघायला लागतो, विश्व कल्याणाचं बघायला लागतो, एन्व्हायरमेंटकडे बघायला लागतो, पर्जन्यमानाकडे बघायला लागतो. एक फक्त तुम्ही मालक ते विश्वस्त असा ज्यावेळेला तो उद्योजक होतो तर त्यामध्ये त्याचा एवढा सगळा तो बदल त्याच्यामध्ये व्हायला लागतो. आणि मग ते साहजिकच त्याची विचारसरणी हळूहळू ट्रिकल डाऊन होऊन ती खालीपर्यंत पोचायला लागते. मग ते कामगारांच्या भलेपणाची ती धोरणं आखायला लागतात, कामगारांचं हित ते जपायला लागतात, जे काय मिनिमम वेजेस आहेत तेवढे द्यायला लागतात, बोनस जे काय ठरलेल्या आहेत नियमांना त्याच्यामध्ये द्यायला लागतात, खुशी वाटायला लागतात. असे सगळे बदल ह्या उद्योगांच्या मालकांना

0: की मी मालक ते मी विश्वस्त असे जर समजा केले तर हे होण्यासारखं आहे. आणि याच्यामध्ये त्यांना वैयक्तिक फायदा खूप मोठा होतो. याच्यामध्ये वैयक्तिक फायदा काय होतो तर त्यांना आतून खूप छान वाटायला लागतं. नुसतं मिळवून मिळवून मिळवून मिळवून मिळवून ती वखवक कधीच न संपणारी आहे, कारण याला अतृप्तीचा शाप आहे. मी मालक म्हणून जेव्हा नुसता नफा नफा नफा करत बसतो तर हे कधी तृप्तच होणार नाही. तर त्यापेक्षा मी विश्वस्त जर समजा झालो, मी द्यायला लागलो माझ्यासोबत माझ्या कुटुंबाचं, कुटुंब म्हणजे कंपनीचं कुटुंब आणि त्याबरोबरीनं विश्वाचं कल्याण, असा एवढा जरी सुद्धा त्यांनी स्विच केला तरी सुद्धा त्यांना यातला आनंद खूप मोठा मिळायला लागेल.
1: शेवटी हे गिव्ह अँड टेक असंच आहे.
0: अगदी अगदी अगदी.

कामगारांचं मानसिक स्वास्थ्य याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा तिसरा भाग आपण ऐकला. या मुलाखतीचा चौथा आणि अंतिम भाग जरूर ऐका येत्या गुरुवारी सकाळी 9:10 उद्योग जगत या कार्यक्रमात. आणि आता आजच्या

कामगारांचं मानसिक स्वास्थ्य याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा तिसरा भाग आपण ऐकला. या मुलाखतीचा चौथा आणि अंतिम भाग जरूर ऐका येत्या गुरुवारी सकाळी 9:10 उद्योग जगत या कार्यक्रमात. आणि आता आजच्या कार्यक्रमात मला निरोप द्या. नमस्कार. उद्योग जगत या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर.

0: उद्योग जगत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली कारखाने वर्कशॉप गॅरेज साठी लागणारी सर्व प्रकारची दर्जेदार आणि विश्वासार्ह हत्यारे साधने एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे 100 वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेलं भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली संपर्क 98508701।
1: श्रोतेहो उद्योग जगत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून पुनः प्रसारित करण्यात आला। आता ऐकूयात गझल।

आशा भोसले यांच्या स्वरातील मिर्झा गालिब यांची गझल आपण ऐकली. संगीत होतं संजीव कोहिल यांचं. श्रोते हो, रात्रीचे 8:44 आणि 10 सेकंद होत आहेत. आता ठीक 9:45 ऐकूयात हिंदीतून राष्ट्रीय बातम्या समाचार संध्या. 9:00 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड आणि 9:45 इनसाईट्स. हे सर्व कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. सुरुवातीला ऐकूया समाचार संध्या.

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. रात्रीचे 10 वाजलेले आहेत. आता नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात एहसान अहमद यांचं गायन प्रसारित.
1: वंचळाने गठुडं बांधलं आणि तिच्या लक्षात आलं बरोबरीच्या चार पाच जणी म्हणाल्या
2: आपण ऐकत आहोत नभोनाट्य बाजार.
3: गाठी मागला आता काय करायचं.
1: वंचळानं सोडत घेऊन लगबगीनं गठुडं बांधलं. तोपर्यंत त्या बऱ्याच लांब गेल्या होत्या. गाव 3-4 मैलावर चांगलाच अंधार पडणार होता. बरोबरीच्या बायकांना गाठायलाच हवं होतं म्हणजे सगळी सोबती गप्पा मारत वाट ओळखली असते. अंधाराचं भय वाटलं नसतं. बाजारचा गाव मागं

0: मोकळे रान लागलं, उसाचे फळ लागले, हवातून कधी गरम तर कधी थंड हवा अंगाला गोसू लागली. वंचाला आपल्याच नादात वाट ओळखू लागली, बरोबरीच्या बायांना गाठायचा प्रयत्न करू लागली. एवढ्या
1: चला तर काय विसरले, चालला नाही बघा.

0: तुम्ही गावात येतो जवळच्या गाडीची असेल चला. गुंगुणाला सोबत तर झाली. तिनं अंधारात वंचळाकडे पाहिलं आणि अंधुकच्या उजेडात तिचं पांढरं कपाळ वंचळाला दिसलं. बाई रांडा दिसती पूर्ण एकच कमी काढून
1: म्हणजे कुठली तू वाडीची का काय मी तर ओळख लागलो मी विचारते वाडीची नाही कुठल्या गावची का तू काय साहेबाई आता बाजार दिसत नाही तुझ्याकडे आम्ही कमीदार तर पोरीची डोक्यावर टाकलंस आता चादून चादून दिलेले कपाळ दिसता मी विचारलं आपलं कोणचं गाव आणि कुठं निघाला कुठलं गाव बाई आम्हाला गावच नाही बरं बरा तो गाव खरा अशी आमची गत हाव आहे काय गो नाही काय झाली काय नाही काय भावाचं काय बाई म्हणजे आता आपण फुटके कपाळाच्या काय गेलं दुसरीला बोल लावून काय होतोय अरे तर काय झालं चालून चालून कटाळूया सारख चालतूया तिला तरी काय म्हणायचं
2: वाट चालू.

0: ती बघ काय झाले
1: सांगशील का नाही काय
0: काय सांगायची कथा आता
1: कळ
0: नाही काय झालं बियाला साली तिचा बाप वारला आणि सगळीकडनं वळवा पेटलं काय सांगायचं
1: म्हणजे कशाने आजारी बिजारी होत
0: कुठलं काय झालं नव्हतं तसं आजारी बिजारी नव्हतं बघा
1: आणि
0: गर्दीच्या पेंड्या काढायला गेलो नांगरावर जायचं म्हणताना वैरण असावी बरोबर म्हणून पेंड्या काढायच्या तर सोबत
1: आणि
0: मग काय झिंझाडला हात तू सौसान सावकरी जनावर गेलो
1: अगो बाया आणि विचार विचार काय केलं का नाही मग
0: संध केलं नाथाच्या देवळात गेलो आमच्या तिथे दोन कोसावर दोन विडा देत त्याच्याकडनं विडा दे
1: आणला
0: दवाखान्यात मिळायचं म्हणून शंगाडी पण जोडली
1: आणि
0: पण काय वेग झाला नाही वेग झाला
1: नाही असू दे
0: आला प्रसंग बाई नगर भेट झाली म्हणून नगर भेट नगर म्हणून असं झालं म्हणजे काय नगर भेट म्हणजे असं की नवरा बायकोची नगर भेट होऊन आम्ही चेंडाई तिथे सरपंच घर करीत होते मग काय झालं चालू म्हणून बरडलं कत्ता सांगीच मोर घेऊन गेली तर हो प्रकार
1: अभंग काय असलं जात म्हणतो जनावर होत वाव दीर वाव
0: साय साय साय करीत पण बुद्धी आलं काय
1: माझ्या बरोबर

0: पुढे काय झालं?
1: आता पुढे काय बाई, हिचा बाप गेलं आणि काय, सासू सासरे भाव झाला, दोघच भाव गिरमोट हे दाखलं दे. पहिल्यापासनं कारभार पहिले थोरल्याकडेच यांनी रानात राब राब राबायचं आणि घरात जावाच्या हाताखाली.
0: अगं बाय,
1: आता तर काय दोघ मिळून मला छळायला मिळतोच.
0: जाऊ दे अगं, काय आपलं
1: आपलं आपलं वाटून घ्यायचं,
0: वाढलं जायचं,
1: कोण वाटून देत या. अहो राक्षस हा नुसता राक्षस कशी दोन वर्ष काढली ती माझ्या जीवालाच माहिती.
0: असं बाई
1: आणि ती टवडी तसलीच
0: कुठून
1: जाऊ दुसरं कोण
0: का
1: सासूच्या वर जाच केला तिला.
0: असं बाय
1: सोसवनाली झाले
0: असं
1: कुठेतरी कष्टच करायचं आणि पोटाची खळगी भरायची. मग काय निघाली तिथनं बाहेर.
0: बाया बाया बाया काय तरी लिहायचं असतात नाही का.
1: अहो ही काहीच नाही म्हणजे कामाचं नुसतं चेंडच उपसायची. भिकाऱ्यात दिलं ते शेत आक खायचं आणि आणलं ते लिहायचं.
0: काय तरी बाया
1: तर मी म्हणते तसं का असे ना तर सारखं छ कशावर मध्ये बोलायचं शिव्या द्यायच्या भांगावर धरून
0: यायचं.
2: आता हे बघा माणूस आहे हाय की नाही
1: कुठेतरी चुकणारच
0: त्याची सगळ्यांची हात नाही
1: चुकत
0: ना
1: लगेच आय धरणीवर यायचं. मग सांगताय काय
2: आता
1: या दोन चार दिवसात तो मारायलाच धावून यायचा.
0: त्यानं
1: चौदच बाद लावता लई वंगा दिवस काढले बघा प्रसंग नको
0: खरं
1: जाऊ द्याच्याकडे बघायचं सगळं आपलं
0: माझा
1: आदर्श.

0: கதையிடம் மேலும் என்ன கலக்கி அமைத்து நிதியிலேயும் எல்லாத்தையும் ஜெராசி
1: आपल्या सासरी
0: लगी आमचंच की सगळं माणसाला हाव केवढी सगळंच आपल्या घशात घालाय टपलेला
1: बघा
0: या इष्टेची पायी आमचा जीव जायची वेळ आल्यावर काय करायचंय व तिथे राहून
1: खरं
0: आहे कुठं एवढं कष्ट केलं तर पोटाला मिळेल
1: किंवा
0: खरं आहे ना माझं म्हणून तिथे राहिलं नाही निघालं दोघं
1: पण मी काय म्हणते
0: काय
1: शेते तुमचं खरं आहे
0: खरं आता
1: त्या राम
0: मोकळी
1: बघ
0: काय
1: काय चार माणसं जवळची आपला भाव किती आपलं सवताच सगळं
0: भाव किती माणसं अगं कोण त्याच्या घोडं उभंच राहत नाही घोड्याचा मूठ हाय किओ
1: काय बोलत
0: काय घोड्याचा मूठ हाय चांगल्या शब्दात सांगितलं वांगा शब्दात बी सांगता येत आहे मला माणसं म्हणतात आम्ही काय त्याच्या तोंडाला लागणार नाही
1: भैया
0: तू आपली सरकार दरबारी जा आणि तिकडनं घे वाटून नाही आता हाय का बरं हा मी कुठं ग जायची आणखी भाड्या मला जाऊ दिल वय आमचं
1: तू आता तू वर्णन करती त्याच्यावरून लग भारी दिसतो
0: कसलं जाऊ दे तू आता कसं बोलला हा आता तसल्यात पण वाट काढली असती तर त्या दोघांना जेव्हा आमच्या दोघींचाच काटा काढायचा विचार केला सांगते
1: काटा काढायचा बाबा त्यांना
0: त्यावर मात्र मी धीर सोडला गटव घेतलं त्या वस्त्रांविषयी निघालो आपल्या मी सांगतो ते खरंच वाटत
1: सुशी
0: सांगली असली
1: खरं

0: காட்டுறா.
1: கேட்டுக்கலாம் சிலுவா காண
2: ஜிஷி
1: மாதிரி.

0: आला होते पायाला बाया तुझ्या.
1: सुशीने अंधारातच हात पुढे केला. चाचपडत चाचपडत मंचळाने तिचा उलासा हात हातात घेऊन मीठ तिच्या हातात कोंबली. सुशी पुन्हा हवरायला लागली. वंचळाने एक मीठ आपल्या तोंडात टाकली आणि दुसरी तिच्याकडे कडक
0: म्हणाली, मला काय करायचंय, मी काय लहान लेकरू सुशीला माझ्या दिलं तेच बरं झालं. कट्टाळी हो पोर चालून चालून थोडस तोंड घालवायचे. अगं ते आम्ही काय पोट भरते घेतलेलं असू दे एकलाच आहे मला आशुक
1: असं असं बरं आहे.
0: काय आपलं काय द्यायचं काय काय खरंच आहे ना. बाई जमीन किती तुमची हा 5-7 एकर सगळी बागायती
1: बागायती
0: काय हिरेवर दिसते काय आपल्या केवळवर दिसते.
1: म्हणून
0: बाई तुम्हाला बी रोजगार लागणारच की लागणार तर
1: हा
0: ती टीचर करत होती मुली म्हणजे आमच्याकडे करायलास ज्वारी बाजरीच्या आम्ही वाटली आणि पडद्यात कोपड वाटलो ते बोलू राहल नाही चांगलं तुम्ही अगदी देवावानी भेटलात बघा कशाच कशाच आता असतो एकेकावर प्रसंग ते आपलं जायला पाहिजे नाही तर तू तरी काय कमी कुंभा नव्हते काय करणार
1: काय करणार
0: काय आलं आलं गाव जवळ आलं
1: चल चल बाई.

0: Sì, inizierò la pace, cari amici, tu.
1: Inizierà chi?
0: Pensa a te, Malek.
1: Tauri, eh?
0: Dai, ma... Ma non ti riesco di fare una lusca di questa cosa? A me? Ti ho differenze, ma non ti vedi mai, non ti differenze.
1: Malek, hai c'è roba, eh?
0: Calca.
1: Pino, pino, hai ca.
0: Bene, bene. Ami che roba, bene, eh? E caro smazzole. Amca dirti, roba, sancia la pel, ma... एकदम प्यार हो गए तो
1: हाँ माला तो भाई लोई बड़ा वाटी हाँ मुर्दा मार किया कधर किया कुला ना था सुख ले एक बच्चे भाई तो चपाव रे
0: ना तो पेस ले का ही है इधर
1: मुर्दा ना
0: तूने दिया तो तो कुल पाव ना रहा आले तो ये कले का है मन में
1: हाँ
0: नहीं बना है मैं काम मिल जस्ती जस्ते तुम चुनाव उन्हें बोरे जाने मंटी उन्हें कायम ची रोजगारी नहीं आले
1: भाई के ने
0: हाँ हम तो वाट टेक सर
1: हाँ
0: तो बिगी चरस
1: हाँ
0: सही सही है ना
1: हाँ
0: हम तो बिगी काय मंजर काय और तुम चम हो रहे कशल जाते आल तुम चा मुट्ठी थाये
1: हाँ कशल हो कशल कशल
0: लगी है क्या तो भाई तुम चा बोलने वरना वागने वरना नहीं बाई आशी संसाराची कामाची
1: वाली
0: असल्यावर कान आहे नवरा मुठीत राहणार बसेस की जोडाची हा नाही म्हणजे बुरीच ऐकू येते तुला काय होते का ग चालायची नाही
1: अग आला आला जवळ आलं काय
0: हा थोडी कळकळ दिव दिसायला लागलं व्हाईट कळकळ आलाय आता गावा
1: या मावशीच्या घरी
0: सुशी
1: हात भर माझा चाल बिगी बिगी या मावशीच्या घरी जायचं मोठा वाडा आहे

घरघराबाहेर पडल्यावर असंच खाणं लागतं वाटतं. लोकांच्या पोटात शिरावं लागते, वाढवाड बोलावं लागते, खोटे खोटे बोलून लोकांना हरभऱ्याच्या झाडावर बी चढावावं लागते. प्रसंग पडला की सुसरे बाई तुझी पाठ नाही म्हणावंच लागते. तिचं वागणं बरोबर वाटलं.

आपल्या पडद्यात ठेवायची नाही पाहिजे, आपल्यावर चूक होती. शिक्षण देतात ही अनुगाव पडलं ते का असू दिले ते आमचं वागण आपल्याला काय करायचं. आपल्या कामाला उपयोगी पडली म्हणजे बस करेल ते बरेल. मी म्हटले बाय काय म्हणा आपल्याला ते करे जाईल ते मध्ये आदत आपल्या कारभाराच कस ठेवत आलेलो आपले. आपण तिला पडद्यात खूप घालून देणार आणि पडद्यातच राहणार. आपले मालक जास्त करून पडद्यातच की बाबांना वेंडण टाकायला सकाळ संध्याकाळ आणि पहाटेच दार काढायला. संध्याकाळची पडद्यात मी पडतच असलेली किती लागते. आपल्या साताने आपल्या भरल्या संसाराच्या दुधात त्याचा कडा टाकून द्यायचं. हिच्या एकटीची कडून असं काय प्रयोग पडणार बाई. कुरपण म्हटले तरी दहा बारा बायक पाहिजेत. खुर्पण म्हटले तरी मी तेवढंच. आणि मग हिच एकटीचाच असं काय हा असं काय तुम्हाला मिळणार. लट असलं बायकच काम काय झालं आपल्याच कथेची घरी यायची. आपल्या डोक्यावर उभारली.

0: बघता बघता वंचळा फटकून भरभर चालत पुढे गेली. त्या बाईला वंचळाच्या वागण्याचा अर्थच कळला नाही.
1: आता तू चांगलं बोलत होती अगं, बोलू तू लग्न पुढं. अगं बघतेस काय, अगं आता काय करायचं ग, अगं हे चांगलं काम मिळत होत, आता कसं व्हायचं घर पण.

0: तुझे पाय तर सगळीकडे मला वन वन फिरावं लागतंय माझे ती पाय तू ये काय म्हणू नको चला तर कुठेतरी मोहर
1: तिच्याकडे गावातले झगझगीत दिवे दिसत असूनही अंधार पसरला होता आणि त्या दोघी जगाच्या बाजारात चाचपोडत चाचपोडत निघाल्या होत्या.
2: आलं तुझं तू
3: अगं या गावाचा आपल्याला काही उपयोग नाही आता काय करायचं सुशील माझी मी पाहिलंय
4: श्रोतेहो. बाजार हे वाघ केसकर लिखित नभोनाट्य आत्ताच आपण ऐकलं. या कार्यक्रमात सहभाग होता उषा अरगडे, विशाखा देऊळगावकर आणि रजनी कानिटकर यांचा. आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. रात्रीचे 10:30 वाजतायत. आता वेळ झाली आहे नादब्रह्म या कार्यक्रमाची. आज या कार्यक्रमात मनोहर कासलीकर यांनी गायलेला राग भूप आपण ऐकणार आहोत.

कर्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, रात्रीचे 11 वाजत आहेत. यानंतर ऐकूया हिंदी आणि इंग्रजीतून बातम्या ज्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

0: to reconstituted a high-level expert committee amid growing concerns over irregularities in the rapidly expanding assisted reproductive technology, that is ART, sector. The panel will undertake a comprehensive review of the regulatory framework and concerned laws governing IVF clinics, ART centers and gamete banks, with a focus on protecting the reproductive rights, dignity and safety of women. Former judge of the Delhi High Court, Justice Asha Menon, will chair the expert committee. And that is the end of this news bulletin.
1: आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे. प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. रात्रीचे 11:10 आणि 15 सेकंद झाली आहेत. आमची दुसरी सभा आता समाप्त करीत आहोत.
2: मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. रात्रीचे 11:10 झाली आहेत. श्रोते हो, आता आमचे आजचे कार्यक्रम समाप्त होत आहेत. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 5:50 आमच्या प्रातकालीन प्रसारण सभेत. तोपर्यंत नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.